भावधारा कार्यक्रमात आपण ऐकलत आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरातलं श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं गीत.

श्रोतेहो भावधारा कार्यक्रमात आशा भोसले यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना आपण ऐकलीत. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं.

0: सुषमा श्रेष्ठा यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं सी रामचंद्र यांचं. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
0: श्रोते, थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन प्रसारण सभेला सुरुवात करीत आहोत.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 21 अश्विन शके 1948 अर्थात 13 ऑक्टोबर 2026. पहाटेचे 5:55 आणि 40 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीची आजची प्रसारण सभा आता सुरू होत आहे. या प्रसारण सभेत ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत. सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीने.

श्रोते हो, सकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला ऐकूया गणेश स्तोत्र.

वैद्यही करंबळेकर यांच्या स्वरात भजन आपण ऐकलं. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया प्रसाद शेवडे यांच्या आवाजातील हे भजन.

मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात अश्विनी रिसवूड यांच्या स्वरात संत नामदेव महाराज यांचा अभंग आपण ऐकलात.

शाहीर विलास जैतपकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक रचना आपण ऐकलीत. मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकवीत आहोत आकाशवाणी गायक वृंदांच्या समूह स्वरात वसंत निनावे यांची रचना, संगीत कानू घोष यांचं आहे.

श्रोतेहो, आकाशवाणी गायक वृंदांच्या समूह स्वरातील या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण अस्मिता वाहिनीचं प्रसारण ऐकत आहात. सकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम, जगूया आनंदी.

नमस्कार श्रोतेहो, जगूया आनंदी या कार्यक्रमात मी वर्षा जानवे आपलं सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो, नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. चराचरात भरून असलेल्या शक्तीचा महोत्सव म्हणजे नवरात्र, मातृत्वाचा गौरव म्हणजे नवरात्र. या 9 दिवसात आपण नवदुर्गेच्या नवरूपांची मनोभावे पूजा करत असतो. सगळीकडे आनंद, उत्साह आणि चैतन्याचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रोतेहो, नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने का असेना स्त्रिया नटून थटून घराबाहेर पडतात. घरातील व्याप, दररोजची कामं आवरून संध्याकाळी देवीसमोर होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होतात. देवीचं जागरण असो, देवीसमोर खेळला जाणारा भोंडला असो, यात सहभागी होताना ती दिवसभराचे आपले कष्ट विसरून जाते आणि आनंदी राहते. तिला कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवत नाही. याला कारण म्हणजे स्त्रियांमध्ये उपजतच शक्ती असते, जी तिला हिम्मत देते, ताकद देते. श्रोतेहो, या नवरात्री उत्सवात स्त्रीच्या या शक्तीचा आदर करूया. देवीची उपासना करताना आपल्या घरातील दुर्गारूपी आई, आजी, पत्नी, मुलगी, ताई, काकू, मावशी, आत्या

या सर्वांना आदरयुक्त वागणूक देऊन त्यांचा सन्मान करूया. तिच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. कारण जेव्हा स्त्री मनाने खुश असते ना, तेव्हा सर्व घर आनंदी असतं. म्हणतात ना, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. अर्थात ज्या ठिकाणी स्त्रियांचा आदर सन्मान आणि पूजा केली जाते त्या ठिकाणी देवता वास करतात.

0: बरं, श्रोतो, जगूया आनंदी कार्यक्रमापुरती मला वर्षा जानवेला निरोप द्या. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: जगूया आनंदी, सकारात्मक जगण्या

जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया अस्मिता वाहिनीवरील आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 आणि पुन्हा 2:02 कृषीवाणी. इसबगोल या औषधी वनस्पतीची लागवड याविषयी माहिती आपण ऐकू शकाल सकाळी 6:45 आणि पुन्हा 2:05 आरोग्यम धनसंपदा. ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा याविषयी मार्गदर्शन तज्ज्ञ डॉक्टर रुचा साने, निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची. सकाळी 6:50 आणि पुन्हा 2:10 परिसर. मानव निर्मित पर्यावरणीय समस्या, कारणे आणि उपाययोजना याविषयी माहिती भाग पहिला. सहभाग प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक, निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची. सकाळी 7:00 आणि पुन्हा 1:55 ऐसी अक्षरे रसिके. हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या जपानी काव्यप्रकाराविषयी माहिती देणारा मेघना साने यांचा लेख. प्रायोजित कार्यक्रमामध्ये सकाळी 7:25 दिलखुलास. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस. सकाळी 7:45 अनुरूप विवाह संस्था. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 154, लेखक नितीन साळुंखे. सकाळी 11:05 आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 12:00 वनिता

0: मंडळ. कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात लेखक अजय शेलार आणि त्यानंतर आरोग्य दर्पण हा लाईव्ह डायल इन कार्यक्रम. विषय आहे त्वचा विकार. सहभाग डॉक्टर सिद्धी चिखलकर. दुपारी 1:40 नागपूर जिल्हा वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युवावाणी सुरुवात करण्याचं धाडस याविषयी मैथिली जगताप आणि अश्विनी घोरपडे यांचं निवेदन. संध्याकाळी 6:30 अमृत कलश निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची असेल. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 किसानवाणी केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम. यामध्ये भाजीपाला कलमीकरण याविषयी डॉक्टर लहानू गबाले यांची मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि रात्री 9:45 मंथन हे तिन्ही कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10:00 नभोनाट्य शिशिर फूल भाग पहिला, मूळ लेखक कांती देव, मराठी अनुवाद नीता गद्रे. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 भवानी शंकर यांचं पखवाज वादन ताल अष्टकरूपक. दुपारी 2:30 नीला भागवत यांचं गायन राग मुलतानी. संध्याकाळी 5:02 रफत खान यांचं सतारवादन राग मारवा आणि रात्री 10:00 गौतम बॅनर्जी यांचं गायन राग बिहाग. ही होती अस्मिता वाहिनीवरील आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून आज पहाटे 5:30 मिळालेल्या वृत्तानुसार आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र होतं. कमाल तापमान कुलाबा इथे 37 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज इथे 38 अंश सेल्सिअस इतकं नोंदविण्यात आलं. किमान तापमानाची नोंद कुलाबा इथे 27 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज इथे 25 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथे 80%. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र राहील. काही ठिकाणी उष्ण आणि दमट स्थिती राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. मच्छीमार बांधवांसाठी कोणताही इशारा नाही. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सूचना. या तीनही जिल्ह्यात हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशित राहील. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे इसबगोल या औषधी वनस्पतीची लागवड. वाचक स्वर स्वप्निता शिंदे.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. इसबगोल हे रबी हंगामातील बागायती पीक असून पिकाला थंड आणि कोरडं हवामान चांगलं मानवतं. या पिकासाठी हलकी रेताड किंवा लाल मातीची जमीन तसंच निचरा होणारी जमीन योग्य असते. पूर्व मशागतीसाठी जमीन नांगरून कुळवाच्या पाळ्या देऊन हेक्टरी 15 ते 20 गाड्या कुजलेलं शेणखत मिसळावं. पिकाची पेरणी 15 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत करतात. जमिनीच्या उतारानुसार योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करून काडी कचरा वेचून बी फेकून पेरणी करावी. त्यासाठी हेक्टरी 8 ते 10 किलो बी लागतं. लागवडीसाठी गुजरात इसबगोल 1, हरियाणा 2 ते 5, गुजरात 2, ट्रॉम्बे सिलेक्शन 1 ते 10, इसी 345 या सुधारित जाती वापराव्यात. बी लहान असल्यामुळे खोल जाणार नाही याची काळजी घ्यावी. बी शक्यतो मातीत मिसळून ते फेकावं म्हणजे सर्वत्र सारखे पडेल. मर रोगाच्या नियंत्रणासाठी बियांना पेरण्या अगोदर TMTD हे औषध प्रति किलोला 3 ग्रॅम या प्रमाणात चोळावं. बी फेकून झाल्यावर हलक्या हाताने किंवा झाडूने बी झाकावं. पेरणीच्या वेळी हेक्टरी 25 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरत द्यावं. पेरणीनंतर हलकं पाणी द्यावं. बी 7 ते 8 दिवसांनी उगवतं. उगवण कमी झाल्यास ताबडतोब दुसरं हलकं पाणी द्यावं. त्यानंतर जमिनीच्या प्रकारानुसार 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावं. पीक 30 दिवसांचं झाल्यावर 25 किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. तसंच बी चिकात असताना पाणी द्यावं. पेरणीनंतर 50 ते 60 दिवसांनी पीक फुलोऱ्यात येतं. प्रत्येक झाडामधून 25 ते 100 फुटवे निघतात. सुरुवातीला निंदणी करून पीक तणविरहित ठेवावं.

0: या पिकावर डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकाची 10 ते 12 दिवसांच्या अंतराने 2 फवारण्या कराव्यात. पांढरी माशी, मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव आढळल्यास आंतरप्रवाही कीटकनाशकांची 2 वेळा फवारणी करावी. कर्पारोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर 30 दिवसांनी डायथेन एम 45 हे औषध फवारावं. पेरणीनंतर 110 ते 120 दिवसांनी म्हणजेच मार्च ते एप्रिलमध्ये पीक काढणीला तयार होतं. यावेळी पिकाचा रंग पिवळसर होऊन ओंब्या तपकिरी दिसतात, तसंच ओंब्या दाबल्यास त्यातून बी बाहेर पडतं. पिकाची काढणी सकाळी दव उडून गेल्यावर करावी. कापणी जमिनीलगत झुडपांच्या बुंध्याजवळ करावी. कापलेलं पीक उन्हात वाळवावं, त्यानंतर मळणी आणि उफणणी करून बी तयार करावं. हेक्टरी 10 ते 12 क्विंटल बियांचं उत्पादन मिळतं. विशेष करून उत्तर गुजरातमधील पालमपूर, सिद्धपूर, जोतना, पाटण, उंजा, मेहसाणा या भागात हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात आणि तेथील बाजारपेठेत या पिकांच्या बियांचा लिलाव होतो. बी स्वच्छ करून कोंडा काढण्याच्या खास गिरणीतील निरनिराळ्या कप्प्यातून इसबगुलची भुसी काढतात. साधारण बियामध्ये 25 ते 30% भुसी असते. तिचा उपयोग औषध म्हणून करतात. गुजरात राज्यात 15 ते 20 कारखान्यांमध्ये बियापासून भुसी वेगळी करण्याचं काम चालतं. कारखान्यामध्ये साधारणपणे बियांच्या एकूण 30% भुसी मिळते. प्रथम काढणीपासून मिळालेल्या भुसीमध्ये काडी कचऱ्याचे प्रमाण जास्त असते. त्याचप्रमाणे 4, 5 आणि 6 दळणापासून मिळालेली भुसी बारीक असून लालसर विटकरी रंगाची असते. दुसऱ्या आणि तिसऱ्या दळणापासून मिळालेली भुसी चांगल्या प्रकारची असते. निरनिराळ्या प्रमाणाच्या 6 चक्क्यांमधून बियांची काढणी होते आणि प्रत्येक वेळी निरनिराळ्या प्रमाणात बियांपासून भुसी मिळते.
1: इसबगोल या औषधी वनस्पतीची लागवड याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 6:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. निर्मिती आहे आकाशवाणी परभणी केंद्राची.

0: श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोतांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण जिरियाट्रिक्स म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा याविषयी डॉक्टर रुचा साने यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत.
1: नमस्कार श्रोतहो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये एका अत्यंत महत्वाच्या आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेल्या विषयाबद्दल बोलणार आहोत. जिरियाट्रिक्स म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा. जिरियाट्रिक्स म्हणजे वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणारं वैद्यकीय शास्त्र. यामध्ये केवळ आजारांवर उपचार केले जात नाहीत, तर वृद्ध व्यक्तींचं शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, स्मरणशक्ती, चालण्या फिरण्याची क्षमता आणि दैनंदिन कामांमधील स्वावलंबन टिकवून ठेवण्यावरही भर दिला जातो. वय वाढणं आपल्या हातात नाही, मात्र निरोगी वृद्धत्वासाठी प्रयत्न करणं नक्कीच आपल्या हातात आहे. वय वाढणं ही आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण वाढत्या वयासोबत शरीरात आणि मनात अनेक बदल होतात. रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी, हाडांची ठिसूळता, स्मरणशक्तीतील बदल, झोपेच्या समस्या, पडण्याचा धोका किंवा अनेक औषधांचा एकत्र वापर, या सगळ्या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. आपण अनेकदा पाहतो की वयस्कर व्यक्ती घरात चालताना तोल जाऊन पडतात. काही वेळा साधी वाटणारी ही पडण्याची घटना गंभीर दुखापतीचं, हाड मोडण्याचं किंवा दीर्घकाळ अंथरुणाला खिळून राहण्याचं कारण ठरू शकतं. त्याचप्रमाणे वृद्ध व्यक्तींच्या मानसिक आरोग्याकडेही तितकंच लक्ष देणं आवश्यक आहे. निवृत्तीनंतर एकटेपणा जाणवणं, जवळच्या व्यक्तींचा विरह, झोप न लागणं किंवा स्मरणशक्ती कमी होणं यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. अनेक वेळा आपण वय झाल्यावर काही त्रास होणे हे साहजिकच आहे असे मानतो, पण प्रत्येक त्रास हा केवळ वयामुळेच असतो असे नाही. योग्य वेळी तपासणी, योग्य उपचार, व्यायाम, आहार आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली तर ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य अधिक निरोगी, सक्रिय आणि स्वावलंबी होऊ शकते. आजच्या कार्यक्रमातून आपण जिरियाट्रिक्स म्हणजे नेमकं काय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष वैद्यकीय काळजीची गरज का आहे, कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत आणि आपल्या आई वडिलांच्या किंवा आजी आजोबांच्या आरोग्याची आपण कशी काळजी घेऊ शकतो याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. आजच्या काळात जिरियाट्रिक्सचं महत्व अधिक वाढत आहे, कारण वैद्यकीय प्रगतीमुळे माणसाचे आयुर्मान वाढत आहे. परंतु केवळ जास्त वर्ष जगणं महत्वाचं नाही, तर ती वर्ष निरोगीपणे, आनंदाने आणि स्वाभिमानाने जगणं अधिक महत्वाचं आहे. म्हणूनच वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणं ही केवळ डॉक्टरांची किंवा कुटुंबातील एका व्यक्तीची जबाबदारी नाही, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. वृद्ध व्यक्तींना केवळ औषधांची नाही, तर आपल्या वेळेची, प्रेमाची, संवादाची आणि आदराचीही गरज असते. तर चला, वाढत्या वयाकडे एक आजार म्हणून नाही, तर निरोगी आणि आनंदी आयुष्याची एक नवी अवस्था म्हणून पाहूयात. धन्यवाद.
0: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत जिरियाट्रिक्स म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा याविषयी डॉक्टर रुचा साने यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोत्याहो, आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:50 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. निर्मिती आहे आकाशवाणी परभणी केंद्राची.
1: परिसर.

0: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीने आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागामध्ये आपण मानव निर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारणं आणि उपाययोजना याविषयीचा भाग पहिला ऐकणार आहोत. याचं लेखन आणि निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. ऐकूया भाग पहिला.
1: श्रोतेहो नमस्कार. पृथ्वीवरील हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव आणि मानव यांच्यात एक परस्पर संबंधित नैसर्गिक व्यवस्था कार्यरत असते. या व्यवस्थेला पर्यावरणीय परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम असं म्हणतात. मानवाने शेती, उद्योग, वाहतूक, ऊर्जा, शहरीकरण, खाणकाम आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठी प्रगती साधली, परंतु या विकासासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिवापर, जीवाश्म इंधनांचं ज्वलन, जंगलतोड आणि रासायनिक पदार्थांचा अनियंत्रित वापर यामुळे अनेक गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण केल्या आहेत. या समस्यांचे परिणाम केवळ निसर्गापुरते मर्यादित नाहीत, त्यांचा मानवी आरोग्य, अन्न सुरक्षा, पाणी पुरवठा, अर्थव्यवस्था, जैव विविधता आणि भावी पिढ्यांच्या जीवनमानावरही परिणाम होतो आहे. पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अक्षय ऊर्जा, सांडपाणी प्रक्रिया, प्रदूषण नियंत्रण, जैविक उपचार, कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह निरीक्षण, कार्बन पकडणे आणि परिसंस्था पुनर्संचित करणे अशा विविध पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्येक समस्येसाठी तंत्रज्ञानाबरोबरच योग्य धोरणे, लोकसहभाग आणि मानवी वर्तनातील बदलही आवश्यक आहेत. आजच्या या मालिकेत आपण प्रमुख मानवनिर्मित पर्यावरणीय समस्यांची

0: वैज्ञानिक कारणमीमांसा, त्यांचे परिणाम आणि उपलब्ध वैज्ञानिक उपाय यांचा आढावा घेणार आहोत. सगळ्यात मोठी आणि जागतिक स्तरावर जाणवणारी समस्या म्हणजे जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल. पृथ्वीच्या सरासरी तापमानात दीर्घकाळ होणारी वाढ म्हणजे जागतिक तापमान वाढ, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असुद्धा म्हणतो. तापमान वाढीमुळे तापमान, पर्जन्यमान, वाऱ्यांचं स्वरूप, हिमनद्या, समुद्राची पातळी आणि अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा, अलीकडे आपण एल निनो हे जे ऐकतो आहेत, त्यामुळे निर्माण झालेल्या या उष्णतेच्या लाटा आणि त्यामुळे अवर्षण आणि मग दुष्काळ यासारख्या घटनांच्या स्वरूपात होणारे दीर्घकालीन बदल म्हणजे हवामान बदल किंवा त्याला आपण क्लायमेट बदल असं म्हणतो. पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि काही औद्योगिक वायू उष्णता शोषून वातावरणात धरून ठेवतात. या नैसर्गिक प्रक्रियेला हरितगृह परिणाम असंही म्हणतात. हा परिणाम पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक आहे, मात्र मानवी क्रियांमुळे हरितगृह वायूंचे प्रमाण अतिशय वाढल्याने तापमानात अतिरिक्त वाढ होत आहे. आता याची प्रमुख मानवनिर्मित कारणे कोणती आहेत? तर कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचं मोठ्या प्रमाणात ज्वलन आपण करतो. औष्णिक वीज प्रकल्प, सिमेंट, पोलाद आणि इतर उद्योगातून होणारं जे उत्सर्जन आहे त्याचंही प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आपण एका बाजूनी जंगलतोड आणि वनक्षेत्रांचं, शेती क्षेत्राचं स्वरूपही आणि एकूणच त्याची एकूण जागा ही पण आपण रस्ते किंवा वसाहतीमध्ये रूपांतरित करत आहोत. पशुपालन, भातशेती, कचरा डेपो यातूनही मोठ्या प्रमाणात मिथेन या वायूचं उत्सर्जन होत असतं. नायट्रोजनयुक्त खतांचा अतिवापर, रेफ्रिजरेशन आणि इतर औद्योगिक प्रक्रियांमधून काही शक्तिशाली हरित वायूंचं उत्सर्जन सातत्याने होत असतं. आता या सगळ्यांचा पर्यावरण आणि मानवावर कोणता परिणाम होतो? त्याच्यामध्ये उष्णतेच्या लाटा, उष्माघाताचा धोका वाढतो, पावसांचं अनियमित वितरण आणि काही भागात दुष्काळ निर्माण होतो, तर काही भागात अतिवृष्टी निर्माण होते, हिमनद्या वितळतात, समुद्राच्या पातळीत त्यामुळे वाढ होतं, शेतीचं उत्पादन कमालीचं घटतं, पाण्याची उपलब्धता कमी होते आणि त्यामुळे अन्न सुरक्षितता प्रभावित होते, वनाग्नी म्हणजे फॉरेस्ट फायर ज्याला आपण म्हणतो ते निर्माण होतात, परिसंस्थांमध्ये बदल होतात आणि त्यामुळे अनेक प्रजातींच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होतो, काही तर प्रजाती नष्ट पण होतात, किनारी भागात पूर, क्षारयुक्त आणि पाण्याच्या भूजलात प्रवेश होतो आणि त्यामुळे लोकांचं कमालीचं विस्थापन होतं.
1: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये मानवनिर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारणं आणि उपाययोजना याविषयीचा भाग पहिला ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादरकर्ते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:10. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:55 होत आहेत. ऐकूया संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून.
3: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंताम. प्रवाचिका निधी झा. अथ वार्ताः. भारत निर्वाचनायोगेन महाराष्ट्र राज्यस्य प्रारूप मतदात्री सूचीषु आपत्त्यभियानस्य अन्तिमावधिः अक्टूबर मासस्य 26 तिथिपर्यन्तं प्रसारिता. संशोधनानुसारम् आक्षेपाणां निस्तारणं नवम्बर मासस्य 10 दिनाङ्कपर्यन्तं सम्पाद्य अन्तिमनिर्वाचन नामावल्याः प्रकाशनम् अवधारितक्रमेण नवम्बर मासस्य 16 दिनाङ्के विधास्यते. भारतस्य आतिथ्ये विम्स्टेक् गृहमन्त्रिणाम् ऐतिहासिके सम्मेलने आतङ्कवाद मादकद्रव्य अवैधवित्तीयप्रवाहादीनां निवारणाय गभीरा विचारणा समाचरिता. सुरक्षित सशक्तक्षेत्रनिर्माणात् सामूहिकसुरक्षादृढसङ्कल्पः अमितशाहेन पुनरुच्चारितः. केन्द्रप्रशासनेन महाराष्ट्र कर्णाटकयोः इक्षु सम्बद्ध कृषकाणां समस्याः समाधातुं सप्ताहाभ्यन्तरे उच्चस्तरीयसमितेः निर्माणस्य घोषणा विहिता. कृषि कृषक कल्याणमन्त्री शिवराजसिंहचौहानः तथा उपभोक्तृकार्य खाद्य सार्वजनिक वितरणमन्त्री प्रह्लादजोशी ह्यः नवदिल्ल्यां महाराष्ट्र कर्णाटकयोः इक्षु सम्बद्ध कृषकाणां प्रतिनिधिमण्डलैः सह मन्त्रणाम् अकुरुताम्. उपवेशनानन्तरम् एषः निर्णयः च स्वीकृतः. अस्यां समितौ केन्द्र प्रशासनस्य कर्णाटक महाराष्ट्रयोः राज्य प्रशासनयोः कृषक संघटनानां शर्करा उत्पादन स्थलानां च प्रतिनिधयः तथा सम्बद्ध विषयानां विशेषज्ञाः वैज्ञानिकाः अपि समाविष्टाः भविष्यन्ति। संस्कृत वार्तायाः संस्करणमिदं आकाशवाणीतः प्रसार्यते।
4: यात्रारताः अपि जगद्वृत्तान्तेन सह एकीभूताः तिष्ठन्तु। एक्स् पटले @AIR News Alerts इत्यनुगच्छन्तु। PB शब्दमाध्यमेन च आकाशवाणी वार्ताः शृण्वन्तु।
3: प्रशासनेन सर्वेभ्यः राज्येभ्यः केन्द्रशासितप्रदेशेभ्यश्च नैदानिकसंस्थाभिः प्रदत्तानां सेवानां सौविध्यानां च शुल्कं प्रमुखतया प्रदर्शनं सुनिश्चेतुम् आग्रहः कृतः। अस्य उपक्रमस्य उद्देश्यं रोगिभ्यः स्वास्थ्यसेवासम्बद्धनिर्णयेषु सम्यगवबोधनाय साहाय्यं प्रदानं, शुल्कसम्बद्धविवादानां निवारणं तथा चिकित्सा सेवासु विश्वासं वर्धनं च अस्ति। केन्द्रीय स्वास्थ्य सचिवया पुण्यसलिला श्रीवास्तव इत्यनया अस्मिन् विषये सर्वेषां राज्यानां केन्द्रशासित प्रदेशानां च मुख्य सचिवेभ्यः पत्रं लिखितम्। केन्द्रीय वाणिज्य उद्योग मन्त्री पीयूष गोयलः 30-2000 वर्षस्य सीमावधि पर्यन्तं भारत ब्रिटेन द्विपक्षीय व्यापारं द्विगुणीकर्तुम् आह्वानं कृतवान्। मन्त्री गोयलः नवदिल्ल्यां भारत ब्रिटेन संयुक्त आर्थिक व्यापार समित्याः 16 सत्रे JETCO व्यापारिक पूर्ण अधिवेशनं सम्बोध्य इदं प्रतिपादितवान्। सतत संवादेन संस्थागत तन्त्रैः प्रवर्धित सहकारित्वेन च भारत ब्रिटेन देशयोः आर्थिक सानिध्यं दृढीकरणाय भारतस्य दृढसंकल्पः वाणिज्य मन्त्रिणा समाहूतः। तेन अभिहितं यत् एतेन उपक्रमेण उभयोः देशयोः उद्यमेभ्यः नूतनाः अवसराः अनावृताः भविष्यन्ति। भारतर्तु विज्ञान विभागेन सूचितं यत् दिल्ली हरियाणा चंडीगढ़ पंजाब राज्यानां केषुचित् क्षेत्रेषु मेघगर्जन पुरस्सरं विद्युत्पातस्य संभावना अस्ति। अद्य आन्ध्रप्रदेश जम्मू कश्मीर लद्दाख गिलगित बालिस्तान मुजफ्फराबाद राजस्थानेषु अपि एतादृश्यः ऋतु परिस्थितयः संभाव्यन्ते। एतदतिरिक्तं पूर्वोत्तर भारते हिमाचल प्रदेश केरलं तमिलनाडु पुदुचेरी एतेषु राज्येषु अपि मेघगर्जनेन सह झंझावातस्य संभावना अस्ति इति वार्ताः।
2: प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7 वाजले आहेत। ऐकूया कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके।

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख.
1: हायकू या काव्यप्रकारावर महाराष्ट्रात काही कवींनी तात्विक लेखन केलंय. म्हणजे आता सुरेश मथुरे यांनी हायकू एक अवलोकन हे पुस्तक 2000 साली प्रकाशित केलं. या पुस्तकात हायकूचं स्वरूप, अंतरंग घाट या विषयावर चर्चा तर केली आहेच, पण हायकू, जपानी हायकूचा शास्त्रशुद्ध अभ्यास सुद्धा त्यात दिसतो. हायकूच्या स्वरूपाबद्दल मराठी कवींचा आढावा घेऊन ते म्हणतात, पुशी रेगे, शांता शेळके, बाबा बोरकर अशा अनेक प्रतिभावान कवींनी हायकू लिहायचा प्रयत्न केला, पण हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच मंडळींना आणि हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेच हायकू जमले. यावरून हायकू लिहिणं ही मराठी कवींसाठी सोपी गोष्ट नव्हती. कविता म्हटलं की काय उपमा अलंकार वगैरे असणार, म्हणजे आपल्या कवींना तशाच पद्धतीने कविता लिहायची सवय होती. पण हायकू लेखनात ते चालत नाही ना. उपमा वगैरे अत्यंत साध्या सोप्या भाषेत समोरच्या दृश्याचं वर्णन करायचो आणि तिसऱ्या ओळीत कलाटणी. मोठे मोठे मराठी कवी हायकू का लिहू शकत नाहीत? कविता मात्र लिहितात. हायकू लिहिण्याची प्रक्रिया आहे तरी कशी, याच्यावर मी विचार करू लागले. आणि हायकू विषय घेऊन एम फिल करताना मी माझं

0: संशोधन मांडलं ते असं. खोलात जाऊन विचार केल्यावर मला एक गोष्ट उमगली ती अशी की कविता लिहिण्याची प्रक्रिया आणि हायकू लिहिण्याची मनात होणारी प्रक्रिया ही बरोबर उलट आहे. उदाहरण घेऊन सांगते. अतिशय प्रसिद्ध कवितेचं उदाहरण घेऊ. उषा काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. ही कविता सुरेश भटांनी लिहिली. तेव्हा त्यांच्या मनात काय असेल? विचारांची खळबळ. स्वातंत्र्य मिळालंय, अराजकता आहे, रात्र काळरात्र वाटतेय, म्हणजे भ्रष्टाचार लाचलुचपत यांनी देश पोखरलेला आहे, पुन्हा लढा द्यावा लागेल, अरे लोकांनो परत मशाली पेटवा म्हणजे लढा द्या पुन्हा, असे विचार मनात आले. त्याला रूपक म्हणून आयुष्याच्या मशाली हे शब्द सुचले, काळरात्र झाली हे शब्द सुचले. खरोखरची रात्र केव्हा? समोर मशाल असताना हे कविता लिहिली नाही गेली. कविता लिहिताना समोर असं कुठलंही दृश्य नव्हते, पण मनात विचारांची खळबळ होती. आता हायकूमध्ये नेमकी उलट प्रक्रिया होते. आधी समोर दृश्य, आता एक हायकू आहे का माझं. आकाशात पाहिलं, काहीही नव्हतं, लगेच अंधारून आलं. हा हायकू लिहिला तेव्हा मनात कसली खळबळ होती का? नाही. अचानक अंधारून आलं ही घटना पहिले पाहिली, दृश्य पहिले पाहिलं, मग हायकू सुचला. यात कुठेही उपमा नाही, सृष्टीत अचानक बदल काय होईल ते सांगता येत नाही, असा याचा अर्थ होतो. काहीच नव्हतं पण लगेच अंधारून आलं, दृश्य पाहता पाहता अर्थ सुचला आणि त्याप्रमाणे शब्दरचना झाली. ऋचा घाणेकर म्हणून एक हायकू करत, त्यांचा हायकू बघा. एक एक पान गळणार, झाड स्थिरच फक्त पाहत राहणार. दृश्य काय दिसलं कवितेला, कवयित्रीला दृश्य काय दिसलं? तिला दिसलं झाडाची पानं गळत आहेत. म्हणजे आधी दृश्य आलं, नंतर तिनं विचार केला पान गळत असताना झाड काय करतंय? फक्त पाहत राहतंय. यातून काय अर्थ निघतो? वय होताना आपण काय करतो? फक्त पाहत राहतो. निसर्गाच्या इच्छेपुढे आपण काही करू शकत नाही. म्हणजे कविता लिहिताना आधी विचार, मनात भावनांचं आंदोलन, मग रूपकाची भाषा, रूपक सुचणं, मग ती कविता रूपकात लिहिणं. पण हायकू लिहिताना काय होतं? आधी दृश्य दिसतं आणि मग विचार सुचतो. तर मंडळी, कविता आणि हायकू लिहिण्याच्या प्रक्रिया एकमेकांच्या बरोबर उलट आहेत, म्हणून बऱ्याच कवींना हायकू लिहिता येत नाही. बरं,
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. ह्या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 1:55 आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नव आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
1: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा.

0: ಜ್ಞಾನ ಕರ್ಣ್ಯ ಜ್ಞಾನ ಮಾಹಿತಿ ರಂಜನ ಕರ್ಣ್ಯ
1: ಜ್ಞಾನ ಮಾಹಿತಿ ರಂಜನ ಕರ್ಣ್ಯ
2: ಜ್ಞಾನ ಮಾಹಿತಿ ರಂಜನ ಕರ್ಣ್ಯ
0: ಖೇಡೋ ಪಾಣಿ ಶರಿ ಖೇಡೋ ಪಾಣಿ ಶರಿ
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
4: हे आकाशवाणीचं

0: पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. काही क्षणातच म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: पुण्यात वाहतूक व्यवस्थेत क्रांती आणण्याचा प्रयत्न करणारी चळवळ उभी करणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ व सक्रिय मार्गदर्शनाखाली कार्यरत डॉक्टर केशव नारा क्षीरसागर.
2: रिक्षा चालकांचे कल्याण व सन्मान. कोरोना काळात 100 ऑक्सिजन रिक्षा, रिक्षा मित्र, प्रीपेड रिक्षा उपक्रम, मोफत मेट्रो फीडर बस सेवा, 50 ट्रॅफिक वॉर्डनची फौज असे ऐतिहासिक.

0: ललिता सहस्रनाम नावाचं एक स्तोत्र आहे. आता वास्तविक पाहता एखाद्याला असं वाटू शकेल की देवीची हजार नावं ती म्हणली फक्त तर कायच होणार आहे. पण खरं सांगायचं ना तर हे देवीच्या विशेषणांचे जे शब्द आहेत 1000 ते अशा पद्धतीनं स्तोत्रात गुंफलेत की ते म्हणत असताना किंबहुना ते फक्त कानावर पडत असताना सुद्धा एक विलक्षण ऊर्जेची निर्मिती होते. देवीची ही 1000 विशेषण म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचे 1000 आयाम आहेत.
1: शक्ती उपासना याविषयी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यानंतर डॉक्टर नीलिमा गुंडी यांचं काव्यवाचन जरूर ऐका 14 ऑक्टोबरला बुधवारी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 15 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ. एसआयआर प्रक्रियेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. तर काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका आयएनएस मंगरोल नौदलात दाखल. पुण्यात येत्या गुरुवारपासून पाणी कपात लागू. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी येत्या 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी याकरता 12 ऑक्टोबर ही अंतिम मुदत होती. प्राप्त दावे आणि हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी येत्या 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काल सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला अर्थात एसआयआरला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून एसआयआरची प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीचं निवेदन देण्याचं काँग्रेसचं नियोजन होतं. पण यासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचं सांगून सरन्यायाधीशांनी ही भेट नाकारली होती. काँग्रेसच्या या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. सत्तेत येण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असल्याचं ते म्हणाले. यासंदर्भात नागपुरात बातमीदारांशी बोलताना ते म्हणाले,
1: सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आमचं निवेदन घेतलं पाहिजे आणि आमच्याशी चर्चा केली पाहिजे. हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे? सर्वोच्च न्यायालय सेपरेशन ऑफ पॉवर्स प्रमाणे वेगळं आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशी चर्चा करता येत नाही, कुठलंही निवेदन घेता येत नाही. त्यांचा अधिकार, तुम्ही केस टाका, तुमच्या केसवर सुनावणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे. परंतु जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचं काम चाललेलं आहे.
0: महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं एका आठवडाभरात उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान तसंच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल दिल्लीत दोन्ही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांशी चर्चा केली. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारांचे प्रतिनिधी तसंच शेतकरी संघटना, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि संबंधित विषयतज्ञ यांचा या समितीत समावेश असेल. रुग्णालयं आणि वैद्यकीय संस्थांमध्ये उपलब्ध उपचार, सेवा आणि सुविधांचं सुशुल्क ठळकपणे प्रदर्शित करण्याची व्यवस्था सुनिश्चित करावी असं आवाहन केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून संबंधित नियमांची प्रभावी अंमलबजावणी

0: करण्याचे निर्देश दिले आहेत. आयएनएस मंगरोल ही उथळ पाण्यात काम करणारी पाणबुडी रोधक नौका काल भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबई नौदलाच्या गोदीमध्ये काल हा कार्यक्रम झाला. पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कोचीन शिपयार्डनं या नौकांची निर्मिती केली आहे. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरले आहेत. अशा 10 नौका यावर्षी नौदलात सामील झाल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं वात्सायन म्हणाले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये येत्या 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत 3 दिवसांच्या धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्य सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आलं असल्याची माहिती कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. 30 ऑक्टोबर रोजी ग्रामपरिक्रमेनं या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील जवळपास 3,51,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्याची थकबाकी तपासून आधार प्रमाणीकरण करून घ्यावं असं आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
1: आणि बागायती शेतीसाठी योग्य मर रोगस प्रतिकारक त्वरा करा. महाबीजचे बियाणे रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेविषयी.
2: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश मुख्यत्वे करून गरीब कुटुंबातील महिलांना स्वयंपाकाचं स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना प्रतिष्ठा आणि समान संधी मिळवून देणं हा होता. या योजनेअंतर्गत गॅस जोडणी महिलेच्या नावे देण्यात आली. या योजनेमुळे लाखो कुटुंबांची सरपण, शेणाच्या गोवऱ्या आणि प्रदूषण करणाऱ्या अन्य इंधनांपासून सुटका झाली. यामुळे महिलांचा वेळ वाचला आणि त्यांचा कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढण्यास मदत झाली. 2014 मध्ये देशात एलपीजी जोडण्यांची संख्या 14.5 कोटींच्या आसपास होती. 2026 मध्ये ही संख्या 33.39 कोटी पोहोचली. या मोहिमेचे फायदे केवळ स्वयंपाकघरापुरते मर्यादित नाहीत. स्वच्छ इंधनामुळे अनेक घरातील वायू प्रदूषण कमी झालं आहे. सरपण गोळा करण्यात जाणारा वेळ वाचल्यामुळे महिलांना शिक्षण आणि रोजगारासाठी अधिक वेळ देता येत आहे आणि महिलांसाठी अधिक संधीही उपलब्ध होत आहेत. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून संध्या खान.
0: सौर ऊर्जेतील उद्योजकता आणि रोजगाराच्या संधी ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित सौर संवाद यात्रेचा काल अहिल्यानगर इथं आरंभ झाला. गोपाल काबरा फाउंडेशन आणि जीके एनर्जी यांनी आयोजित केलेली ही यात्रा राज्यातल्या 14 जिल्ह्यातून जाणार असून 18 ऑक्टोबरला या यात्रेचा पुण्यात समारोप होणार आहे. युवक आणि महिलांना सौर क्षेत्रातील व्यवसायासाठी प्रोत्साहित करून 1,000 हून अधिक उद्योजकांना सक्षम करण्याचं उद्दिष्ट असल्याचं गोपाल काबरा यांनी सांगितलं. राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देऊन ग्रामीण विकासाचं काम करणारे नानाजी देशमुख यांचं कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन बीडच्या जनशिक्षण संस्थांचे संचालक गंगाधर देशमुख यांनी काल केलं. नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. चवदार तळे सत्याग्रहाचं यंदा शताब्दी वर्ष आहे. तसंच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचंही द्विशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठाननं राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत राज्यातील विद्यापीठं आणि त्याअंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत जालना जिल्ह्यातील 600 क्षयरुग्णांना पोषण आहाराचं पाकिट देण्यात येणार आहे. सामाजिक दायित्व निधीतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते काल 10 रुग्णांना प्रातिनिधिक स्वरूपात पोषण आहाराचं वितरण करण्यात आलं. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आठवड्यापासून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. राज्य शासनानं पाणीपुरवठ्यात 10% कपात करण्याचे निर्देश दिल्यानंतर पुणे महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. येत्या गुरुवारपासून म्हणजे 15 तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात येरवड्या इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मधु कांबीकर यांचं काल प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. बीड जिल्ह्यात माळेगाव खुर्द इथं जन्मलेल्या मधु कांबीकर यांनी तमाशातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. शापित हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांचे हेच माझं माहेर, रागू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला असे अनेक चित्रपट विशेष लोकप्रिय ठरले. लोकनाट्य, रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा सर्व माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. मधु कांबीकर यांच्यामुळे लावणीला जागतिक ओळख मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी मधु कांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली. हवामान. कोकणात आज तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ. एसआयआर प्रक्रियेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. तर काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडीरोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. पुण्यात येत्या गुरुवारपासून पाणी कपात लागू. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: ललिता सहस्रनाम नावाचं एक स्तोत्र आहे. आता वास्तविक पाहता एखाद्याला असं वाटू शकेल की देवीची हजार नावं ती म्हणली फक्त तर कायच होणार आहे. पण खरं सांगायचं ना तर हे देवीच्या विशेषणांचे जे शब्द आहेत 1000 ते अशा पद्धतीनं स्तोत्रात गुंफलेत की ते म्हणत असताना किंबहुना ते फक्त कानावर पडत असताना सुद्धा एक विलक्षण ऊर्जेची निर्मिती होते. देवीची ही 1000 विशेषणं म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचे 1000 आयाम आहेत.
1: शक्ती उपासना याविषयी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यानंतर डॉक्टर नीलिमा गुंडी यांचं काव्यवाचन जरूर ऐका 14 ऑक्टोबरला बुधवारी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 15 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
2: 17 बोल असोत
3: की मंजुळ बासरी,
2: शततारांची संतूर असो
3: की मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
4: श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
5: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 15 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज 13 ऑक्टोबर 2026. 13 ऑक्टोबर 1877 भारतीय स्वातंत्र्य सेनानी होमरूल चळवळीतील कार्यकर्ते भुलाभाई देसाई यांचा आज जन्मदिवस. स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गरेट नोबल भगिनी निवेदिता यांचं निधन 13 ऑक्टोबर 1911. श्रोते हो, आज पद्मभूषण पद्मश्री दादासाहेब फाळके पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली उर्फ

दादामुनी यांचा जन्मदिवस आहे, तर त्यांचेच सर्वात लहान बंधू पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आणि पटकथालेखक आभास कुमार गांगुली उर्फ किशोर कुमार यांचा आज स्मृतिदिन आहे. आजचे काही दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।
1: श्रोतेहो, अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात। सकाळचे 7:24:45 झाली आहेत। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:25 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण वन्यजीव सप्ताह, वृक्ष लागवड, वन्यजीव संरक्षण आणि शिकारीला आळा घालण्यासाठी वनविभागाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबत कोल्हापूर प्रादेशिक वनविभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांच्याकडून माहिती घेतली. कोल्हापूरची ओळख हिरवाईनं नटलेला जिल्हा अशी आहे. डोंगर दऱ्या, घनदाट जंगलं, धबधबे आणि समृद्ध जैवविविधता यामुळे जिल्ह्याच्या निसर्ग सौंदर्याला वेगळीच ओळख मिळाली आहे. मात्र जंगल आणि मानवी वस्ती यांच्यातील अंतर कमी होत असताना मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाचं आव्हानही निर्माण होत आहे. त्याचबरोबर निसर्गाचं जतन करत वनपर्यटनाला चालना देणंही तितकंच महत्वाचं आहे. श्रोते हो, याच अनुषंगानं आजच्या भागात आपण मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठीचे प्रयत्न आणि कोल्हापूरमधील वनपर्यटन विकासाबाबत धैर्यशील पाटील यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, वन्य प्राणी मानवी वस्तीकडे येण्याच्या घटना सध्या अनेकदा ऐकायला मिळतात. अशावेळी माणूस आणि वन्यजीव या दोघांचीही सुरक्षितता महत्वाची असते. मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून नेमके कोणते प्रयत्न केले जात आहेत?
1: मानव आणि वन्यजीव संघर्ष हा सध्याचा अरण्याचा प्रश्न आहे. याच्यामध्ये वन्य प्राणी नागरी वस्तीमध्ये येणे किंवा शेतामध्ये येऊन त्यांचं नुकसान करणे अशा वारंवार घटना घडत असतात. तर अशा वेळी सगळ्यात महत्वाचा मार्ग हाच असतो की अशा वन्य प्राण्यांना त्यांचा जो नॅचरल भ्रमंतीचा मार्ग आहे नैसर्गिक, तो उपलब्ध करून देणे. कारण आता बऱ्याचशा डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज आल्यामुळं त्यांचे हॅबिटॅट फ्रॅगमेंट झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा नैसर्गिक अधिवास हा तुटक झालेला आहे किंवा कमी झालेला आहे. त्यामुळे त्यांचा बाहेरच्या मानवी वस्तीकडे किंवा शेती क्षेत्राकडे जास्त ते येत आहेत. तर ते सहनियंत्रित असणं आवश्यक आहे. बरेचसे

0: रिसॉर्ट्स किंवा मानवी वस्ती ही जंगलाच्या फ्रिंज एरियामध्ये आलेल्या आहेत, तर त्या ठिकाणी संरक्षण कुंपण भिंत घरांना करणे किंवा रात्रीच्या वेळी जनावरांना गोठ्यामध्ये बंदिस्त करून ठेवणे, लाईटचा प्रॉपर वापर करणे किंवा शेतामध्ये पाणी द्यायला जात असताना म्युझिक किंवा काठीचा सोबत वापर करणे किंवा एक दोन लोक सोबत जाणे, चांगले टॉर्च सोबत ठेवणे, उघड्यावर शौचास न बसणे, अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर त्या लोकांनी आत्मसात करण्याची गरज आहे. दुसरं असं आहे की हे कमी करण्यासाठी वन विभागाकडून नुकसान भरपाई तर दिली जाते, परंतु आम्ही टेक्नॉलॉजीचा पण चांगला वापर करतो. जसं कोल्हापूरमध्ये आपण थर्मल ड्रोन्स असतील, AI बेस्ड कॅमेराज असतील, अशा सगळ्या गोष्टींचा आपण वापर करतो, ज्यामधून आपल्याला चंदगड आजरा सारखे ठिकाणी त्या ठिकाणी हत्ती आहेत तर त्यांची मुवमेंट पण आम्हाला रेग्युलरली ट्रॅक होते. आमचे स्पेसिफिक काही लोक आहेत की त्यांना आपण ट्रेनिंग दिलंय आणि हत्ती हकारा गट इस्टॅब्लिश केलेले आहेत. त्यांचे 7 कॅम्प आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि हे जंगल क्षेत्रामध्ये किंवा फ्रिंज एरियामध्ये आहेत, तर त्यांचे कॉन्टॅक्ट्स लोकल लोकांशी असतात. तर अशा जेव्हा प्रश्न उद्भवतात त्यावेळी ते लोक गावातील लोकांना जागरूक पण करत असतात. आणि काही नुकसान जरी झालं तरी आपण महाराष्ट्र शासनाने किंवा विभागातर्फे जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा आपण प्रयत्न करतो. याशिवाय मॅडम, जंगल क्षेत्रामध्ये आपण त्यांना चारा आणि पाणी याची पण उपलब्धता कशी होईल यासाठी प्रयत्न करतो.
1: अच्छा, म्हणजे वन्य प्राणी आढळून येणार आहेत किंवा काय, या दृष्टीने लोकांना त्या भागातील किंवा जंगल परिसरातील किंवा जंगलाच्या जवळ राहणाऱ्या मानवी वस्ती असणाऱ्या लोकांना सतर्क किंवा जागरूक केलं जातं.
0: हो बरोबर.
1: पण तरीही जर एखाद वेळेस सर जर मानवी वस्तीमध्ये वन्य प्राणी आढळलाच, तर अशा घटना जर घडल्या तर नागरिकांनी कोणती काळजी घ्यायला हवी आहे?
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा मानवी वस्तीमध्ये वन्य प्राणी येतात तर त्यावेळी त्याला पकडण्याचा किंवा त्याला रजिस्टर करण्याचा कोणीही पहिल्यांदा प्रयत्न करू नये असं मला
1: वाटतं.
0: कारण बिबट्यासारखा प्राणी आहे तो खूप हिंसक प्राणी आहे,
1: बरोबर आहे,
0: आणि त्याला आपण पकडण्याच्या ऐवजी त्याला जर त्याचा नैसर्गिक मार्ग असेल की ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे आणि नागरी वस्तीच्या अपोजिट साईडला तो बाजूला जाऊ शकतो, असा मार्ग त्याला काढून देण्याची आवश्यकता असते. याशिवाय आपण जशा काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मी मेन्शन केल्या याच्या अगोदर, तर त्या आत्मसात करण्याची खूप गरज आहे. शेतात काम करत असताना, घरी रात्रीचं राहत असताना, आणि त्याचबरोबर की ज्या शासकीय यंत्रणामध्ये आमच्याकडे रेस्क्यू टीम्स असतात, तर जसं 1926 आहे किंवा फॉरेस्टचं निअरेस्ट जे ऑफिस आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आमच्याकडं ट्रँक्युलायझिंग गन असते किंवा बाकी पिंजरे असतात, कॅमेरा ट्रॅप्स असतात, तर अशा सगळ्या गोष्टी आणि टेक्नॉलॉजी आणि आमची टीम इक्विप्ड असते. याशिवाय आम्ही फायर ब्रिगेड किंवा लोकल यंत्रणांची पण मदत घेतो, पोलीस असतील, तर या सगळ्यांना अवगत करावं असं मला वाटतं लोकांनी, स्वतः कोणताही ट्राय करण्यापेक्षा.
1: खरंय सर, कोल्हापूर जिल्ह्यात हिरवागार निसर्ग, डोंगर दऱ्या, धबधबे आणि जैव विविधतेनं समृद्ध असलेली जंगलं सुद्धा आहेत. या निसर्ग संपदेचं जतन करत वन पर्यटनाला चालना देण्यासाठी वन विभागाच्या वतीनं कोणते प्रयत्न केले जात आहेत?
0: कोल्हापूर जिल्हा हा विविधतेने नटलेला आहे. वेस्टर्न घाट हा आहे, खूप बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे आपला. विविध प्रजाती, पक्षी, प्राणी हे सगळे आपल्या पश्चिम घाटामध्ये आढळतात. त्यामध्ये टायगरपासून ते स्लेंडर लॉरीजसारखे खूप छोटे प्राणी आहेत ते पण आपल्या जंगलामध्ये सापडतात. हॉर्नबिलच्या 4 प्रजाती सापडतात आणि खूप मॉसेस असतील, ऑर्चिड्स असतील, मेरिस्टिक स्वॅम्प्स असतील, अशा खूप सुंदर अशा परिसंस्था. याशिवाय लेगलेस MPBNs असतील, बरेचसे गिकोज असतील, असे खूप प्राणी आणि पशु आपल्याकडे आढळतात. तर ह्या सगळ्यांचं संरक्षण संवर्धन करत असताना पर्यटनाच्या माध्यमातून लोकांमध्ये याविषयी अवेअरनेस कसा आणता येईल हे आपण करण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यांची नैसर्गिक जी जडणघडण आहे किंवा त्यांचा आदिवास आहे तो कुठेही डिस्टर्ब न करता लोकांना त्यांचा जास्तीत जास्त अभ्यास आणि निसर्गाला त्याच्या मुख्य फॉर्ममध्ये कसं पाहता येईल, जसं आपण धबधब्यांना भेटी देतो, पुन्हा कोल्हापूरमध्ये पन्हाळा विशाळगड पाऊनखिन असा एक खूप जुना ट्रेक आहे शिवाजी महाराजांनी जो केला होता, म्हणजे ज्या मार्गाने गेले होते, तर या ठिकाणी खूप सुंदर असं जंगल आहे. तर हे चालत असताना चालता चालता जंगल कसं शिकता येईल हे आणि लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी आपण गाईड्स असतील, त्यानंतर आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेले माहिती फलक, इंटरप्रिटेशन सेंटर्स असतील, याच्या माध्यमातून प्रयत्न करतो.
1: अच्छा सर, कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील सवतकडा धबधबा परिसरातील पर्यटन विकासाची सध्या खूप चांगली चर्चा आहे, तर या परिसरातील पर्यटकांसाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, आणि त्याला पर्यटकांचा प्रतिसाद कशा पद्धतीने मिळतो?

0: भुदरगड येथील सवदकडा हा धबधबा कोल्हापूरचे पालकमंत्री माननीय आबिटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वन विभागाचे मुख्य माननीय श्रीनिवासराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा डेव्हलप करायला घेतला. सुरुवातीला या ठिकाणी 7 धबधबे होते आणि त्या ठिकाणी लोक कधी फिरायला जात नव्हते, पण एक सुंदर ठिकाण बाळूमामाचं जे देवस्थान आहे तिथून आणि भुदरगडचा किल्ला आहे तिथून एक 20 किलोमीटरच्या अंतरावरचं हे ठिकाण तिथल्या स्थानिक लोकांकडून मागणी आल्यानंतर आम्हाला समजलं की आपण अशा काही ऍक्टिव्हिटी तर करू शकतो सुरुवातीला. त्यानंतर ही 7 धबधबे डेव्हलप करत असताना कमीत कमी इंटरव्हेन्शन करून सुरक्षित आणि संवर्धन स्वरूपामध्ये कसं पर्यटन करता येईल असा पहिल्यांदा विचार आला. आणि ह्या 7 धबधब्यांची स्वच्छता असेल, ज्या ठिकाणी रिटेन्शन वॉल बांधायची असेल अशा रिटेन्शन वॉल बांधणे, चेंजिंग रूम्स, वॉशरूम्स आणि त्यालाच जोड म्हणून काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी ज्यामध्ये झिपलाईन सारख्या ॲक्टिव्हिटी असतील, त्यानंतर हाय रोप कोर्स, लो रोप कोर्स अशा आपण कनेक्ट केल्या आणि त्या ठिकाणी सागवानाचं सुंदर जंगल आहे पूर्वी केलं ते तसंच रिटेन्शन केलं, त्यात कोणतेही चेंजेस केले नाही आणि तो नो प्लास्टिक झोन आपण डिक्लेअर केला.
1: अच्छा,
0: एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे पर्यावरणपूर्वक कसं पर्यटन करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं तो एक टुरिझम ट्रँगल म्हणून उदयास आला, कारण भुदरगड, सवदकडा धबधबे आणि बाळूमामाचं मंदिर हे तिन्ही एकाच ठिकाणी आहेत आणि एक ट्रँगल आहे आणि आम्ही ते चांगल्या पद्धतीनं त्याचा फायदा घेऊ शकलो असं मला वाटतंय. आणि यावर्षी आपण जवळजवळ 75 लाख इतका इन्कम त्यातनं केलेला आहे या 3 महिन्यामध्ये.
1: अच्छा, म्हणजे रांगणा किल्ला, मधाचं गाव, पाटगाव अशा पद्धतीनं धार्मिक पर्यटन, वन पर्यटन आणि ऐतिहासिक पर्यटन असा ट्रँगल या भागात आपण डेव्हलप केलाय. तर
0: येस, आणि हे सगळे ठिकाणं थोडीफार होईना पण फॉरेस्टशी किंवा जंगलाशी कनेक्ट आहेत, कारण मधाचं पाटगाव जे म्हटलं जातं तिथलं मधाचं वर्ल्ड फेमस मध आहे तो, त्याचं बऱ्यापैकी कलेक्शन आहे तिथल्या सुंदर अशा फॉरेस्ट आणि जंगलांमधनं साने होतं.
1: मानव वन्यजीव संघर्ष कमी करताना वन्यजीवांचं संरक्षण, नागरिकांची सुरक्षितता आणि निसर्गाचा समतोल कसा राखला जातो याबाबत आपण अत्यंत महत्वाची अशी माहिती दिलीत. तसंच कोल्हापूरच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना निसर्गाचं संवर्धन आणि जबाबदारीनं करावं याचं वन पर्यटन कसं महत्वाचं आहे हेही आपल्या संवादातून समोर आलं. सर, आपण खूप छान पद्धतीनं माहिती दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, वणव्यांपासून जंगलांचं संरक्षण आणि जैवविविधतेचं संवर्धन केवळ प्रशासनाची भूमिका नाही तर स्थानिक नागरिकांचा सहभागही तितकाच महत्वाचा आहे. याच विषयावरील हा संवाद आपण पुढील भागात सुद्धा सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून। तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30। एसटीडी कोड आहे 022। आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात। मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही।
1: भ्रष्टाचार से जुड़ी कोई शिकायत है तो चुप मत रहिए। सेंट्रल विजिलेंस कमीशन यानी CVC भ्रष्टाचार के खिलाफ शिकायत दर्ज करने का एक जरिया है। अगर किसी सेंट्रल गवर्नमेंट डिपार्टमेंट या CVC के दायरे में आने वाली संस्था से जुड़ी शिकायत है तो आप CVC की वेबसाइट पर जाकर कंप्लेंट दर्ज कर सकते हैं। जानकारी और कंप्लेंट के लिए विजिट करें cvc.gov.in। सतर्क रहिए, जागरूक रहिए, क्योंकि बदलाव की शुरुआत हमारी आवाज से होती है।
2: अब जो भी हो, शोला बनके पत्थर है पिघलाना। अब जो भी हो, बादल बनके पर्वत पर है छाना।
3: काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात। ही गोष्ट आहे सुषमाची। परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा। तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य। लेखिका सारिका ढेरंगे। नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी 9:30 अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही।
4: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:40 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस।
5: तुमच्या फिटनेस साठी फक्त विक्रम्स फिटनेस।
6: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा।
5: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेस च्या विक्रम मेहेंदळे यांना,
6: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर।
5: संपर्क 90111 32 500
6: 9011 32 500।
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस। थिंक फिट, स्टे फिट।
8: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
9: श्रोत्यांनो नमस्कार। विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्याशी गप्पा मारणारच आहे, पण त्याआधी विक्रम्स फिटनेसच्या कोथरूड इथल्या ब्रांच वरती मी काही जणांशी गप्पा मारतीये। नमस्कार,
10: मेरा नाम राहुल कुमार।
9: अच्छा,
10: ऍक्च्युअली बेसिकली मैं एक बँकर हूँ, तो हमारा क्या सेटिंग जॉब होता है, काफी वेट बढ़ गया था और मेरे कलीग ने रिकमेंड किया था कि नहीं, उनको भी काफी फायदा हुआ था विक्रम फिटनेस पाने से। उन्होंने मुझे रिकमेंड किया, उन्होंने मुझे लेके भी आया।
9: अच्छा,
10: मैंने जनवरी में स्टार्ट किया करना। एंड यहाँ पर सबसे बेस्ट पार्ट है कि ये कोई सप्लीमेंट्स यूज करने नहीं बोलते हैं। जो नेचुरल चीजें हैं, जो डाइट है, नेचुरल यूज करो, केवल डाइट पे फोकस करो और जो एक्सरसाइज बता रहे वो करो। तो ऑलमोस्ट 3.5 months में मैंने ऑलमोस्ट 9 to 10 kgs कम किए।
9: ग्रेट ग्रेट। तो वर्कआउट के लिए कैसे समय मिलता है, क्या इसके बारे में बताइए, इसका प्लस पॉइंट
10: वो तो मैम टाइम मैनेजमेंट है। और इनका क्या है कि फ्लेक्सिबल है इनकी टाइमिंग, आप कभी रात को भी आ सकते हो, दिन में भी आ सकते हो, तो जब टाइम मिला तब आ गए। बट बेसिकली मैं ट्राई करता हूँ कि सुबह सुबह ही आ जाऊँ, क्योंकि ज्यादा बेनिफिशियल मुझे लगता है कि सुबह आना।
9: अच्छा।
10: तो मैं जल्दी सो के सुबह जल्दी ट्राई करता हूँ कि आ जाऊँ। घर पे भी कर सकते हैं और इनका सैटरडे संडे ऑफ होता है, तो उनका भी कहना है कि नहीं आप बंद मत करो, वॉकिंग कर लो, कुछ कर लो, बट करो। ऐसा कोई प्रॉप्स वगैरह यूज नहीं करना आपको, आप चाहो तो घर पे भी कर सकते हो।
9: सो यहाँ आने के बाद आपको क्या बदलाव नजर आया?
10: काफी बदलाव है मैम, खुद में अच्छा फील होता है कि बॉडी काफी फ्लेक्सिबल हो गया, वेट लूज होने के बाद लोगों से कॉम्प्लीमेंट भी मिलता है, वो भी आपको अच्छा लगता है।
9: सो थैंक यू हमसे बात करने के लिए राहुल जी, आपकी फिटनेस जर्नी के लिए ऑल द बेस्ट।
10: थैंक यू मैम।
9: श्रोते हो, कोणतेही गैजेट सप्लीमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा। प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर, बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर, कर्वे रोड पुणे इथेही। ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9011325000 9011325000 9011 3251. विक्रम, आपण मी आता बोलले राहुल कुमार यांच्याशी आणि बँकेत जॉब आहे त्यांचा, सो सिटिंग जॉब, त्यांनी सगळं सांगितलंच. 3.5 महिन्यात जवळपास 9.5-10 किलो वेट लॉस आहे त्यांचा.
11: बरोबर आहे. आता राहुल सरांची केस सांगतो. एज 37 बेसिकली. आपल्याकडे जेव्हा जॉईन करायला आले होते तेव्हा 87.4 का असं काहीतरी त्यांचं वजन होतं. 170 सेंटीमीटर हाईटला ऑफकोर्स 84.7 वजन जास्त होतं. वास्तविक तसं बघायला गेलं तर कुठल्याही प्रकारचं मेडिकल प्रॉब्लेम वगैरे त्यांना अजिबात काही नव्हतं. फक्त वजन कमी करायचं होतं, फिट राहायचं होतं. आणि दुसरी गोष्ट, आपण जसं बघितलं तसं की सरांचा बँकिंगचा जॉब आहे. आता बँकर्स जे असतात आपल्याला माहिती आहे किती हेक्टिक, किती स्ट्रेसफुल आणि केवढा बिझी जॉब असतो. सकाळी जायचा टाइम फिक्स असतो, परत घरी यायचा टाइम फिक्स नसतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात भरपूर वेळेस असं असतं ना की जिम मध्ये लोक जातात, पण जिमच्या व्यतिरिक्त सुद्धा सांगितलं जातं की तुम्ही 10,000 स्टेप्स रोजच्या कम्प्लीट करा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आता ह्या सगळ्या गोष्टी आयटी मध्ये काम करणाऱ्या किंवा बँकर लोकांना ह्या सगळ्या गोष्टी जमणं अवघड जात. तर मी आपल्याकडे नेहमी सांगतो की आपल्या इकडे जो तुम्ही 1 तास देता किंवा आपला जो एक्सरसाइज 1 तासात संपतो घरी वर्कआउट करून, तेवढा केला तरी बाळासाहेब बाकी दिवसभर तुमचा सेडेंटरी जॉब असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, तरी वजन कमी होतं. सगळ्यात महत्वाची इथली गोष्ट म्हणजे जे काय मी त्यांना डाएट दिलं होतं किंवा इनफॅक्ट आपल्या सगळ्या क्लायंटला देतो, त्यात कुठलेही प्रोटीन शेक्स, गोळ्या, औषधं असलं काही प्रकार नसतो. जे नॉर्मल घरी बनवून खाता येईल अशा पदार्थांवरती आधारित डाएट असतं. काय होतं की एक व्यक्ती घरात डाएट करत असले की बाकीच्या लोकांना खूप त्रास होतो त्याचा, कारण का भलत्या असेल त्याच काहीतरी गोष्टी ती व्यक्ती खात असते. पण असं आपल्याकडे होत नाही. नॉर्मल घरी जे ज्या 4 लोकांसाठी बनतं तेच आपल्या क्लायंटसाठी सुद्धा बनवलं तरी आपले क्लायंट तेच खाऊन वजन कमी करत असतात. आणि ते वजन जर का घरचं खाऊन कमी केलं तर घरचं खाऊन वजन मेंटेन करणंही सोपं जातं. त्यांचं स्टार्टिंग वेट जे होतं ते 87,400 होतं आणि आता ते काहीतरी 78,300 आज त्यांचं वजन आहे.
9: श्रोतेहो, कोणतेही गॅझेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर, कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क करा 9011325000 9011325000 9011325000. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
11: नमस्कार.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस, थिंक फिट स्टे फिट.
12: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: विक्रम्स फिटनेस हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 झाली आहेत. आता पुन्हा ऐकूया एक प्रायोजित ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, अनुरूप विवाह संस्था.
8: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
13: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्या बरोबर अनुरूपचे तन्मय कानेटकर आहेत. नमस्कार तन्मय.
14: नमस्ते
13: तन्मय. मला असं विचारायचं की आजकालच्या मुलामुलींच्या अपेक्षा या बदललेल्या आहेत, तर साधारण त्यांच्या अपेक्षांचं स्वरूप काय असतं, काय सांगशील?
14: अपेक्षा बदलल्या आहेत का असं विचारलं तर त्याचं उत्तर हो असं अगदी स्पष्ट आहे. अनेकदा अनेक पालक ही तक्रार करतात की खूप साऱ्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि तेही आपल्या सगळ्यांच्या कानावरती येत असतं. पण त्याच्यामध्ये रियालिटी काय, वास्तव काय ते बघणं थोडंसं गरजेचं आहे. म्हणजे माझ्या आजीने, अंजली कानेटकर हिने, जेव्हा अनुरूप विवाह संस्थेची सुरुवात केली किंवा जवळपास 26 वर्षांपूर्वी माझ्या आईने म्हणजे डॉक्टर गौरी कानेटकर हिने सगळी धुरा जेव्हा स्वतःच्या खांद्यावरती घेतली, या दोन्ही काळामध्ये तेव्हाच्या जर अपेक्षा आपण जर बघितल्या तर कधीच कोणी अनुरूपच्या फॉर्म मध्ये म्हणा किंवा प्रत्यक्ष बोलताना जे सांगितल्या जातात अपेक्षा तेव्हा म्हणा असं कोणीच सांगायचं नाही की जी व्यक्ती माझी जोडीदार म्हणून मला मिळणार आहे ती माझी उत्तम मैत्रीण किंवा मित्र असावा अशी अपेक्षा कोणी एक्सप्लिसिटली प्रत्यक्ष बोलून सांगायचं नाही. आज 99.99% मुलामुली हे सांगतात की माझी मैत्री होईल अशी व्यक्ती मला जोडीदार म्हणून हवी आहे. तर मला असं वाटतं की हा अपेक्षांमधला खूप मोठा शिफ्ट आहे. पटकन वरवर पाहताना असं वाटत नाही. असं नाही की जुन्या पिढीमधल्या जोडप्यांमध्ये मैत्री झाली नाही, पण ती नंतर हळूहळू झाली.
13: बरोबर.
14: पण आता ती अपेक्षा म्हणून आधीच येते की माझी मैत्री होईल अशी व्यक्ती मला हवी आहे. याच्यामधला एक महत्वाचा जो बदल आहे की मैत्री हा शब्द कुठून येतो किंवा कशा पद्धतीने येतो, तर दोन गोष्टी याच्यामध्ये मला अशा वाटतात की महत्वाच्या आहेत. एक म्हणजे याच्याकडे पार्टनरशिप सारखं बघितलं जातं.
13: बरोबर.
14: जोडीदार आहे तर ती सगळ्या बाबतीतली पार्टनरशिप असावी, एकत्र असावं आणि ती नुसतीच कामांची विभागणी इतकं ते पारंपरिक अर्थ त्याला असू नये असं त्या अपेक्षेकडे बघितलं जातं. म्हणून मैत्री हा शब्द येतो. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मैत्रीमध्ये इक्वॅलिटी इक्वॅलिटी असते, समानता असते, एक समान पातळीवर बोलणं असतं, मुक्तता असते, मोकळीक असते, फ्रीडम असतं, तर ती भावना खूप जास्त महत्वाची वाटते. त्यामुळे मैत्रीची अपेक्षा ही आज खूप जास्त प्राधान्याने येते.
13: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क करा 1800 200

0: 267-1991 आमची वेबसाईट आहे www.anurupvivah.com. तर आपण आत्ता मुला मुलींच्या अपेक्षांबद्दल बोललो, पण पालकांच्या आणि मुला मुलींच्या अपेक्षांमध्ये विसंगती आपल्याला दिसून येते का, याबद्दल काय सांगशील?
1: विसंगती थेट असते अशातला भाग नाही, पण बऱ्याचदा काय होतं की आता अनुरूपमध्ये नाव नोंदवायचं आहे असं ठरल्यानंतर पालक अचानकपणे 1990 किंवा 1980 दशकात जातात, जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं, आणि तेव्हाच्या काय अपेक्षा होत्या त्या सगळ्यांची एक यादी केली जाते. म्हणजे एक पारंपरिक अपेक्षांचा डोलारा उभा राहतो. त्याबरोबर मुलं मुली आता स्वतंत्र आहेत, त्यांची मतं आहेत. म्हणजे 40 वर्षांपूर्वी जशी लग्न होत होती की पालकांनी सांगायचं आणि मुला मुलींनी बोलल्यावर उभं राहायचं, अशा पद्धतीने लग्न काही आज होणार नाही. म्हणजे मुला मुलींना मतं आहेत, त्यांची त्यांच्या अपेक्षा आहेत, त्या ठामपणे मांडल्या जाणार आहेत आणि त्यांना डावलून काही पुढे जाणं होणार नाहीये. त्यामुळे पालकांच्या अपेक्षा, मुला मुलींच्या आजच्या काळातल्या अपेक्षा, अशा सगळ्यांचं एकत्रीकरण केलं जातं. खरं सांगायचं तर खिचडी केली जाते आणि तो एक मोठा डोलारा उभा राहतो. त्यामुळे असं वरवर दिसतच आपल्याला की अपेक्षांचा डोलारा खूप मोठा झालाय, अपेक्षा खूप वाढल्या आहेत, ज्यामध्ये सगळंच आहे, सगळ्यातलं सगळं हवंय, चांगलं जुनं पण हवंय, नवीन पण हवंय. पण आम्ही असं म्हणतो की अपेक्षांचं रॅशनलायझेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे विवेकी दृष्टीने यातल्या काय खरंच अपेक्षा आजही सुसंगत आहेत, कालबाह्य झालेले नाहीत, काल सुसंगत आहेत हे बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तो विवेकी विचार, तारतम्याने विचार, या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. एकच वाक्य फक्त शेवटी सांगतो की आपल्या अपेक्षा कोणत्या आणि आपल्या मागण्या कोणत्या हा फरक आपल्याला करता आला पाहिजे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-1991 1800-267-1991 आमची वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, खूप छान माहिती या भागात आपण श्रोत्यांना दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 558 किलोहर्ट्सवर आपण आमचं प्रसारण ऐकत आहात. सकाळचे 7:51 झाली आहेत. आता ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी हा संदेश.
1: सुरू करे इन्व्हेस्टिंग का पाठ.

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल। जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए, डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: श्रोतेहो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना, संगीतबद्ध केला आहे बाळ बर्वे यांनी।

0: Firecracker-induced air pollution, the Statesman writes, SC backs balanced approach to firecrackers ahead of Diwali. And finally, the Hindu notes global warming is turning sex reversal in frogs into extinction risk. And with that, it's back to you, Sarabjit.
1: Thank you, Shagun. And now, before we end the bulletin, the headlines once again. President Draupadi Murmu appoints 6 governors. Rajendra Vishwanath Arlekar moved to Tamil Nadu and O.P. Mathur to Kerala. India to host first ever BIMSTEC Home Ministers meeting in New Delhi today. Election Commission launches nationwide outreach drive to ensure no eligible voters left out of electoral rolls. 4 Lashkar-e-Taiba terrorists killed in landmine blast at LOC in Poonch district of Jammu and Kashmir. India's internet subscriber base crosses 111 crores. And in badminton, Denmark Open 2026 to begin today in Odense. For details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and News on AIR app. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्स वर
3: आकाशवाणी पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
4: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींकडून 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. नवी दिल्लीत आज बिमस्टेक गृहमंत्र्यांची बैठक. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला मुदतवाढ तर पंजाबमध्ये अंतिम मतदार यादी जाहीर. आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय समिती स्थापन होणार. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली. केरळ, तामिळनाडू, सिक्कीम, ओडिशा, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांसाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सिक्कीमचे विद्यमान राज्यपाल ओम प्रकाश आता केरळचे, तर केरळचे विद्यमान राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आता तामिळनाडूचे राज्यपाल असतील. दुष्यंत गौतम सिक्कीमचे, ब्रिजमोहन राम ओडिशाचे, डॉ सुधा यादव कर्नाटकच्या, तर डॉ धलसिंह बिसेन उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आहेत. नवी दिल्ली इथं आज बिमस्टेक गृहमंत्र्यांची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीचं यजमानपद भारत भूषवणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिली. या बैठकीत दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी, आर्थिक अपहार, तस्करी आणि सायबर धोक्यांबद्दल चर्चा होणार असल्याचं शहा यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. सामायिक सुरक्षा आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी सहकार्य बळकट करण्यावर या बैठकीत भर देणार असल्याचंही गृहमंत्र्यांनी सांगितलं. एसआयआर प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी काल सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला. त्यानंतर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला अर्थात एसआयआरला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. दरम्यान काँग्रेसच्या या मोर्चावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. सत्तेत येण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे, तसंच सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही ते म्हणाले. दिल्लीतील अधिकृत आंदोलन स्थळांच्या यादीतून जंतर मंतर हे ठिकाण वगळण्यात आलं आहे. यापुढे जंतर मंतरवर आंदोलन करता येणार नाही, असं दिल्ली पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. अधिकृत आंदोलनासाठी आता जंतर मंतर ऐवजी 3 नवीन ठिकाणं दिल्ली पोलिसांनी सुचवली आहेत. यामध्ये रामलीला मैदान, बुरारी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदानांचा समावेश आहे. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतील हरकती आणि दावे नोंदवण्यास 26 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 ऑगस्टला मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. सुधारित वेळापत्रकानुसार हरकती आणि दावे यांचे निवारण 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केलं जाणार असून 16 नोव्हेंबरपर्यंत अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. पंजाबमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेनंतरची अंतिम मतदार यादी काल जाहीर करण्यात आली. यापूर्वी ऑगस्टमध्ये प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीत जवळपास 1.5 कोटी मतदार होते. आताच्या यादीत एकंदर मतदारांची संख्या 2 कोटींहून अधिक झाली आहे. यादीत 506 तृतीयपंथी मतदारांचाही समावेश आहे. सर्व पात्र मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केल्याचं

0: पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी आनंदिता मित्रा यांनी यावेळी सांगितलं. मतदार पुनरीक्षण यादीतून पात्र मतदार वगळला जाऊ नये या उद्देशानं केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत येत्या 18 तारखेला सर्व मतदान केंद्रांवर ही विशेष शिबिरं आयोजित केली जाणार आहेत, तर इतर राज्यांमध्येही अशा प्रकारची शिबिरं आयोजित केली जाणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान तसंच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल दिल्लीत दोन्ही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली, त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात भेडसावणारी आव्हानं, कारखान्यांकडून नोंदवलेल्या साखर उतारातील आकडेवारीतील तफावत, वजन प्रक्रिया अशा विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. शेतकऱ्यांना त्वरित दिलासा देण्याच्या हेतूनं 1 आठवड्याच्या आत समिती स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारांचे प्रतिनिधी, शेतकरी संघटना, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि संबंधित विषयतज्ञ यांचा समितीत समावेश असेल. केंद्र सरकारनं जागतिक स्तरावर स्पर्धात्मक प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं शाश्वत आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर करणाऱ्या पोलाद उद्योग उभारणीसाठी धोरणात्मक आराखडा तयार केला आहे. जागतिक पोलाद उद्योगात भारताचं स्थान उंचावणं आणि देशाची वाढती पोलादाची गरज पूर्ण करण्याच्या उद्देशानं हा आराखडा तयार करण्यात आला आहे. भारत आणि इराण यांच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये नुकतीच चर्चा झाली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी इराणसह राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रेझाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचं इराणच्या दिल्लीतील दूतावासानं समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला डिझेल पुरवण्याच्या आपल्या धोरणाचं समर्थन करत माध्यमांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. युरोपियन महासंघाची ऊर्जा रशियासाठीच खर्च होत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. युरोपियन महासंघानं 250 अब्ज अमेरिकन डॉलर्स रशियावर खर्च केले असून माध्यमांनी त्याबद्दल माहिती दिली नाही, असा दावा ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरून केला आहे. कर्करोगावरील औषधांच्या नफ्यावर मर्यादा घालून ती कमाल किरकोळ किमतीच्या 30% ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. सर्वच औषधांच्या किमतीचा व्यापक आढावा घेण्याचं आवाहन न्यायमूर्ती विक्रमनाथ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं सरकारला केलं आहे. घाऊक विक्रेत्यांसाठीची किंमत आणि औषधांवरची छापील किंमत यात सातत्यानं तफावत आढळून आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं ही विचारणा केली होती. रुग्णांवर येणाऱ्या आर्थिक ताणाबद्दल न्यायालयानं चिंता व्यक्त केली होती. कार्बन बाजारपेठ आणि युरोपियन महासंघाच्या कार्बन बॉर्डर एडजस्टमेंट मेकॅनिझम या बाबींमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यासंदर्भात काल भारत आणि युरोपियन कमिशन यांनी सहमती दर्शवली. दिल्लीत काल ऊर्जा सचिव पंकज अग्रवाल आणि कर आकारणी आणि सीमा शुल्क संघाचे महासंचालक गेरासिमोस थॉमस यांच्या दरम्यान यासंदर्भात बैठक झाली, त्यानंतर यासंदर्भातील करार करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पूंछ जिल्ह्यात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या लष्कर ए तय्यबाच्या एका प्रमुख कमांडरसह 4 दहशतवादी ठार झाले. भूसुरुंगाच्या स्फोटात हे 4ही जण ठार झाले. मोहम्मद फैजान असं लष्कर ए तय्यबाच्या प्रमुखाचं नाव आहे. डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एकेरी प्रकारात 32व्या फेरीच्या सामन्यात आज महिला आणि पुरुष गटाचे सामने होणार आहेत. महिला गटात आज PV सिंधूचा सामना साऊथ कोरियाची खेळाडू अॅन सी यंग हिच्याशी होणार आहे, तर तन्वी शर्माचा सामना जपानची खेळाडू नाटसुकी निदैरा हिच्याशी होणार आहे. पुरुषांच्या एकेरीत लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांचेही सामने आज होणार आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे 100हून अधिक परदेशी गिर्यारोहक विविध भागांमध्ये अडकले आहेत. काठमांडूजवळच्या गोरखा जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्यानं बुढी गंडकी नदीचा प्रवाह अडवला गेला, त्यामुळे नदीच्या खालच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली. प्रशासनानं काल 12 परदेशी नागरिकांसह एकंदर 321 जणांची सुटका केली आहे. आजही बचाव कार्य सुरूच राहणार असल्याची माहिती सैन्य दलानं दिली आहे. हवामान विभागानं दिल्ली हरियाणा चंडीगढ आणि पंजाबच्या काही भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच ईशान्येकडील राज्य हिमाचल प्रदेश केरळ तामिळनाडू पुदुच्चेरी आणि कराईकल भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकण आणि गोव्यात दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींकडून 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. नवी दिल्लीत आज बिमस्टेक गृहमंत्र्यांची बैठक. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला मुदतवाढ. तर पंजाबमध्ये अंतिम मतदार यादी जाहीर. आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर उच्चस्तरीय समिती स्थापन होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत संगीता खोत यांच्या स्वरात जी आर पालकर यांची रचना. कार्यक्रमात आता ऐकूया शोभा जोशी आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं मधुवंती सप्रे यांचं गीत. संगीत दत्ताराज खोट यांचं आहे.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला. बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

रंजना जोगळेकर यांच्या स्वरात प्रवीण दवने यांची रचना आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांच्या समूह स्वरात यशवंत देव यांची रचना. संगीत कानू घोष यांचं आहे.

श्रोत्यो, आकाशवाणी गायकवृंदांच्या समूह स्वरातील या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अज्ञात मुंबई. या पुस्तकाच्या क्रमशः वाचन लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर सचिन सुरेश आणि कविता जोशी.

0: श्रोताहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक कविता जोशी आणि सचिन सुरेश, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आजच्या भागात ऐकणार आहोत पालखीच्या प्रवासाच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: 19व्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईत ब्रिटिश अधिकारी, प्रवासी आणि प्रतिष्ठित धनाढ्य भारतीय माणसांना मुंबईतल्या मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा परगावी जाण्यासाठी पालखीचा वापर व्हायचा. पालखी वाहून नेण्यासाठी भोई असायचे. बहुतेक वेळा हे भोई रोजच्या बोलीवर कामापुरते घेतले जायचे. या व्यवहारात कधी कधी भोई प्रवाशांची अडवणूक करायचे. प्रवासाची गरज आणि भोयांकडून होणारी प्रवाशांची अडवणूक टाळण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने पालखीचा प्रवास स्वतःच्या नियंत्रणाखाली आणला. कलकत्ता, मद्रास आणि मुंबई अशा तीन प्रांतात कंपनीचं राज्य होतं. प्रत्येक प्रांतातल्या ठाण्यांशी संपर्क साधण्यासाठी 1766 मध्ये वॉरन हेस्टिंग्जने पोस्टाची सेवा सुरू केली होती. तिचं नाव कंपनी मेल. या सेवे अंतर्गत देशभरात पसरलेल्या कंपनीच्या कार्यालयांपर्यंत पत्र पोहोचवण्यासाठी रनर नेमण्यात आले होते. त्यांना हरकारे म्हणायचे. हे हरकारे रिले पद्धतीने पत्र पोहोचवायचे. त्यासाठी साधारण 10 मैलांचा एक टप्पा याप्रमाणे टप्पे ठरवण्यात आले होते. उदाहरणार्थ मुंबईहून पुण्याला जाणारं पत्र घेऊन मुंबईचा रनर 10 मैलांवरच्या ठरलेल्या ठिकाणापर्यंत धावत जायचा. तिथे ते पत्र पुढच्या रनरच्या ताब्यात द्यायचा, जे तो पुढचे 10 मैल घेऊन जायचा. अशा पद्धतीनं पुण्यापर्यंत पत्र पोहोचायचं आणि तिकडची पत्र मुंबईला परत यायची. दिवसाला साधारण 100 मैल या वेगानं ही पोस्टाची सेवा चालायची.
0: याच पद्धतीने पालखीची सेवा देण्यासाठी 1778 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं कॅप्टन जॉन हार्वे याच्या नेतृत्वाखाली बंगाल प्रांतात रिले पालखी सर्व्हिस सुरू केली. भोयांची जागा रनरनी घेतली. ते आता पालखीतून पत्र घेऊन जायला लागले होते. त्यामुळे एका वेळी जास्त पत्र वाहून नेणं शक्य व्हायला लागलं. तीनही प्रांतात स्वतंत्र पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आली. पोस्ट मास्टर प्रांताच्या पोस्टाचा प्रमुख असे. त्याच्या हाताखाली सहाय्यक पोस्ट मास्टर नेमलेले असत. 19व्या शतकाच्या पहिल्या दुसऱ्या दशकात सगळ्याच प्रांतातल्या पोस्टाच्या अखत्यारीत पालखीचा प्रवासही आणण्यात आला. पालखीच्या या प्रवासाला डॉक पॅलंक्विन अर्थात डाक पालखी म्हणत. हा प्रवासही रिले पद्धतीनं चालत असे. डाक पालखी सुविधा सुरुवातीला केवळ ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध होती. नंतर ती युरोपियन प्रवाशांसाठीही उपलब्ध करून देण्यात आली. ही सेवा केवळ कंपनीचं नियंत्रण असलेल्या प्रदेशातच उपलब्ध होती. या प्रवासावर कंपनीच्या पोस्ट खात्याचं नियंत्रण असे.
1: पालखीची सेवा म्हणजे फक्त भोई पोस्टातर्फे दिले जात. पालखीची व्यवस्था मात्र प्रवाशालाच करावी लागायची. या सेवेसाठी येणारा सगळा खर्च प्रवाशाला करावा लागायचा. त्याचप्रमाणे प्रवासात काही अनुचित प्रकार घडला तर तीही जबाबदारी प्रवाशाचीच असायची. त्याची जबाबदारी पोस्ट खातं घेणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं जायचं. मुंबई प्रांतातल्या पोस्टाचे मुंबई, ठाणे, पुणे आणि सोलापूर असे 4 प्रमुख विभाग होते. मुख्य पोस्ट मास्टर मुंबईत बसे तर इतर ठिकाणी सहाय्यक पोस्ट मास्टर नेमलेले असत. प्रवासाचा तपशील एकमेकांना कळवला जायचा. उदाहरणार्थ जर एखादा प्रवासी पालखीतून मुंबईहून ठाण्याला जाऊ इच्छित असेल तर त्याला किमान 10 दिवस अगोदर मुंबईच्या पोस्टात प्रवासाची वर्दी द्यावी लागायची. त्यात प्रवासाला निघण्याची तारीख, नेमकी वेळ, तो वाटेत घेणार असलेले थांबे, त्या ठिकाणी लागणारा वेळ असा सविस्तर तपशील सादर करावा लागत असे. हा प्रवासी मुंबई आणि ठाणे या दोन विभागातून प्रवास करणार असल्यामुळे मुंबईचे पोस्ट मास्तर प्रवाशाकडून मिळालेला प्रवासाचा तपशील ठाण्याच्या पोस्ट मास्तरांकडे पाठवित असत. याच पद्धतीने आंतरविभाग पालखी सेवा दिली जायची. पुण्याची केस थोडी वेगळी होती. पुण्यात लष्कराचं ठाणं असल्यामुळे तिकडच्या बाजार मास्टरची वेगळी परवानगी घ्यावी लागायची.
0: प्रवासाच्या अंतरानुसार पालखी वाहणारे भोई पोस्टाकडून उपलब्ध करून दिले जायचे. भोई एका तासात सरासरी 4 मैलांचं अंतर कापत. साधारण 20 मैलांवर भोयांचा सेट बदलत असे. म्हणजेच 20 मैल अंतर झालं की पुढचं अंतर कापण्यासाठी त्या ठिकाणी भोयांचा दुसरा सेट हजर असे. पुढच्या प्रवासासाठी पालखी त्यांच्या ताब्यात दिली की पहिला सेट उलटा परत येत असे.
1: या पालखी सेवेसाठी विचित्र वाटावेत असे नियमही होते. जर काही कारणाने प्रवासी आगाऊ कळवलेल्या तारीखणी वेळेत निघू शकला नाही तर त्याला दंड केला जायचा. कारण प्रवासी कळवलेल्या दिवशी वेळेवरच निघणार असं गृहीत धरून पुढच्या टप्प्यावर भोयांचे सेट आधीच येऊन थांबलेले असायचे. प्रवाशाला निघायला विलंब झाला तर पुढच्या प्रत्येक टप्प्यावर तो विलंबानेच पोचत असे. परिणामी त्या ठिकाणी आधीच येऊन पोचलेले पुढचे भोई ताटकळत बसलेले असायचे. अशा वेळी ते भोई त्या टप्प्यावर हजर असल्यापासूनचे पैसे आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या खर्चाची भरपाई प्रवाशाला स्वतःच्या खिशातून करून द्यावी लागत असे. असं होऊ नये म्हणून पालखीच्या प्रवासात वक्तशीरपणाला अत्यंत महत्व होतं. मधला चहा पाणी नाश्ताही ठराविक वेळेतच आटपावा लागायचा. तिथे वेळकाढूपणा बिलकुल चालत नसे. प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर वेळ काटेकोरपणे सांभाळावी लागत असे.
0: कंपनीच्या पोस्ट खात्यात मुंबईच्या पोस्ट मास्टर पदावर कॅप्टन जॉन क्लून्स नावाचा अधिकारी होता. त्यानं 1825 मध्ये इंग्लंडहून मुंबईत येणाऱ्यांसाठी देशातल्या प्रवासाच्या मार्गांची माहिती देणारं एक पुस्तक प्रसिद्ध केलं होतं. या पुस्तकात मुंबई ते ठाणे, पुणे, सुरत ते अगदी कलकत्ता मद्रास पर्यंतच्या पालखी मार्गांची माहिती दिलेली आहे. त्यात प्रत्येक मैलावर येणारा टप्पा, तिथं असणाऱ्या विश्रांतीच्या खाण्यापिण्याच्या सोयी, त्या ठिकाणाहून आणखी कुठे कुठे जाता येतं याचा अत्यंत सुरेख तपशील दिला आहे. तो वाचून त्या काळचा पालखीचा प्रवास कशा पद्धतीनं होत असे याची चांगली कल्पना येते. उदाहरणादाखल या पुस्तकात दिलेला मुंबई ते ठाणे हा आज मजेशीर वाटणारा पण तेव्हा कठीण असणारा पालखी प्रवास आपण पाहू, पण पुढच्या भागात.

नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकलात. आज ऐकला भाग 154वा. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत होतात. श्रोत्या, सकाळचे 9:10 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. नमस्कार श्रोते हो, गीतबहार कार्यक्रमात मी वर्षा जानवे आपलं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी आणि लोककलेच्या विश्वात आपल्या अभिनयाचा आणि नृत्याचा अढळ ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी सम्राज्ञी मधु कांबीकर यांचं काल निधन झालं. एका जातिवंत कलाकाराला आपण मुकलो. श्रोते हो, आजच्या गीतबहार कार्यक्रमात त्यांच्या स्मृतींना उजाळा देत ऐकूया त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील काही गीतं.

0: एक होता विदूषक या चित्रपटातील गीत आपण ऐकलात.
1: बाबांची जमापुंजी, त्यांची शिकवण
2: आणि नेहमी आमची काळजी करणं, तशी त्यांची एक जमापुंजी बँकेतही आहे.
3: पण क्लेम करणं कठीण असेल.
2: आता आणखी सोपं झालं आहे. बँकेची वेबसाईट किंवा ब्रांच मध्ये जा, क्लेम फॉर्म भरा, डॉक्युमेंट जमा करा, 15 दिवसात सेटलमेंट मिळवा आणि नॉमिनेशन मुळे क्लेम सेटलमेंट होतं आणखी सोपं.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात गीत बहार, चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, लोककलेच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या मधु कांबीकर यांनी मराठी सिनेमा आणि नाटकांमध्ये आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माळेगाव इथे जन्मलेल्या मधु कांबीकर यांना लहानपणापासूनच लोककलेचं बाळकडू मिळालं होतं. कोल्हाटी समाजातील कला परंपरेचा भाग असल्यानं त्यांनी लहान वयातच रंगमंचावर पाऊल ठेवलं. लावणी आणि तमाशा या महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककला प्रकारांना त्यांनी नव्या उंचीवर नेऊन ठेवलं.

श्रोते हो, मधु गांभीकर यांनी गाढवाचं लग्न, विच्छामाची पुरी करा, वस्त्रहरण, अजब न्याय, शापित, झपाटलेला, माझा छकुला, बिनकामाचा नवरा, एक होता विदूषक, मुक्ता अशा अनेक सिनेमात त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांनी आपल्या 4 दशकाहून अधिक काळाच्या कारकिर्दीत 75 हून अधिक चित्रपटात आणि अनेक गाजलेल्या नाटकात कामं केलीत.

श्रोतेहो, मधु कांबीकर यांना अनेक पुरस्कारांनं गौरविण्यात आलं होतं. मनोरंजन सृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. त्यांचा सहज अभिनय आणि

वावरान बोलीभाषेवरची त्यांची पकड यामुळे त्या लोकप्रिय झाल्या होत्या. प्रतिकूल परिस्थितीत अभिनय सामर्थ्याच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान आणि वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मधु कांबीकर यांना विनम्र आदरांजली.

0: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया हा संदेश.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

श्रोतेहो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात ऋषिकेश कामेरकर यांच्या स्वरात अशोक बागवे यांची गीतरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता ऐकूया पुष्पा बागधरे यांच्या स्वरात विजया जहागीरदार यांची रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं.

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ॲप डाउनलोड करा.
1: बाबांची जमापुंजी, त्यांची शिकवण
2: आणि नेहमी आमची काळजी करणं, तशी त्यांची एक जमापुंजी बँकेतही आहे.
1: पण क्लेम करणं कठीण असेल.
2: आता आणखी सोपं झालं आहे. बँकेची वेबसाईट किंवा ब्रांच मध्ये जा, क्लेम फॉर्म भरा, डॉक्युमेंट जमा करा, 15 दिवसात सेटलमेंट मिळवा आणि नॉमिनेशन मुळे क्लेम सेटलमेंट होतं आणखी सोपं.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात भीमराव पांचाळे यांच्या स्वरात संगीता जोशी यांची रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता ऐकूया राणी वर्मा यांच्या स्वरातील गीत.

आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरात देशभक्ती पर गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 10 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार, चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

हेच माझे माहेर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत होतं शांता शेळके यांचं आणि संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी.

मला घेऊन चला या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. महेंद्र कपूर आणि शैला चिखले यांच्या स्वरातील हे गीत होतं दादा कोंडके यांचं आणि याला संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आशा भोसले यांनी गायलेलं राघु मैना या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती श्रीकृष्ण राऊत यांची आणि संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: भ्रष्टाचार से जुड़ी कोई शिकायत है तो चुप मत रहिए.

0: राघुमैना या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. उषा मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत होतं श्रीकृष्णा राऊत यांचं, आणि संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी.
1: काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात, ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

0: लता मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं चल रे लक्षा मुंबईला या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती शांता शेळके यांची आणि या गीताला संगीत दिलं होतं अनिल मोहिले यांनी. श्रोतो, या गीतासोबतच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूला हे आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नव आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
1: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा.

भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया भवानी शंकर यांचं पखावज वादन, ताल अष्टरूपक. त्यांना हार्मोनियमची साथ केली आहे अतुल फडके यांनी. ऐकूया भवानी शंकर यांचं पखावज वादन, ताल अष्टरूपक.

等等呐呐，等等呐，这个等等。अभी जो बजाई ताल अष्टरूपक धन धन्ना तक धन धराधा धन धन्ना तो अष्टरूपक धन तेन तेन ना ना ना ना कर धागे ना तेन तेन ना ना ना ना कर धागे ना ये अष्टरूपक धन धन्ना धन्ना तक धन्ने का धीगिता धात्र कर धीगिता का तागा धीगिन धीन धीना धीगिना धीगिना तक ता धात्र कर धीगिता का तागा धीगिन कत्ता ठेके तट्टा ठेके धीगिन धा कत्र कर धीगिता का तागा धीगिन नाग धान धीगिता धात्र कर धीगिता का धीगिता धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धागिन धाग

भी हमारे घराने की चीज है हमारे पिताजी पंडित बाबूलाल जी के।

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात भवानी शंकर यांचं पखावज वादन आपण ऐकलं होतं. ताल होता अष्टरूपक. त्यांना हार्मोनियमची साथ केली होती अतुल फडके यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकत होतात.
1: काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात, ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 11 वाजत आहेत. ठीक 11 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

नमस्कार श्रोते हो, आपली आवड या आपल्या आवडीच्या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. मला माहिती आहे आपण सर्वजण आपल्या आवडीची गीतं ऐकायला खूप आतुर झाले आहेत. तेव्हा कार्यक्रमातील पहिलं पत्र घेऊया. हे पत्र आपल्याकडे आलेलं आहे पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर इथून, आणि आपले श्रोते आहेत राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना येथील, निझाम शेख, वरुण साबळे, नुपूर आणि उद्धव साबळे. आणि यांना ऐकायचं आहे गुलकंद या चित्रपटातील गीत. गीत गायला आहे आनंदी जोशी, रोहित राऊत, अविनाश विश्वजीत यांनी. गीतरचना आहे मंदार चोळकर यांची आणि संगीत दिलं आहे अविनाश विश्वजीत यांनी. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं गुलकंद या चित्रपटातील गीत.

मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथील दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ या श्रोत्यांच्या आवडीचं गीत आपण ऐकलं. हे गीत होतं पायगुन या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं राम उगावकर यांचं हे गीत. संगीत पांडुरंग दीक्षित यांनी दिलं होतं.

0: भन्नाट भानू या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. आशा भोसले यांनी गायलेलं चिंतामणी पोद्दार यांचं हे गीत होतं. संगीत दिलं होतं राम कदम यांनी. आणि या गीताची आवड आपल्याला कळवली होती म्हैसवाडी तालुका मलकापूर इथून. आणि आपले श्रोते होते शत्रुघ्न धाडे, वाल्मिक धाडे, निनाजी धाडे, स्वप्नील धाडे आणि अजय खिरोडकर. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
1: काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

अरुंधती यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं. आणि या भावगीताची आवड आपल्याला कळवली होती देवपेठ वाशिम येथील श्रोत्यांनी. आणि आपले श्रोते आहेत राजेश खंबाईतकर, प्रेमा खंबाईतकर, राजश्री भावसार, राजू भावसार आणि प्रीती खंबाईतकर. श्रोते, आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आम्ही प्रसारित करतो. आपल्या आवडीची गीतं जर आपल्याला ऐकायची असेल तर आपण आम्हास पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आपली आवड द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी अस्मिता वाहिनी मुंबई 11034 पिनकोड 400020. श्रोते, कार्यक्रमात आता ऐकूया अरुंधते यांच्या स्वरातील हे गीत. आणि या गीताची आवड कळवली आहे दुर्गाई सेलू येथील श्रोत्यांनी. चंदू कुलकर्णी, हेमलता आणि सी आर कुलकर्णी हे आपले

दुर्गाई सेलू येथील कुलकर्णी परिवाराच्या आवडीचं भावगीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित त्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया थोरली जाऊ या चित्रपटातील गीत. आणि यासाठी आपल्याला पत्र पाठविलं आहे विठ्ठल मंदिर चौक बीड शहर येथील श्रोत्यांनी. आणि आपले श्रोते आहेत प्रकाश पगारिया, पराग पगारिया, संतोष पगारिया, केशव पटेल आणि रामनिवास अग्रवाल. ऐकूया या श्रोत्यांच्या मनपसंत आवडीचं गीत.

थोरली जाऊ या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. श्रोते, याबरोबरच आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आता समाप्त करतं. तेव्हा मला वर्षा जानवेला निरोप द्या. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआरए ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. आता भावधारा कार्यक्रम सुरुवातीला ऐकूया पूर्णिमा मोडक यांना.

आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेल्या या देशभक्ती रचनेपर श्रोते हो, आजचा भावधारा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 12 वाजता वनिता मंडळाचा.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे अजय शेलार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, चेतना झांजे, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: सुखदा गए सुखदा.
1: काय रे, सकाळपासून 3 वेळा हाका मारून झाल्या. चौथ्यांदा हाक मारण्याआधी नेमकं काम काय आहे ते सांगशील का?
0: अगं, काम असलं तरच माणसाने बायकोला हाक मारावी असा काही नियम आहे का तुझा? हा, प्रेमानं हाक मारण्यात एक वेगळी मजा नसते का?
1: हो गो बाई, आज सकाळी सकाळी इतकं प्रेम उफाळून आलं
0: तर?
1: काल रात्री मी तुला चहा करायला सांगितला होता तेव्हा तुझ्या प्रेमाला झोप लागली होती का?
0: नाही, काय आहे की म्हणजे रात्रीच्या प्रेमाला आणि सकाळच्या प्रेमाला वेगवेगळ्या वेळा असतात की नाही. रात्री विश्रांतीची गरज असते शरीराला आणि सकाळी मनाला चहाची गरज असते.
1: म्हणजे तुझ्या मनाला माझ्या प्रेमापेक्षा चहाची गरज जास्त आहे का?
0: सुखदा, आता तूच बघ, एखाद्या नवऱ्याने आपल्या पत्नीच्या हातच्या चहाचं कौतुक करायचं ठरवलं तरी त्याला लगेच उलट तपासणीला सामोरं जावं लागतं. अगं, संसार म्हणजे काय सोपं काम नाहीये.
1: सोपं नाहीच आहे, पण संसारात त्या छोट्या छोट्या कामात हातभार लावला तर नक्कीच तो सुंदर होतो. चला, देवघरात ती फुलं तेवढी हवी आहेत.
0: झालं, प्रेमाची हाक संपली आणि कामाची पावती हातात आली.
1: नवरात्र सुरू आहे, घरात घटस्थापना झालेली आहे, त्यामुळे पूजा, फुलं, नैवेद्य, आरती, स्वयंपाक, घर आवरणं सगळी लगबग सुरू आहे. त्याच्यामध्ये थोडीशी मदत हवीच नाही का?
0: हो, नाही नाही, म्हणजे करायला तयार आहे राणी सरकार. उलट आजपासून मी म्हणजे स्वतःला घरगुती कामांच्या नवरात्रात सहभागी करून घ्यायचं ठरवलंय, मात्र नवव्या दिवशी.
1: नवव्या दिवशी काय?
0: नवव्या दिवशी माझ्या या सेवेचा गौरव करण्यासाठी खास पुरणपोळीचा नैवेद्य.
1: अगो बाई, म्हणजे 9 दिवस सेवा करणार आणि बक्षीस म्हणून पुरणपोळी मागणार? वा रे वा, काही औरत हिशोब आहे हा.
0: अगं, प्रत्येक उपक्रमामागे काही ना काही प्रेरणा असावी लागते की नाही? मला कसं म्हणजे अशी प्रेरणा वगैरे मिळाली की मग माझ्या कामाचा वेग आपोआप वाढतो.
1: बरोबर, आता ती पुरणपोळीची प्रेरणा जरा बाजूला ठेव आणि आधी ती फुलं आण, देवीच्या पूजेसाठी उशीर होतो.
0: ठीक आहे, हे घे फुलांची परडी. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी.
1: वा वा वा, सूर छान लागलाय.
0: काय, घरात शांतता असावी लागते ना सूर छान लागण्यासाठी. आणि घरामध्ये शांतता तेव्हाच असते जेव्हा नवऱ्याला जरा गुणगुणाव असं वाटतं आणि पत्नी त्याला मध्येच सूचना देत नाही, बेसूर करत नाही.
1: असं का? बरं बरं, पण रोहित सांगू का तुला, नवरात्र आलं ना की मला लहानपणीची आठवण होते. आई घरामध्ये घट बसवायची, देवघर स्वच्छ करायची, फुलांची सजावट करायची, रोज वेगवेगळा नैवेद्य, आणि आम्ही बहिणी आईच्या मागे मागे असायचो.
0: अच्छा.
1: रेवा तर नैवेद्याच्या ताटात काय आहे हे बघायला सगळ्यात आधी पोहोचायची.
0: म्हणजे हे काहीच बदललेलं नाहीये. आज सुद्धा ती घरी आली की आधी नमस्कार करते आणि खाऊचा डबा उघडते.
1: ती खाऊ आणते आणि तो आईच्या हातचा असतो, त्याला आईची माया असते. बरं,
0: मान्य मान्य, पण आईच्या मायेचा डबा माझ्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यातल्या लाडवांची संख्या जरा कमी झालेली असते हा माझा आजवरचा अनुभव आहे.
1: नाही नाही, असं काही नाही.
0: पण एक आहे ना सुखदा, म्हणजे कसं की देवीच्या आगमनामुळे मन प्रसन्न होतं, घरामध्ये असा भक्तीचा सुगंध दरवळतो.
1: नवरात्र आणि देवीची 9 रूपं हे सगळंच भारावून टाकणार आहे नाही का?
0: तर आपण देवीची पूजा करतो, तिला शक्तीचं प्रतीक मानतो, मग घरातली जी स्त्री आहे ती दिवसभर सगळ्यांसाठी धावपळ करत असताना तिच्या सुद्धा श्रमांची दखल घ्यायला नको का आपण?
1: वा, हे कोण रोहित तू? वा वा वा. बरं, देवीची आरती करताना आपण तिच्या सामर्थ्याचं गुणगान करतो, तसंच घरातल्या स्त्रीच्या सामर्थ्याची जाणीव ठेवायला हवी.
0: हो, आता मंदिरामध्ये देवी समोर हात जोडणं एक वेळ सोपं आहे, पण घरातल्या स्त्रीचं बोलणं शांतपणे ऐकणं, तिच्या निर्णयांचा आदर करणं, तिच्या कामात सहभागी होणं ही सुद्धा एक प्रकारची पूजाच नाही का?
1: अगदी आहेच, पण याचा अर्थ स्त्रीने कायम त्यागच करत राहायचा आणि इतरांनी तिचं आपलं कौतुक केलं की झालं असं नाहीये. तिलाही स्वतःची स्वप्न असतात, इच्छा असतात, विश्रांतीची गरज असते.
0: हो हो हो, असते असते. स्त्री म्हणजे घर चालवणारी यंत्रणा नाही, तिचं मन आहे, तिची मतं आहेत, तिच्या आकांक्षा आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे.
1: नवदुर्गेची 9 रूपं आणि आजच्या स्त्रीचं आयुष्य यापेक्षा वेगळं असं काय आहे?
0: हो, आजच्या स्त्रीमध्ये सुद्धा नवदुर्गेचं प्रतिरूप आहे ना.
2: सुखदा, अगं दार उघडायला एवढा वेळ?
1: अगं,
2: मी बाहेर उभी राहून आईच्या सूचना मनातल्या मनात म्हणायला सुरुवात केली होती.
1: बरं, ये आतमध्ये. आणि हातात हे काय आहे एवढं?
2: काही नाही ग, आईने खाऊ पाठवलाय. म्हणाली नवरात्र सुरू झालंय, सुखदाकडे जाऊन ये, तिला माझा निरोप दे. आणि हो, रोहितला सांग डब्यातले लाडू पाहुण्यांसाठी आहेत, त्याने आधीच संपू नये.
0: म्हणजे माझ्याबद्दल आईला किती काळजी आहे. माझ्या खाण्यापिण्याच्या सवयींची इतकी अचूक माहिती दुसऱ्या कोणाकडे असेल असं मला वाटत नाही.
2: आईला तुझी काळजी नाहीये, तर तिच्या लाडवांची काळजी आहे.
0: हे बघ, हे बघ रेवा, तू म्हणजे ना घरात पाऊल ठेवण्याआधीच माझ्या प्रतिष्ठेवर हल्ला सुरू केलायस.
2: प्रतिष्ठा सांभाळायची असेल तर लाडू मोजून खा. मागच्या वेळी आईने तुम्हाला घरी देण्यासाठी 12 लाडू दिले होते, घरी पोहोचेपर्यंत डब्यात 8च होते.
0: अगं होतं असं कधी कधी, प्रवासामध्ये काही लाडू फुटले असतील. गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे ना.
2: हो का? मग त्या तुटलेल्या लाडवांचे कण तुझ्या शर्टावर कसे काय सापडले होते?
1: मस्त मनोरंजन सुरू आहे. बरं रेवा, तू बस आधी पाणी घे. आई कशी आहे?
2: आई छान आहे. सकाळी लवकर उठून पूजा केली आहे, घट बसवला, घरात छान सजावट केली आहे तिने. तुम्हा दोघांची आठवण काढत होती. म्हणाली नवरात्रात सगळ्यांनी एकदा तरी एकत्र जमायला हवं.
0: करेक्ट. सण म्हणजे फक्त सजावट, कपडे खरेदी किंवा खाणं नव्हे, सण म्हणजे माणसं जवळ येण्याची संधी.
1: खरं आहे. हा, आपण भेटायचं ठरवतो, फोन करतो, मेसेज पाठवतो, पण प्रत्यक्ष भेटायला वेळ काढणं कठीण होत चाललंय.
0: पण सुखदा, हे चित्र आता बदलते बरं का? म्हणजे आजची स्त्री नोकरी करते, व्यवसाय करते, संशोधन करते, अंतराळात सुद्धा जाते, देशाचं नेतृत्व करते आणि घरातली कामं सुद्धा अनेक ठिकाणी सगळे मिळून करतात.
2: बदल नक्कीच होतोय, पण अजूनही अनेक घरात स्त्री नोकरी करून घरी आली की तिची दुसरी पाळी सुरू होते. कार्यालयातलं काम संपतं पण घरातलं काम संपत नाही.
1: त्यातही दमली असेल ती, तिला बरं नसेल वाटत, तर स्वतःची काळजी घेण्याआधी ती इतरांची काळजी घेत बसते.
0: सुखदाणी रेवा, आपण आज एक गोष्ट ठरवूया. घरातल्या स्त्रीच्या कष्टांचं कौतुक फक्त सणासुदीला करायचं नाही, तर रोजच्या आयुष्यात सुद्धा तिच्या कामाची दखल घ्यायची आणि शक्य तेवढा हातभार लावायचा. म्हणजे मी तरी असं ठरवलंय.
1: वा, टाळ्यांचं वाक्य आहे हे खरोखर.
2: रोहित, तुझ्या या वाक्याची नोंद मी आईला सांगण्यासाठी करते बरं.
0: हो, तेवढेच 2 लाडू जास्त मिळतील. या या या या मोहितराव, तुमचीच कमी होती गप्पांमध्ये.
3: काय, कसल्या गप्पा रंगल्यात एवढ्या?
1: नवरात्र, नवदुर्गा आणि आजची स्त्री.
3: अरे वा, किती सुंदर विषय. माझ्या मते आजच्या स्त्रीचं आयुष्य तंत्रज्ञानामुळे बदललंय, पण तिच्या समोरची आव्हानंही बदलली आहेत बरं का. पूर्वी स्त्रीला शिक्षण घ्यायचं असेल, नोकरी करायची असेल, तर तिला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागायचा.
0: पण आज अनेक क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत. ऑनलाईन शिक्षण आहे, घरून काम करण्याची सुविधा आहे, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी डिजिटल माध्यम आहेत. पण या संधींचा उपयोग करण्यासाठी आत्मविश्वास, सातत्य आणि कुटुंबाचा पाठिंबा मात्र गरजेचा आहे.
2: आणि समाजाचा दृष्टिकोनही. एखादी मुलगी तंत्रज्ञान शिकते, रात्री उशिरापर्यंत काम करते, स्वतःच्या क्षेत्रात पुढे जाते, तेव्हा तिच्या क्षमतेकडे पाहिलं पाहिजे. उगाच तिच्या आयुष्याबद्दल अनावश्यक अंदाज बांधून उपयोग नाही.
3: खरंय, खरंय. स्त्रीला संधी देणं म्हणजे तिच्यावर उपकार करणं नाहीये बरं का. तिची क्षमता ओळखून तिला समान संधी मिळणं हा तिचा हक्क आहे.
2: मला वाटतं हीच खरी सुरुवात आहे, कारण आजही अनेक मुलींना लहानपणापासून काही ठराविक गोष्टी शिकवल्या जातात. हळू बोल, जास्त हसू नको, उशिरा बाहेर राहू नको, हे करू नको, ते करू नको. पण मुलांना आपण किती वेळा सांगतो की दुसऱ्यांच्या मर्यादांचा आदर कर, घरकाम शिक, स्वतःच्या भावनांची जबाबदारी घे.
0: खरं म्हणजे हा प्रश्न प्रत्येक घरामध्येच विचारायला हवा. मुलगा आणि मुलगी दोघांनाही स्वावलंबन, संवेदनशीलता आणि जबाबदारी शिकवली पाहिजे.
3: आणि घरातल्या उदाहरणातून ती शिकवली पाहिजेत. आपण मुलांना समानतेबद्दल भाषण देतो, पण प्रत्यक्षात घरातली सगळी कामं

0: हवा.
1: मला वाटतं परंपरा आणि आधुनिकता यांना एकमेकांच्या विरोधात उभं करण्याची गरज नाहीये. परंपरेतून जे सुंदर, अर्थपूर्ण आणि माणसांना जोडणार आहे ते जपता येतं.
2: बरोबर. परंपरा जपणं म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रश्न न विचारता स्वीकारणं नव्हे, तिच्या मागचा अर्थ समजून घेणं, तिचं चांगलं रूप पुढे नेणं आणि काळानुसार आवश्यक बदल करणं हे सुद्धा परंपरेचं जतनच आहे.
0: नवरात्राचंच उदाहरण घ्या. आपण देवीची पूजा करतो, गरबा खेळतो, आरती करतो, एकमेकांना भेटतो, या सगळ्यात आनंद आहे. पण त्याचबरोबर स्त्रीच्या सन्मानाचा विचार आपल्या वागण्यात उतरला तर या उत्सवाला अधिक व्यापक अर्थ मिळेल.
3: आणखी एक गोष्ट, स्त्रीचा सन्मान करण्यासाठी तिच्याकडे देवी म्हणून पाहण्याची गरज नाही, ती माणूस आहे म्हणून तिचा सन्मान करायचा. तिच्या मताला महत्त्व द्यायचं, तिच्या कष्टांची दखल घ्यायची आणि तिच्या निर्णयांचा आदरसुद्धा करायचा.
1: आणि मुलांना सुद्धा संवेदनशील बनवणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मुलगा रडला तर त्याला रडू देऊ नये, तो मुलगा आहे म्हणून त्यांना नेहमी कठोर असावं अशी अपेक्षा चुकीची आहे.
3: अगदी बरोबर.
1: मुलगा असो किंवा मुलगी, दोघांनाही भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं.
2: कारण संवेदनशीलता ही कमजोरी नाही आहे. दुसऱ्याचं दुःख समजून घेणं, स्वतःची चूक मान्य करणं आणि नात्यांची जबाबदारी स्वीकारणं या गोष्टी माणसाला अधिक सक्षम बनवतात.
1: थोडक्यात काय आहे, पुरुषांनी सुद्धा स्वतःमध्ये काही बदल घडवले तर स्त्री शक्तीचा जो प्रवास आहे तो अधिक सहज होईल, नाही का?
3: स्त्रीला सक्षम बनवताना पुरुषाला कमी लेखण्याची गरज नाही. दोघांचं सामर्थ्य हे एकमेकांना पूरक ठरू शकतं.
0: आणि घरातल्या नात्यांमध्येही हेच लागू होतं. पती पत्नी, भाऊ बहीण, आई मुलगी, वडील मुलगी, प्रत्येक नात्यात परस्पर आदर आणि विश्वास असेल तर माणसांना स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवता येतं.
3: आणि अविवाहित स्त्री, विवाहित स्त्री, आई झालेली स्त्री, घराबाहेर काम करणारी स्त्री, घर सांभाळणारी स्त्री, प्रत्येकीच्या आयुष्याचा प्रवास हा वेगळा असतो. त्या सगळ्याची तुलना करण्यापेक्षा प्रत्येकीला स्वतःच्या पद्धतीने जगण्याची जागा मिळायला हवी.
2: अगदी खरंय. घरातल्या प्रत्येकानं आपापल्या परीनं योगदान दिलं तर कुणावरही अनावश्यक ओझं पडणार नाही.
1: खरंय. एखाद्या स्त्रीनं मोठं यश मिळवलं की तिच्या मेहनतीचं कौतुक करावं, पण त्या यशामागे तिने पार केलेले अडथळे सुद्धा समजून घ्यावेत.
0: म्हणजे नवरात्रात आपण देवीसमोर एक संकल्प करू शकतो.
3: घरातल्या कामांची जबाबदारी वाटून घेऊ, एकमेकांच्या मतांचा आदर करू आणि कुणाला मदतीची गरज असेल तर शक्य तिथे साथ देऊ. आणि हा संकल्प केवळ नवरात्रापुरता नसावा, सण संपला तरी आपल्या वागण्यात राहायला हवा.
1: खरे. आणि समानता ही एकदाच पूर्ण होणारी गोष्ट नाहीये, ती प्रत्येक पिढीनं, प्रत्येक नात्यानं आणि प्रत्येक घरानं जपायची असते.
3: आमची आई नेहमी म्हणते, देवघरात दिवा लावला की घर उजळतं, पण घरातल्या माणसांच्या मनात समजुतीचा दिवा लागला तर नाती उजळतात.
1: अगदी खरं.

श्रोत्यो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं अजय शेलार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, चेतना झांजे, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे. श्रोत्यो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. त्वचाविकार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सिद्धी चिखलकर. तेव्हा श्रोत्यो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151429 आणि 45151430. तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा. आता ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोते हो, आपल्या सौंदर्याचा महत्त्वाचा भाग असलेली त्वचा आपल्या आरोग्याचंही प्रतिबिंब असतं. मात्र बदलती जीवनशैली, वाढतं प्रदूषण, धूळ, ॲलर्जी, संसर्ग, ताणतणाव आणि सौंदर्य प्रसाधनांचा चुकीचा वापर यामुळे आज त्वचेशी संबंधित अनेक समस्या वाढताना दिसतात. अनेकदा एखादी त्वचेची समस्या झाली की आपण स्वतःहून औषधं किंवा क्रीम वापरतो, काही घरगुती उपाय करतो आणि समस्या कमी झाली की विषय संपला असं समजतो. पण प्रत्येक वेळी असं करणं योग्य असेलच असं नाही. मग त्वचा विकारांची नेमकी कारणं कोणती, कोणती लक्षणं गांभीर्याने घ्यायला हवीत, या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. डॉक्टर सिद्धी चिखलकर या मुंबईतील सेठ जी एस वैद्यकीय महाविद्यालय आणि के एम रुग्णालयाच्या त्वचारोग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना त्वचारोग क्षेत्रातील 21 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्वचेचे आजार, त्वचेचं सौंदर्य वाढवणारे उपचार आणि केसांच्या समस्यांवर त्यांचं विशेष काम आहे. या क्षेत्रातील नवीन उपचार पद्धतींवर त्यांनी संशोधन केलं असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध आणि सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी योगदान दिलेलं आहे. नमस्कार डॉक्टर, आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. त्वचा विकार म्हणजे नेमकं काय आणि कोणकोणत्या समस्यांचा त्वचा विकारामध्ये समावेश होतो त्याबद्दल सांगा.
1: त्वचेचा विकार म्हणजे त्वचेचे आजार. तर आता तुम्हाला माहीत असेल की पिंपल्स हा पण एक त्वचेचा विकारच झाला, त्याचबरोबर लायकेन पॅन, सोरियासिस, तसंच सर्वांना आता होणारा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन हा भरपूर आता कॉमन झालेला आहे. तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जीज, चेहऱ्यावर येणारे काळे डाग हा पण एक त्वचा विकारच झाला. आणि मला एक गोष्ट ह्यावेळी सांगावीशी वाटते की सर्वच त्वचा विकार हे संसर्गजन्य नसतात. बऱ्याच वेळा कोणताही त्वचा विकार झाला की लोकांना असं वाटतं की हा आपण सगळेच त्वचा विकार अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील असेच विकार, त्वचेचे विकार हे संसर्गजन्य असतात. त्यामुळे त्वचा विकारच्या माणसाला उगीचच म्हणजे आपण असं संबोधू नये.
0: डॉक्टर, आज ना त्वचेशी संबंधित तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसत आहेत, म्हणजे लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील तर त्वचेचे आजार दिवसागणिक वाढत आहेत, तर यामागची प्रमुख कारणं काय आहेत?
1: आता त्याच्यामध्ये कसं आहे, प्रामुख्याने त्वचेच्या ॲलर्जीज वाढण्यामागचं कार्य मेन कारण म्हणजे ना प्रदूषण, धूळ. आणि बऱ्याच वेळा कसं असतं माहिती आहे का, ह्या प्रदूषण आणि धुळीमुळे ना आजकाल ॲलर्जीचं प्रमाण वाढलंय. म्हणजे वारंवार त्वचेचे विकार जसे की पित्त आपण मराठीत म्हणतो तसं वाढलेलं आहे. त्याचबरोबर बऱ्याच वेळा आता ह्या तरुण मुलं मुली बऱ्याच वेळा ते इंस्टाग्रामवर बघून काही काही प्रोडक्ट लावले जातात, ते त्यांच्या त्वचेला बऱ्याच वेळा सूट होत नाहीत. फक्त त्या रीलमध्ये बघून हा प्रोडक्ट छान दिसतोय, ह्याची स्किन चांगली झाली म्हणून लावणं, त्याच्याने त्वचा हे होते. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर स्किन स्पेशालिस्टचीच मदत घेऊन ते त्वचेचे प्रोडक्ट्स वापरले पाहिजेत.
0: डॉक्टर, बऱ्याचदा सोशल मीडियावरती कोणतीही जाहिरात आली की ती आपण वापरतो पण त्याच्यामुळे त्वचेचे विकार वाढत आहेत, तर त्याचे गंभीर परिणाम काय असू शकतात?
1: बरेच वेळा कसं होतं माहितीये का, आता त्यांनी बरेचसे ग्लायकोलिक ऍसिड्स किंवा सॅलिसिलिक ऍसिडचे प्रोडक्ट्स माहिती आहेत आणि एखाद्या मुलीची त्वचा पातळ असेल आणि त्याच्यावर ते लावलं आणि किती वेळ ठेवायचं त्याचाही एक मेळ असतो, पण बऱ्याच वेळा काय होतं ते लावून टाकतात किंवा तर त्याच्यामुळे त्वचेच्या वरची परत निघून जाते, लाल होते आणि त्याच्यामुळे मग इन्फेक्शन होऊ

0: लागतं चेहऱ्यावर.
1: डॉक्टर, सौंदर्य प्रसाधनं आज खूप बाजारात आहेत, तर या सौंदर्य प्रसाधनांचा वापर कोणत्या वयापासून केला गेला पाहिजे?
0: मला असं वाटतं श्रोत्यांच्या मनातला प्रश्न तुम्ही विचारलात. ॲक्च्युली आपली त्वचा, आता त्वचेची काळजी घेणं सुंदर दिसायचं असेल तुम्ही 50व्या वर्षी 60व्या वर्षी, तर तुम्हाला अगदी 20व्या वर्षापासूनच त्वचेची काळजी घेणं सुरुवात केलं पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेला योग्य असा फेसवॉश घेणं आवश्यक आहे. पहिली तुमची त्वचा कोणती आहे, तिचा प्रकार कोणता आहे ते ओळखणं आवश्यक असतं. आपल्या त्वचेचे प्रामुख्याने 3 प्रकार असतात, कोरडी त्वचा, तेलकट त्वचा आणि त्याच्यामधली नॉर्मल त्वचा. अजून एक प्रकार आहे तो टी झोन चेहऱ्याचा, ऑइली असणं आणि बाकीची स्किन नॉर्मल असणं. तर त्याच्या अनुसरून फेसवॉश निवडणं आवश्यक आहे. तर आता कोरडी त्वचा असेल तर तुम्ही सिटाईल अल्कोहोल अशा कंटेनिंग म्हणजे माइल्ड क्लिन्झर्स असतात तसे वापरले पाहिजेत, म्हणजे तुमच्या त्वचेचं मॉइश्चर टिकून राहतं. आणि ऑइली ज्यांची त्वचा असेल त्यांनी नॉन कोमेडोजेनिक असे फेसवॉश वापरले पाहिजेत. तुम्ही फेसवॉशवर ते बघून तुम्ही वापरू शकता. आणि इवन नॉर्मल स्किनसाठी पण फेसवॉश वेगळे असतात. तर तुम्ही पहिली गोष्ट फेसवॉश यूज करणं आणि फेसवॉश दिवसातून किती वेळा केलं पाहिजे, तर फेसवॉश दिवसातून 2 ते 3 वेळा करणं आवश्यक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट मला फेसवॉश करताना सांगावीशी वाटते ती, छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्ही तुमच्या त्वचेला हार्म पोचवू शकता. जसे की फेसवॉश लावल्यानंतर घासून घासून चेहरा धुणे, जाड टॉवेलने, टर्किशच्या टॉवेलने पुसणं, ह्या सर्व घासण्यामुळे, टर्किशच्या टॉवेलने पुसण्यामुळे काय होतं की तुमची त्वचा जाड बनते, अधिक काळी पडते. पण ह्या छोटे छोटे पॉईंट्स पण फार महत्वाचे आहेत. ज्यांची त्वचा नॉर्मल किंवा ड्राय आहे त्यांनी एक्सफोलिएटिंग फेसवॉश वापरू नका, सॅलिसिलिक कंटेनिंग, कारण बऱ्याचशा छान ॲड्स दिसतात, त्याच्यानंतर ते छान चेहरे झालेले दाखवतात. मग तसे तुम्ही अवॉइड काय करू नये हेही माहीत असणं तेवढंच आवश्यक आहे. तर पहिली स्टेप आपण फेसवॉशबद्दल माहिती घेतली. दुसरी स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर. सगळ्यात मी सांगेन की मॉइश्चरायझर हे तुमच्या त्वचे म्हणजे तुम्हाला एक सिक्रेट सांगायचं झालं गुपित, की वार्धक्य त्वचेचं आपण एजिंग होऊ नये म्हणून पहिली गोष्ट म्हणजे मॉइश्चरायझर. आणि मॉइश्चरायझर तुम्ही चेहरा धुतल्या धुतल्या जर लावलं तर त्याचं ॲब्सॉर्प्शन 4 पटीने वाढतं. तर असं वाटेल तुम्हाला, अरे माझी त्वचा तर ऑइली आहे मग मला मॉइश्चरायझरची का गरज आहे. तर मॉइश्चरायझर आपल्या त्वचेचं संरक्षणाचं काम करतं, बॅरियर फंक्शन मेंटेन करायचं काम करतं. त्यामुळे ऑइली जरी त्वचा असेल तरी त्यांना नॉन कोमेडोजेनिक मॉइश्चरायझर्स अवेलेबल असतात, ते त्यांनी वापरले पाहिजेत. आणि ड्राय त्वचा असेल तर मॉइश्चर क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर वापरलं पाहिजे. आणि वयाच्या 30 नंतर मॉइश्चरायझर रात्री झोपताना सतत नेहमी लावलं पाहिजे. तुम्ही 1 महिन्यातच त्याचा खूप चांगला फरक दिसून येईल. डोळ्याखाली जी वर्तुळं येतात किंवा जी स्किन लूज होते ते पण टायटनिंगचं काम मॉइश्चरायझरने होतं.
1: डॉक्टर, सनस्क्रीन लावणं ही खूप गरजेचं असतं, म्हणजे सनस्क्रीन लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये असं सांगितलं जातं, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: सनस्क्रीन हा ही तिसरी महत्वाची, आता मॉइश्चरायझर झाल्यानंतर सनस्क्रीन लावायचं 10 ते 15 मिनिटांनंतर, ते अतिशय महत्वाचं आहे. आत्ताच आपण म्हटलं धूळ, प्रदूषण, ऊन ह्याच्यामुळे आपली त्वचा, तर तुम्ही बघाल तर उघडी त्वचा आणि कपड्याने झाकलेली त्वचा ह्याच्यामध्ये 2 ते 3 शेडचा फरक असतो. तर उन्हामुळे होतं, तर बऱ्याच जणांना वाटतं आम्ही AC गाडीतनं ट्रॅव्हल करतो डॉक्टर, आम्ही बाहेर जात नाही, पण सतत लॅपटॉपच्या समोर असल्यामुळे पण काही रेज असतात ते आपल्या त्वचेला हानिकारक करतात. एस्पेशली वांग हा प्रकार आहे तो घरी असणाऱ्या महिलांमध्ये आपण जास्त बघतो, कारण त्यांचं एक आहे की गॅस, गॅसच्या मुळे पण जी किरणं असतात त्याच्यानेही त्वचा तुमची खराब होत असते. तर त्यासाठी थोडक्यात एक सिम्पल टिप म्हणजे तुम्ही किचनचं काम के, असं नाही की उद्यापासून तुम्ही जेवणच करणं सोडा किंवा असं काही नाही आहे. जेवण तुम्ही कुकिंग केल्यानंतर तुमचा चेहरा थंड पाण्याने धुणं हे खूप महत्वाचं असतं. आता सनस्क्रीन कसं निवडायचं, तर ऑइली ज्यांची स्किन असेल तर त्यांना जेल बेस्ड सनस्क्रीन्स प्रिफर केली जातात, आणि ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांना क्रीम बेस्ड सनस्क्रीन वापरली जातात. बरेच वेळा काय होतं की काही जणांचं म्हणणं असतं की सनस्क्रीन लावल्यावर चेहरा खूप पांढरा पांढरा दिसतो, तर बऱ्याच वेळा ज्यांची स्किन थोडी डार्कर शेडमध्ये आहे तर त्यांनी टिंटेड सनस्क्रीन सुद्धा अवेलेबल आहेत. आणि बऱ्याच जणांना मेकअप रोज करावा लागतो, मग त्यासाठी प्रायमर लावा, मॉइश्चरायझर लावा, तर त्याच्यासाठी मॅट फिनिशिंग सनस्क्रीन सुद्धा अवेलेबल आहेत. तशी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सनस्क्रीन्स अवेलेबल आहेत. आणि सनस्क्रीन कितीही तुम्ही हायर SPF चं लावलं तरी दर 3 तासांनी त्याचा इफेक्ट कमी होतो, त्यामुळे तुम्हाला दर 3 तासाने ॲटलिस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावायला पाहिजे, ज्यांचं जास्त आउटडोर वर्क असतं त्याने. आणि सर्वात मला महत्वाचं सांगावं असं वाटतं की नुसतं सनस्क्रीन पुरेसं नाहीये, कडक उन्हात तुम्ही जात असाल तर टोपीचा वापर करा. बऱ्याच वेळा सनस्क्रीनचे खूप महाग असतात, पण ज्यांना ते अफोर्ड करत नाहीत त्यांनी तो स्कार्फ बांधणे, टोपी घालणे, जेवढे तुम्ही जास्त आयुध वापराल त्वचेच्या संरक्षणासाठी तेवढी स्किन तुमची चांगली खुलेल आणि तुम्ही तिला संरक्षण द्याल आणि लवकर तुम्ही म्हातारे होणार नाही.
1: डॉक्टर, प्रदूषण आणि धूळ याच्यामुळे त्वचा विकार होतात असं म्हणतात, पण आपली बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे देखील त्वचा किती आपण सांभाळणे गरजेचं आहे, त्वचा विकार यामुळे होऊ शकतात का?
0: खूप जास्त. बहुतेकसे लोक आता ॲक्च्युली जीवनशैली म्हणजे बऱ्याच जणांचा झोपण्याचा टाईम 1 किंवा 2 त्यांना नॉर्मल वाटतो, पण हे खूप रॉंग आहे. आणि बाहेरूनच त्वचा चांगली ठेवण्यापेक्षा ती आतूनही चांगलं होणं ना खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे तुमची 7 तास झोप, आणि ती पण वेळेवर, मला असं वाटतं मॅक्सिमम 11 वाजता झोपायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सकाळी लवकर उठून मी असंच माझ्या सर्व श्रोत्यांना सांगेन की तुमचा दिवस हे व्यायामाने चालू करा. योगा, प्राणायाम आपण हे विसरत चाललोय, म्हणजे काय ते त्याला रुटीन वाटतच नाही, पण हे चालू करा. आणि त्यासाठी तुम्ही थोडंसं ना, म्हणजे वर्किंग वुमनला मी म्हटल्यानंतर ते म्हणतात आमच्याकडे वेळ नाही, पण मी त्यांना सांगते की 1/2 आवर तुम्ही तुमच्यासाठी पण काढा, अर्धा तास लवकर उठा आणि एक्सरसाइजला प्राधान्य द्या. कारण बरेच वेळा असं होतंय की सगळं चांगलं चांगलं खाणं खाल्लं तरी जीवनसत्व B12 कमी आलंय, D3 कमी आलंय, आपण व्यायामच करत नाही. तर व्यायाममुळे आपल्या शरीरामध्ये जे हॅपी हॉर्मोन्स होतात ते आपल्या त्वचेची तुकतुकी वाढवतात. आणि आहार, आहार पण अतिशय महत्वाचा आहे. साखर बंद करा, मैद्याचे पदार्थ बंद करा, मिठाचं प्रमाण कमी करा, आणि तुम्ही हिरवे फ्रेश व्हेजिटेबल सॅलेड्स ह्याचं प्रमाण जास्त वाढवा. आणि कार्बोहायड्रेट, चपाती म्हणा, भात म्हणा, भाकरी, म्हणजे ह्याचं कार्बोहायड्रेटचं प्रमाण तुमच्या जेवणामध्ये कमी असलं पाहिजे.
1: डॉक्टर, पाणी किती प्यावं असा प्रश्न बऱ्याचदा पडतो, तर त्वचा जर आपली तुकतुकी ठेवायची असेल तर पाणी पिणं हे किती महत्वाचं आहे?
0: खूप जास्त महत्वाचं असेल. साधारणपणे 2.5 लिटर पाणी तरी आपण पिलं पाहिजे. एस्पेशली जे AC मध्ये काम करतात त्यांना तर ते म्हणतात आमच्या लक्षात राहत नाही आणि आम्हाला तहान जाणवत नाही. मग मी त्यांना एक छोटी ट्रिक सांगितलेली आहे की तुम्ही थोडे अलार्म लावा. ज्यांना म्हणतात की माझी एकच बॉटल दिवसभरात संपत नाही, तर त्यांनी थोडंसं आपल्या मोबाईलवर अलार्म लावू शकता, स्वतःला रिमाइंड करू शकता. हायड्रेशन हे खूप महत्वाचं आहे. एखादं फूल बघा, पाणी नसेल तर पाण्यात ठेवल्यानंतर कसं टवटवीत होतं, त्याप्रमाणे आपली त्वचा आहे तिला पाण्याची गरज आहे.
1: डॉक्टर, जंक फूड खाण्याचं प्रमाण देखील दिवसेंदिवस कॉलेजवाईन मुलं असतात की ते वाढत चाललंय, तर त्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो ह्याची कुठे जाणीवच नसते, तर ते किती टाळणं गरजेचं आहे?
0: जंकचा ना, मी माझ्याकडे जे यंगस्टर्स येतात त्यांना म्हणते की तुम्ही डिक्शनरी जाऊन त्याचा अर्थ बघा. जंकचा अर्थ अक्षरशः कचरा म्हणून आहे. म्हणजे तुम्ही पोटामध्ये कचरा टाकण्यापेक्षा चांगले फ्रेश, कारण हे सगळं खाल्ल्यामुळे ना पिंपल्स येणे, केस जाणे, तुम्ही न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूचं काहीच आपल्या शरीराला देत नाहीये, तर त्याच्यामुळे हे खूप दुष्परिणाम होतात. आणि शिवाय पिढी लठ्ठ होत चाललंय, कारण ते सिडेंटरी लाईफस्टाईल, बसून एका जागी, मोबाईल गेम्स, आउटडोर गेम्स पण मुलं विसरायला लागले. तर मला असं म्हणणं की सतत एक्सरसाइज करणं महत्वाचं आहे आणि जंक फूडच्या तुम्ही चांगल्या हेल्दी फूडने रिप्लेस करणं तेवढंच महत्वाचं आहे.
1: डॉक्टर, बऱ्याचदा ना वातावरणातला जो बदल आहे त्याच्यामुळे कधी कधी स्किन ऑइली होते, कधी कधी ड्राय होते, ते ड्राय झाल्यामुळे ना स्किनला खाज येणं असेल किंवा बुरशीजन्य त्वचा संसर्ग होऊ शकतो, नायटासारखे आजार होऊ शकतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आता आम्ही आमच्या OPD मध्ये 70-80% पेशंट नायट्याचे बघतो.
1: बरं.
0: तर आजकाल काय होतं, नायट्यांच्या रुग्णांमध्ये सुरुवातीला ते डॉक्टरांकडे येत नाहीत, पहिल्यांदा दिवसाच केमिस्टकडे किंवा मित्राला बरं वाटलं ह्या ट्यूबने म्हणून मग ती ट्यूब वापरली जाते अशा गोष्टीमुळे. आणि स्टिरॉइड मिश्रित ज्या क्रीम असतात त्याच्यामुळे नायटात सुरुवातीला असा गेल्यासारखा वाटतो, पण तो अधिक तीव्रतेने आतमधून वाढत असतो. ह्या कॉमन मिस्टेक्स केल्या जातात आणि ट्रीटमेंटचा कोर्स पूर्ण केला जात नाही. गोळ्या जरी घेतल्या तरी थोडं बरं वाटलं की मग ते बंद केलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, ती कीड नायट्याची मरते, पण त्याच्यातली अंडी असतात, त्याच्यातून मग पुन्हा नायट्याची कीड बाहेर येऊन मग त्वचारोग होतात. आणि ओबेसिटी हे महत्वाचं आहे, जाड लोकांमध्ये हे प्रमाण जास्त, कारण हे जिथे ओलावा असतो, मॉइश्चर असतं, तिथे बुरशीचे जंतू वाढतात, जसे की जांघेत, काखेत, बोटांच्या मध्ये, स्त्रियांमध्ये स्तनांच्या खाली, हे नायट्याचे जास्त आपण रुग्ण पाहायला मिळतो. आणि बऱ्याच वेळा जीन्स आता कॉमन झाले, जीन्स घालू नका, दुसरं घाला म्हटल्यानंतर मग वाटणारे आम्ही कपडे तरी दुसरे

0: घालायचे तर टाईट फिटिंग जे आपण रोज धुवत नाही असे कपडे वापरल्याने सुद्धा म्हणजे नायटा लवकर बरा होत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही 2 वेळा आंघोळ करायची आणि कपडे मी पेशंटला सांगते तुमचे गरम पाण्याने वॉश करा, कडकडीत उन्हात सुकवा. ऊन नसेल समजा पावसाळ्यात वगैरे तर इस्त्री करून वापरा, म्हणजे त्या कपड्यांवरचे जंतू पण नाहीसे होतात. आणि क्रीम आणि कॅप्सूल ह्याचा प्रॉपर कोर्स करा, डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच हे करा, ही एक महत्त्वाची टिप मी सांगू इच्छिते.
1: पण डॉक्टर, हा आजार बरा होण्यासारखा असतो का?
0: 100% बरा होतो, 100%. आणि एक काय करतात की घरामध्ये एकाला ट्रीटमेंट घेतात मग ह्याचं बरं झालं की आपण दुसऱ्याला घेऊ असं सांगतात, तेव्हा मी एक सांगते की नायट्याचे रुग्ण जेवढे घरात असेल त्यांनी एकाच वेळी ट्रीटमेंट चालू करा, नाहीतर मग त्याचे जंतू, कारण बऱ्याच वेळा काय तर हाताने खाजवल्यानंतर हात असं सोफ्याच्या कव्हरवर ठेवलं, बेडवर ठेवलं, ते जंतू मग दुसऱ्याला हे करून संसर्ग वाढू शकतो, त्यामुळे फॅमिली मेंबर्सने पण एकाच वेळी ट्रीटमेंट घेणं आवश्यक असतं.
1: डॉक्टर, असे कोणकोणते त्वचा विकार आहेत की ज्याच्यामुळे संसर्ग वाढू शकतो, म्हणजे एका व्यक्तीकडून तो दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतो? कारण का बऱ्याचदा असे गैरसमज असतात की त्वचेचा विकार झाला की बरेच आजार ते संसर्गजन्य आहेत असा गैरसमज असतो, तर असे कोणते त्वचा विकार आहेत की ज्याने संसर्ग होऊ शकतो?
0: आता मी म्हटलं नायटा, जर कपडे म्हणजे फोमाइट्स त्याच्यावर जंतू असतील तर ते येऊ शकतात. दुसरं म्हणजे खरूज. खरूज आहे त्याचं म्हणजे युजुअली आता ती कॉमनली आपण मुंबईमध्ये पाहत नाही, बरेच वेळा हॉस्टेल्समध्ये आश्रम्समध्ये किंवा गावच्या ठिकाणी ही खरूज जाणवते. बोटांच्या बेसक्यांमध्ये पुरळ येते, खाज येते, ती पण काखेत पुन्हा अंबिलिक म्हणजे बेंबीच्या आजूबाजूला जांघेत ह्याचे जंतू लपून बसतात. आणि रात्रीच्या वेळी ही खाज पिक्युलर काय असते की रात्रीच्या वेळी ह्या रुग्णाला ना खूप प्रमाणात खाज येते. आणि एकाला झालं की घरातल्या माणसांना एक आठवड्यातच खास सुरू होते. आणि मग त्यावेळेला सुद्धा म्हणजे त्या रुग्णाचे कपडे, बेडशीट, टॉवेल्स हे गरम पाण्यात धुणं हे महत्वाचं असतं. आणि एकाच वेळी सर्व रुग्णांनी ट्रीटमेंट घेणं आवश्यक असतं.
1: डॉक्टर, श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया. नमस्कार.
2: हॅलो.
1: हा बोला.
2: हा काही नमस्कार.
1: हा बोला.
2: हा काही नमस्कार.
1: नमस्कार, प्रश्न विचार आपला.
2: सर्वप्रथम कुमार दोघींना नवरात्रीची हार्दिक शुभेच्छा.
1: धन्यवाद. प्रश्न काय आपला?
2: माझा प्रश्न असा आहे की म्हणजे कोड, पांढरे कोड जे म्हणताय ना, ते संसर्गजन्य आजार आहे की कसं आहे ते विचारायचं.
1: बर बर,
0: खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारला, कारण सर्वांना तोच असतो की सफेद डाग कोडाचा आजार झाला की तो पसरेल का, तर ते अजिबात खरं नाही आहे. हा कोड एकामुळे दुसऱ्याला स्पर्शाने अजिबात पसरत नाही, आणि त्याच्यावर आता इतके चांगली औषधं आहेत ना की तो पूर्णपणे बरा होतो. त्याच्यासाठी फोटोथेरपी, लाईट थेरपी सुद्धा आहे, चांगली गोळ्या निघालेल्या आहेत, ते व्यवस्थित डॉक्टरच्या सल्ल्याने उपचार करून ते बरे होतात.
1: नमस्कार. डॉक्टर, पण शरीरावर हे कोड येण्यामागचं नेमकं कारण काय आहे?
0: हा एक ऑटोइम्युन आजार आहे, म्हणजे त्याचं कारण आपल्या हातात नाही की हे केलं नाही किंवा हे केलं तर आपल्याला हा आजार होणार नाही. ऑटोइम्युन डिसऑर्डर म्हणजे आपल्या शरीरामध्ये काही अचानक काही पेशी तयार होतात, मग ह्या कोडामध्ये त्या रंग देणाऱ्या पेशींच्या विरुद्ध लढतात, त्यामुळे रंग तयार होत नाही. पण ह्याची इतर कारणं की कशामुळे ह्या पेशी निर्माण होतात, तर स्ट्रेस हे मेजर कारण आहे. बऱ्याच वेळा हा अनुवंशिक असू शकतो, म्हणजे आई वडिलांमध्ये असेल किंवा नातेवाईकांमध्ये, तर होण्याची शक्यता असते. अगदी 100% होईलच असं नाही, पण ती एक शक्यता असते.
1: नमस्कार. नमस्कार. हॅलो.
3: हॅलो.
1: हां, आपलं नाव?
3: हां, नमस्कार. पानिपत वरून शैलेंद्र बोलतोय.
1: बरं, प्रश्न विचार आपला.
3: अमायलोइडोसिस हा जो आजार आहे त्याच कारण काय, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगता येईल?
0: तुम्ही कोणत्या अमायलोइडोसिस बोलताय, म्हणजे शरीरावर ते काळे डाग येत आहेत त्याच्याबद्दल बोलताय का? हा आपण क्युटॅनियस अमिलोडोसिस असतो म्हणजे त्वचेवर येणारा अमिलोडोसिस हा आजार असतो. त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, मॅक्युलर आणि लॅक्युनेड. मॅक्युलरमध्ये त्वचेचा रंग काळसर होतो आणि तिथे काही वेळेला खाज येते आणि हे प्रामुख्याने जिथे हातावर किंवा पायावर पाठीच्या वरच्या भागावर हा येतो. आणि बऱ्याच वेळा पेशंट अशी हिस्ट्री देतात की ते अंग घासायला

0: ह्या वगैरे वापरतात, दगड वापरतात की जोरा जोराने घासतात, तर त्याला मॅक्युला अमायडोसिस म्हणतात. आणि लायकेन अमायडोसिस नावाचा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारच्या फोड्या येतात, एस्पेशली पायाला, आणि त्याला अत्यंत प्रमाणात खाज येते. पण त्याच्यासाठी काही मलम आहेत आणि काही आम्ही पील थेरपी पण करतो, त्याच्याने हे बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येतं. पण त्याच्यासाठी काय करू नये, तर अंग घासताना काथ्या, बादिंग ब्रश किंवा गावाकडे तर दगड वापरतात, तर त्या गोष्टी तुम्ही वापरू नयेत. खाज आली तर खाजेची गोळी घ्या. मॉइश्चरायझर लोशन लावणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि काही ज्या क्रीम्स असतात की ते डाग जायला किंवा फोड्या बसायला, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही घ्या. साबण निवडताना मात्र काळजीपूर्वक, अशावेळी ह्या पेशंटची त्वचा शक्यतो कोरडी असते, तर त्यावेळी त्यांनी मॉइश्चरयुक्त साबण निवडणं आवश्यक आहे. आणि साबण कसा निवडायचा, तर त्याचा तुम्ही पी एच काय आहे ते बघा. स्किन फ्रेंडली पी एच म्हणजे आपल्या त्वचेला सोसेल हा पी एच असणं आवश्यक आहे. तर तुम्ही कोणताही साबण निवडताना 5.5 पी एचच्या आसपास असलेले पी एच असलेले साबण निवडा, जेणेकरून तुमचा हा आजार अधिक वाढणार नाही.
1: नमस्कार. हॅलो.
2: हॅलो.
1: हा, प्रश्न विचारा.
2: हा मॅडम, मी चंद्रभागा पोळ बोलते, तालुका पाटोदा, जिल्हा बीड इथून. तर तुम्हा दोघींनाही नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा. आणि प्रश्न विचारते. माझा प्रश्न असा आहे की गचकरण म्हणजे काय? एक सर्वसामान्य भाषेत गचकरण हा बोललं जातं किंवा त्याला खूप खाज असते, तर ते पसरत जातं, मग ते एकापासून दुसऱ्यानं होतं का, किंवा आपल्या नकाचं जे विष असतं त्याच्यामुळे ते जास्त होतं का, किंवा काय वापरलं पाहिजे त्याच्यासाठी, याविषयी सविस्तर माहिती द्या.
0: गचकरण म्हणजे नायटा, बुरशी, आपल्या त्वचेवरची बुरशी. तर ते युजली ज्यांना घाम जास्त येतो, ज्याची तब्येत जरा जास्त आहे, तर त्या लोकांमध्ये आपण हा आजार बघतो. त्याच्यामध्ये गोल गोल नायट्याचे चट्टे येतात आणि मग त्याच्यात कंड सुटतो. आणि एकाला आला ना की फॅमिलीमधल्या लोकांना तो पसरतो, म्हणून मग टॉवेल नेहमी वेगळे ठेवणे किंवा गरम पाण्यातनं कपडे धुणं ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि ती जागा आहे हे हा ही बुरशीजन्य पदार्थामुळे जीवाणूमुळे होणारा आहे, एक फंगसमुळे होणारा. तर त्याच्यामुळे त्याला ओलावा फार आवडतो. ओलावा असेल तर तो चांगल्या प्रमाणात वाढतो. मग त्याच्यासाठी तुम्ही तो भाग कोरडा कसा राहील ह्याच्याकडे तुम्ही प्रयत्न करा. त्याच्यासाठी तुम्ही बरेचसे डस्टिंग पावडर्स असतात, त्याने तुम्ही ती त्वचा कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा. 2 वेळा अशा लोकांनी आंघोळ केली पाहिजे आणि प्रत्येक वेळी धुतलेलेच कपडे वापरले पाहिजे. आणि आपली त्वचेची म्हणजे स्ट्रॉंग होण्यासाठी नेहमी मॉइश्चरायझर आंघोळीनंतर वापरा. त्याला तुमचं बॅरियर फंक्शन असते, संरक्षणाचं जे काम असतं ते अधिक जास्त होईल, त्याच्यामुळे ते पसरणार नाही आणि लवकर आटोक्यात होईला मदत होईल. त्याच्यासाठी इट्राकोनाझोल, टर्बिनाफिन, फ्लुकोनाझोल अशा गोळ्या आहेत, परंतु ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही घेता कामा नये. बरेचसे क्रीम्स पण आहेत बाजारात अवेलेबल, ते तुम्ही वापरले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक टीप अशी आहे की तुम्ही जेव्हा तो गोल नायटा येतो, तर गोल नायट्याच्या 2 सेंटीमीटर बाजूलासुद्धा त्याचे जंतू पसरलेले असतात, त्यामुळे तुम्ही योग्य क्रीम वापरा जी स्टिरॉइड विरहित असेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने. आणि नायट्याच्या 2 सेंटीमीटर बाहेर सुद्धा ते मलम तुम्ही लावलं पाहिजे. आणि तुम्हाला जरी गेलं असं वाटलं तरी, आम्ही ते पूर्णपणे बरं झालं असं वाटलं तरी, 6 आठवडे अधिक आम्ही क्रीम लावण्याचा सल्ला देतो, जेणेकरून ते परत परत येत नाही.
1: नमस्कार. हॅलो. हॅलो.
3: नमस्कार, मी दहीसरहून म्हात्रे, प्रिया म्हात्रे बोलते.
1: बरं.
3: मला एक, हा मला असा प्रश्न विचारायचा आहे. सध्या बाजारात अनेक प्रकारचे साबण येतात, हँडवॉश पण येतात, आणि कित्येक वेळा अँटीसेप्टिक लिक्विड आंघोळीच्या पाण्यात किंवा कपडे धुतले जातात त्याच्यात टाकली जातात, तर यांचा त्वचेच्या संदर्भात काय डॉक्टर सांगू शकतील यांच्या वापरा संदर्भात. दुसरा प्रश्न असा आहे की वाढत्या वयाची ज्या सिनियर सिटीजन लोक असतात त्यांची स्किन ड्राय होणे, नंतर पांढुरकी होणे, खाज येणे असा प्रॉब्लेम त्यांना जाणवतो. आणि तिसरा प्रश्न असा आहे की कधी कधी एखाद्या पायावर, हातावर एखादा पांढरा चट्टा उठल्यासारखा कोणाकोणाला होतो आणि तिकडे मग स्किन ती पांढुरकी होऊन खूप खाज येत राहते वगैरे, तर अशा वेळेला काही घरगुती

0: काय आणि या सगळ्या गोष्टी काही थोड्या आटोक्यात येऊ शकतात की स्किन स्पेशालिस्टला त्यांचा सल्ला घेणं जास्त गरजेचं आहे. एवढे माझे 3 प्रश्न आहेत.
1: तुमचे प्रश्न आहेत ना ते अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण सिनियर सिटीजनना हे गोष्ट म्हणजे फेस करत असतात. त्याचं पहिलं कारण आहे ना की त्यांची साबणाची निवड. जसं जसं तुमचं वय होतं ना तशी अधिकाधिक तुमची हातापायाची त्वचा कोरडी आणि पातळ होऊन जाते, त्यामुळे तुम्हाला स्ट्रॉंग साबण सहन होतच नाहीत. त्यामुळे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे साबण जेव्हा तुम्ही बघता ना तेव्हा त्याचा pH बघा, कोणताही साबण विकत घेताना, आणि मॉइश्चरयुक्त साबण घ्या. आणि त्वचा कोरडी असताना ना आम्ही जास्त साबण वापरायची परवानगी पण पेशंटला देत नाही. थोडासा म्हणजे हाताला तुमच्या जेवढा येईल तेवढ्या साबणाने आंघोळ करा. दुसरी गोष्ट, कडकडीत पाण्याने आंघोळ करू नका. बरेच वेळा कंड सुटला म्हणून ते अंगावर कडकडीत पाणी ओततात, त्याच्याने तुमची त्वचा अधिक कोरडी होते. साबण हा अधिक प्रमाणात लावलं ना त्वचा अधिक कोरडी होते, म्हणजे तुमचं नॅचरली जे तेल असतं ते आणि पाणी असतं तेही निघून जातं. आणि ते अँटीसेप्टिक लिक्विड तुम्ही जे म्हणता ना ते युजुअली सेन्सिटिव्ह स्किनला आम्ही ॲडवाईस करत नाही. आणि आंघोळ झाल्या तुम्ही इमिजिएटली मॉइश्चरायझर लावा, आणि एव्हरी 2 आवरली, जास्तच कोरडी असेल किंवा मग आठवड्या दिवसातून 3 ते 4 वेळा तरी मॉइश्चरायझर लावा. तहान लागल्यावर आपण पाणी पितो की नाही, तशी कोरडी झाली त्वचा ना की ती सांगत असते की मला मॉइश्चरायझरची गरज आहे. ह्या छोट्याशा टिपने पण ना म्हणजे विदिन 7 डेज ना वयस्कर लोकांची त्वचा आटोक्यात येते. दुसरं, तुम्ही एक प्रश्न विचारला होता की सफेद डाग होतात. सफेद डाग हे वेगळ्या प्रकारचे असतात, कोडाचे असतात, पण वयस्कर लोकांमध्ये छोटे छोटे जे सफेद डाग येतात ते कोडाचे डाग नसतात, ते कोडासारखे दिसतात. पण त्याच्यासाठी तुम्ही डायग्नोसिस कन्फर्म करायला एखाद्या जवळच्या डर्मॅटॉलॉजीला दाखवूनच उपचार चालू करणं योग्य ठरेल.
2: नमस्कार.
3: हॅलो, नमस्कार मॅडम.
2: नमस्कार, प्रश्न विचारा आपला.
3: आणि सोलापूर बोलतो, राजभाई.
2: बर, प्रश्न विचारा.
3: आमच्या पाशीच्या मुलीच्या अंगावर
2: आवाज नाही येते व्यवस्थित. तुमचा पुन्हा विचारा प्रश्न, पुन्हा विचारा. आवाज व्यवस्थित येत नाहीये.
3: पाशीच्या मुलीच्या अंगावर पित्त उडत का? पित्त.
2: बर बर बर.
1: पित्त, पित्त जे होतं त्याच्यामध्ये खाज येतं, लाल लाल प्रकारचे चट्टे येतात. असं जेव्हा पित्त येत असतं तेव्हा आपल्याला एक गोष्ट बघावी लागते की कोणती पदार्थ खाल्ल्यानंतर तिचं पित्त उठतंय का. दुसरी गोष्ट म्हणजे कधीकधी आपल्याला काही ब्लड चेक करावे लागतात की त्याच्यामध्ये बॉडीमध्ये काही कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन आहे का, किंवा कधीकधी काही गोष्टी आपण एखादे परफ्यूम लावत असतो अशाने सुद्धा पित्त उठतं. पण त्याच्यासाठी उपाय योजना आहेत, म्हणजे काही गोळ्या आहेत त्या घेतल्यावर पित्त कायमस्वरूपी जातं. आणि टेस्ट असते, ब्लड टेस्ट असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला IgE लेवल करू शकता किंवा नॉर्मल ब्लड टेस्ट करून सुद्धा आपल्याला त्याचं ॲलर्जीचं प्रमाण किती आहे किंवा इन्फेक्शन झालंय की नाही हे आपल्याला कळू शकतं. आणि तुम्हाला जर वाटत असतील की ह्या पदार्थाने आपल्याला ते वाढतंय तर ते पदार्थ टाळणं हे योग्य राहतं.
2: नमस्कार. हॅलो.
4: हॅलो.
2: हा नमस्कार.
4: मी नाशिक वरून चंदा पवार बोलते.
2: बरं, प्रश्न विचारा.
4: हा, तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता एकसारखे केस गळतात आणि अगदी किती हळू विंचरलं तरी तुटतात केस, तर त्याचा त्वचेशी काही संबंध आहे का? आणि ते त्वचेच्या ग्रंथी विषयी काही आहे का, किंवा त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल?
1: केस गळण्याचं प्रमुख कारण असतं ना बऱ्याच वेळा टेन्शन असल्यामुळे केस गळू शकतात, किंवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जीवनसत्वाचा अभाव. रक्तातील हिमोग्लोबिन कमी असेल, आयर्नची मात्रा कमी झाली की प्रामुख्याने केस गळतात. B12 लेवल, D3 लेवल ह्या पण आपण टेस्ट केल्या पाहिजेत. खाण्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवलं पाहिजे. आपल्या केसांच्या मुळांना भक्कम मजबूती देण्यासाठी प्रोटीनचा रोल खूप महत्त्वाचा आहे. तर प्रोटीनयुक्त आहार तुम्ही समाविष्ट करणं आवश्यक आहे. तसंच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की व्यायाम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. सूर्यनमस्कार हे आवश्यक आहे. आणि केसांसाठी काही गोष्टी म्हणजे जसं की सिंपल गोष्टीने तुम्ही केसांचं सौंदर्य किंवा मजबूती वाढवू शकाल, जसं की आवळा, कढीपत्ता, काळे तीळ किंवा ड्रायफ्रुट्समध्ये बदाम, अक्रोड, ह्या गोष्टी तुम्ही समाविष्ट करा. आणि पुरेशी झोप, 7 तास झोप ही महत्त्वाची आहे केसांच्या आरोग्यासाठी. आणि तू म्हणालीस की केस कंगव्याने पण तुटतात हळू मारला तरी, तर कंगवा कसा मारायचा, कसा कंगवा निवडायचा हेही महत्त्वाचं आहे. मोठ्या दाताचा कंगवा कायम वापरला पाहिजे आणि वरपासून खालपर्यंत कधी केस विंचरत जायचे नाही. तर सुरुवातीला केसांची जी टोकं असतील तिथून गुंता सोडवत सोडवत हलक्या हाताने केस विंचरावे लागतात, कारण बरेच प्रेशर किंवा बांधताना केस पण थोडेसे लूजच असले पाहिजे. तुम्ही जर टाईट बांधत असाल तरी पण केसांची मुळं असतात ती वीक होतात.
2: डॉक्टर, हार्मोन्स मधील बदल किंवा इतर काही आजारांमुळे देखील त्वचेवर परिणाम होऊ शकतो का? काहींना मधुमेह देखील असतो, तर याचा त्वचेवर काय परिणाम होतो?
1: मधुमेह असतो ना त्या बऱ्याचशा लोकांमध्ये इन्फेक्शन जास्त प्रमाणात होतात. नॉर्मल लोकांमध्ये जे इन्फेक्शन होतात तसं मधुमेह वाल्या लोकांमध्ये नाही, इन्फेक्शन बरा होईला पण वेळ लागतो. पण मधुमेह मुळे बऱ्याच वेळा मान काळी होणे, चेहऱ्यावर काळे डाग येणे, काखेत काळं होणं हे एक साईन मानली जाते. अशा पेशंटला आम्ही ती HbA1c नावाची टेस्ट करायला सांगतो. त्याच्यातून आपल्याला कळतं की डायबिटीस झालाय किंवा होणार आहे. आणि दुसरा प्रश्न होता हॉर्मोन्स. आता बऱ्याचशा मुलींमध्ये ना PCODचं प्रमाण वाढलंय. PCOD हे फक्त आणि फक्त हॉर्मोन्सच्या बदलावामुळेच होणारा प्रॉब्लेम आहे. तर हॉर्मोन्सच्या बदलावामुळे काय काय होतं? तर चेहऱ्यावर पिंपल्स येणं, केस गळणं, केस विरळ होणं आजकाल मुलींमध्ये, किंवा चेहऱ्यावर अनावश्यक ठिकाणी केस येणं, दाढीच्या ठिकाणी म्हणजे ओठांच्या वरती, हे सर्व हॉर्मोन्स बदलल्यामुळे होणारी लक्षणं आहेत. किंवा छातीवर, पाठीवर मोठे मोठे पिंपल्स येणं हे हॉर्मोन बदलल्यामुळे होणारी लक्षणं आहेत.
2: डॉक्टर, सध्या ना फेअरनेस क्रीम, अँटी एजिंग क्रीम फार वापरल्या जातात, तर ह्या सगळ्या क्रीम वापरताना कोणती काळजी घ्यावी? कमी सुंदर दिसावी यासाठी ही सगळी सौंदर्य प्रसाधनं वापरली जातात.
1: म्हणजे मी बघते ना बऱ्याच पेशंटला, म्हणजे असं खूप गोरे असतील तरी त्यांना अजून गोरं व्हायचं असतं. पण मला एक वाटतं, सांगावं असं वाटतं, गोरं होण्यापेक्षा स्किन हेल्दी असणं फार महत्वाचं आहे. आणि आहेत फेअरनेस क्रीम बाजारात आहेत, पण जे क्रीम काही वेळा ना तुम्हाला विदिन 7 डेज रिझल्ट देतात ना, त्याच्यात तुम्ही समजू तर त्याच्यात स्टिरॉइड असतं. स्टिरॉइड विरहित फेअरनेस क्रीम आहेत ते तुम्ही वापरू शकता. आणि सिरम्स, व्हिटॅमिन सी सिरम्स आहेत, नियासिनामाइड्स आहेत, पुन्हा बरेचसे रेटिनॉइक ऍसिड असलेली सिरम्स आहेत, तर ते सुद्धा स्किन टाइटनिंगसाठी वापरले जातात. पण त्याची मात्रा किती आहे, त्याचा सोल्युशन कशा प्रमाणात बनवलेला आहे, तुमच्या त्वचेचा पोत कोणता आहे त्याच्या अनुषंगाने, पण ह्या सगळ्या गोष्टी एकदा तरी तुम्ही स्किनच्या डॉक्टरांना भेटून तुम्ही वापरा हा माझा सल्ला आहे. पण त्याचा इफेक्ट होतो असा नाहीये की होत नाही. पण सगळ्यात महत्वाची स्टेप तुमचं सन प्रोटेक्शन, सनस्क्रीन. तुम्ही हे फेअरनेस क्रीम लावाल आणि ह्या मी सांगितलेल्या ह्या गोल्डन 3 स्टेप्स करणार नाही, जे प्रॉपर मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि फेस वॉश, तर मग ह्याचा उपयोग राहत नाही.
2: पण डॉक्टर, या सगळ्याच प्रकारच्या स्किन टोनला ही सौंदर्य प्रसाधनं सूट होतील असंही नाहीये ना, त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्लाही तितकाच महत्त्वाचा.
1: सल्ला घेणं आवश्यक आहे. तुमच्या त्या टोननुसार, तुमच्या त्वचेच्या टाईपनुसार औषध तुम्हाला, आणि एज वयानुसार आम्ही औषधं देतो. बऱ्याच वेळा तुम्ही एक रील बघता 2 सेकंदात, त्याच्यासाठी आम्ही खूप वर्ष शिक्षण घेतलेलं असतं आणि केसेस बघितलेले असतात, त्याच्यानंतर आम्ही देतो. तर डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा राहील.
2: डॉक्टर, त्वचा विकाराचा मानसिक आरोग्यावर, विशेषतः आत्मविश्वास आणि सामाजिक वावरावर कसा परिणाम होतो? कारण का कोणताही त्वचेचा आजार झाला की आपण टेन्शन घेतो, मग तो आजार वाढत जातो, तर त्याविषयी काय सांगाल?
1: हो, बऱ्याच वेळा ना म्हणजे कॉलेजची मुलं पिंपल्स वगैरे आले किंवा त्याचे डाग पडले ना, तर ते बरेच पॅरेंट्स घेऊन येतात की ते क्लासला पण जायला तयार होत नाहीत, कॉलेजला जायला तयार होत नाहीत, म्हणजे अक्षरशः रूममध्ये बंद पडतात. म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर खूप परिणाम होतो. आणि मग कारण, आणि पिंपल्स वगैरे हे लगेच बरे होत नाहीत, कोणत्याही ह्याला 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो. आणि स्ट्रेसमुळे पण पिंपल्स अधिक प्रमाणात वाढले जातात. तर मला श्रोत्याला सांगावं असं वाटतं की ह्याच्यावर उपचार करणं हे महत्त्वाचं आहे. तर तुम्ही उपचार केल्यानंतर ते बरे होतात. आणि दुसरं म्हणजे ना केस घेणं, एस्पेशली चाई जेव्हा पडते ना, तर चाईमुळे ना बरेचसे केसांची स्किनच दिसते उघडी, तर ते आणि बऱ्याच वेळा लहान मुलांमध्ये झालं की त्यांचे मित्र त्यांना खेळायला घेत नाहीत किंवा शाळेमध्ये त्यांना चिडवतात, मग ते त्यांचं मानसिक आरोग्य खूप बिघडतं. तसेच सोरियासिसचे आपण हे बघितलेले कॉमन आजार झाले, पण काही असे आजार आहेत जसे की सोरियासिस, लायकेन पॅलस, त्याच्यामध्ये तर कसं तुमच्या चेहऱ्यावर पूर्ण अंगावर लाल चट्टे येतात आणि म्हणजे भूशाप्रमाणे त्वचा निघत असते. मग अशा वेळी ते जेव्हा पब्लिक प्लेसेसमध्ये

0: आता तर तेव्हा त्यांना पब्लिकला फेस करणं, लोक लगेच स्किनचा प्रॉब्लेम म्हटल्यावर असं वेगळ्या नजरेने पाहतात वगैरे, मग त्यांच्या मनावर खूप परिणाम होतो. कारण त्वचा बाकीचे म्हणजे अवयवांना काय झालं तर ते दिसत नाहीत, पण त्वचेत असे आहे आपला अवयव की त्याला जरा जरी काय झालं तर ते दुसऱ्याला पण दिसतं, आणि त्याच्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बऱ्याच वेळा म्हणजे बहुतेक वेळा बिघडतं.
1: आणि बऱ्याचदा कोणतेही विकार त्वचेचा झाला की आरएनडी केली जाते, बापरे हे असं झालंय मला, मग ते सुद्धा एक टेन्शन घेतलं जातं, दडपण येतं, ते तर त्याचाही कुठेतरी मनावर तो परिणाम होतो.
0: हा, आणि बरेच वेळेस स्कूलमध्ये ना मुलांना जस्ट ॲलर्जी असते एक्झिमाज किंवा त्यांना असल्यामुळे, पण हातावर डाग वगैरे दिसले तर मग त्यांना टीचरच म्हणतात की बाकीचे पॅरेंट्सना प्रॉब्लेम आहे तर तुम्ही जा डॉक्टरांकडे जाऊन सर्टिफिकेट घेऊन या, की कारण त्यांना वाटतं की त्यांच्या मुलांना पसरू नये असं. बऱ्याच वेळामध्ये सर्टिफिकेट्स घ्यायला पण आमच्याकडे येतात.
1: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि त्वचा विकार याविषयी आमच्या श्रोत्यांना इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: थँक्यू, थँक्यू सो मच. मलाही खूप आनंद झाला.
1: धन्यवाद.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1 वाजतोय. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नवरात्र म्हणजे शक्तीचा उत्सव. नवरात्र म्हणजे केवळ देवीच्या पूजेचे 9 दिवस नाहीत, तर आपल्या आत दडलेल्या शक्तीला ओळखण्याचे 9 दिवस. श्रोते हो, शक्तीची खूप वेगवेगळी रूपं आहेत. म्हणजे देवीच्या रूपातली शक्ती, स्त्रीच्या जगण्यातली शक्ती, आईच्या मायेतली शक्ती आणि माणसाच्या मनात असलेल्या दुर्दम्य इच्छाशक्तीची कहाणी. आणि म्हणूनच या नवरात्रीच्या निमित्ताने मनामध्ये श्रद्धेचा दीप प्रज्वलित केला पाहिजे प्रत्येकाने. आणि

श्रोतेहो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शक्तीला खूप महत्त्व आहे, अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपण सृष्टीच्या निर्मितीचा विचार करतो तेव्हा आपल्याला प्रकृती म्हणजे निसर्गाचं स्मरण होतं, आणि आपण जेव्हा मायेचा ममतेचा विचार करतो तेव्हा आपल्याला आई आठवते. आणि जेव्हा आपण अन्यायाचा प्रतिकार करतो किंवा प्रतिकार करण्याची वेळ येते तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते ती दुर्गा. म्हणजे पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाच्या असुरानं आपल्या सामर्थ्याच्या जोरावर देवतांना त्रस्त केलं होतं. त्याच्या अत्याचारांमुळे संपूर्ण सृष्टी भयभीत झाली होती. तेव्हा सर्व देवतांच्या तेजातून आदिशक्ती प्रकट झाली आणि हातांमध्ये विविध अस्त्र धारण केलेली, सिंहावर आरूढ झालेली, तेजस्वी आणि सामर्थ्यशाली अशी देवी दुर्गा.

9 दिवस देवी आणि महिषासूर यांच्यात युद्ध झालं अशी श्रद्धा आहे. 10व्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. या कथेतून श्रोते हो आपल्याला काय शिकायला मिळतं, म्हणजे वाईट कितीही बलवान असलं तरी चांगुलपणाची शक्ती त्याच्यापेक्षा मोठी असू शकते. अहंकार कितीही वाढला तरी त्याचा अंत होऊ शकतोच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा अन्यायाची सीमा ओलांडली जाते तेव्हा परिवर्तन घडवणारी शक्ती जन्माला येते. देवी दुर्गेची अनेक रूपं आपल्याला परिचित आहेत. कधी ती शैलपुत्री असते, कधी ब्रह्मचारिणी, कधी चंद्रघटा, तर कधी कालरात्री. प्रत्येक रूपामागे एक वेगळा संदेश आहे. कुठे धैर्य तपश्चर्या, कुठे करुणा, कुठे सामर्थ्य, तर कुठे वाईटाचा नाश करण्याची प्रचंड ताकद. म्हणूनच देवीची पूजा करताना आपण केवळ तिच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत नाही तर तिच्या गुणांचाही स्वीकार करण्याचा आपण प्रयत्न करतो. आपल्या मनातली भीती दूर व्हावी, विचारांमागची नकारात्मकता नष्ट व्हावी आणि आपल्या आयुष्यात योग्य मार्गाने चालण्याचं बळ मिळावं, हीच तर खरी देवीच्या चरणी केलेली प्रार्थना आहे.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे आणि आजच्या गीत बाहेर कार्यक्रमात आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र. श्रोते हो, देवीची शक्ती फक्त मंदिरातल्या गाभाऱ्यात असते का? नाही, नसते. ती आपल्या घरातही असते, आपल्या शेजारीही असते, आपल्या ऑफिसमध्येही असते, आपल्या आजूबाजूला रोज संघर्ष करणाऱ्या असंख्य स्त्रियांमध्ये ती असते. पहाटे घरामध्ये सगळ्यांच्या आधी उठणारी आई, स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून कुटुंबासाठी झटणारी गृहिणी, घर आणि नोकरी या दोन्ही आघाड्यांवर जबाबदारी सांभाळणारी स्त्री, अनेक अडचणींना सामोरं जाऊन आपलं शिक्षण पूर्ण करणारी मुलगी, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी संघर्ष करणारी तरुणी आणि आयुष्याच्या संध्याकाळीही कुटुंबाला आधार देणारी आजी, या सगळ्यांच्या जगण्यात शक्तीची वेगवेगळी रूपं आहेत की नाही? हो ना. पण एक प्रश्न आपल्या मनाला सतत विचार करायला लावतो. आपण स्त्रीला देवी म्हणतो, तिची पूजा करतो, तिच्या चरणी फुलं वाहतो, पण प्रत्यक्ष आयुष्यात तिच्या सन्मानाची काळजी आपण घेतो का? तिला तिच्या स्वप्नांनुसार जगण्याचं स्वातंत्र्य देतो का? तिच्या मतांचा आदर करतो का? तिच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करतो का? श्रोते हो, देवीच्या मूर्तीसमोर दिवा लावणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच स्त्रीच्या आयुष्यातील अंधार दूर करणंही महत्त्वाचं आहे. तिच्या सुरक्षिततेची काळजी घेणं, तिला समान संधी देणं, निर्णयांचा आदर करणं आणि तिच्या अस्तित्वाला स्वतंत्रपणे स्वीकारणं, हीच तर खरी शक्तीची उपासना. स्त्रीला प्रत्येक वेळी दुर्गा बनून लढावं लागावं अशी परिस्थिती का निर्माण होऊ द्यायची? ती निर्माण होऊ नये, तिला माणूस म्हणून सन्मानाने जगता यावं, हेच तर आपल्या सगळ्यांचं, आपल्या समाजाचं खरं यश आहे. कारण प्रत्येक स्त्रीला सतत कणखर राहण्याची सक्ती नसावी, नाही का? तिलाही थकण्याचा अधिकार आहे, रडण्याचा अधिकार आहे, मदत मागण्याचा अधिकार आहे, स्वतःसाठी जगण्याचा अधिकार आहे. तिच्या अश्रूंमध्ये दुर्बलता नाही, तिच्या शांततेला संमती समजू नये, तिच्या त्यागाला तिचं कर्तव्य म्हणून गृहीत धरू नये, तिच्या प्रेमाची किंमत ओळखली पाहिजे. कारण शक्ती म्हणजे केवळ संघर्ष करण्याची क्षमता नाही, तर एखाद्या व्यक्तीला संघर्षाशिवाय जगता येईल असं वातावरण निर्माण करणंही ही एक प्रकारची शक्तीच आहे.

0: श्रोते हो, देवीची पूजा म्हणजे केवळ तिच्या मूर्तीसमोर बसून नतमस्तक होणं नाही, तर आपल्या जगण्यात धैर्य, करुणा, न्याय आणि माणुसकी यांचा स्वीकार करणं. हे सगळं करूया, माणसं जपूया, नाती जपूया, कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी, हरवतात जास्त.
1: क्षेत्र नामवंत एक नाव कोल्हापूर त्याचे नाव.
0: प्रसार भारतीच्या वेब्स, OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून गीतबहार कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होता. दुपारचा 1:30 आहे आता. राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण आता आधी मराठी बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्त आणि एसआयआर विरोधात झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या निकषात बसणाऱ्या दहशतवादी कृत्यांचा समावेश या संदर्भातल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय करारात करावा अशी भारताची संयुक्त राष्ट्रांकडे मागणी. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. केवळ स्वतः पुढे जाण्याची क्षमता म्हणजे सामर्थ्य नव्हे तर इतरांनाही सक्षम करण्याची क्षमता म्हणजे खरं सामर्थ्य असंही ते म्हणाले. केंद्र सरकारनं आपल्या प्रशासनाच्या दृष्टिकोनात आणि कार्यसंस्कृतीत सक्षमीकरणासाठी सामर्थ्य या तत्वाचा अंगीकार केल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या काळात डिजिटल सामर्थ्य हा परिवर्तनाचा प्रमुख प्रेरक असून डिजिटल सामर्थ्यामुळे भारतासाठी अधिक व्यापक संधी खुल्या झाल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं.
1: नॉलेज सिर्फ कुछ लोगों को आगे बढ़ाएगी या करोड़ों लोगों के लिए नए अवसर बढ़ाएगी? क्या नॉलेज केवल कुछ लोगों की ताकत बनी रहेगी या सबकी क्षमता बढ़ाएगी? यहीं से एक नया विचार जन्म लेता है और ये विचार है पावर टू एम्पावर. पावर टू एम्पावर. पावर टू कंट्रोल से आगे पावर टू एनेबल. पावर टू कॉम्पीट से आगे पावर टू कोलैबोरेट. पावर टू सक्सीड से आगे पावर टू हेल्प अदर सक्सीड. और इसलिए आज मैं यहाँ जिस विजन के साथ आया हूँ वो है पावर टू एम्पावर.
0: 21व्या शतकात तंत्रज्ञान, माहिती, ज्ञान आणि नवोन्मेष हे सामर्थ्याचे महत्वाचे स्रोत बनले आहेत. भारताची क्षमता इतर देशांसाठीही संधींची नवी दालनं खुली करेल यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली. केरळम, तमिळनाडू, सिक्कीम, ओदिशा, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांसाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सिक्कीमचे विद्यमान राज्यपाल ओम प्रकाश आता केरळमचे तर केरळमचे विद्यमान राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आता तमिळनाडूचे राज्यपाल असतील. दुष्यंत गौतम सिक्कीमचे, ब्रिजमोहन राम ओदिशाचे, डॉ सुधा यादव कर्नाटकच्या तर डॉ ढाल सिंह बिसेन उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2026-27 या वर्षात भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर अर्थात जीडीपीचा दर 7% वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. जुलै 2026 हा दर 6.4% होता. जागतिक आर्थिक आउटलुक अहवालात अस्थिर जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत अनुमानापेक्षा वेगानं आर्थिक प्रगती करत असल्याचं नमूद केलं आहे. जागतिक स्तरावर इंधनाच्या किमती वाढत्या असल्या तरी देशांतर्गत मजबूत मागणी आणि सेवा क्षेत्रातली प्रगती यामुळे जीडीपी दरात वाढ झाल्याचंही यात म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज बीमस्टेक अर्थात बंगालच्या उपसागरातल्या बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठीच्या उपक्रमाची पहिली गृहमंत्रीस्तरीय बैठक होत आहे. ही ऐतिहासिक बैठक दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी, कट्टरतावाद, मानवी तस्करी, बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आणि सायबर धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सदस्य देशांचा सामूहिक निर्धार अधोरेखित करते असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ठोस समन्वयाच्या माध्यमातून अधिक सुरक्षित, मजबूत आणि संरक्षित बीमस्टेक क्षेत्र उभारण्यासाठी सर्व सदस्य देश वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावरच्या आणि परिसरातल्या देशांमध्ये आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य वाढवणं हे या संघटनेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेविषयी.
2: सन 2016 सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश गरीब कुटुंबातील महिलांसाठी स्वयंपाकाचं स्वच्छ इंधन ही प्रतिष्ठेची, आरोग्याची आणि समान संधीची बाब बनवणे हा होता. एलपीजीकडे केवळ मध्यमवर्गीयांची सोय म्हणून न पाहता या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर देण्यात आलं. यामुळे लाखो कुटुंबांना सरपण, शेणाच्या गोवऱ्या आणि इतर प्रदूषणकारी इंधनांपासून दूर नेण्यास मदत झाली. तसंच घरातल्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्यासही वाव मिळाला. यंदा मे महिन्यात पर्यंत गरीब कुटुंबातील महिलांना 10,50,00,000 अधिक मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात आली होती. या योजनेचा विस्तार इंधनाच्या निरंतर वापराला प्रोत्साहन देण्याच्या दिशेनेही झाला. याचे फायदे केवळ स्वयंपाकघरापुरते मर्यादित नसून स्वच्छ इंधनामुळे घरातील वायू प्रदूषणाचा धोका कमी होतो, तर सरपण गोळा करण्यात जाणारा वेळ वाचल्याने महिलांना शिक्षण, मोबदला मिळवून देणारे काम आणि उत्पन्न वाढवणाऱ्या उपक्रमांसाठी अधिक संधी उपलब्ध होतात.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एसआयआरच्या विरोधात दिल्लीत झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज ही सुनावणी होणार होती, पण न्यायमूर्ती मोहना यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांवर पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या कथित प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर रहावं असं आज पीठानं सांगितलं. मेट्रो सेवा आणि रेल्वेबद्दल 9 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं दिलेल्या आदेशांच्या पालनासंदर्भातला अहवाल सादर करण्याचा वेळही पीठानं वाढवून दिला. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा 2023 आव्हान देणाऱ्या याचिकेवरही न्यायालयानं नोटीस बजावली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कथित अवमानकारक टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधातल्या फौजदारी अवमान प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे. हे प्रकरण रद्दबातल ठरवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या राहुल गांधींच्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार यांनी राज्य सरकारला नोटीस बजावली असून 4 आठवड्यांच्या आत उत्तर मागवलं आहे. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या निकषात बसणाऱ्या दहशतवादी कृत्यांचा समावेश या संदर्भातल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय करारात करावा अशी मागणी भारतानं संयुक्त राष्ट्रात केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 6व्या समितीच्या बैठकीत बोलताना भारताच्या प्रतिनिधी आर मैथिली यांनी ही भूमिका मांडली. नागरिकांचं संरक्षण, गंभीर गुन्ह्यांसाठी जबाबदारी निश्चित करणं आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा आदर राखणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर आरोपींच्या अधिकारांचा आणि पीडितांच्या हिताचाही आदर केला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं. हा करार 2028 होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत स्वीकारला जाईल अशी अपेक्षा आहे. सीजेपीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं. दिल्ली इथे जंतर मंतर या ठिकाणी आंदोलनासाठी पोचलेल्या या सीजेपीच्या नेत्यांबरोबर अजिंक्य शिंदे यालाही अटक केल्याची माहिती अभिजित दिपके यांनी आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशातून दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची प्रगती, सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्त आणि एसआयआर विरोधात झालेल्या आंदोलनांबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या निकषात बसणाऱ्या दहशतवादी कृत्यांचा समावेश या संदर्भातल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय करारात करावा अशी भारताची संयुक्त राष्ट्रांकडे मागणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. नागपूर जिल्ह्यात मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. नवीन मतदारांना 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर दरम्यान फॉर्म क्रमांक 6 भरून अर्ज करता येणार होता. प्राप्त अर्जांची पडताळणी केल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या मुदतीनंतरही सामान्य प्रक्रियेनुसार फॉर्म क्रमांक 6 भरून नाव नोंदवता येणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. नागपूरचा 145 वर्षांची परंपरा लाभलेला मारबत आणि बडग्या उत्सव उत्साहात पार पडला. सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते काळी आणि पिवळी मारबत यांची विधिवत पूजा करण्यात आली. नेहरू पुतळा परिसरातील काळी आणि पिवळी मारबतच्या ऐतिहासिक मिलन सोहळ्यासाठी विशेष दीर्घा आणि मंच उभारण्यात आले होते. पाहुण्यांसाठी अनुवादकांची व्यवस्था करण्यात आली होती. कुंभारपुरा, गोळीबार चौक, भारतमाता चौक आणि कोतवाली येथे स्वागत मंच तसेच महिला आणि कुटुंबांसाठी स्वतंत्र दीर्घा उभारण्यात आल्या होत्या. यंदा मारबत महोत्सवाला अनेक सिनेकलाकार, खेळाडू आणि देशोदेशीच्या पाहुण्यांची उपस्थिती होती. नागपुरात दहीहंडी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी डीजे बाबत निर्बंध घातले. त्याला प्रतिसाद देत बडकस चौक मित्र परिवाराचे आयोजक सुबोध आचार्य यांनी पोलिसांच्या नियमांचे पालन करून नियमानुसार दहीहंडी उत्सव साजरा केला. मात्र धार्मिक उत्सवाच्या अवघ्या 1 दिवस आधी निर्बंध लागू केल्याने अनेक मंडळांनी नाराजी व्यक्त केली होती. पोषण सप्ताहानिमित्त नंदनवन येथील भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागातर्फे पाककला स्पर्धा 2026 आयोजित करण्यात आली. संतुलित आहार, पौष्टिक अन्न आणि निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती हा स्पर्धेचा उद्देश होता. राज्य पोषण ब्युरो नागपूरच्या वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ रंजना राठोड प्रमुख पाहुण्या आणि परीक्षक म्हणून उपस्थित होत्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महागाई, वाढती वीज बिले, कोल वॉशरीचे टेंडर आणि नाशिकमधील प्राचीन दत्त मंदिर पाडण्याच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी खासगी कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी कोल वॉशरीचे नवीन टेंडर काढल्याचा आरोप केला होता. WCLकडे सुमारे 5 लाख मेट्रिक टन कोळसा उपलब्ध असतानाही 30 लाख मेट्रिक टन कोळशासाठी टेंडर काढण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. महाजेनकोकडे स्वतःची कोळसा खाण असतानाही खासगी कंपन्यांकडून कोळसा खरेदी करण्याची गरज काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मतदार याद्यांमधील कथित घोळावरून नागपुरात राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. कोंढाळी नगरपंचायतीच्या उपसरपंचाचे नाव मतदार यादीतून वगळून ते वानाडोंगरी नगरपरिषद क्षेत्रातील यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित व्यक्तीच्या ईमेल आणि ओळखपत्राचा वापर करून ऑनलाईन अर्जांद्वारे मतदारांची नावे एका ठिकाणहून दुसरीकडे स्थलांतरित केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्यात आली. प्रकरणाची तातडीने चौकशी करून मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता कायम ठेवावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे, 8वा वेतन आयोग कर्मचारी हिताच्या दृष्टीने लागू करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण आणि रिक्त पदे भरणे या मागण्यांसाठी 12 डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर राष्ट्रीय रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा यांनी नागपुरात दिली. दर 5 वर्षांनी वेतन सुधारणा, 18 महिन्यांचा प्रलंबित DA DR, समान काम समान वेतन आणि कॅशलेस आरोग्य विमा यांसह कामगार विरोधी श्रम संहिता रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर नागपुरात टीका केली. वारंवार पेपरफुटी होत असताना टास्क फोर्स नेमण्याची वेळ का आली असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नीट, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणात भाजपशी संबंधित कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. वाचक स्वर स्वाती सोनपेठकर.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:45 झालेली आहेत. आता भावधारा कार्यक्रम यशवंत देवी यांना ऐकूया.

रंजना जोगळेकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा भावधारा कार्यक्रम संपला. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत आयसी अक्षरे रसिके कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख.
1: हायकू या काव्य प्रकारावर महाराष्ट्रात काही कवींनी तात्विक लेखन केलंय. म्हणजे आता सुरेश मथुरे यांनी हायकू एक अवलोकन हे पुस्तक 2000 साली प्रकाशित केलं. या पुस्तकात हायकूचं स्वरूप, अंतरंग, घाट या विषयावर चर्चा तर केली आहेच, पण हायकू, जपानी हायकूचा शास्त्रशुद्ध अभ्यास सुद्धा त्यात दिसतो. हायकूच्या स्वरूपाबद्दल मराठी कवींचा आढावा घेऊन ते म्हणतात, पुशी रेगे, शांता शेळके, बाबा बोरकर अशा अनेक प्रतिभावान कवींनी हायकू लिहायचा प्रयत्न केला, पण हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच मंडळींना आणि हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेच हायकू जमले. यावरून हायकू लिहिणं ही मराठी कवींसाठी सोपी गोष्ट नव्हती. कविता म्हटलं की काय उपमा अलंकार वगैरे असणार, म्हणजे आपल्या कवींना तशाच पद्धतीने कविता लिहायची सवय होती, पण हायकू लेखनात ते चालत नाही ना. उपमा वगैरे अत्यंत साध्या सोप्या भाषेत समोरच्या दृश्याचं वर्णन करायचो आणि तिसऱ्या ओळीत कलाटणी. मोठे मोठे मराठी कवी हायकू का लिहू शकत नाहीत? कविता मात्र लिहितात. हायकू लिहिण्याची प्रक्रिया आहे तरी कशी याच्यावर मी विचार करू लागले. आणि हायकू विषय घेऊन एमफिल करताना मी माझं संशोधन मांडलं ते असं, खोलात जाऊन विचार केल्यावर मला एक गोष्ट उमगली ती अशी की कविता लिहिण्याची प्रक्रिया आणि हायकू लिहिण्याची मनात होणारी प्रक्रिया ही बरोबर उलट आहे. उदाहरण घेऊन सांगते. अतिशय प्रसिद्ध कवितेचं उदाहरण घेऊ. उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. ही कविता सुरेश भटांनी लिहिली. तेव्हा त्यांच्या मनात काय असेल? विचारांची खळबळ. स्वातंत्र्य मिळालंय, अराजकता आहे, रात्र काळ रात्र वाटतेय, म्हणजे भ्रष्टाचार, लाचलुचपत यांनी देश पोखरलेला आहे, पुन्हा लढा द्यावा लागेल, अरे लोकांनो परत मशाली पेटवा, म्हणजे लढा द्या पुन्हा, असे विचार मनात आले. त्याला रूपक म्हणून आयुष्याच्या मशाली हे शब्द सुचले, काळ रात्र झाली हे शब्द सुचले. खरोखरची रात्र केव्हा समोर मशाल असताना हे कविता लिहिली नाही गेली. कविता लिहिताना समोर असं कुठलंही दृश्य नव्हते, पण मनात विचारांची खळबळ होती. आता हायकूमध्ये नेमकी उलट प्रक्रिया होते. आधी समोर दृश्य, आता एक हायकू आहे का माझं. आकाशात पाहिलं, काहीही नव्हतं, लगेच अंधारून आलं. हा हायकू लिहिला तेव्हा मनात कसली खळबळ होती का? नाही. अचानक अंधारून आलं ही घटना पहिले पाहिली, दृश्य पहिले पाहिलं, मग हायकू सुचला. यात कुठेही उपमा नाही, सृष्टीत अचानक बदल काय होईल ते सांगता येत नाही, असा याचा अर्थ होतो. काहीच नव्हतं पण लगेच अंधारून आलं, दृश्य पाहता पाहता अर्थ सुचला आणि त्याप्रमाणे शब्दरचना झाली. ऋचा घाणेकर म्हणून एक हायकू करत, त्यांचा हायकू बघा. एक एक पान गळणार, झाड स्थिरच फक्त पाहत राहणार. दृश्य काय दिसलं कवितेला, कवयित्रीला दृश्य काय दिसलं? तिला दिसलं झाडाची पानं गळत आहेत. म्हणजे आधी दृश्य आलं, नंतर तिनं विचार केला पान गळत असताना झाड काय करतंय? फक्त पाहत राहतंय. यातून काय अर्थ निघतो? वय होताना आपण काय करतो? फक्त पाहत राहतो. निसर्गाच्या इच्छेपुढे आपण काही करू शकत नाही. म्हणजे कविता लिहिताना आधी विचार, मनात भावनांचं आंदोलन, मग रूपकाची भाषा, रूपक सुचणं, मग ती कविता रूपकात लिहिणं. पण हायकू लिहिताना काय होतं? आधी दृश्य दिसतं आणि मग विचार सुचतो. तर मंडळी, कविता आणि हायकू लिहिण्याच्या प्रक्रिया एकमेकांच्या बरोबर उलट आहेत, म्हणून बऱ्याच कवींना हायकू लिहिता येत नाही. बरं,
0: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. ह्या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. इसबगोल हे रबी हंगामातील बागायती पीक असून पिकाला थंड आणि कोरडं हवामान चांगलं मानवतं. या पिकासाठी हलकी रेताड किंवा लाल मातीची जमीन तसंच निचरा होणारी जमीन योग्य असते. पूर्व मशागतीसाठी जमीन नांगरून कुळवाच्या पाळ्या देऊन हेक्टरी 15 ते 20 गाड्या कुजलेलं शेणखत मिसळावं. पिकाची पेरणी 15 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत करतात. जमिनीच्या उतारानुसार योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करून काडी कचरा वेचून बी फेकून पेरणी करावी. त्यासाठी हेक्टरी 8 ते 10 किलो बी लागतं. लागवडीसाठी गुजरात इसबगोल 1, हरियाणा 2 ते 5, गुजरात 2, ट्रॉम्बे सिलेक्शन 1 ते 10, इसी 345 या सुधारित जाती वापराव्यात. बी लहान असल्यामुळे खोल जाणार नाही याची काळजी घ्यावी. बी शक्यतो मातीत मिसळून ते फेकावं म्हणजे सर्वत्र सारखे पडेल. मर रोगाच्या नियंत्रणासाठी बियांना पेरण्या अगोदर TMTD हे औषध प्रति किलोला 3 ग्रॅम या प्रमाणात चोळावं. बी फेकून झाल्यावर हलक्या हाताने किंवा झाडूने बी झाकावं. पेरणीच्या वेळी हेक्टरी 25 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद द्यावं. पेरणीनंतर हलकं पाणी द्यावं. बी 7 ते 8 दिवसांनी उगवतं. उगवण कमी झाल्यास ताबडतोब दुसरं हलकं पाणी द्यावं. त्यानंतर जमिनीच्या प्रकारानुसार 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावं. पीक 30 दिवसांचं झाल्यावर 25 किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. तसंच बी चिकात असताना पाणी द्यावं. पेरणीनंतर 50 ते 60 दिवसांनी पीक फुलोऱ्यात येतं. प्रत्येक झाडामधून 25 ते 100 फुटवे निघतात. सुरुवातीला निंदणी करून पीक तणविरहित ठेवावं. या पिकावर डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकाची 10 ते 12 दिवसांच्या अंतराने 2 फवारण्या कराव्यात. पांढरी माशी, मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव आढळल्यास आंतरप्रवाही कीटकनाशकांची 2 वेळा फवारणी करावी. कर्परोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर 30 दिवसांनी डायथेन M45 हे औषध फवारावं. पेरणीनंतर 110 ते 120 दिवसांनी म्हणजेच मार्च ते एप्रिलमध्ये पीक काढणीला तयार होतं. यावेळी पिकाचा रंग पिवळसर होऊन ओंब्या तपकिरी दिसतात. तसंच ओंब्या दाबल्यास त्यातून बी बाहेर पडतं. पिकाची काढणी सकाळी दव उडून गेल्यावर करावी. कापणी जमिनीलगत झुडपांच्या बुंध्याजवळ करावी. कापलेलं पीक उन्हात वाळवावं. त्यानंतर मळणी आणि उफणणी करून बी तयार करावं. हेक्टरी 10 ते 12 क्विंटल बियांचं उत्पादन मिळतं. विशेष करून उत्तर गुजरातमधील पालमपूर, सिद्धपूर, जोतना, पाटण, उंजा, मेहसाणा या भागात हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात आणि तेथील बाजारपेठेत या पिकांच्या बियांचा लिलाव होतो. बी स्वच्छ करून कोंडा काढण्याच्या खास गिरणीतील निरनिराळ्या कप्प्यातून इसबगोलची भुसी काढतात. साधारण बियामध्ये 25 ते 30% भुसी असते. तिचा उपयोग औषध म्हणून करतात. गुजरात राज्यात 15 ते 20 कारखान्यांमध्ये बियापासून भुसी वेगळी करण्याचं काम चालतं. कारखान्यामध्ये साधारणपणे बियांच्या एकूण 30% भुसी मिळते. प्रथम काढणीपासून मिळालेल्या भुसीमध्ये काडी कचऱ्याचे प्रमाण जास्त असते. त्याचप्रमाणे 4, 5 आणि 6व्या दळण्यापासून मिळालेली भुसी बारीक असून लालसर विटकरी रंगाची असते. दुसऱ्या आणि तिसऱ्या दळणापासून मिळालेली भुसी चांगल्या प्रकारची असते. निरनिराळ्या प्रमाणाच्या 6 चक्क्यांमधून बियांची काढणी होते आणि प्रत्येक वेळी निरनिराळ्या प्रमाणात बियांपासून भुसी मिळते.
1: काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला. बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

0: श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोतांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण जिरियाट्रिक्स म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा याविषयी डॉक्टर रुचा साने यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत.
1: नमस्कार श्रोतहो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये एका अत्यंत महत्वाच्या आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेल्या विषयाबद्दल बोलणार आहोत. जिरियाट्रिक्स म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा. जिरियाट्रिक्स म्हणजे वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणारं वैद्यकीय शास्त्र. यामध्ये केवळ आजारांवर उपचार केले जात नाहीत, तर वृद्ध व्यक्तींचं शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, स्मरणशक्ती, चालण्याफिरण्याची क्षमता आणि दैनंदिन कामांमधील स्वावलंबन टिकवून ठेवण्यावरही भर दिला जातो. वय वाढणं आपल्या हातात नाही, मात्र निरोगी वृद्धत्वासाठी प्रयत्न करणं नक्कीच आपल्या हातात आहे. वय वाढणं ही आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण वाढत्या वयासोबत शरीरात आणि मनात अनेक बदल होतात. रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी, हाडांची ठिसूळता, स्मरणशक्तीतील बदल, झोपेच्या समस्या, पडण्याचा धोका किंवा अनेक औषधांचा एकत्र वापर, या सगळ्या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. आपण अनेकदा पाहतो की वयस्कर व्यक्ती घरात चालताना तोल जाऊन पडतात. काही वेळा साधी वाटणारी ही पडण्याची घटना गंभीर दुखापतीचं, हाड मोडण्याचं किंवा दीर्घकाळ अंथरुणाला खिळून राहण्याचं कारण ठरू शकतं. त्याचप्रमाणे वृद्ध व्यक्तींच्या मानसिक आरोग्याकडेही तितकंच लक्ष देणं आवश्यक आहे. निवृत्तीनंतर एकटेपणा जाणवणं, जवळच्या व्यक्तींचा विरह, झोप न लागणं किंवा स्मरणशक्ती कमी होणं यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. अनेक वेळा आपण वय झाल्यावर काही त्रास होणे हे साहजिकच आहे.

0: असे मानतो, पण प्रत्येक त्रास हा केवळ वयामुळेच असतो असे नाही. योग्य वेळी तपासणी, योग्य उपचार, व्यायाम, आहार आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली तर ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य अधिक निरोगी, सक्रिय आणि स्वावलंबी होऊ शकते. आजच्या कार्यक्रमातून आपण जिरियाट्रिक्स म्हणजे नेमकं काय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष वैद्यकीय काळजीची गरज का आहे, कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत आणि आपल्या आई वडिलांच्या किंवा आजी आजोबांच्या आरोग्याची आपण कशी काळजी घेऊ शकतो याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. आजच्या काळात जिरियाट्रिक्सचं महत्त्व अधिक वाढत आहे कारण वैद्यकीय प्रगतीमुळे माणसाचे आयुर्मान वाढत आहे. परंतु केवळ जास्त वर्ष जगणं महत्त्वाचं नाही तर ती वर्ष निरोगीपणे, आनंदाने आणि स्वाभिमानाने जगणं अधिक महत्त्वाचं आहे. म्हणूनच वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणं ही केवळ डॉक्टरांची किंवा कुटुंबातील एका व्यक्तीची जबाबदारी नाही तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. वृद्ध व्यक्तींना केवळ औषधांची नाही तर आपल्या वेळेची, प्रेमाची, संवादाची आणि आदराचीही गरज असते. तर चला, वाढत्या वयाकडे एक आजार म्हणून नाही तर निरोगी आणि आनंदी आयुष्याची एक नवी अवस्था म्हणून पाहूयात. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत जिरियाट्रिक्स म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा याविषयी डॉक्टर रुचा साने यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागामध्ये आपण मानव निर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारणं आणि उपाययोजना याविषयीचा भाग पहिला ऐकणार आहोत. याचं लेखन आणि निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. ऐकूयात भाग पहिला.
1: श्रोतेहो नमस्कार. पृथ्वीवरील हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव आणि मानव यांच्यात एक परस्पर संबंधित नैसर्गिक व्यवस्था कार्यरत असते. या व्यवस्थेला पर्यावरणीय परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम असं म्हणतात. मानवाने शेती, उद्योग, वाहतूक, ऊर्जा, शहरीकरण, खाणकाम आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठी प्रगती साधली, परंतु या विकासासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिवापर, जीवाश्म इंधनांचं ज्वलन, जंगलतोड आणि रासायनिक पदार्थांचा अनियंत्रित वापर यामुळे अनेक गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण केल्या आहेत. या समस्यांचे परिणाम केवळ निसर्गापुरते मर्यादित नाहीत, त्यांचा मानवी आरोग्य, अन्न सुरक्षा, पाणी पुरवठा, अर्थव्यवस्था, जैवविविधता आणि भावी पिढ्यांच्या जीवनमानावरही परिणाम होतो आहे. पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अक्षय ऊर्जा, सांडपाणी प्रक्रिया, प्रदूषण नियंत्रण, जैविक उपचार, कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह निरीक्षण, कार्बन पकडणे आणि परिसंस्था पुनर्संचित करणे अशा विविध पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्येक समस्येसाठी तंत्रज्ञानाबरोबरच योग्य धोरणे, लोकसहभाग आणि मानवीय वर्तनातील बदलही आवश्यक आहेत. आजच्या या मालिकेत आपण प्रमुख मानवनिर्मित पर्यावरणीय समस्यांची वैज्ञानिक कारणमीमांसा, त्यांचे परिणाम आणि उपलब्ध वैज्ञानिक उपाय यांचा आढावा घेणार आहोत. सगळ्यात मोठी आणि जागतिक स्तरावर जाणवणारी समस्या म्हणजे जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल. पृथ्वीच्या सरासरी तापमानात दीर्घकाळ होणारी वाढ म्हणजे जागतिक तापमान वाढ, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग सुद्धा म्हणतो. तापमान वाढीमुळे तापमान, पर्जन्यमान, वाऱ्यांचं स्वरूप, हिमनद्या, समुद्राची पातळी आणि अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा, अलीकडे आपण एल निनो हे जे ऐकतो आहे, त्यामुळे निर्माण झालेल्या या उष्णतेच्या लाटा आणि त्यामुळे अवर्षण आणि मग दुष्काळ यासारख्या घटनांच्या स्वरूपात होणारे दीर्घकालीन बदल म्हणजे हवामान बदल किंवा त्याला आपण क्लायमेट बदल असं म्हणतो. पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईड

0: प्रमाणात मिथेन या वायूचं उत्सर्जन होत असतं. नायट्रोजनयुक्त खतांचा अतिवापर, रेफ्रिजरेशन आणि इतर औद्योगिक प्रक्रियांमधून काही शक्तिशाली हरित वायूंचं उत्सर्जन सातत्याने होत असतं. आता या सगळ्यांचा पर्यावरण आणि मानवावर कोणता परिणाम होतो? त्याच्यामध्ये उष्णतेच्या लाटा, उष्माघाताचा धोका वाढतो, पावसांचं अनियमित वितरण आणि काही भागात दुष्काळ निर्माण होतो, तर काही भागात अतिवृष्टी निर्माण होते, हिमनद्या वितळतात, समुद्राच्या पातळीत त्यामुळे वाढ होतं, शेतीचं उत्पादन कमालीचं घटतं, पाण्याची उपलब्धता कमी होते आणि त्यामुळे अन्न सुरक्षितता प्रभावित होते, वनाग्नी म्हणजे फॉरेस्ट फायर ज्याला आपण म्हणतो ते निर्माण होतात, परिसंस्थांमध्ये बदल होतात आणि त्यामुळे अनेक प्रजातींच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होतो, काही तर प्रजाती नष्ट पण होतात, किनारी भागात पूर, क्षारयुक्त आणि पाण्याच्या भूजलात प्रवेश होतो आणि त्यामुळे लोकांचं कमालीचं विस्थापन होतं.
1: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये मानवनिर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारणं आणि उपाययोजना याविषयीचा भाग पहिला ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

नीला भागवत यांनी गायलेला राग मुलतानी श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ जयंत फडके यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून

स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा, तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला. बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही उमेद जीवनाची.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यातल्या अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद. UPI व्यवहारांवरचे शुल्क आता दिवाळीनंतर लागू होणार. आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि SIR विरोधात झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. केवळ स्वतः पुढे जाण्याची क्षमता म्हणजे सामर्थ्य नव्हे तर इतरांनाही सक्षम करण्याची क्षमता म्हणजे खरं सामर्थ्य असंही ते म्हणाले. केंद्र सरकारनं आपल्या प्रशासनाच्या दृष्टिकोनात आणि कार्यसंस्कृतीत सक्षमीकरणासाठी सामर्थ्य या तत्वाचा अंगीकार केल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या काळात डिजिटल सामर्थ्य हा परिवर्तनाचा प्रमुख प्रेरक असून डिजिटल सामर्थ्यामुळे भारतासाठी अधिक व्यापक संधी खुल्या झाल्या आहेत असं त्यांनी सांगितलं.
1: नॉलेज सिर्फ कुछ लोगों को आगे बढ़ाएगी या करोड़ों लोगों के लिए नए अवसर बनाएगी? क्या नॉलेज केवल कुछ लोगों की ताकत बनी रहेगी या सबकी क्षमता बढ़ाएगी? यहीं से एक नया विचार जन्म लेता है और ये विचार है पावर टू एम्पावर. पावर टू एम्पावर. पावर टू कंट्रोल से आगे पावर टू एनेबल. पावर टू कॉम्पीट से आगे पावर टू कोलैबोरेट. पावर टू सक्सीड से आगे पावर टू हेल्प अदर सक्सीड. और इसलिए आज मैं यहाँ जिस विजन के साथ आया हूँ वो है पावर टू एम्पावर.
0: भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात आज स्वदेशी बनावटीच्या ALH MK3 या प्रगत आणि वजनाला हलक्या हेलिकॉप्टरचा समावेश झाला. रत्नागिरी तटरक्षक हवाई तळावर जलतोफांच्या सलामीनं या हेलिकॉप्टरचं स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीतल्या तटरक्षक दलाच्या 831 क्रमांकाच्या स्क्वाड्रनमध्ये दाखल होणाऱ्या 5 हेलिकॉप्टरपैकी हे पहिले हेलिकॉप्टर आहे. शोध आणि बचाव मोहीम, सागरी प्रदूषण नियंत्रण आणि अन्य मोहिमांसाठीही त्याचा वापर केला जाणार आहे. अत्याधुनिक रडार, सागरी टेहळणी आणि लक्ष ओळखण्याची क्षमता असलेल्या या हेलिकॉप्टरमुळे राज्याच्या किनारपट्टीसह देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्राची सागरी सुरक्षा बळकट होईल. राज्यातल्या अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद झाली आहे. सदनिका खरेदीत होणारी फसवणूक आणि विनापरवानगी बांधकामावर अंकुश लावण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे नियमबाह्य सदनिकांच्या प्रथम विक्रीचे करार, खरेदी खत आणि हस्तांतरण पत्रांची नोंदणीही बंद करण्यात आली आहे. नकाशा मंजूर क्षेत्रफळापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या सदनिकांची नोंदणीही आजपासून होणार नाही. या नियमांचं उल्लंघन केल्यास दुय्यम निबंधकाची विभागीय चौकशी केली जाईल असंही सरकारनं जारी केलेल्या शासन आदेशात म्हटलं आहे. मुंबई किनारपट्टीजवळ समुद्रात डिझेलची अवैध तस्करी केल्याच्या संशयावरून भारतीय तटरक्षक दलानं हरिद्वार कृपा ही मासेमारी नौका ताब्यात घेतली आहे. या नौकेत सुमारे 4000 लिटर अवैध डिझेल असल्याची कबुली नौकेच्या कप्तानानं दिली. तसंच पाठलागादरम्यान सुमारे 500 लिटर डिझेल समुद्रात टाकल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. या प्रकरणी भारतीय तटरक्षक दल, नौदल, राज्य गुप्त वार्ता विभाग आणि पोलिसांकडून संयुक्त तपास सुरू आहे. कॅनरा बँकेत 146 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी उद्योगपती जतीन मेहता आणि त्याची पत्नी आणि अन्य एका व्यक्तीला फरार घोषित करण्याचा आदेश मुंबईच्या एका विशेष CBI न्यायालयानं दिला आहे. मुंबईत कर्करोग रुग्णाला धार्मिक अनुष्ठानाच्या माध्यमातून बरं करण्याचा दावा करत लाखो रुपये उकळणाऱ्या 2 जणांच्या विरोधात चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जाहिरात बघून आपल्या बहिणीला झालेला कर्करोग बरा करण्यासाठी एका महिलेनं या दोघांशी संपर्क साधला होता. आजार बरा करण्यासाठी पूजा करण्याच्या या दोघांनी या महिलेकडून 68 लाख आणि 1.5 लाखांची सोन्याची साखळी घेतली होती. यासंदर्भात पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित अधिनियमाअंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यूपीआय व्यवहारांवरचा मर्चंट डिस्काउंट रेट दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं घेतला आहे. यापूर्वी हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. निवडक पर्सन टू मर्चंट व्यवहारांवर हे शुल्क लागू असेल. ते नेमकं कधीपासून लागू होणार ती तारीख नंतर कळवली जाईल, असं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIR विरोधात दिल्लीत झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्यबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज ही सुनावणी होणार होती, पण न्यायमूर्ती मोहना यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांवर पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या कथित प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं न्यायालयात हजर राहावं असं आज पीठानं सांगितलं. मेट्रो सेवा आणि रेल्वेबद्दल 9 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं दिलेल्या आदेशांच्या पालनासंदर्भातला अहवाल सादर करण्याचा वेळही पीठानं वाढवून दिला. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा 2023 आव्हान देणाऱ्या याचिकेवरही न्यायालयानं नोटीस बजावली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेविषयी.
2: सन 2016 सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश गरीब कुटुंबातील महिलांसाठी स्वयंपाकाचं स्वच्छ इंधन ही प्रतिष्ठेची, आरोग्याची आणि समान संधीची बाब बनवणे हा होता. LPG केवळ मध्यमवर्गीयांची सोय म्हणून न पाहता या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर देण्यात आलं. यामुळे लाखो कुटुंबांना सरपण, शेणाच्या गोवऱ्या आणि इतर प्रदूषणकारी इंधनांपासून दूर नेण्यास मदत झाली. तसंच घरातल्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्यासही वाव मिळाला. यंदा मे पर्यंत गरीब कुटुंबातील महिलांना 10 कोटी 50 लाखांपेक्षा अधिक मोफत LPG कनेक्शन्स देण्यात आली होती. या योजनेचा विस्तार इंधनाच्या निरंतर वापराला प्रोत्साहन देण्याच्या दिशेनेही झाला. याचे फायदे केवळ स्वयंपाकघरापुरते मर्यादित नसून स्वच्छ इंधनामुळे घरातील वायू प्रदूषणाचा धोका कमी होतो, तर सरपण गोळा करण्यात जाणारा वेळ वाचल्याने महिलांना शिक्षण, मोबदला मिळवून देणारे काम आणि उत्पन्न वाढवणाऱ्या उपक्रमांसाठी अधिक संधी उपलब्ध होतात.
0: IIT मुंबईचा साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने गेल्या महिन्यात केलेल्या आत्महत्येच्या चौकशीत त्याने संस्थेला लेखी माफीनामा तसंच दुसरी संधी मिळावी अशी विनंती केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संदर्भात सुरू असलेल्या चौकशीदरम्यान पोलिसांच्या मुंबई गुन्हे शाखेनं IIT मुंबईचे संचालक शिरीष केदारे तसंच प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्यासह 40 जास्त व्यक्तींचे जबाब नोंदवले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.

0: दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे, त्यामुळे बँक प्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये असे राज्य शासनाचे स्पष्ट आदेश असताना सुद्धा मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्जवसुली सुरूच आहे. अकोला जिल्ह्यातल्या डोंगरगावमधले अल्पभूधारक शेतकरी योगेश नागापुरे यांनी फायनान्स कंपनीचे कर्मचारी आपल्या घरी येऊन तगादा लावत असल्याचं म्हटलं आहे. शेतकरी अडचणीत आल्यामुळे कर्जाचे पुढील हप्ते भरण्यास आपण असमर्थ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यातल्या अनधिकृत बांधकामाच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद. UPI व्यवहारांवरचे शुल्क आता दिवाळीनंतर लागू होणार आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि SIR विरोधात झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रोते हो. सुरुवातीला हवामान वृत्त. राज्यात सर्वत्र हवामान कोरडं होतं. येत्या 48 तासातही हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील. हे होतं हवामान वृत्त. ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवर आम्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित करत असतो, वनिता मंडळाचा कार्यक्रम.

0: चहाची गरज असते.
1: म्हणजे तुझ्या मनाला माझ्या प्रेमापेक्षा चहाची गरज जास्त आहे का?
0: सुखदा, आता तूच बघ, एखाद्या नवऱ्याने आपल्या पत्नीच्या हातच्या चहाचं कौतुक करायचं ठरवलं तरी त्याला लगेच उलट तपासणीला सामोरं जावं लागतं. अगं, संसार म्हणजे काय सोपं काम नाहीये.
1: सोपं नाहीच, पण संसारातल्या छोट्या छोट्या कामात हातभार लावला तर नक्कीच तो सुंदर होतो. चला, देवघरातली फुलं तेवढी हवी आहेत.
0: झालं, प्रेमाची हाक संपली आणि कामाची पावती हातात आली.
1: नवरात्र सुरू आहे, घरात घटस्थापना झालेली आहे, त्यामुळे पूजा, फुलं, नैवेद्य, आरती, स्वयंपाक, घर आवरणं सगळी लगबग सुरू आहे. त्याच्यामध्ये थोडीशी मदत हवीच नाही का?
0: हो, नाही नाही, म्हणजे करायला तयार आहे राणी सरकार. उलट आजपासून मी म्हणजे स्वतःला घरगुती कामांच्या नवरात्रात सहभागी करून घ्यायचं ठरवलंय, मात्र नवव्या दिवशी.
1: नवव्या दिवशी काय?
0: नवव्या दिवशी माझ्या या सेवेचा गौरव करण्यासाठी खास पुरणपोळीचा नैवेद्य.
1: अगो बाई, म्हणजे 9 दिवस सेवा करणार आणि बक्षीस म्हणून पुरणपोळी मागणार? वा रे वा, काही औरत हिशोब आहे हा.
0: अगं, प्रत्येक उपक्रमामागे काही ना काही प्रेरणा असावी लागते की नाही? मला कसं म्हणजे अशी प्रेरणा वगैरे मिळाली की मग माझ्या कामाचा वेग आपोआप वाढतो.
1: बरं बरं, आता ती पुरणपोळीची प्रेरणा जरा बाजूला ठेव आणि आधी ती फुलं आण, देवीच्या पूजेसाठी उशीर होतो.
0: ठीक आहे, हे घे फुलांची परडी. जय देवी, जय देवी महिषासुरमर्दिनी.
1: वा वा वा, सूर छान लागलाय.
0: काय, घरात शांतता असावी लागते ना सूर छान लागण्यासाठी. आणि घरामध्ये शांतता तेव्हाच असते जेव्हा नवऱ्याला जरा गुणगुणाव असं वाटतं आणि पत्नी त्याला मध्येच सूचना देत नाही, बेसूर करत नाही.
1: असं का? बर बर. पण रोहित, सांगू का तुला, नवरात्र आलं ना की मला लहानपणीची आठवण होते. आई घरामध्ये घट बसवायची, देवघर स्वच्छ करायची, फुलांची सजावट करायची, रोज वेगवेगळा नैवेद्य, आणि आम्ही बहिणी आईच्या मागे मागे असायचो.
0: अच्छा.
1: रेवा तर नैवेद्याच्या ताटात काय आहे हे बघायला सगळ्यात आधी पोहोचायची.
0: म्हणजे हे काहीच बदललेलं नाहीये. आज सुद्धा ती घरी आली की आधी नमस्कार करते आणि खाऊचा डबा उघडते.
1: ती खाऊ आणते आणि तो आईच्या हातचा असतो, त्याला आईची माया असते. बरं,
0: मान्य मान्य, पण आईच्या मायेचा डब्बा माझ्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यातल्या लाडवांची संख्या जरा कमी झालेली असते, हा माझा आजवरचा अनुभव आहे.
1: नाही नाही, असं काही नाही.
0: पण एक आहे ना सुखदा, म्हणजे कसं की देवीच्या आगमनामुळे मन प्रसन्न होतं, घरामध्ये असा भक्तीचा सुगंध दरवळतो.
1: नवरात्र आणि देवीची 9 रूपं हे सगळंच भारावून टाकणार आहे नाही का?
0: तर आपण देवीची पूजा करतो, तिला शक्तीचं प्रतीक मानतो, मग घरातली जी स्त्री आहे ती दिवसभर सगळ्यांसाठी धावपळ करत असताना तिच्या सुद्धा श्रमांची दखल घ्यायला नको का आपण?
1: वा, हे कोण रोहित तू? वा वा वा. बर, देवीची आरती करताना आपण तिच्या सामर्थ्याचं गुणगान करतो, तसंच घरातल्या स्त्रीच्या सामर्थ्याची जाणीव ठेवायला हवी.
0: हो, आता मंदिरामध्ये देवी समोर हात जोडणं एक वेळ सोपं आहे, पण घरातल्या स्त्रीचं बोलणं शांतपणे ऐकणं, तिच्या निर्णयांचा आदर करणं, तिच्या कामात सहभागी होणं, ही सुद्धा एक प्रकारची पूजाच नाही का?
1: अगदी आहेच, पण याचा अर्थ स्त्रीने कायम त्यागच करत राहायचा आणि इतरांनी तिचं आपलं कौतुक केलं की झालं, असं नाहीये. तिलाही स्वतःची स्वप्न असतात, इच्छा असतात, विश्रांतीची गरज असते.
0: हो हो हो, असते असते. स्त्री म्हणजे घर चालवणारी यंत्रणा नाही, तिचं मन आहे, तिची मत आहे, तिच्या आकांक्षा आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे.
1: नवदुर्गेची 9 रूपं आणि आजच्या स्त्रीचं आयुष्य यापेक्षा वेगळं असं काय आहे?
0: हो, आजच्या स्त्रीमध्ये सुद्धा नवदुर्गेचं प्रतिरूप आहे ना.
2: सुखदा, अगं दार उघडायला एवढा वेळ?
1: अगं,
2: मी बाहेर उभी राहून आईच्या सूचना मनातल्या मनात म्हणायला सुरुवात केली होती.
1: बरं, ये आतमध्ये. आणि हातात हे काय आहे एवढं?
2: काही नाही ग, आईने खाऊ पाठवलाय. म्हणाली नवरात्र सुरू झालंय, सुखदाकडे जाऊन ये, तिला माझा निरोप दे. आणि हो, रोहितला सांग डब्यातले लाडू पाहुण्यांसाठी आहेत, त्याने आधीच संपू नये.
0: म्हणजे माझ्याबद्दल आईला किती काळजी आहे, माझ्या खाण्यापिण्याच्या सवयींची इतकी अचूक माहिती दुसऱ्या कोणाकडे असेल असं मला वाटत नाही.
2: आईला तुझी काळजी नाहीये तर तिच्या लाडवांची काळजी आहे.
0: हे बघ, हे बघ रेवा, तू म्हणजे ना घरात पाऊल ठेवण्याआधीच माझ्या प्रतिष्ठेवर हल्ला सुरू केलायस.
2: प्रतिष्ठा सांभाळायची असते.

0: असेल तर लाडू मोजून खा. मागच्या वेळी आईने तुम्हाला घरी देण्यासाठी 12 लाडू दिले होते, घरी पोहोचेपर्यंत डब्यात 8च होते.
1: अगं, होतं असं कधी कधी प्रवासामध्ये काही लाडू फुटले असतील. गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे ना.
0: हो का? मग त्या तुटलेल्या लाडवांचे कण तुझ्या शर्टावर कसे काय सापडले होते?
2: वा वा वा, मस्त मनोरंजन सुरू आहे. बरं रेवा, तू बस आधी पाणी घे. आई कशी आहे?
0: आई छान आहे. सकाळी लवकर उठून पूजा केली आहे, घट बसवला, घरात छान सजावट केली आहे तिने. तुम्हा दोघांची आठवण काढत होती, म्हणाली नवरात्रात सगळ्यांनी एकदा तरी एकत्र जमायला हवं.
1: करेक्ट. सण म्हणजे फक्त सजावट, कपडे खरेदी किंवा खाणं नव्हे, सण म्हणजे माणसं जवळ येण्याची संधी.
2: खरं आहे. हा, आपण भेटायचं ठरवतो, फोन करतो, मेसेज पाठवतो, पण प्रत्यक्ष भेटायला वेळ काढणं कठीण होत चाललंय.
1: पण सुखदा, हे चित्र आता बदलते बरं का? म्हणजे आजची स्त्री नोकरी करते, व्यवसाय करते, संशोधन करते, अंतराळात सुद्धा जाते, देशाचं नेतृत्व करते आणि घरातली कामं सुद्धा अनेक ठिकाणी सगळे मिळून करतात.
0: बदल नक्कीच होतोय, पण अजूनही अनेक घरात स्त्री नोकरी करून घरी आली की तिची दुसरी पाळी सुरू होते. कार्यालयातलं काम संपतं पण घरातलं काम संपत नाही.
2: त्यातही दमली असेल ती, तिला बरं नसेल वाटत, तर स्वतःची काळजी घेण्याआधी ती इतरांची काळजी घेत बसते.
1: सुखद आणि रेवा, आपण आज एक गोष्ट ठरवूया. घरातल्या स्त्रीच्या कष्टांचं कौतुक फक्त सणासुदीला करायचं नाही, तर रोजच्या आयुष्यात सुद्धा तिच्या कामाची दखल घ्यायची आणि शक्य तेवढा हातभार लावायचा. म्हणजे मी तरी असं ठरवलंय.
2: वा, टाळ्यांचं वाक्य आहे हे खरोखर.
0: रोहित, तुझ्या या वाक्याची नोंद मी आईला सांगण्यासाठी करते बरं.
1: हो, तेवढेच दोन लाडू जास्त मिळतील. या या या या मोहितराव, तुमचीच कमी होती गप्पांमध्ये.
3: काय, कसल्या गप्पा रंगल्यात एवढ्या?
2: नवरात्र, नवदुर्गा आणि आजची स्त्री.
3: अरे वा, किती सुंदर विषय. माझ्या मते आजच्या स्त्रीचं आयुष्य तंत्रज्ञानामुळे बदललंय, पण तिच्या समोरची आव्हानंही बदलली आहेत बरं का. पूर्वी स्त्रीला शिक्षण घ्यायचं असेल, नोकरी करायची असेल, तर तिला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागायचा.
1: पण आज अनेक क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत. ऑनलाईन शिक्षण आहे, घरून काम करण्याची सुविधा आहे, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी डिजिटल माध्यम आहेत. पण या संधींचा उपयोग करण्यासाठी आत्मविश्वास, सातत्य आणि कुटुंबाचा पाठिंबा मात्र गरजेचा आहे.
0: आणि समाजाचा दृष्टिकोनही. एखादी मुलगी तंत्रज्ञान शिकते, रात्री उशिरापर्यंत काम करते, स्वतःच्या क्षेत्रात पुढे जाते, तेव्हा तिच्या क्षमतेकडे पाहिलं पाहिजे. उगाच तिच्या आयुष्याबद्दल अनावश्यक अंदाज बांधून उपयोग नाही.
3: खरंय खरंय, स्त्रीला संधी देणं म्हणजे तिच्यावर उपकार करणं नाहीये बरं का. तिची क्षमता ओळखून तिला समान संधी मिळणं हा तिचा हक्क आहे.
0: मला वाटतं हीच खरी सुरुवात आहे, कारण आजही अनेक मुलींना लहानपणापासून काही ठराविक गोष्टी शिकवल्या जातात. हळू बोल, जास्त हसू नको, उशिरा बाहेर राहू नको, हे करू नको, ते करू नको. पण मुलांना आपण किती वेळा सांगतो की दुसऱ्यांच्या मर्यादांचा आदर कर, घरकाम शिक, स्वतःच्या भावनांची जबाबदारी घे.
1: खरं म्हणजे हा प्रश्न प्रत्येक घरामध्येच विचारायला हवा. मुलगा आणि मुलगी दोघांनाही स्वावलंबन, संवेदनशीलता आणि जबाबदारी शिकवली पाहिजे.
3: आणि घरातल्या उदाहरणातून ती शिकवली पाहिजेत. आपण मुलांना समानतेबद्दल भाषण देतो, पण प्रत्यक्षात घरातली सगळी कामं आईच करत असेल तर मुलं कोणता धडा घेतील?
2: अगदी खरंय. मुलं आपण काय सांगतो यापेक्षा आपण काय करतो, मोठी माणसं नेमकं कसं वागतात याकडे अधिक लक्ष देतात.
1: चला तर मग मी उद्यापासून घरकामाचा अभ्यासक्रम सुरू करतो. पहिला धडा चहा कसा करावा, दुसरा धडा भाजी कशी चिरावी, तिसरा धडा
2: स्वतः केलेल्या कामानंतर स्वतःच पसारा आवरावा.
3: हा तर प्रगत अभ्यासक्रम झालाय.
0: चला आता आईने दिलेल्या खाऊचा आस्वाद घ्या, नाहीतर एवढ्या चर्चा करून आपण खाऊच विसरून जाऊ.
2: बरं, पण लाडवांचा डबा उघडण्याआधी एक गोष्ट सांगा. आजच्या स्त्रीबद्दल आपण इतकं बोललो, पण आपल्या परंपरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा कसा असायला हवा?
1: मला वाटतं परंपरा आणि आधुनिकता यांना एकमेकांच्या विरोधात उभं करण्याची गरज नाहीये. परंपरेतून जे सुंदर, अर्थपूर्ण आणि माणसांना जोडणार आहे ते जपता येतं.
3: बरोबर, परंपरा जपणं म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रश्न न विचारता स्वीकारणं नव्हे, तिच्या मागचा अर्थ समजून घेणं, तिचं चांगलं रूप पुढे नेणं आणि काळानुसार आवश्यक बदल करणं हे सुद्धा परंपरेचं जतनच आहे.
0: नवरात्राचंच उदाहरण घ्या. आपण देवीची पूजा करतो, गरबा खेळतो, आरती करतो, एकमेकांना भेटतो, या सगळ्यात आनंद आहे. पण त्याचबरोबर स्त्रीच्या सन्मानाचा विचार आपल्या वागण्यात उतरला तर या उत्सवाला अधिक व्यापक अर्थ मिळेल.
2: आणखी एक गोष्ट, स्त्रीचा सन्मान करण्यासाठी तिच्याकडे देवी म्हणून पाहण्याची गरज नाही, ती माणूस आहे म्हणून तिचा सन्मान करायचा. तिच्या मताला महत्त्व द्यायचं, तिच्या कष्टांची दखल घ्यायची आणि तिच्या निर्णयांचा आदरसुद्धा करायचा.
1: आणि मुलांनासुद्धा संवेदनशील बनवणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मुलगा रडला तर त्याला रडू देऊ नये, तो मुलगा आहे म्हणून त्यांना नेहमी कठोर असावं अशी अपेक्षा चुकीची आहे.
2: अगदी बरोबर.
1: मुलगा असो किंवा मुलगी, दोघांनाही भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं.
3: कारण संवेदनशीलता ही कमजोरी नाहीये. दुसऱ्याचं दुःख समजून घेणं, स्वतःची चूक मान्य करणं आणि नात्यांची जबाबदारी स्वीकारणं या गोष्टी माणसाला अधिक सक्षम बनवतात.
1: थोडक्यात काय, पुरुषांनी सुद्धा स्वतःमध्ये काही बदल घडवले तर स्त्री शक्तीचा जो प्रवास आहे तो अधिक सहज होईल, नाही का?
2: स्त्रीला सक्षम बनवताना पुरुषाला कमी लेखण्याची गरज नाही. दोघांचं सामर्थ्य हे एकमेकांना पूरक ठरू शकतं.
0: आणि घरातल्या नात्यांमध्येही हेच लागू होतं. पती पत्नी, भाऊ बहीण, आई मुलगी, वडील मुलगी, प्रत्येक नात्यात परस्पर आदर आणि विश्वास असेल तर माणसांना स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवता येतं.
2: आणि अविवाहित स्त्री, विवाहित स्त्री, आई झालेली स्त्री, घराबाहेर काम करणारी स्त्री, घर सांभाळणारी स्त्री, प्रत्येकीच्या आयुष्याचा प्रवास हा वेगळा असतो. त्या सगळ्याची तुलना करण्यापेक्षा प्रत्येकीला स्वतःच्या पद्धतीने जगण्याची जागा मिळायला हवी.
3: अगदी खरंय. घरातल्या प्रत्येकानं आपापल्या परीनं योगदान दिलं तर कुणावरही अनावश्यक ओझ पडणार नाही.
1: खरंय. एखाद्या स्त्रीनं मोठं यश मिळवलं की तिच्या मेहनतीचं कौतुक करावं, पण त्या यशामागे तिने पार केलेले अडथळे सुद्धा समजून घ्यावेत.
0: म्हणजे नवरात्रात आपण देवी समोर एक संकल्प करू शकतो.
2: घरातल्या कामांची जबाबदारी वाटून घेऊ, एकमेकांच्या मतांचा आदर करू आणि कुणाला मदतीची गरज असेल तर शक्य तिथे साथ देऊ. आणि हा संकल्प केवळ नवरात्रापुरता नसावा, सण संपला तरी आपल्या वागण्यात राहायला हवा.
1: खरे. आणि समानता ही एकदाच पूर्ण होणारी गोष्ट नाहीये, ती प्रत्येक पिढीनं, प्रत्येक नात्यानं आणि प्रत्येक घरानं जपायची असते.
2: आमची आई नेहमी म्हणते, देवघरात दिवा लावला की घर उजळतं, पण घरातल्या माणसांच्या मनात समजुतीचा दिवा लागला तर नाती उजळतात.
1: अगदी खरं.

0: श्रोते हो नमस्कार। साहित्य सौरभ या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातल्या अष्टपैलू प्रतिभावंत लेखिका, ज्यांनी कविता, गीतलेखन, कथा, कादंबरी, ललितलेख, बालसाहित्य, अनुवाद, पत्रकारिता आणि या सगळ्यांबरोबर अध्यापन या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली स्वतंत्र मुद्रा उमटवली अशा शांताबाई शेळके। आज शांताबाईंचा जन्मदिन, त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन। कार्यक्रमाची सुरुवातच करूया शांताबाईंच्या एका सुंदर अशा कवितेनं। कवितेचं नाव आहे मावळ दिला। मावळ दिला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले। जखम जीवाची हलके हलके भरून यावी, जखम जीवाची हलके हलके भरून यावी, तसे फिकटले फिकट रंगते मग ओसरले। घेरीत आल्या काळोखाच्या वत्सल छाया, घेरीत आल्या काळोखाच्या वत्सल छाया, दुःखाची ही अशी लागते अनवट माया। अक्रस्ताना जगभवतीचे इवले झाले, इवले झाले आणि कमजला घेरीत आले। मी दुःखाच्या कुपीत आता मिटले आहे, मी दुःखाच्या कुपीत आता मिटले आहे, एक विखारी सुगंध त्यांचा लुटते आहे। सुखदुःखांच्या मधली वीरता सीमारेषा, गाठ काळजातील अचानक सुटते आहे। जाणीव विरते तरीही उरते अतीत काही, जाणीव विरते तरीही उरते अतीत काही, तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही। अतुर वाणी धडधड दाबून हृदया मधली, श्वास आवरण मन कसलीशी चाहूल घे। हलके हलके उतरत जाते श्वासाची लय, आता नसते भय कसले वा कसला संशय। सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा, सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा, मी माझ्यातून सुटते होते पूर्ण निराशय, मी माझ्यातून सुटते होते पूर्ण निराशय। अशा शांताबाई, पुन्हा एकदा शांताबाईंच्या स्मृतीला विनम्र अभिवादन। कार्यक्रमामध्ये आता ऐकूया कॉर्पोरेट जगतामधली समृद्ध अशी कारकीर्द सांभाळत स्वतःची कथा, कविता आणि कथानकाची मनापासून आवड जपलेले लेखक दिलीप कसगावकर यांची कथा। आपल्यासाठी ते आज घेऊन आले आहेत एक सकारात्मक विचार करायला लावणारी ही सुंदर कथा पुढीतील रहस्य।
1: कंपनीचा ईमेल थेट राजच्या पर्सनल मेल आयडीवर आला। राजने मेल उघडला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। तुम्हाला कामावरून कमी केलं असून कालपर्यंतच्या कामाचं पेमेंट आज संध्याकाळपर्यंत तुमच्या

मोठा धक्का होता राजला. नुकत्याच घेतलेल्या आलिशान 3 बेडरूम फ्लॅटचा EMI जबरदस्त होता. 2 महिन्यांनी बाबांच्या गुडघ्याचं ऑपरेशन करायचं होतं. आईच्या उजव्या डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन, धाकटी बहीण रीनाचं लग्न, 1 तारखेला जमा होणारी पगाराची भली मोठी रक्कम येणं बंद झालं तर कसं होणार? अनेक खर्चांचा भार कसा पेलायचा? हा विचारच त्याला घाबरवत होता. फक्त एका लाईनच्या मेलने असंख्य प्रश्न निर्माण केले होते. आई बाबा आणि नेहाला हा धक्का पचवणं कठीण जाईल म्हणून त्यांना काहीच सांगायचं नाही असं राजने ठरवलं. राज एका मोठ्या IT कंपनीत काम करत होता. मोठी कंपनी, आंतरराष्ट्रीय क्लायंट्स, यामुळे तो कामात सदैव व्यस्त असायचा. माझी कंपनी, माझ्या कंपनीची प्रगती याच विचारात असलेल्या राजला कसलीही चर्चा न करता कंपनी बाहेर टाकलं होतं 1 लाईनचा मेल पाठवून. नेहा राजला नेहमीच सांगायची की कंपनीत जोपर्यंत तू हवा आहेस तोपर्यंतच तू कंपनीत असशील. कंपनी आपली कधीच नसते, ती कायम असते मालकाची. पण राजने ते कधीच मान्य केलं नव्हतं. नेहा, नुकताच एक मोठा प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे, त्यामुळे पुढचे 1-2 आठवडे घरून काम करायचं आहे. मीटिंग असली की तेव्हा ऑफिसला जायचं. मालक भलतेच खुश दिसतात तुझ्यावर, नेहाने टोमणा मारला. बरं झालं, मला पापड करायचे आहे, तुझी मदत होईल. संध्याकाळी राज त्याचा जिवलग मित्र वरदच्या दुकानात गेला. वरदही पूर्वी राजबरोबर काम करायचा, पण नंतर तो त्याच्या बाबांचं मेडिकल स्टोअर सांभाळू लागला. त्याने व्यवसाय चांगलाच वाढवला. एका कोपऱ्यात त्याने प्रिंटिंग स्कॅनिंग काम देखील सुरू केलं होतं. राजने वरदला त्याचा जॉब गेल्याचं सांगितलं. घरी अजून काहीच सांगितलेलं नाही हेही त्याने कबूल केलं. क्षणभर शांत राहून तो म्हणाला, वरद, माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत, मी संपलो मित्रा. आणि असं म्हणताना राज नजर चोरत होता. राज, किती पैसे हवेत तुला? मी देतो. वरद, पैसे उसने घेऊन ते फेडू कसे? मला काय करावं ते समजत नाही मित्रा. त्यापेक्षा मला झोपेच्या गोळ्या दे, तेवढीच शांत झोप लागेल. राज, झोपेच्या गोळ्या प्रिस्क्रिप्शन शिवाय देता येणार नाहीत. मी असं करतो, गोळ्यांचं रॅपर काढून साध्या कागदात बांधून देतो. मी गोळ्या दिल्या असं कोणाला सांगू नकोस. लक्षात ठेव, रात्री जेवणानंतर फक्त 1 गोळी घ्यायची, म्हणजे रात्रभर शांत झोपशील. 2 घेतल्या तर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत, 3 घेतल्या तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत, आणि 4 घेतल्या तर कायमचा. वरद बोलत होता, पण राजचा मूड नव्हता. वरदला बाय करताना राजने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला. राजच्या मनातील विचारांचा अंदाज येऊन वरद म्हणाला, राज, तू गोळ्या नेऊ नकोस, मला भीती वाटते. असू दे, तू गोळ्या दिल्या हे मी कोणाला सांगणार नाही. डोकं जड झालं म्हणून या गोळ्या आणल्या, झोपण्यापूर्वी घेईन असं जेवण झाल्यावर त्याने नेहाला सांगितलं. आणि त्याने लॅपटॉप उघडला. बँकेचे पासवर्ड, ATM पिन आणि इतर महत्वाची माहिती त्याने नेहाला पाठवली. सहज, पण ऐनवेळी शोधाशोध करायला लागू नये म्हणून. आवराआवर करून यायला नेहाला बराच वेळ लागला. राज, हे काय पाठवलंस? नेहाने विचारलं. अगं, तुला माहीत असावा एवढाच उद्देश. सर्व झोपले आहे त्याची राजने खात्री करून घेतली. तो हळूच उठला आणि किचनमध्ये गेला. 4 गोळ्या घ्याव्या की 5 की सर्व 10 घ्याव्या? सर्व 10 घेऊ म्हणजे गोळ्या घेतल्याचा पुरावाही राहणार नाही असा विचार करत त्याने पुडी उघडली. आईबाबांचे थकलेले चेहरे डोळ्यांसमोर आले. नेहाचा हसरा चेहरा. मी पळ काढतोय की काय? हा प्रश्न मनात उपस्थित झाला. त्याने गोळ्या हातात घेतल्या तेव्हा त्याचं लक्ष त्या कागदावर गेलं ज्यात गोळ्या ठेवल्या होत्या. त्या कागदावर लिहिलं होतं, गणपती महात्म्यम, 11 दिवस गणपती स्तोत्र म्हणा, तुमची इच्छा पूर्ण होईल, करून तर पहा. राज काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याने गोळ्या परत त्या कागदाच्या पुढीत ठेवल्या
आणि तो बेडवर आडवा झाला. रात्रभर त्याला गणपती बाप्पा दिसत होता. सकाळी त्याने गणपती स्तोत्र डाउनलोड केलं आणि मनोभावे त्याचं पठण केलं. खूप प्रसन्न वाटलं त्याला. लॅपटॉप उघडून जॉब सर्च, सीव्ही ईमेल करणं त्याने मोठ्या उत्साहात सुरू केलं. अनेक ओपनिंग्स होत्या त्याला हव्या तशा. माझी कंपनीच्या भ्रमात त्याने बाहेर कधी पाहिलंच नव्हतं. गणपती स्तोत्र पठण करून लॅपटॉप उघडणं हा त्याचा उपक्रम सुरू झाला. पाचव्या दिवशी दोन फोन, मग इंटरव्ह्यू झाले. पुढचे तीन चार दिवस हे चालूच होतं, पण फेस टू फेस इंटरव्ह्यू मात्र अजून झाला नव्हता. आज गणपती स्तोत्र पठणाचा 11वा दिवस होता. स्तोत्र पठण केल्यावर राजने लॅपटॉप उघडला. आज ढगाळ वातावरण होतं, पाऊस पडण्याची शक्यता होती. वायफाय बंद पडल्याने राजचं काम थांबलं होतं. राज, आज संकष्टी आहे, पाऊस कधीही सुरू होईल, मला सोडतोस का गणपती मंदिरात? तू वाटल्यास गाडीतच थांब, मी 5 मिनिटात येईन. नेहमी कंटाळा करणारा राज अगदी आनंदाने तयार झाला. नेहालाही आश्चर्य वाटलं. राज, मी आलेच, असं म्हणत नेहा गाडीतून उतरली. मी पण येतो म्हणत राजही गाडीतून उतरला. नेहाला 2-3 मैत्रिणी भेटल्याने ती त्यांच्याशी बोलण्यात मग्न होती. दर्शन घेऊन बाहेर येताना तो नेहाला म्हणाला, मी गाडीपाशी थांबतो, टेक युअर टाइम. हलका पाऊस सुरू झाला. 10 मिनिटं झाली तरी बाईसाहेब आल्या नव्हत्या. नेहाला फोन करण्यासाठी राजने मोबाईल काढला आणि तेवढ्यात फोन वाजला. एका कंपनीतील HR ऑफिसरचा फोन होता. उद्या 11 वाजता इंटरव्ह्यूसाठी या. दुसऱ्या दिवशी राजचा फेस टू फेस इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू घेणाऱ्या मॅनेजरचं नाव होतं गणेश. आधीच्या कंपनीपेक्षा जास्त पगाराची ऑफर मिळाली. 2 दिवसांनी जॉईन करायचं होतं. 11 दिवस गणेश स्तोत्र पठण केल्यावर पुढच्याच दिवशी 11 वाजता फायनल इंटरव्ह्यू घेतला, तोही गणेश साहेबांनी. आणि राज सिलेक्ट झाला. सर्व टेन्शन संपलं होतं. झोपेच्या गोळ्या तशाच होत्या त्याच पुढील. नेहा, वरला कॉफी प्यायला बोलवतो मी. अवश्य, केव्हा बोलवतोस? आज संध्याकाळी 6 वाजता. पण आपल्या घरी नाही, मॉडर्न कॅफेत. आणि तूही ये. 6 वाजता नेहा आणि राज कॅफेत पोहोचले. वरदही लगेच आला. फेसाळलेल्या कॉफीचे मग वेटरने टेबलवर ठेवले. वरद, ह्या घे तू दिलेल्या झोपेच्या गोळ्या. राज, किती गोळ्या संपवल्यास? एकही नाही. झोपेच्या गोळ्या? राज, तू घेतल्या वरदकडून? का, कशासाठी? आणि वरद, तूही गोळ्या दिल्यास? नेहा, मी सगळं सांगतो. साधारण 2 आठवड्यांपूर्वी राज माझ्या दुकानात आला. खूप टेन्स होता त्याचा जॉब केल्यामुळे. राज, काय ऐकते मी? मला काही बोलला नाहीस. मला खोटं सांगितलं की घरून काम करतो म्हणून. नेहा, त्याने मला विनंती केली की मला झोपेच्या गोळ्या दे, म्हणजे निदान शांत झोप येईल. मी पूर्ण वॉर्निंग दिली होती आणि मगच गोळ्या दिल्या. तू काळजी करू नकोस, राजने एकही गोळी घेतली नाही. वरद, या झोपेच्या गोळ्या माझ्या टेन्शन मधून मला सोडवतील असं मला वाटलं होतं, पण गोळ्यांनी नाही तर त्या ज्या कागदात बांधल्या होत्या त्या कागदाने माझी सुटका केली. कागदाने? समजलं नाही मला. मी सर्व 10 गोळ्या घेणार होतो. अरे, त्या कागदावर लिहिलं होतं गणपती महात्म्य, 11 दिवस गणपती स्तोत्र म्हणा, तुमची इच्छा पूर्ण होईल, करून तर पहा. राज, हा काय चमत्कार! मी तर प्लेन पेपर वापरला होता गोळ्यांच्या पुडीसाठी. ते वाचून मी विचार बदलला. अघोरी मार्ग नाही तर अध्यात्माचा वापर करायचा ठरवलं. 11 दिवस गणेश स्तोत्र पठण केलं आणि 11व्या दिवशीच मला इंटरव्ह्यूला या असा फोन आला, जेव्हा मी नेहाबरोबर गणपती मंदिरात गेलो होतो संकष्टीला. आज 11 वाजता माझा इंटरव्ह्यू झाला. विशेष म्हणजे मी तिथं अप्लाय पण केलं नव्हतं आणि माझा इंटरव्ह्यू घेतला. राजला थांबवत वरद म्हणाला, गणेश सरांनी आणि तुला छान ऑफर मिळाली, बरोबर ना?

0: तुला कसं माहीत?
1: राज, तू गोळ्या घेऊन गेलास आणि माझं टेन्शन वाढलं. मी 2-3 मित्रांना फोन करून तुझ्याबद्दल बोललो. तुझा CV आपण मागे प्रिंट केला होता माझ्या कॉम्प्युटरमध्ये. मी तो माझ्या मित्रांना पाठवला. परवाच गणेश सरांचा फोन आला की ते तुझा इंटरव्ह्यू घेणार आहेत म्हणून, आणि आज त्यांनी सांगितलं तुला ऑफर दिली म्हणून. पहा, सद्बुद्धी देणारा गणपती. इंटरव्ह्यूचं कळलं ते गणपती मंदिरात. संकष्टीच्या दिवशी इंटरव्ह्यू घेतला गणेश सरांनी आणि CV पाठवला वरदने. म्हणजे काय तर गणपती बाप्पा पावला. राज, हे सर्व झालं त्या कागदावर लिहिलेल्या 4 ओळींमुळे. पण त्या ओळी कशा आल्या प्लेन पेपरवर? इतका वेळ शांतपणे ऐकत असलेली नेहा म्हणाली, रात्री झोपण्यापूर्वी मी निरांजन लावून गणपतीची आरती म्हटली. फुलवात नीट करताना माझ्या बोटांना तूप लागलं आणि त्याच वेळी राजने आणलेल्या या झोपेच्या गोळ्यांची पुडी खाली पडली. मी घाईघाईत ती उचलली आणि त्या पुडीला माझ्या बोटांचं तूप लागलं म्हणून मी कागद बदलला. माझ्या भजनी मंडळाच्या वहीतला कागद वापरला. परत गणेशच, राज म्हणाला. पण वरद, जर राजने गोळ्या घेतल्या असत्या तर? नेहा, चुकलोच मी. मला माझ्या चुकीची शिक्षा घेतलीच पाहिजे असे म्हणत वरदने पुढीतील 4 गोळ्या घेतल्या. वरदला कसं तरीच वाटू लागलं. त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव पाहून राज आणि नेहा घाबरले. टेबलावरील पेपर नॅपकिनवर शेवटची इच्छा म्हणून तो काहीतरी खरडू लागला. नेहानेच मला झोपेच्या गोळ्या घ्यायला भाग पाडलं असं काहीतरी तो बरळत होता. नेहा आणि राजने तर घाबरून डोळेच मिटले. वरदने पेपर नॅपकिनवर काहीतरी लिहिलं. वेटर, ही कॉफी थंड झाली आहे, गरम कॉफी द्या लवकर, असा स्पष्ट आवाज ऐकून राज आणि नेहाने डोळे उघडले. वरदने पेपर नॅपकिन प्रथम राज समोर आणि नंतर नेहा समोर धरला. त्यावर लिहिलं होतं, त्या झोपेच्या गोळ्या नव्हत्या, त्या तर व्हिटॅमिन C होत्या. वरद खट्याळपणे हसत होता. वरदला मारायला म्हणून नेहाने हात उगारला, पण तो तसाच राहिला, पुढे आलाच नाही. कारण तिला समोर साक्षात वरद दिसत होता. साक्षात वरद दिसत होता.
2: आत्ताच आपण ऐकलीत कथा पुढीतील रहस्य. लेखन आणि वाचक स्वर होता दिलीप कसगावकर यांचा. श्रोते हो, रानातलं, आदिवासी भागातलं किंवा लहानग्यांच्या भावविश्वाचं, निसर्गाच्या सान्निध्याचं, तिथल्या जनजीवनाचं, या सगळ्यावर अतिशय सुंदर, अतिशय भावस्पर्शी भाष्य करणारे कवी लेखक म्हणजे अनिल साबळे. कार्यक्रमात आता ऐकूया त्यांची अतिशय भावस्पर्शी अशी कविता मोरपिस गळणाऱ्या या सळसळत्या झाडावरून. म्हशीच्या पाठीवर बसलेल्या मोरांची पांढरी शीट म्हशीच्या पोटावर ओघळत आलीये आणि त्या लांडोरानं त्या पाचोळ्यात घातलेली अंडी म्हशीचा पाय पडण्याआधीच त्या मुलीनं अलगत उचलून घेतलीये. हे भरलेले आभाळाचे दिवस पाखरांच्या घरट बांधणीसाठीच होते रे. ती चोचीत गवताचे लांब हिरवं पातं घेऊन उडणारी मुनिया काटेरी बाबळीत गोल गोल घरट विणत बसायची आणि माथ्यावर हळद ठेवलेली सुगरण दिवसभर बाभळीच्या फांदीला उलट लोंबायची. रानावनात घरा अंगणात असलं तरी घुंगर बांधलेल्या एका मोराचे पाय त्या मुलीच्या आसपासच नाचत असायचे. गोठा बांधायचे ठरल्यावर झाडांच्या पोटावर कोयता मारून मारून अनेक झाडांना ठारच करावं लागलं त्या मुलीला आणि झाडांची सोलून काढलेली खोडं म्हशीच्या गळ्यामध्ये लोढणं म्हणून घरापर्यंत बांधून आणावीच लागली त्या मुलीला. दुपत्या म्हशींचं दूध अचानक उडायला लागलं तेव्हा नाईलाजानं शिकार केलेल्या रानडुकरांची पांढरी कवटी जादूटोना करून गोठ्यात बांधूनच टाकावी लागली त्या मुलीला. कोंबडीच्या पंखांखालून उबलेलं ते मोर, कुणीही हात लावला तरी डोळे फोडणारे ते मोर, पण वाघाला लांब पाहिलं तरी मुके होऊन बसायचे.

आभाळ भरून आल्या आल्या तेच मोर निळा निळा पिसोरा फुलवून लांडोरीच्या समोर रिंगण करून अगदी बेभान नाचायचे. मेहंदी काढत असलेल्या ओल्या हातावरच पायात घुंगर बांधलेला एक मोर निळ्या कंठांची चोच मारायचा तेव्हा मेहंदीचा ओला हार ती मुलगी अंगणातल्या सळसळत्या झाडाला पुसून टाकायची. तेव्हा सळसळत्या झाडाचं हात पुसलेलं ते खोड छातीवर बंदुकीचा बार टाकलेल्या मोरासारखं दिसायचं. त्या मुलीच्या अंगणातलं ते सळसळतं झाड मोर चढून बसल्यावर पानगळीत सुद्धा अगदी निळं निळं दिसायचं. पाचोळा पडावा तशी मोरपिसं त्या मुलीच्या अंगणात पडायची. पण तरीही त्या मुलीला माहीतच नव्हतं. मोरपिसं गळणाऱ्या या सळसळत्या झाडावरून जीव गेलेल्या मोराचं एक दिवस रक्त टपटपणार आहे. पायात घुंगर बांधलेल्या मोराचे पाय आपल्याला झऱ्याच्या काठावर सापडणार आहेत आणि आपण दाणे भरवतो त्या मोरांना आपल्याच मातीआड करून टाकावं लागणार आहे. कधी कधी भर दुपारीच आग्या कड्यांची मोहरं काढायला माणसं यायची. आग्या कड्याला दहीभाताचा निवट ठेवून ती माणसं काड्या साबरीच्या धुऱ्यामध्ये मधाच्या पोळ्या घोंगडीत कापून न्यायची. बेघर माशांची गुणगुण घनदाट जंगलाला हादरवून टाकायची. दिवस मावळून गेला तरी मोहळांच्या माशा आग्या कड्याखाली खात बसलेले मोर त्या मुलीला घरी हाकत आणावे लागायचे. लाल पिवळ्या भेंडीच्या सावलीत बसलेला म्हातारा, वाघाने मारून टाकलेल्या म्हातारीची आठवण त्या मुलीला येता जाता सांगत असायचा. धडापासून तुटून पडलेला म्हातारीचा हात झऱ्याच्या काठावर त्या मुलीलाच तर सापडला होता. म्हातारीच्या हातावर बांबूंच्या बेटासारखं हिरवंगार म्हाताऱ्याचं नाव गोंदवलं होतं, जे वाघाला सुद्धा खाऊन टाकता आलं नव्हतं. अंगणातल्या सळसळत्या झाडावर डोळे मिटून बसलेले मोर वाघाने मारून टाकले तो दिवस. तो दिवस त्या मुलीच्या आठवणीतून पुसलाच जात नाहीये. ढगातल्या भात्या चंद्राला माथ्यावर धरून ते झाड आपल्याच पानांच्या अंधारात पेसावत उभं होतं आणि तेव्हाच झाडांच्या सालीमध्ये नखरुतवत एका वाघाचं धूळ मोर बसलेल्या फांदीवर आलं होतं. झोपेत असलेल्या मोरांचे निळे निळे कंठ वाघाच्या जबड्यात अडकले तेव्हा अश्व गाळत गाळत तो चंद्र काळ्या ढगात मावळून गेला होता आणि गच्च काळोखात घुंगर बांधलेल्या मोरालाच तो वाघ ओढत ओढत झऱ्याखाली घेऊन गेला होता. कंठ जबड्यात अडकलेल्या मोरानं त्या मुलीला शेवटची हाक मारून पाहिली होती, जी काळोखामध्येच विरून गेली होती. जी काळोखामध्ये विरून गेली होती. अतिशय समृद्ध लेखन असणारे कवी लेखक अनिल साबळे यांची ही भावस्पर्शी कविता आता आपण ऐकलीत, मोरपिस गळणाऱ्या या सळसळत्या झाडावरून. श्रोते हो, आपणही आपल्या काही कथा, कविता, दलित लेख, प्रवास वर्णन असं कोणत्याही प्रकारचं लिखाण करत असाल आणि आमच्या या साहित्य सौरभ कार्यक्रमात प्रसारित करू इच्छित असाल तर त्यासाठी आपण जरूर आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्हाला आपण मेल करू शकता. आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. तर श्रोते हो, याबरोबरच आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी सविता जेरे सादरकर्ते सुमित श्रीबाद यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

0: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
1: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
0: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवूया
1: उमेद जीवनाची.
0: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30
1: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून उमेद जीवनाची.

0: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। माणसाच्या आयुष्यातील किंवा बहुधा त्यांच्या संसारातील विषय विनोदासाठी शाहीर परशुरामांनी निवडल्यामुळं त्यांच्या लावण्या अधिकाधिक लोकप्रिय झाल्या। विषय साधासोपाच असतो, पण कौशल्यानं खुलवल्यामुळं त्याची रंगत अधिक वाढलेली असते। नवीनच लग्न झालेलं एक जोडपं असतं, एकत्रित कुटुंबात राहणं बायकोला आवडत नाही म्हणून ती नवऱ्याला वेगळं राहा म्हणून सांगते। ती म्हणते, कारभारी तुमचा भाऊ, कुलकुला घरात जाऊ, तिचं पुढे कायमी धाऊ, अशी तरता कुठवर साहू, केली खुलवर शेवटी मुकर देतील दगा, कर्जाचे डोंगर दावतील करुण वर त्या बघा, दुधड नार नवऱ्याला शिकवी म्हणे वेगळे निघा, महामर्दी संसार दावते करुण तुम्हाला बघा, पहिल्यापासून केली कमाई कवडी कवडी पुसा, तोडा सुतळीचा वाटून घ्या तुम्ही बरोबरीचा हिसा। बायकोच्या सांगण्यानुसार नवरा घरामध्ये वाटणी मागतो आणि मग ते दोघे वेगळे राहतात। नवरा बायकोला घेऊन सासूरवडीला राहायला निघतो, पण दुर्दैवानं तिथं दुष्काळ पडतो, शेतात काही पिकत नाही, त्याच्याजवळचे सर्व पैसे संपतात। मग नातेवाईक सगे सोयरे कोणीही त्यांची विचारपूस करत नाही, त्यांचे खाण्यापिण्याचे हाल होतात, अंगावर कपडेही राहत नाहीत, उपासमारीमुळं तो चिपाडासारखा होतो। त्याचं वर्णन देखील शाहीर परशुरामानं लावणीमध्ये किती वास्तववादी केलेलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत एका लावणीनंतर। कैवारी चित्रपटातली अनुराधा पौडवाल यांनी गायलेली मादा देवकाते यांची लावणी ऐकूया, संगीतकार एन दत्ता।

दुष्काळ पडल्यानंतर नवरा बायको हे सासूरवाडीला जातात, पण दुष्काळामुळं त्यांना परत यावं लागतं आणि कुणीही नातेवाईक त्यांची विचारपूस करत नाही. त्यावेळेला शाहीर परशुराम यांनी एक रचना केली आहे, ती अशी आहे. झाली दशा आली अव कळा, डोई चिंध्यांचा झिळ मिळा. गेला विसरून टाक मारीला, देह पाळून झाला पिळा. विळा होऊन मग करी मजुरी, दोन्ही कुडून तुटला लगा. दाणे खाऊन करी गुजराण, दाताच्या बसला शिगा. बायकोचं ऐकल्यामुळे नवऱ्याची दयनीय अवस्था झाली. या लावणीनं शाहीर परशुराम यांनी एकत्रित कुटुंबाचा पुरस्कार केलेला आहे. एकत्रित कुटुंबातून वेगळं निघण्याची बऱ्याच वेळा स्त्रिया घाई करतात. त्यासाठी वेगळे निघा असे नवऱ्याच्या मागे टुंबणे लावतात. वेगळे निघाल्यानंतर संसाराची जबाबदारी पेलण्याची ताकद नवऱ्याकडे नसते, त्याचा परिणाम कुटुंबावर होतो. असंही थोड्याफार फरकानं प्रत्येकाच्या कुटुंबांमध्ये घडणारं हे नाट्य शाहीर परशुराम यांनी लावणीमध्ये बरोबर पकडलेलं आहे. आणि याच लावणीतून शेवटी त्यांनी लोकांना संदेश दिलेला आहे. धर ऐकून मुखी चिंती, नवशिक्याची किंमत किती, श्वानास भीना हत्ती. समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टीवर शाहीर परशुरामांनी माणसाच्या स्वभावाचेही अवलोकन केलेलं आहे. आपल्या विचित्र स्वभावामुळं अनेक माणसं समाजामध्ये हास्यास्पद ठरतात, मात्र त्यातून दुसऱ्यांना चांगली कशी शिकवण मिळते हे देखील काही लावण्यातून त्यांनी लिहिलेलं आहे. चला आपण आणखीन एक ढंगदार लावणी ऐकूया.

एखाद्या व्यक्तीला मोठेपण मिळालं तर दुसऱ्या व्यक्तीला त्या व्यक्तीबद्दल हेवा वाटतो. त्याच्यासारखंच आपल्यालाही मोठेपण मिळालं पाहिजे असं त्या व्यक्तीला वाटतं. पण त्यासाठी अंगी गुणवत्ता असावी लागते याचा विसर त्या व्यक्तीला पडलेला असतो. त्यामुळंच ती माणसं हास्यास्पद ठरतात. अशा प्रकारे हास्यास्पद ठरलेल्या एका पतिव्रतेची गोष्ट शाहीर परशुरामांनी विनोदी ढंगानं एका लावणीमध्ये सांगितलेली आहे. कोकणामध्ये भात कांडत असते, भात म्हणजे साळ. त्यावेळेला तिचा पती चौपाळ्यावर पहुडलेला असतो, त्याला तहान लागलेली असते. तो आपल्या पत्नीला पाणी मागतो. पतीच्या आज्ञेचा भंग होऊ नये म्हणून ती तात्काळ हातातलं मुसळ सोडून देते. कसलाही आधार नसताना ते मुसळ वर आधांतरी तसंच थांबतं आणि ती पतीला पाणी देण्यासाठी जाते. हवेत आधांतरी थांबलेलं मुसळ शेजारीण पाहते. तिला आश्चर्य वाटतं. ती त्याचं रहस्य त्या स्त्रीकडून जाणून घेते. तेव्हा पतिव्रत्याचं पालन हेच याचं कारण आहे असं तिनं सांगितल्यानंतर शेजारणीनं पतिनिष्ठ व्हायचं ठरवलं. ती पतीची सेवा करू लागली. असा एक महिना गेला. मग तिनं पतीला सांगितलं की मी तांदळाचं कांडण करत असताना मला पाणी मागा. त्याप्रमाणे पतीनं पाणी मागितल्याबरोबर हिनं हातातलं मुसळ लगेच वरचेवर तसंच सोडलं आणि सोडिता मुसळवरून की येऊन सतीच्या भाळी पडले रुधिर वाहे जशी नदी. खरी पतिनिष्ठा नसल्यामुळं त्या स्त्रीला अशी शिक्षा भोगावी लागली. म्हणून शाहीर म्हणतो, तुझं सारख्या बाष्फळ म्हणून या मुसळाने ताडिले. जे आपल्याजवळ नाही ते बळच दाखवण्याचा माणसानं प्रयत्न करू नये. बाष्फळपणा करणाऱ्या व्यक्तीची फजिती होते अशी शिकवण शेवटी या लावणीमधून शाहीर परशुराम यांनी दिलेली आहे. आणखीन एक ढंगदार लावणी आपण ऐकूया. ही सांगू कशी हुर हुर.

शाहीर परशुराम यांनी विनोदासाठी या लावण्या लिहिलेल्या नाही आहेत, तर काहीतरी तत्व सांगण्यासाठी किंवा शिकवण देण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या आहेत. इतर शाहिरांनी देखील विनोदी लावण्या लिहिलेल्या आहेत. त्यांनीही त्या लावण्या विनोद निर्मितीसाठी लिहिलेल्या नसून तत्व सांगण्याच्या ओघात विनोद निर्माण झालेला आहे. भगवंत भक्तीचा भुकेला आहे हे सांगण्यासाठी शाहीर होनाजी बाळा यांनी श्रीकृष्णा तुला ही लावणी लिहिलेली आहे. त्यामध्ये भामेची फजिती झाल्यामुळं विनोद निर्मिती झालेली आहे. जन्मोजन्मी कृष्ण प्राप्ती होण्यासाठी काय युक्ती करावी असा सल्ला भामा नारदाला विचारते. तेव्हा आपल्या स्वभावानुसार नारदानं तिला सांगितलं, दानासी कृष्ण दे भामे आपले करी, होईल प्राप्त जन्मोजन्मी श्रीहरी. नारदाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून भामा नारदाला कृष्णाचं दान करते. अशा प्रकारे विनासायास श्रीकृष्ण कळ लाव्या नारदाला म्हणतात तेव्हा सर्व गोकुळवासी नारदाकडे याचना करतात, पण नारद श्रीकृष्णाला परत द्यायला तयार होत नाहीत. शेवटी कृष्णाचे भारंभार सोने देऊन श्रीकृष्णाला घेऊन जावे अशी तडजोड झाली. एका पारड्यामध्ये श्रीकृष्णाला बसवलं, दुसऱ्या पारड्यामध्ये सोनं टाकलं. किती जरी सोनं टाकलं तरी श्रीकृष्णाची तुला काही बरोबर होईना. शेवटी रुक्मिणीच्या तुळशीपत्रानं मात्र तुला बरोबर झाली. भामेच्या अज्ञानाला चव्हाट्यावर आणून तिला हास्यास्पद ठरवलं आणि देव धनदौलतीचा नव्हे तर भावाचा भुकेला आहे हे तत्व त्यांनी पटवून दिलं. यानंतरची लावणी आपण ऐकणार आहोत ती आहे नृत्याची बिजली कडाडली.

शाहीर होनाजी बाळा यांची सोबाची लावणी देखील अशीच नर्म विनोदी आहे बरं का। त्या लावणीमध्ये शंकराच्या जटेमध्ये असलेल्या गंगेविषयी पार्वतीला असूया निर्माण झालेली आहे, तेव्हा ती त्याबद्दल शंकराला विचारते। शंकर काहीतरी उत्तर देऊन तिला लपवण्याचा प्रयत्न करतात। त्यावेळेला शंकराची झालेली तारांबळ होनाजीनं अतिशय उत्तम रीतीनं वर्णन केलेली आहे। पार्वती संशयानं शंकराला म्हणते, भाळ लोचनी नागभूषणा नील ग्रीवा पशुपती, मुगुटी जटेत कोठून दिसती ललनेची आकृती, का हो चोरीता मला दक्ष कृतुत दलना सांगा तरी। या प्रश्नाचं उत्तर शंकराने दिलेलं आहे। ते म्हणतात, श्री अपूर्व वाहतसे ते गंगा जळ निर्मळ सुंदरे, जळावरील ते कमळ नव्हे मुख पाहता न्याहळू या बरे, कमळातील मकरंद सेविती मिलिंद प्राणेश्वरे, म्हणून सावळे तेज तुला दिसते हिमनग कुमरे, नेत्र नव्हे ते मीन तळपती जीवनामध्ये येकसरे, नव्हे भोवया सलिल लहरी उदकाच्या प्रियकरे, रत्नमाणिके नभते जळावर तरंग उठती, वृष्टीकरिता मेघबिंदू नक्षत्रावत झळकती। पण या उत्तरानं पार्वतीचं समाधान होत नाही। ती पुन्हा शंकराला म्हणते, कुंडल कतकचुमंडळ दोन्ही कनक कलश भासती, अतिबारिक चिर कंचुकी हिरवी भुजी प्रभा दाविती। पुढं शंकर काय म्हणतात ते जाणून घेण्यापूर्वी आणखीन एक ढंगदार अशी लावणी, ज्वानीच्या पाण्यात मासोळी मी मासोळी, वैताग आणलाय बगळ्यांनी, मला घेरावं घातलंय सगळ्यांनी।

शंकर आणि पार्वती यांच्यामधला जो संवाद शाहिरांनी लिहिलेला आहे होनाजी बाळा यांनी, तो सध्या आपण जाणून घेतोय. शंकर पार्वतीला सांगतात, दाक्षयने अष्टभुजे अहो दुर्गे हिमनगनंदिने शुंभाने शुंभादिके दैत्य दानव कुळनिक्रंदने कुच नभे तो चक्रवाक गंगातिरी शुभमूर्धने नभे चिरकंचुकी जळी शेवाळ मनी शोधने. शंकराने दिलेले उत्तर पार्वतीला अजूनही पटत नाही, म्हणून स्पष्टपणे शंकराला ती म्हणते, शांभवा बोल हे अप्रमाण वाटती, असे म्हणून ती शंकरावर अविश्वास दाखवते. या लावणीतली पात्रे पौराणिक असली तरी त्यांचं वागणं बोलणं सामान्य माणसासारखं आहे. सामान्य स्त्रीप्रमाणे पार्वती शंकराबद्दल संशय व्यक्त करते, तर शंकर देखील सामान्य माणसाप्रमाणे काहीतरी थातुरमातूर उत्तर देऊन तिचं समाधान करण्याचा प्रयत्न करतात. यातून उत्तम तऱ्हेचा विनोद निर्माण झालेला आहे. घराघरात घडणारं हे नाट्य शाहीर होनाजी बाळा यांनी लावणीतून व्यक्त केलेलं आहे. प्रेक्षकांना शंकर पार्वतीचा संवाद ऐकताना आपल्याच घरातले संवाद ऐकतोय असंच कदाचित वाटत असेल. बऱ्या दर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्यरंग कार्यक्रम आता संपला.

श्रोते हो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत, सायंकालीन प्रसारण सुरू होत आहे. सुरुवातीला काही ठळक घडामोडी.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. यूपीआय व्यवहारांवरचं शुल्क दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं घेतला आहे. यापूर्वी हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. राज्यात अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद झाली आहे. यामुळे नियमबाह्य सदनिकांच्या प्रथम विक्रीचे करार, खरेदी खत आणि हस्तांतरण पत्रांची नोंदणी तसंच नकाशा मंजूर क्षेत्रफळापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या सदनिकांची नोंदणीही आजपासून होणार नाही. भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात आज स्वदेशी बनावटीच्या ALH MK 3 या प्रगत आणि कमी वजनाच्या हेलिकॉप्टरचा समावेश झाला. रत्नागिरी तटरक्षक हवाई तळावर तोफांच्या सलामीनं या हेलिकॉप्टरचं स्वागत करण्यात आलं. शोध आणि बचाव मोहीम, सागरी प्रदूषण नियंत्रण आणि अन्य मोहिमांसाठीही त्याचा वापर केला जाणार आहे. मुंबई किनारपट्टीजवळ समुद्रात डिझेलची अवैध तस्करी केल्याच्या संशयावरून भारतीय तटरक्षक दलानं हरिद्वार कृपा ही मासेमारी नौका ताब्यात घेतली आहे. या नौकेत सुमारे 4000 लिटर अवैध डिझेल असल्याची कबुली नौकेच्या कप्तानानं दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1109 अंकांची वाढ झाली आणि तो 73034 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची वाढ नोंदवत 22722 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया रफत खान यांचं सतारवादन राग मारवा. गत 3 ताला तबला साथ प्रसून चॅटर्जी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रफत खान यांचं सतारवादन आपण ऐकलं, राग मारवा त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांनी केली होती. कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: मंडळी, आज आपली मैत्रीण अश्विनी घोरपडे सुरुवात करण्याचं धाडस या विषयावर आपल्याशी गप्पा मारणार आहे.
1: नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी एखादी गोष्ट सुरू करायचं ठरवलंय का? एखादा नवीन कोर्स करायचा होता, एखादं पुस्तक लिहायचं होतं, नवीन भाषा शिकायची होती, व्यायाम सुरू करायचा होता, एखादं छोटंसं व्यवसायाचं स्वप्न होतं, स्पर्धा परीक्षेची तयारी करायची होती, किंवा अगदी मनातलं एखादं गाणं लोकांसमोर सादर करायचं होतं, पण सुरुवात झालीच नाही कारण वेळ नव्हता, योग्य साधनं नव्हती, पुरेसं ज्ञान नव्हतं, की मनात एक विचार होता अजून थोडी तयारी करू दे मग सुरू करतो, आणि मग तो मग कधीच आला नाही. मित्रांनो, आजचा विषय याच मग भोवती फिरणार आहे. द ऑडॅसिटी टू बिगिन, म्हणजेच सुरुवात करण्याचं धाडस. कारण अनेक वेळा आपल्या आयुष्यात अडथळा अपयश नसतो, अडथळा असतो सुरुवात न करण्याचा. आपल्याला परिपूर्ण परिणाम हवा असतो, पण परिपूर्ण सुरुवात शक्य नसते. आणि म्हणूनच आज आपण एका साध्या पण महत्वाच्या प्रश्नावर विचार करणार आहोत. परिपूर्ण होण्याची वाट पाहण्यापेक्षा सुरुवात करणं महत्वाचं का आहे? आपण लहानपणी सायकल शिकताना पहिल्याच दिवशी उत्तम सायकलस्वार झालो होतो का? नाही. पहिल्यांदा सायकलवर बसताना तोल गेला, पडलो, कदाचित गुडघा खरचटला, पुन्हा उठलो आणि पुन्हा प्रयत्न केला. आज आपण सहज सायकल चालवतो कारण आपण सुरुवात केली. पोहायला शिकताना पहिल्या दिवशी पाण्यावर सहज तरंगता आलं का? नाही. एखादी नवीन भाषा शिकताना पहिल्याच दिवशी व्याकरण परिपूर्ण झालं का? नाही. मग आयुष्यातल्या प्रत्येक नवीन गोष्टी सुरू करताना आपण स्वतःकडून परिपूर्णतेची अपेक्षा का करतो? खरं तर मी आधी पूर्ण तयार झालो की सुरू करेन हा विचार ऐकायला शहाणपणाचा वाटतो, पण अनेकदा तो भीतीला एक सुंदर नाव देतो. मला अपयशाची भीती वाटते असं म्हणण्याऐवजी आपण म्हणतो मला अजून तयारी करायची आहे. लोक काय म्हणतील याऐवजी आपण म्हणतो योग्य वेळ येऊ दे, आणि कदाचित मी हे करू शकणार नाही याऐवजी आपण म्हणतो थोडं अजून शिकतो. तयारी महत्वाची आहे, पण तयारी आणि सुरुवात यांच्यामध्ये भिंत उभी राहिली तर तीच समस्या बनते. मित्रांनो, समजा एखाद्या तरुणाला पुस्तक लिहायचं आहे, त्याच्या डोक्यात सुंदर कल्पना आहे. तो म्हणतो माझ्याकडे अजून चांगला लॅपटॉप नाही, माझं लेखन अजून परिपूर्ण नाही, मला आधी रायटिंग कोर्स करायला हवा, मला प्रकाशक कसा शोधायचं हे माहिती नाही. हे सगळं खरं असू शकतं, पण पुस्तक लिहिण्याची सुरुवात करण्यासाठी त्याला पहिल्या दिवशी प्रकाशकाची गरज नाही, त्याला फक्त पहिलं पान लिहिण्याची गरज आहे. कदाचित पहिलं पान खराब असेल, कदाचित दुसरं पानही, पण तिसऱ्या दहाव्या किंवा 50व्या पानावर त्याला स्वतःच्या लेखनाची दिशा समजू लागेल. सुरुवात आपल्याला फक्त पुढे घेऊन जात नाही, ती आपल्याला काय सुधारायचंय हेही दाखवते. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, सुरुवात करा याचा अर्थ बिनतयारीने उडी मारा असा नाही. मोठ्या निर्णयांसाठी माहिती गोळा करणं, जोखीम समजून घेणं, योजना करणं आणि आवश्यक कौशल्य शिकणं महत्वाचं आहे, पण योजना ही कृतीची जागा घेऊ नये. आपण अनेकदा प्लॅन बनवण्यात इतके व्यस्त होतो की प्रत्यक्ष कृतीसाठी वेळच उरत नाही. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कितीतरी लोक म्हणतात या वर्षी रोज व्यायाम करणार, मग व्यायामाचे कपडे घेतले जातात, शूज घेतले जातात, वर्कआउट व्हिडिओज पाहिले जातात, डाएट प्लॅन तयार होतो, पण व्यायाम मात्र सोमवारपासूनच सुरू होतो आणि पुढचा सोमवार येईपर्यंत आपण पुन्हा नव्या योजनेत अडकतो. म्हणून मोठ्या ध्येयाला अगदी छोट्या कृतीत बदलणं उपयोगी.

करतं, मला फिट व्हायचं आहे, याऐवजी आज 10 मिनिटं चालायचं आहे असं ठरवा. मला पुस्तक वाचायचं आहे, याऐवजी आज 5 पानं वाचायची असं ठरवा. मला इंग्रजी सुधारायचं आहे, याऐवजी आज 10 नवीन शब्द वापरून पाहायचे असं ठरवा. मोठं स्वप्न छोट्या कृतीत उतरलं की सुरुवात कमी भीतीदायक होते. मानसशास्त्रातील संशोधनात पीटर गॉल्विझर यांनी मांडलेल्या इम्प्लिमेंटेशन इंटेन्शन्स या संकल्पनेनुसार काय करायचं एवढंच ठरवण्यापेक्षा कधी कुठे आणि कोणत्या परिस्थितीत करायचं हे आधी ठरवलं तर कृती करण्यास मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, मी अभ्यास करणार हे एक सर्वसाधारण उद्दिष्ट आहे, पण दररोज संध्याकाळी 7 वाजता मी माझ्या टेबलवर 30 मिनिटे अभ्यास करेन हे अधिक स्पष्ट आहे. म्हणजेच इच्छेला वेळ, जागा आणि कृतीशी जोडणं. आपल्याला प्रेरणा येण्याची वाट पाहण्यापेक्षा कृतीसाठी एक ठरलेली परिस्थिती तयार करता येते, कारण प्रत्येक दिवशी प्रेरणा सारखी नसते. काही दिवस उत्साह असतो, काही दिवस नसतो, पण सवय आणि स्पष्ट योजना आपल्याला पुढे नेत राहतात.

आता येऊया परिपूर्णतेच्या प्रश्नाकडे. परफेक्ट या शब्दाचा एक धोका आहे. तो आपल्याला सुरुवात करण्यापूर्वीच अंतिम परिणामाची कल्पना दाखवतो. आपण सोशल मीडियावर एखाद्याचा सुंदर व्यवसाय पाहतो, पण त्यामागची पहिली छोटी ऑर्डर दिसत नाही. एखाद्या कलाकाराची सुंदर चित्र पाहतो, पण त्याची पहिली विस्कटलेली रेखाटनं दिसत नाहीत. एखाद्या वक्त्याचं आत्मविश्वासपूर्ण भाषण ऐकतो, पण त्याने केलेल्या पहिल्या अडखळत्या भाषणाचा आपल्याला अनुभव नसतो. आपण अनेकदा दुसऱ्यांचा फिनिश्ड प्रोडक्ट पाहतो आणि स्वतःच्या फर्स्ट ड्राफ्टची तुलना करतो. ही तुलना अन्यायकारक आहे. मित्रांनो, पहिला प्रयत्न हा अंतिम निकाल नसतो, तो माहिती देणारा प्रयोग असतो. आपण पहिल्यांदा एखादं प्रेझेंटेशन केलं आणि तो अपेक्षेप्रमाणे झाला नाही, तर त्याचा अर्थ मी प्रेझेंटेशन करू शकत नाही असा होत नाही. त्याचा अर्थ पुढच्या वेळी मला या तीन गोष्टी सुधारायच्या आहेत असा होऊ शकतो. आपण पहिल्यांदा मुलाखत दिली आणि निवड झाली नाही, तर तो अनुभव आपल्या पुढच्या मुलाखतीसाठी माहिती देऊ शकतो. आपण एखादं छोटं बिझनेस सुरू केलं आणि पहिल्या महिन्यात अपेक्षित ग्राहक मिळाले नाहीत, तर आपल्याला बाजार, ग्राहक आणि आपल्या उत्पादनाबद्दल काहीतरी शिकायला मिळालं. अर्थात प्रत्येक प्रयत्न यशस्वी होईलच असं नाही, पण प्रयत्न न केल्यानं शिकण्याची संधीही कमी होते. इथेच फेल्युअर म्हणजेच अपयश आणि फीडबॅक म्हणजेच अभिप्राय यांच्यातला फरक समजून घेणं महत्वाचं आहे. कधीकधी आपण एखाद्या परिणामाला आपल्या व्यक्तिमत्वाचा निकाल समजतो. माझं काम चाललं नाही म्हणजे मी अपयशी आहे, पण एका प्रयत्नाचा परिणाम आणि व्यक्तीची किंमत हे दोन वेगळे विषय आहेत. एखादा प्रयोग अपेक्षेप्रमाणे झाला नाही, तर आपण पद्धत बदलू शकतो, वेळ बदलू शकतो, मदत घेऊ शकतो, कौशल्य सुधारू शकतो, पुन्हा प्रयत्न करू शकतो. सुरुवात म्हणजे स्वतःला कायमचं एखाद्या निकालाशी बांधून घेणं नाही, सुरुवात म्हणजे शिकण्याच्या प्रक्रियेत प्रवेश करणं. आणखी एक गोष्ट, लोक काय म्हणतील हा प्रश्न अनेक तरुणांना थांबवतो. मी नवीन कोर्स केला आणि पूर्ण केला नाही, तर मी गाणं पोस्ट केलं आणि लोकांनी मजा केली, तर मी बिझनेस सुरू केला आणि तो चालला नाही, तर मी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि यश मिळालं नाही, तर मित्रांनो, इतरांचं मत पूर्णपणे आपल्या नियंत्रणात नसतं, पण आपल्या कृतीवरचा निर्णय आपल्या हातात असतो. प्रत्येक नवीन गोष्ट सुरू करताना प्रेक्षक शोधण्याची गरज नाही. सुरुवातीला कदाचित तुमचं काम फक्त तुमच्यासाठी असू द्या. पहिलं चित्र सोशल मीडियावर टाकण्यापूर्वी आणखी 10 चित्र काढा. पहिला पॉडकास्ट प्रकाशित करण्यापूर्वी काही एपिसोड्स रेकॉर्ड करू नये का? पहिलं भाषण करण्यापूर्वी आरशासमोर सराव करा. सुरुवात छोटी असू शकते, सार्वजनिक असणं आवश्यक नाही. कधीकधी सुरुवात करण्यासाठी आपल्याला धाडसापेक्षा परवानगीची गरज वाटते. कोणीतरी म्हणावं, हो तू हे करू शकतोस, पण प्रत्येक स्वप्नासाठी बाहेरून प्रमाणपत्र मिळ

0: चालेलच असं नाही, काही वेळा स्वतःलाच स्वतःची परवानगी द्यावी लागते. मी अजून एक्सपर्ट नाही, पण शिकायला सुरुवात करू शकतो. मला सगळं माहीत नाही, पण पहिलं पाऊल टाकू शकतो. माझ्याकडे सगळ्या सुविधा नाहीत, पण उपलब्ध साधनांपासून सुरुवात करू शकतो. मला भीती वाटते, पण भीती असतानाही प्रयत्न करू शकतो. हीच खरी ऑड्यासिटी, अविचारी धाडस नव्हे तर अपूर्णतेची जाणीव असूनही योग्य दिशेने पहिलं पाऊल उचलण्याची तयारी. आणि हो, प्रत्येक गोष्ट लगेच सुरू करायची गरज नाही. काही स्वप्न बदलतील, काही कल्पना सोडून द्याव्या लागतील, काही गोष्टींची वेळ येण्यासाठी थांबावं लागेल. पण मी अजून तयार नाही आणि मी कधीच सुरुवात करणार नाही, यात फरक आहे. स्वतःला हा प्रश्न विचारा, मी खरंच तयारी करत आहे की फक्त सुरुवात पुढे ढकलत आहे. हा प्रश्न अनेकदा आपल्या मनातल्या खऱ्या अडथळ्यांपर्यंत पोहोचतो. मित्रांनो, तरुणपणाची एक सुंदर गोष्ट म्हणजे प्रयोग करण्याची क्षमता. नवीन गोष्टी शिकता येतात, चुका करता येतात, दिशा बदलता येते आणि पुन्हा सुरुवात करता येते. प्रत्येक सुरुवात करिअर बदलण्यासाठी असावी असं नाही, कधी कधी ती स्वतःला समजून घेण्यासाठी असते. नवीन पुस्तक सुरू करणं, एखादी कला शिकणं, एखाद्या विषयावर बोलण्याचा सराव करणं, स्वयंसेवा करणं, नवीन लोकांशी संवाद साधणं, या छोट्या सुरुवाती भविष्यातील मोठ्या संधींची दारं उघडू शकतात. मित्रांनो, जगात परिपूर्ण सुरुवात नसते. काही सुरुवाती घाबरलेल्या असतात, काही सुरुवाती गोंधळलेल्या असतात, काही सुरुवाती छोट्या असतात, काही सुरुवाती कुणालाही दिसत नाहीत, पण त्या महत्त्वाच्या असतात, कारण त्या आपल्याला स्थिर स्वप्नातून चालत्या प्रवासात घेऊन जातात. आपल्याकडे आज सर्व उत्तरं नसतील तरी चालेल, आपल्याकडे आज पूर्ण आत्मविश्वास नसेल तरी चालेल, आज आपण शिकत असू तरी चालेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, परफेक्ट होण्याची वाट पाहताना आयुष्य थांबत नाही, वेळ पुढे जात राहतो. म्हणून स्वतःला परिपूर्ण होण्याची परवानगी देण्याआधी स्वतःला सुरुवात करण्याची परवानगी दिली पाहिजे. आजचा दिवस कदाचित आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस नसेल, पण तो एखाद्या मोठ्या प्रवासाचा पहिला दिवस होऊ शकतो. आणि कदाचित काही वर्षांनी मागे वळून पाहताना आपल्याला जाणवेल की सगळं त्या एका छोट्याशा निर्णयापासून सुरू झालं होतं. म्हणून मित्रांनो, स्वप्न मोठं ठेवा, तयारी करा, विचारपूर्वक निर्णय घ्या, पण योग्य क्षणाची अनंत काळ वाट पाहू नका. पहिलं पाऊल टाका, चुकलं तर शिका, पुन्हा प्रयत्न करा. दिशा बदलायची असेल तर बदला, पण स्वतःला कायम एक दिवस या शब्दात अडकवू नका. कारण एक दिवस मी हे करेन आणि आज मी याची सुरुवात करतो यांच्यामध्ये संपूर्ण आयुष्य बदलण्याइतकी ताकद असू शकते. हीच आहे द ऑडॅसिटी टू बिगिन, सुरुवात करण्याचं धाडस. धन्यवाद.
1: मंडळी, अश्विनीने मांडलेला विषय हा खरंच विचार करण्यासारखा आहे. अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजेश शेजवळे. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

संध्याकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

रमा माधव या चित्रपटातलं गीत ऋषिकेश रानडे आणि प्रियांका बर्वे यांनी गायलं होतं. सुधीर मोघे यांचं गीत संगीत होतं. आनंद मोडक यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: श्रोते हो अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात. आता ऐकूया अभियांत्रिकी, पर्यटन, संगीत, मैत्री, रेडिओ श्रोता ते निवेदक या क्षेत्रात मुसाफिरी करणाऱ्या मिलिंद श्रीखंडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत विनायक मोरे आणि ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोतेहो नमस्कार. अमृत कलशच्या आजच्या भागात आज आम्ही आमंत्रित केले मिलिंद श्रीखंडे यांना. सुरुवातीला त्यांना अमृत कलशसाठी बोलवावं की नाही असाच माझा संभ्रम निर्माण झाला होता असं हे व्यक्तिमत्व. आणि प्राथमिक बोलण्यात मी तसा उल्लेखही केला होता. मूळचे कराडचे, सध्या पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेले, व्यवसायानं मेकॅनिकल इंजिनियर असलेले आणि बहुराष्ट्रीय कंपनीतून समूह अभियंता या पदावरून निवृत्त झालेले, संवाद गृहपत्रिकेचं संपादन त्यांनी केलंय, अनेक वर्तमानपत्रामध्ये लेखन, वाचकांसाठी पत्रव्यवहार, चित्रपट, गाणी, पुस्तक, पर्यटन, मित्र जमवणं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची आवड, अशा कार्यक्रमांना उपस्थिती, विविध कलाकारांना भेटणं

0: हा छंद त्यांनी बाळगलाय. समाजकार्याची आवड आहे आणि त्यातूनच निर्माण झालेली सामाजिक बांधिलकी आणि या चांगल्या कार्याचं कौतुक म्हणजे मिळालेले पुरस्कार. टिळक हायस्कूल भूषण पुरस्कार आणि मुक्त पत्रकारितेसाठी पिंपरी चिंचवड वृत्तपत्र लेखक मंचाचा पुरस्कार अशा उल्लेखनीय पुरस्कारांचा यामध्ये उल्लेख करता येईल. एका निवेदकाला एक श्रोता भेटणं आणि असा श्रोता की जो एक उत्तम असा स्वतः निवेदक आहे, ज्यानं रेडिओ तरंग सारख्या इंटरनेट रेडिओसाठी कार्यक्रम सादर केलेत, अशा व्यक्तिमत्वाशी गप्पा मारताना आज खरं तर श्रोते मजा येणार आहे. मिलिंद श्रीखंडेजी, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार.
1: खूप खूप धन्यवाद. नमस्कार कैलाशजी.
0: गप्पांना सुरुवात करूयात. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की आपलं बालपण कुठे आणि कसं गेलं.
1: माझं बालपण कराडच्या चारशेदास उमरपेठेतील पुसाळकरवाड्यामध्ये गेलं. अतिशय आर्थिक हालाकीमध्ये गेलं, कारण माझ्या वडिलांचं निधन माझ्या वयाच्या 9व्या वर्षी झालं. त्यानंतर आईने नोकरी केली.
0: बरं.
1: आणि वाड्यामध्ये शालेय शिक्षण घेताना वडील धारा मंडळींचे आणि टिळक स्कूलमधील गुरुजनांचे संस्कार, तसंच आम्ही गीतेचे श्लोक, अथर्वशीर्ष पठण, यामुळे आमची जडणघडण चांगली झाली.
0: अच्छा.
1: त्यानंतर 1970 ते मार्च 1976 मध्ये टिळक स्कूलमध्ये 5वी ते 10वी माध्यमिक शिक्षण घेतलं. नंतर उच्च माध्यमिक शिक्षण 11वी टिळक स्कूलमध्ये झाली आणि 12वी सायन्स कॉलेज म्हणून आहे कराडला, तिथं झालं. त्यानंतर अभियांत्रिकेला प्रवेश घेतला.
0: पण मग अभियांत्रिकेला प्रवेश घेत असताना अभियांत्रिकीमध्ये विशेष शाखा किंवा याच क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचंय असं केव्हा वाटलं तुम्हाला?
1: नाही, त्या काळी कसं आजची सारख्या विस्तृत क्षेत्र नव्हतं.
0: बरं.
1: पूर्वीच्या काळी म्हणजे इंजिनियर, डॉक्टर किंवा कारकून किंवा मग सरकारी नोकरी.
0: ओके ओके.
1: त्यामुळे आम्ही मेकॅनिकल क्षेत्रामध्ये घुसलो.
0: बरं. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला व्यवसायाला पटकन नोकरी मिळू शकेल
1: सारख्या ठिकाणी
0: हा उद्देश मिळाला.
1: हा उद्देश होता
0: त्यावेळेस होता. पण मग अभियांत्रिकी करत असताना मग मेकॅनिकल शाखेला जावं असं का वाटलं तुम्हाला?
1: आवड मला मेकॅनिकलचीच होती.
0: ओके.
1: लहानपणापासून.
0: पण मग जर सुरुवातीपासून मेकॅनिकल अभियंता होण्याचं स्वप्न होतं तर मग घरामध्ये असे काही उद्योग चालायचे का की एखादं बाबा घरातलं एखादं उपकरण असेल मग ते खोलून पाहणं, त्याच्यामध्ये उत्सुकता की त्याची अंतर्गत रचना कशी असेल, तर असे काही प्रकार केले होते?
1: नक्कीच नक्कीच. वाड्यामध्ये आम्ही काही लाईट गेली, फ्यूज गेला, तर ते मी स्वतः बघायचो. वयाच्या म्हणजे अगदी 14व्या 15व्या वर्षी सुद्धा मी स्वतः फ्यूज वायर बदललेली आहे. ती किती अँपियरची आहे ती जाणून घेतलं होतं मी. नंतर इलेक्ट्रिकची काही किरकोळ वायरिंगचं रिपेअरिंग असेल तर ते देखील करायचो मी. सायकल दुरुस्ती करायचो, सायकलला ऑइलिंग, ओव्हर ऑइलिंग करणं वगैरे.
0: बरं. पण मग हे असं करत असताना केव्हा असं काही गंमतशीर प्रसंग असा घडला का की बाबा खोलताना तर आपण ते खोललं व्यवस्थित पण नंतर ते व्यवस्थित बंद करता आलं नाही, किंवा मग सुस्थितीत असलेलं एखादं उपकरण हे बिघडलं आणि मग घरच्यांचा ओरडा खावा लागला वगैरे असा काही प्रकार झाला होता?
1: नक्कीच खाल्लं होता. सायकलच्या बाबतीत एकदा झालं होतं.
0: बरं. काय झालं होतं?
1: चेन बसतच नव्हती पुन्हा. चेन निघाली, काढली होती ऑइलिंगसाठी पूर्ण खाली, ती बसायला तयार नाही.
0: बरं.
1: आईचं आईची बोलणी खाल्ली होती. मी सायकल दुकानात सायकल घेऊन टाकलं.
0: बरं.
1: अच्छा. बसवली.
0: ओके ओके. पण मग हे सगळी वाटचाल पुढे सुरू असताना संसार किंवा नोकरी किंवा व्यवसायातल्या सगळ्यात कठीण काळ कोणता होता आणि त्यातून तुम्ही कसे बाहेर पडलात याबाबत काय सांगाल?
1: नक्की सांगतो ना. माझ्या म्हणजे वडील अकाली वडिलांचं निधन झाल्यामुळं आईला आमच्या नोकरी करावी लागली. पण आई आमची कोकणातली होती, आईचं माहेर कोकणात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुळवली.
0: हो हो.
1: त्यामुळे आईचं शिक्षण कमी होतं.
0: अच्छा.
1: पण त्यावेळी तिला कराडला किर्लोस्कर महिला उद्योग लिमिटेड म्हणून कंपनी नुकतीच चालू झाली होती.
0: हो हो.
1: तर ते यमुताई किर्लोस्कर म्हणून आहेच.
0: बरं.
1: त्यावेळी आता नाही आहेत त्या. पण त्यांनी आईचा इंटरव्ह्यू घेऊन मग तिला आईला आईची परिस्थिती सांगितली.
0: बरं.
1: मग तिथं तिला ती नोकरी मिळाली. पगार कमी होता.
0: बरं.
1: पण आईने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये न डगमगता नेटाने नोकरी करून आम्हाला शिक्षण दिलं.
0: बरं.
1: नंतर आम्ही बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालो.
0: हो हो हो. पण मग तुम्ही अभियंता झाल्यानंतर मग लागलीच तुम्हाला नोकरी मिळाली का नंतर मग थोडंसं संघर्ष करावा लागला वगैरे तो काळ किंवा त्याबाबत सांगा ना थोडंसं मला.
1: नाही, त्याच्यानंतर मी सुरुवातीला एमआयडीसी मध्ये छोट्या स्मॉल स्केल इंडस्ट्री मध्ये मी
0: हां
1: नोकरी केली,
0: हां हां हां
1: अगदी अल्प पगारामध्ये नोकरी केली
0: बर
1: ट्रेनिंगसाठी.
0: हां
1: नंतर मला एम्प्लॉयमेंट थ्रू बजाज ऑटोमध्ये नोकरी मिळाली आकुर्डीच्या.
0: बर
1: त्यानंतर मी बजाज टेम्पोमध्ये गेली, बदलली नोकरी
0: बर
1: आणि पुन्हा मग एस्केपची संधी आली एम्प्लॉयमेंट थ्रू,
0: हां हां
1: एस्केप बेअरिंग इंडिया लिमिटेड
0: हां
1: चिंचवड,
0: बर बर
1: ही वाहन उद्योगांना लागणारी बॉल बेअरिंगची
0: पण मग ते
1: निर्मिती
0: वर्ष कोणत्या वर्षी तुम्ही जॉईन झालात त्या ठिकाणी.
1: एस्केपला 1990 मध्ये झालो.
0: बर बर हां
1: 31 वर्ष एस्केप मध्ये नोकरी केली मी.
0: हां हां तिथे कामाचं स्वरूप कसं होतं आणि पुढे पुढे तुमची त्या ठिकाणी मग प्रगती कशी होत गेली.
1: खूप चांगला प्रश्न आहे.
0: हां
1: तिथे कामाचं स्वरूप म्हणजे तिथे असे लाईन्स आहेत म्हणजे चॅनल्स असतात.
0: बर
1: चॅनल्स म्हणजे एक वेगवेगळ्या बेरिंग टाईप्स असतात,
0: ओके
1: लहान मोठं मिडियम साईज बेरिंग.
0: बर
1: तर तिथे चॅनल 7 म्हणून मी एक लाईन आहे, प्रोडक्शन लाईन असते
0: बर बर
1: मॅन्युफॅक्चरिंग विभागामध्ये.
0: हां हां हां
1: तिथे आमच्या हाताखाली डिप्लोमा झालेली मुलं असायची,
0: बर
1: 6 मुलं.
0: हो
1: तर ती ग्राइंडिंग, तर त्याच्यानंतर असेंब्ली,
0: हां
1: बोनिंग
0: बर
1: असं ऑपरेशन्स असायचं.
0: बर
1: मग ते असेंब्लीमध्ये जाणार, मग इनरिंग आउटरिंग.
0: पण तुमची सुरुवात नेमकी कशी झाली तिथे. तुम्ही पदावरती रुजू होता ना कुठल्या पोस्ट
1: तिथे
0: वरती.
1: सुरुवातीला मी ऑपरेटर म्हणून होतो,
0: ओके हां
1: ऑपरेटर म्हणून. नंतर
0: बर
1: मग टनल टीम इंजिनियर म्हणून माल घेतलं
0: अच्छा
1: आणि मग
0: ओके
1: माझ्या हाताखाली डिप्लोमा मुलं दिली.
0: अच्छा बर
1: मग पूर्ण चॅनलचं उत्पादन, ट्रबल शूटिंग मी पाहायचो. मग काय मुलांना काय प्रॉब्लेम आला, डीएमए मुलांना
0: अच्छा हां
1: मशीनला काय प्रॉब्लेम आला, तर ते पाहायचो आम्ही.
0: बर बर पण मग बेरिंग म्हणजे ज्या बेरिंगच्या छोट्या छोट्या गोळ्या असतात त्या आणि त्याच्यातले मग छोटी मोठी आणि ती जी बेरिंग
1: अगदी
0: निर्माण केली
1: स्कूटर
0: जातात.
1: पासून ट्रक पासून ट्रक
0: हां
1: पर्यंत
0: हां मग
1: बॉल बेरिंग.
0: ती ते निर्माण झालेले बेरिंग जे आहे ते कुठे कुठे वापरलं जायचं म्हणजे कुठल्या वाहनांसाठी त्याचा
1: आमच्या
0: उपयोग.
1: आमच्याकडे बजाज ऑटो,
0: हां
1: टाटा मोटर्स,
0: ओके
1: लोहिया मशीन्स लिमिटेड,
0: हां
1: वेगवेगळ्या कंपन्या, नंतर ट्रॅक्टरची कंपनी आहे बघा, महिंद्रा ट्रॅक्टर,
0: बर
1: अशा जिथं जिथं घर्षण होतं आणि जे फिरणार भाग जिथं आहे,
0: हां हां हां
1: पिठांच्या गिरण्या, रेल्वे,
0: हो
1: बिल्वे
0: हो हो
1: सगळ्यांना.
0: अच्छा बर तर त्या ठिकाणी जे आवश्यक असलेलं बेरिंग
1: जिथं फ्रिक्शन टाळायचं म्हणजे घर्षण
0: हां
1: टाळायचं, तिथं ते
0: हां
1: बेअरिंग आवश्यकच आहे. आणि बेअरिंग हे असं उत्पादन आहे
0: हां
1: की तुम्हाला खराब झाल्यानंतर ते बदलावं लागतं.
0: सातत्यानं त्याच्यामध्ये उत्पादन
1: होय
0: करावं लागतं आणि
1: होय
0: ते खराब झाल्यानंतर बदलावंच लागतं
1: बदलावंच
0: म्हणजे
1: लागतं.
0: तो व्यवसाय असा होता की
1: मरण
0: त्याला
1: नव्हतं त्याला,
0: मरण
1: आदर
0: नव्हतं
1: कधी
0: ते.
1: आदरी न पडणारी कंपनी.
0: हां अच्छा बर बर बर
1: तर त्याच्यानंतर काय झालं, कालांतरानं आमच्याकडं मनुष्यबळ विकास विभागाचे एक मॅनेजर समीर कुकडे म्हणून आले. तर
0: बर
1: त्यांच्या डोक्यात असं आलं की आपण एक कंपनीसाठी एक गृहपत्रिका काढावी.
0: वा हां
1: मग त्याला नाव काय सुचवावं, काय नाव सुचवा, असं आम्ही एक कॉन्टेस्ट ठेवली.
0: बर
1: तर त्याच्यामध्ये एक संवाद म्हणून जास्त लीडिंग आलं,
0: बर
1: अंतरंग आणि संवाद. मग संवादला एक नंबरवर होतो. मग संवाद
0: बर
1: नाव ठेवून आम्ही
0: हां
1: कंपनीसाठी एक अंतर्गत गृहपत्रिका काढली, म्हणजे
0: बर बर बर
1: त्रैमासिक आहे ते.
0: ओके ओके हां
1: तर कुकड्यांना माहिती होतं की मला वृत्तपत्र लेखनाची आवड आहे,
0: हां हां
1: जर्नलिझमची.
0: बर
1: मग
0: बर
1: तिने माझ्याकडे ती जबाबदारी सोपवली. तर त्या संवाद मासिकामध्ये कंपनीतील घडामोडी,
0: बर
1: कंपनीमध्ये कुठल्या चॅनल्सनी काही कामगिरी केली
0: बर
1: असेल
0: बर हां
1: किंवा कामगारांच्या मुलांनी काही यश प्रावीण्य
0: उत्कृष्ट
1: मिळवलं
0: काम
1: असेल,
0: केलेलं
1: हां,
0: असेल तर बर
1: किंवा 10वी 12वीतल्या मुलांना 80% पेक्षा जास्त मार्क
0: हो
1: पडलेत, मग त्याचे
0: हो
1: फोटो
0: हो
1: घेऊन आम्ही
0: हां ते प्रकाशित केले जातं
1: हां
0: ते
1: ते प्रकाशित
0: त्रैमासिक
1: करायचो.
0: काढलं जायचं बर बर
1: कुणाला कविता लिहायची असेल तर कविता
0: हां
1: घ्यायचो आम्ही, त्यांच्या विनोद
0: बर बर
1: घ्यायचो
0: हा म्हणजे
1: सुटते
0: कामगारांमधल्या असलेल्या
1: सुप्त
0: ज्या
1: गुणांना आम्ही
0: सुप्त गुणांना वाव
1: वाव
0: देण्यासाठी
1: देतो.
0: हे त्रैमासिक तुम्ही सुरू केलेलं होतं तुमच्या कार्यालयाच्या वतीनं. पण मग मुळामध्ये अगदी लहान वयापासूनच तुम्हाला लेखन वाचन किंवा अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग किंवा असं संपादन करणं, लिहिणं, बोलणं वगैरे अशी आवड होती.
1: हो नक्कीच,
0: हां
1: कारण कराडला मी शारदीय व्याख्यान मला व्हायच्या,
0: बर
1: तर तिथे गिरिजा कीर, यशवंतराव चव्हाणांची पण मी व्याख्यान ऐकलेलं आहे.
0: ओहो बर बर बर अच्छा
1: गिरिजा कीर म्हणून लेखिका आहेत,
0: हो
1: त्यांचं
0: मराठीतलं
1: व्याख्यान
0: नाव
1: ऐकलेलं आहे. पु ल साहित्य संमेलन भरलं होतं कराडला,
0: हो बरोबर
1: 51वं, ते
0: हो
1: 1976 साली, त्यावेळी दुर्गा भागवत
0: हो
1: अध्यक्ष
0: अध्यक्ष
1: होत्या.
0: होतं साहित्य
1: तर
0: संमेलनाच्या.
1: त्यावेळी मी नटसम्राट म्हणजे दत्ता भट आणि शांता जोग
0: अच्छा बर
1: हिंदू असोसिएशनचं जे नाटक होतं
0: हो
1: मूळ नाटक,
0: हा

0: ते पण मी पाहिलेलं आहे.
1: हो, बर बर
0: ते
1: बर.
0: इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रांगणात झालं होतं, कराडच्या. नंतर गाण्यांची तर आवड मला होती, रेडिओ सुलन, पुणे आकाशवाणी. पुणे आकाशवाणी काय करतो ते सांगली केंद्र पुणे आकाशवाणीचेच कार्यक्रम सगळं
1: सहकार्य सुरुवातीच्या काळामध्ये.
0: मग त्या काळी आम्ही ते नवनाट्य पण रात्रीचे ऐकतो, त्यामध्ये मला वाटसरू नवनाट्य खूप आवडायचं.
1: बरं,
0: पुरुषोत्तम जोशी आणि व्यंकटेश माडगूळकर नाटक आहे आणि आपली आवड, त्याला आपल्या आवडला आम्ही पत्राद्वारे
1: बरं
0: सहभागी व्हायचो. त्यावेळी फोन इन कार्यक्रम वगैरे काही नव्हतं.
1: हो, नव्हते तेव्हा कार्यक्रम जे आहेत. ही सगळी वाटचाल होत असताना यातला तुमच्या आयुष्यातला एक सगळ्यात अभिमान वाटावा असा एखादा प्रसंग काही सांगता येईल आपल्याला?
0: हा, तुम्हाला कठीण काळ एक सांगतो ना, वडील गेल्यानंतर तो दुसरा एक कठीण काळ जो होता की मी माझ्या नोकरीतून सेवानिवृत्त होताना
1: बरं,
0: सेवा कलाच्या अखेरच्या 6 महिन्याच्या दरम्यान कोरोनाचं सावट आलं होतं, म्हणजे
1: हो, म्हणजे
0: जागतिक संकट आलं होतं
1: 2020-21
0: बरोबर. आणि माझे काहीतरी 6 महिनेच राहिले होते. 21 मार्चला ते साधारण 21 मार्चला लॉकडाऊन झालं आणि मी 20 सप्टेंबर 2020 रिटायर झालो.
1: बर,
0: पण त्यावेळी लोकांनी माझ्या मनात विचारायचं की नोकरी सोडावी का, कारण
1: बर
0: वय पण आपलं भरपूर आहे, 60व्या वर्षात पदार्पण करतोय. आणि मित्रांनी पण सल्ला दिला की तुम्ही खूप हाय रिस्क मध्ये आहात, तरी देखील मन घट्ट करून मी धाडसानं नोकरीचा कालावधी यशस्वी पूर्ण केला.
1: बर,
0: आणि आयुष्यात अभिमान वाटावा असा एक क्षण म्हणजे मला माझ्या शाळेकडून, म्हणजे टिळक हायस्कूल कराडच्या टिळक हायस्कूल कडून टिळक हायस्कूल भूषण पुरस्कार मिळाला.
1: बर, कोणत्या वर्षी?
0: तो 2021ला दिला.
1: ओके,
0: जानेवारीमध्ये.
1: अच्छा अच्छा अच्छा. वयाच्या या टप्प्यावरती आज पोहोचल्यानंतर जीवनाकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे, तर यात काही बदल झालेला आपल्याला जाणवतो?
0: नक्कीच. आज माझ्या वयाच्या 66व्या वर्षी, म्हणजे 66 पूर्ण झालं तर मला नुकतंच, विचारांमध्ये प्रगल्भता आली. आनंदी राहायचं, दुसऱ्याची तुलना करायची नाही.
1: बर.
0: आणि दुःखी व्हायचं नाही. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया या साहिर लुधियानवींच्या शब्दांना आपलं जीवन गाणं बनवणारा चिरतरुण अभिनेता देवानंद यांना मी आदर्श मानून वाटचाल सुरू ठेवली. आता म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी मी माझी तत्वमूल्य चांगली ठेवतो, चिंतन मनन करतो वर्तमानपत्रातून आणि आपल्या पुणे आकाशवाणीवरून देखील चिंतन कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगले आपल्याला विचार ऐकायला मिळतात. स्तोत्र म्हणतो, देवाला नमस्कार करतो, सकाळी फिरायला गेलो की उमललेली फुलं पाहतो, त्यातून खूप प्रसन्न वाटतं.
1: हे तर तुमच्या उत्तम अशा तब्येतीचं रहस्य आम्हाला आता समजलंय. अभिनेता देवानंद ज्यांचा आदर्श असेल तर ती व्यक्ती आयुष्यामध्ये कधीच दुःखी होणार नाही, कारण ज्याच्या नावामध्येच देव आहे आणि ज्याच्या नावामध्ये आनंद आहे, ज्यांनी सदाबहार आपल्या आयुष्यामध्ये आनंद बिखेरण्याचा प्रयत्न केला असा हा सदाबहार अभिनेता देवानंद. निवृत्तीनंतर तुम्ही काही विशेष छंद जोपासलेत का? तर या छंदांबाबत अधिक खुलासेवार आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याकडनं.
0: नक्कीच. म्हणजे मी एस्केप मध्ये मॅन्युफॅक्चरिंग विभागामध्ये माझं काम मॅन्युफॅक्चरिंग विभागामध्ये योगदान जरी असलं तरी माझी ओळख लेखणी हीच ठरली.
1: बर.
0: आणि माझी, तुम्हाला मगाशी बोललो की लेखनाची आवड लक्षात घेऊन माझ्यावरती संवादची जबाबदारी सोपवली होती, पण ती ऑनररी जबाबदारी होती माझी. म्हणजे माझं रेग्युलर जे मॅन्युफॅक्चरिंग विभागातलं काम करून मी हे काम करत होतो.
1: बर.
0: आणि त्याच्या व्यतिरिक्त मी पुण्यातल्या अग्रगण्य दैनिकातून, म्हणजे टाइम्स मधून 3 दशकाहून अधिक काळ नागरी समस्यावर पत्र लिहिलीच. पण सीएसआर अंतर्गत कंपनीचे जे सामाजिक उपक्रम आहेत, सोशल, ते आणि उद्योगाची यशोगाथा, म्हणजे अतिशय स्ट्रगल,
1: संघर्ष
0: करून ज्यांनी उद्योगधंदे उभे केले, प्रतिकूल परिस्थिती, स्ट्रगल म्हणजे थोडक्यात, तर उद्योगाची यशोगाथा या शीर्षकांतर्गत मी लेखमाला लिहिली सकाळमध्ये. आणि महाराष्ट्र टाइम्सनं आमच्या सहकार्यानं आमच्या ट्रीपची गोष्ट म्हणून एक पहिलं पुस्तक प्रकाशित झालं.
1: बरं.
0: नंतर चित्रपट, गाणी, रेडिओ, पुस्तक या छंदासह मैत्रीही जोपासली. आणि 2021 साली आमचे मित्र किशोर कुलकर्णी यांनी त्यांच्या इंटरनेट रेडिओ मराठी तरंगसाठी निवेदन करण्याची मला संधी दिली.
1: बर बर बर.
0: आणि माझ्या शब्दांना मिळालं रेडिओचं सूर.
1: बर.
0: म्हणजे 30-35 वर्षांच्या साचेबद्ध नोकरीतून

0: निवृत्त झाल्यानंतर स्वतःच्या सर्तीवर जगण्याची संधी प्राप्त झाली मला.
1: बर.
0: आणि अशाच एका अनोख्या आवडीनं मी निवेदक झाल्यानं माझ्या निवृत्तीनंतरच्या जीवनात नवसंजीवनी आली असं मला वाटतं.
1: बर.
0: माझ्या आयुष्यातील अनुभवांचा, गाण्यांचा, ज्ञानाचा आणि जुन्या आठवणींचा वापर करून मी कार्यक्रमांना एक वेगळा फील देतो.
1: बर.
0: आणि आता म्हणजे उठल्यानंतर रिटायर झालो बाबा, आता उठल्यापासून काय करायचं असा प्रश्न माझ्या मनात नसतो. तर शो मध्ये काय करायचं असा उत्साह असतो.
1: हो.
0: महाराष्ट्र टाइम्सच्या गाणं मनातलं सतत, अनेक मराठी हिंदी गाण्यांविषयी मी लिहायचो.
1: परीक्षांना आणि त्या गीतांविषयी लिहित होतात. बरोबर आहे.
0: त्याचा फायदा मला संहिता लिहिताना झाला. म्हणजे
1: बरं,
0: हे जी गाण्यांची आवड आहे तर त्याचा फायदा कार्यक्रमाची संहिता लिहिताना झाला. आणि चित्रपट सृष्टीतील लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, अभिनेत्री, अभिनेता यांच्यावर केंद्रित कार्यक्रमांसह गाण्यांच्या संगीत रचनेमध्ये सॅक्सोफोनचा वापर प्रामुख्याने असणार किंवा गिटारचा वापर, पियानो या वाद्यांचा प्रामुख्याने समावेश असणाऱ्या हिंदी आणि मराठी गीतांवर, चित्रपट गीतांवर आधारित देखील कार्यक्रम मी प्रसारित केला.
1: बरं.
0: आणि मी स्वतःच्या त्या काळात रमून जातो त्यामुळं. आणि या व्यतिरिक्त कुटुंब दिन, नेत्रदान दिन, मराठी भाषा गौरव दिन यासारख्या खास दिवसांच्या अनुषंगाने शो करताना पण मला खूप मजा आली.
1: ओके.
0: आणि यामुळे सेवानिवृत्तीनंतर काय करायचं हा प्रश्न मला कधीच पडला.
1: म्हणजे बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिकांना हा प्रश्न पडतो की बाबा दादा काय आपलं दैनंदिन कार्यालयामध्ये पूर्वी आपण जात होतो आणि नंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर करण्यास काही नाही असं वाटू नये त्या लोकांसाठी. म्हणजे तुम्हाला खूप संधी उपलब्ध आहेत आणि ज्यासाठी विरंगुळ्यासाठी तुम्ही विविध प्रकारच्या या आता जसं तुम्ही उल्लेख केलेला आहे अशा गोष्टींचा, बाबींचा नक्कीच प्रयोग करू शकता, उपयोग करू शकता.
0: आणि माझा सल्ला पण आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना की तुम्ही आता संसारातून पूर्णपणे निवृत्त व्हा, संसारात पण लक्ष घालू नका, तुम्ही तुमचे छंद जोपासा. घरात 24 तास बसू नका किंवा बाहेर कुठेतरी कट्ट्यावर जाऊन आसळभूत नजरेने बघत बसायचं आपलं. त्याच्यापेक्षा तुमच्या मनात काही छंद किंवा काम करा काहीतरी
1: कामाच्या धबडग्यामध्ये. पूर्वी तुम्हाला जे राहिलेलं करायचं
0: गोष्टी अगदी बरोबर,
1: त्या गोष्टीसाठी तुम्ही जर वेळ पुन्हा देता जर आला तर पुन्हा आयुष्य सुसह्य करणं आणि त्यातनं एक प्रकारचा आनंद घेणं यासारखी दुसरी बाब कुठलीही नाही.
0: कैलाजी कविवर्य बाबा बोरकर म्हणतात की फुलत्या वेळीस वय नाही, तसा माझा हा छंद माझ्यातला तरुणपणा कायम ठेवून टिकून ठेवेल यात शंका नाही.
1: तेव्हा मिलिंद श्रीखंडजी आजच्या अमृत कलश या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि आमच्याशी हा जो दिलखुलास मनमोकळा संवाद साधला त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: कैलाजी, खासगी एफ एम वाहिन्या आणि टेलिव्हिजन चॅनल्सच्या भाऊगर्दीत आज त्यांच्या डोळे दिपून टाकणाऱ्या चकचकाटामध्ये आकाशवाणी आपली एखाद्या नंदादीपाप्रमाणे अंधार उजळून टाकण्याचं काम करते आणि यापुढे देखील ती राहील यात शंका नाही. आणि तुम्ही मला आज जी अमृत कलश कार्यक्रमात बोलवलं आणि सहभागी करून घेतलं याबद्दल मी आपला देखील आभारी आहे. धन्यवाद.
2: अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपण ऐकली अभियांत्रिकी, पर्यटन, संगीत, मैत्री, रेडिओ श्रोता ते निवेदक या क्षेत्रात मुसाफिरी करणाऱ्या मिलिंद श्रीखंडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते होते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला. बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही उमेद जीवनाची.

0: आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्ज वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

0: यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

आकाशवाणी मुंबई, सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार. अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी बंद करायचा राज्य सरकारचा निर्णय. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत चंदीगडला 1 डाव आणि 155 धावांनी पराभूत करत मुंबईची विजयी सलामी. यूपीआय व्यवहारांवरचं MDR शुल्क दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं घेतला आहे. हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलला आहे. निवडक पर्सन टू मर्चंट व्यवहारांवर हे शुल्क लागू असेल. ते नेमकं कधीपासून लागू होणार ती तारीख नंतर कळवली जाईल, असं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे. महाराष्ट्र UK भागीदारीचा प्रारंभ आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. UKच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चांनंतर विविध महत्वाच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वाढवण्यासाठी महाराष्ट्र आणि UK यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांचं आदानप्रदान यावेळी झालं. येत्या काळात महाराष्ट्र आणि ब्रिटनमधले संबंध करारांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष उद्योग, व्यवसाय आणि रोजगार निर्मितीतून अधिक दृढ होतील, असा विश्वास मुख्यमंत्री

0: त्यांनी व्यक्त केला. कौशल्य, भांडवल आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या ठोस गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात उत्कृष्ट परिसंस्था कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रातल्या उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी असलेल्या परिसंस्थेच्या निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे. त्यामुळे युनायटेड किंगडममधल्या संस्था आणि उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. राज्यातल्या अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद झाली आहे. सदनिका खरेदीत होणारी फसवणूक आणि विनापरवानगी बांधकामावर अंकुश लावण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे नियमबाह्य सदनिकांच्या प्रथम विक्रीचे करार, खरेदी खत आणि हस्तांतरण पत्रांची नोंदणीही बंद केली आहे. नकाशा मंजूर क्षेत्रफळापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या सदनिकांची नोंदणीही आजपासून होणार नाही असं बावनकुळे यांनी नागपुरात बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
1: यानंतर मात्र अनाधिकृत इमारती बांधता येणार नाही, अनाधिकृत बिल्डिंग त्या ठिकाणी फ्लॅट करता येणार नाही. रेराचं रजिस्ट्रेशन करून रेराच्या कायद्यानुसार परवानगी घेऊन आणि जे जे डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे त्या डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या परवानगी घेऊनच आता बांधकाम करावं लागतील. कोणतंही बांधकाम अनाधिकृत चालणार नाही, अनाधिकृत बांधकामाची रजिस्ट्री होणार नाही.
0: या नियमांचं उल्लंघन केलं तर दुय्यम निबंधकांची विभागीय चौकशी केली जाईल असंही सरकारनं जारी केलेल्या शासन आदेशात म्हटलं आहे. राज्यात पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यात निर्माण झालेल्या अडचणी आणि संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग चारा साक्षरता आणि संवर्धन अभियान राबवणार आहे. संभाव्य टंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर करून चाऱ्याची उपलब्धता वाढवणं आणि त्याची नासाडी रोखणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानाअंतर्गत चारा जतन, पीक अवशेषांचा योग्य वापर, चाऱ्यावर प्रक्रिया, मुरघास निर्मिती आणि पर्यायी चारा उत्पादन याबाबत पशुपालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केलं जाणार आहे. अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक यांच्या सहभागातून गावागावात पशुपालकांच्या बैठका, मेळावे आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. राज्यात महामार्गांवर होणाऱ्या गंभीर रस्ते अपघातांमधल्या जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचवण्यात मदत व्हावी या उद्देशानं हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचं नियोजन सुरू असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत सांगितलं. या प्रकल्पासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत SOP म्हणजे प्रमाण कार्यपद्धती निश्चित केली जाईल. नोव्हेंबरअखेर उच्चाधिकार समितीची मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबवली जाईल आणि नव्या वर्षारंभी हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करता येईल असं नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलं. यात समृद्धी, मुंबई पुणे द्रुतगती आणि मुंबई गोवा या महामार्गांना प्राधान्य देत विशेष यंत्रणा उभारली जाईल असं सरनाईक म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेण्याविरोधात सरसकट आदेश जारी करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र ही कारवाई करताना कायद्याचं उल्लंघन झाल्याचं दाखवून दिलं तर कारवाई करू असं आश्वासनही न्यायालयानं दिलं. दिल्लीत झालेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत आंदोलन करणाऱ्या महिला आणि विद्यार्थ्यांसह शेकडो जणांना पोलिसांनी बेकायदेशीरित्या ताब्यात घेतल्याच्या विरोधातल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. याचिकेत केलेल्या दाव्यांबद्दल माहिती घेण्यासाठी वेळ द्यायची सरकारची विनंती मान्य करून न्यायालयानं 19 ऑक्टोबर रोजी पुढची सुनावणी ठेवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. माहिती तंत्रज्ञान, वित्त आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेली वाढ, वधारलेला रुपया आणि कॅपिटल गेन कराच्या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी झाली. सेन्सेक्स 1109 अंकांनी वधारून 73034 अंकांवर स्थिरावला. एकाच दिवसात झालेली सेन्सेक्समधली गेल्या 4 महिन्यातली ही सर्वात मोठी वाढ आहे. निफ्टीतली पण ही गेल्या 2 महिन्यातली सर्वात मोठी वाढ आहे. परकीय चलन बाजारातली रुपयाच्या व्यवहारांमधली अतिरिक्त अस्थिरता दूर करण्यासाठी रिझर्व्ह

0: बँक प्रयत्न करत राहील असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. नवी दिल्लीत ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये त्या बोलत होत्या. जागतिक पातळीवरच्या अनिश्चिततेमुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाली आहे, मात्र देशातली आर्थिक परिस्थिती, परकीय चलन साठा मजबूत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शेअर बाजारातल्या नफ्यावर आकारला जाणारा कॅपिटल गेन तसंच व्यवहारांवर असलेला कर कमी करण्यासाठी सुरू असलेल्या चर्चांवर लक्ष असल्याचं त्या म्हणाल्या. आखाती देशात सुरू असलेल्या घडामोडी लक्षात घेत सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं येत्या शनिवारपर्यंत स्थगित केल्याचं इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, एअर इंडिया आणि आकाशा एअर या विमान कंपन्यांनी आज जाहीर केलं. काही दिवसांपूर्वी रियाद विमानतळावर होती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे या विमान कंपन्यांनी जेद्दा, दम्माम, मदिना, रियाध या शहरांना जाणारी विमान उड्डाणं रद्द केली आहेत. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी नागपूर पदवीधर मतदारसंघातून बंडखोर उमेदवार अनिल सोले यांनी भाजपाचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनं हा तिढा सुटला असून काल रात्री उशिरा सोले यांनी ही घोषणा केली. भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश व्यास यांनीही भाजपाच्या सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा मागे घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यातल्या सोनसरी इथल्या आश्रमशाळेत विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी संबंधित अधीक्षिकेला तात्काळ निलंबित करून तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. उईके यांनी आज विद्यार्थिनीच्या कुटुंबियांची भेट घेऊन या प्रकरणात कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं, तसंच आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना मदत म्हणून 2 लाख रुपयांचा धनादेश दिला. मुंबई किनारपट्टीजवळ ओएनजीसीच्या तेल उत्खनन केंद्रात आज मोठी आग लागल्यानं हे केंद्र बंद करण्यात आलं. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकानं संशयित व्हॉट्सअप ग्रुपच्या चौकशीसंदर्भात आज 5 ठिकाणी छापे टाकले. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देशाबाहेरचे सदस्य असल्याचं आणि त्यांच्यामधल्या चर्चेत संशयास्पद बाबींशी संबंध आढळून येण्यावर तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. यासंदर्भात पोलिसांनी काल रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर इथल्या एका शिक्षकाची उलट तपासणी केली. मुंबई किनारपट्टीजवळ समुद्रात डिझेलची अवैध तस्करी केल्याच्या संशयावरून भारतीय तटरक्षक दलानं हरिद्वार कृपा ही मासेमारी नौका ताब्यात घेतली आहे. या नौकेत सुमारे 4000 लिटर अवैध डिझेल असल्याची कबुली नौकेच्या कप्तानानं दिली. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईनं आज चंदीगडला 1 डाव आणि 155 धावांनी पराभूत करत विजयी सलामी दिली आणि एक बोनस गुणही मिळवला. मुंबईत वानखेडे मैदानावर रविवारी सुरू झालेल्या या सामन्यात मुंबईनं पहिल्या डावात 429 धावा केल्या. त्यानंतर चंदीगडचा पहिला डाव 78 धावात गुंडाळून त्यांना फॉलो ऑन दिला. चंदीगडचा दुसरा डावही 196 धावातच आटोपला. मुंबईच्या तुषार देशपांडेनं पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 2 गडी बाद केले. लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यातल्या लाळी खुर्द इथं शेतात साठवून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजींना अज्ञात व्यक्तीनं आग लावली. आगीत संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं होतं. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यूपीआय व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार. अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी बंद करायचा राज्य सरकारचा निर्णय. सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत चंदीगडला 1 डाव आणि 155 धावांनी पराभूत करत मुंबईची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
4: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
3: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती.

हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, स्थानिक उत्पादनं खरेदी करण्याचं आवाहन म्हणजेच व्होकल फॉर लोकल. पण या उत्पादनांना देशाच्या सीमा ओलांडून जागतिक बाजारपेठ मिळाली तर स्थानिक उद्योजक, कारागीर आणि विणकरांसाठी नव्या संधी निर्माण होऊ शकतात. एक जिल्हा एक उत्पादन अर्थात ODOP, पारंपरिक उत्पादनांना मिळणारं GI मानांकन आणि डिजिटल माध्यमं यामुळे या प्रवासाला नवी दिशा मिळू शकते. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 25 वर्षांच्या जनसेवेच्या प्रवासात व्होकल फॉर लोकल आणि लोकल टू ग्लोबल हा संदेश सातत्यानं दिला आहे. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन त्यांना जागतिक बाजारपेठ आणि ब्रँड इंडियाची ओळख मिळवून देणं हा त्यामागचा उद्देश आहे. श्रोते हो, महाराष्ट्रातील पैठणी, हातमागाच्या साड्या आणि कोल्हापुरी चप्पल अशा विविध पारंपरिक आणि स्थानिक उत्पादनांना देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच जागतिक स्तरावर ओळख आणि संधी कशा मिळू शकतात यावर आज आपण चर्चा करणार आहोत. श्रोते हो, व्होकल फॉर लोकल पासून लोकल टू ग्लोबल पर्यंतचा प्रवास घडवताना स्थानिक उत्पादकापासून ग्राहकापर्यंत आणि पुढे जागतिक बाजारपेठेपर्यंत एक मजबूत मूल्य साखळी म्हणजेच व्हॅल्यू चेन निर्माण करण्याचं

0: कंट्रोल करणं, जे ग्लोबल स्टँडर्डचे असतील किंवा जागतिक गुणवत्तेचे असतील याच्याकडे भर देणं, आणि त्यासाठी त्या ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत, शहरापासून राजधान्यांपर्यंत किंवा मेट्रो शहरांपर्यंतची व्हॅल्यू चेन किंवा गुणवत्ता साखळी निर्माण होणं याचं महत्व अनन्य साधारण, कारण तसं झालं तरच तो माल पटकन येऊ शकतो. आणि तीच गोष्ट आपण जागतिक दर्जाचं उत्पादन जागतिक बाजारपेठेत पाठवणार असू तर त्याच्यासाठी आपल्याला स्थानिक कारागिराच्या अंगातलं कौशल्य जे आहे तर त्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून जागतिक दर्जाला कॉम्पीट करेल किंवा स्पर्धेमध्ये टिकेल असं करणं, आणि त्यासाठी ती जी गुणवत्ता साखळी आहे म्हणजे ग्रामीण भागापासून शहराला जोडणं, शहरापासून महानगरांना जोडणं आणि महानगरांपासून त्याचा जागतिक प्रवास, म्हणजे अगदी छोटं उदाहरण द्यायचं तर अगदी गुलाबाची फुलं जरी उत्पादित केली तरी ते जागतिक दर्जाची करणं, आणि त्याच्यासाठी आपल्याला थेट अगदी समजा आपण पुण्या मुंबई सारख्या भागातून किंवा छोट्या गावातून आता मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेता येणं, ही गुणवत्ता साखळी तयार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून ते कुठल्याही उत्पादनाला लागू होतं, म्हणजे आणि आपल्याकडे आपण माहिती की उपग्रहापासून अनेक क्षेत्रात आपण आता अनेक गोष्टी निर्यात करतो, तर छोट्या स्क्रूपासून एखाद्या गुलाब फुलासारखं किंवा बांबूच्या ब्रशपासून ते भूजच्या बांधणी सिल्क पर्यंत सगळ्या उत्पादनांना हे लागू आहे, कारण व्हॅल्यू चेनचं महत्व अनन्य साधारण.
1: श्रोते हो, कोल्हापुरी चपलांसारख्याच पारंपरिक उत्पादनांना जागतिक ओळख मिळत असताना कारागिरांना त्याचं योग्य श्रेय, बाजारपेठ आणि आर्थिक लाभ मिळण्यासाठी काय करणं गरजेचं आहे यावर शैलेंद्र परांजपे म्हणाले.
0: प्रयत्न करावे लागतात. एक तर जसं पैठणीचं उदाहरण तुम्ही दिलं किंवा कोल्हापुरी चपलेचं उदाहरण दिलं, अशी अनेक उदाहरणं इलेक्ट्रॉनिक्सच्या मार्केटमध्ये टेक्स्टाईल मधलं अर्थात पैठणीचं उदाहरण आहे किंवा फार्मास्युटिकल लाईन मध्ये आहे. तसं आपल्याला माहिती आहे की आपल्या देशात व्हॅक्सिनेशन मोठ्या प्रमाणावर कोरोनानंतर झालं, तर आपलं उत्पादन जागतिक तोडीचं असेल तर ते जगाच्या बाजारपेठेत टिकू शकतो, म्हणजे पैठणी किंवा या गोष्टी जातात, कोल्हापुरी चप्पलही जाऊ शकते. पण ती जाताना जो येवल्यातला कारागीर आहे किंवा कोल्हापूरमधला चप्पल बनवणारा आहे त्याला पैसे मिळायचे असतील तर ज्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट वाढेल त्या प्रमाणात भारतातली जी साखळी आहे, म्हणजे कोल्हापूरपासून चप्पल येणं आणि ती मुंबईला येऊन परदेशात जाणं, या साखळीमधले लोक जे आहेत मधले त्यांची सुद्धा क्वालिटी त्या दर्जाची लागेल, म्हणजे कुठल्याही प्रकारची भेसळ न होता आणि लवकरात लवकर माल आंतरराष्ट्रीय पातळीवर जात असेल तर त्याचं मूल्य देण्याची व्यवस्था ती सरकारला धोरणातून निर्माण करावी लागते. म्हणजे कोल्हापूरपासून चप्पल निघाली आणि ती परदेशात गेली तर त्याच्यात किमतीची जी वाढ होईल त्याचा वाटा त्या प्रत्येक पातळीवर फक्त सरकारी लोकांना किंवा मधल्या लोकांना न मिळता कोल्हापूरच्या त्या कारागिरापर्यंत जाणं आणि तीच गोष्ट येवल्याच्या पैठणीच्या कारागिरापर्यंत जाणं, ही पारदर्शक जर असेल ती मूल्य साखळी तर हा लाभ आपोआप त्या कारागिरांपर्यंत जातो. म्हणून व्यवस्थांमधली पारदर्शकता आणणं ही मुख्यत्वे सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे ते डिस्ट्रीब्युशनचं आणि रिटेलचं नेटवर्क तयार होणं आणि जगाच्या बाजारपेठेमध्ये कुठल्याही ठिकाणी मूळ उत्पादनापेक्षा मधल्या साखळीला बऱ्यापैकी पैसे मिळतात तर पारदर्शक व्यवस्था केली आणि त्याच्यावर सरकारचं बऱ्यापैकी नियंत्रण असलं तर तो माल लोकल टू ग्लोबल जाईपर्यंत त्याच्यामध्ये मधल्या एजंटांपेक्षा स्थानिक कारागिरांना पैसे मिळण्याची शक्यता जास्त वाढते.
1: श्रोते हो, स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठीच्या संधी आणि लहान उद्योजकांनी सुरुवात कुठून करावी हे जाणून घेणं गरजेचं आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स CAIT या व्यापाऱ्यांच्या राष्ट्रीय शिखर संस्थेचे वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फिक्की या उद्योग क्षेत्रातील प्रमुख संस्थेच्या कार्यकारी समितीचे संचालक ललित गांधी यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
2: स्थानिक उत्पादनांना परदेशी खरेदीदार व बाजारपेठ मिळवून देण्यासाठी चेंबरसारख्या संघटना असतील, व्यापारी संघटना असतील, शिखर संस्था असतील, वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतात. नुकतंच कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या वतीने भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीच्या भारत मंडपममध्ये वोकल फॉर ग्लोबल ही थीम डोळ्यासमोर ठेवून मोठं प्रदर्शन आयोजित केलं आणि यामध्ये जवळपास 60 देशांचे खरेदीदार उपस्थित राहिले. त्यांनी भारतीय उत्पादकांशी 1-to-1 डिस्कशन केले, त्यांचे प्रोडक्ट्स पाहिले, त्यांची गुणवत्ता पाहिली आणि त्यांना त्याप्रमाणे ऑर्डर सुद्धा दिल्या. व्यापारी संघटना असतील, शिखर संस्था असतील, अशा प्रकारचे उपक्रम स्थानिक स्तरावर, प्रादेशिक स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर नियमितपणे आयोजित करत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका आयोजित होत असतात. फॉरेन कॉन्सुलेट आपल्या देशामध्ये सगळ्या देशांचे असतात, त्यांचे कॉन्सुलेट जनरल जे व्यापाराचं काम पाहतात त्यांच्याबरोबरच्या बैठका या संदर्भात नियमितपणे होत असतात. त्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी B2B डिस्कशन्स होत असतं, ते खरेदीदारांना आमंत्रित करतात. आपण परदेशात शिष्टमंडळ घेऊन भेटी देतो वेगवेगळ्या देशांना आणि तिथल्या उत्पादकांशी, तिथल्या ग्राहकांशी, तिथल्या बाजारपेठेशी आपण थेट संवाद साधतो. अशा प्रकारे स्थानिक उत्पादकांना प्रवेश करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी आपली उत्पादनं विकण्यासाठी संघटना स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सरकार सुद्धा करत आणि सरकारच्या मदतीनं या संघटनांच्या मदत स्तरावर सुद्धा नियमितपणे आयोजित होत असतात. त्याचा

0: ही सर्व उत्पादकांनी नक्की फायदा घ्यावा आणि वोकल फॉर ग्लोबल ही संकल्पना मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणारी आहे. त्याचा सर्वांनी जरूर वापर करावा आणि आपली उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून द्यावी असं अपेक्षित आहे.
1: श्रोते हो, कोल्हापुरी चप्पलांची जगभर झालेली चर्चा आणि त्या अनुषंगाने उत्पादनांचं ब्रँडिंग, ऑनलाईन विक्री आणि निर्यातीसाठीच्या महत्वाच्या गोष्टी, तसंच आपल्या कारागिरांचं योग्य श्रेय आणि फायदा याबद्दल फिक्कीचे ललित गांधी म्हणाले.
0: आपल्या हातमागाच्या साड्या असतील, पैठणी असेल, कोल्हापुरी चप्पल असतील किंवा अशा प्रकारचे उत्पादनं, खुपरीचं चांदीचं पैंजण आहे, अशा प्रकारची उत्पादनांना जागतिक बाजारपेठ चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी किंवा ऑनलाईन किंवा निर्यात वाढण्यासाठी सर्वात पहिली आवश्यकता म्हणजे दर्जेदार उत्पादनं, त्यामधलं गुणवत्ता ही टिकवून ठेवणं हे आवश्यक आहे आणि ती गुणवत्ता सातत्यपूर्ण असली पाहिजे आणि त्या गुणवत्तेच्या खात्रीसाठी तसं सर्टिफिकेशन आपण संघटना स्तरावर सुद्धा करणं गरजेचं आहे. सरकारचं BIS किंवा अन्य स्टँडर्डायझेशनचे जे काही पद्धती आहेत त्या असतातच, परंतु त्याबरोबरच संघटना स्तरावर सुद्धा या उत्पादनांचा दर्जा टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं चांगल्या पद्धतीची क्वालिटी, त्या दर्जाचं पॅकिंग आणि गुणवत्तेच्या हमीसह आपण बाजारात उतरलो तर या उत्पादनांना नक्कीच चांगली बाजारपेठ जगामध्ये मिळू शकते. प्राडाचं उदाहरण आपण विचारलं, प्राडा हा जगातला अग्रणी फॅशन ब्रँड आहे. त्यांनी त्यांच्या लाईफस्टाईल एक्झिबिशनमध्ये कोल्हापुरी चप्पलाचं क्रेडिट न देता प्रदर्शित केलं. त्याला आम्ही संघटितपणे विरोध केला. मी चेंबरचा अध्यक्ष या नात्याने थेट प्राडाशी संपर्क साधला. त्यांनी ती चूक जाणीवपूर्वक केली का अनवधानाने केली यापेक्षाही त्यांनी ती चूक मान्य केली, लेखी स्वरूपातही मान्य केली. मात्र या वादामुळे किंवा पराडाशी हा वाद जोडल्यामुळे हा वाद जगभर चर्चेला गेला आणि जगातल्या 33 देशांच्या वृत्तपत्रामध्ये, टेलिव्हिजनमध्ये माझं मत प्रदर्शित झालं आणि कोल्हापुरी चप्पलाला एक जागतिक ओळख मोठ्या प्रमाणात मिळाली. आम्ही 500,000 कोटी रुपये खर्च करूनही जे ब्रँडिंग झालं नसतं ते या वादामुळे ब्रँडिंग झालं आणि कोल्हापुरी चप्पलाचा खप खूप मोठ्या प्रमाणात वाढला. याचा नक्कीच फायदा स्थानिक बाजारपेठेला झाला, परंतु एक प्राडानं सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं हे शक्य झालं. प्रत्येक वेळी असं घडेलच असं नाही, त्यामुळे आपले उत्पादन आता कोल्हापुरी चप्पलला GI टॅगिंग आहे, हुपरी पैंजणला GI टॅगिंग आहे, पैठणीला GI टॅगिंग आहे, ह्याचा योग्य वापर झाला पाहिजे. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट अशामध्ये बरेच उत्पादनं आहेत, त्याचा योग्य उपयोग आपण केला पाहिजे आणि आपल्या ह्या गुणवत्तेला सातत्य ठेवून त्याचं ब्रँडिंग इतकं सर्टिफिकेशन हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पेटंट घेता येणं शक्य आहे त्या ठिकाणी पेटंट घेतलं पाहिजे, ज्या ठिकाणी कॉपीराईट घेणं शक्य आहे त्या ठिकाणी कॉपीराईट घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारे जागतिक स्तरावर अनेक भारतीय उत्पादनांची चुकीच्या पद्धतीने किंवा आमची परवानगी न घेता, मूळ कारागिराला श्रेय न देता बेकायदेशीर पद्धतीने त्याचा वापर केला जातो अशी अनेक उदाहरणं पूर्वी घडलेली आहेत. प्राडामध्ये मात्र एक सकारात्मक त्यातनं निष्कर्ष निघाला आणि प्राडानं अधिकृतपणे कोल्हापूरला भेट दिली आणि कोल्हापुरी चप्पलांचं 2,000 जोड्या प्राथमिक स्तरावर खरेदी करण्याचा करार केला. ही फार मोठी उपलब्धी आहे कोल्हापुरी चप्पलांसाठी. इतकंच नव्हे तर स्थानिक कारागिरांच्या उत्पादनांना आपण संरक्षित केलं पाहिजे ही जाणीव या निमित्तानं ठळकपणे अधोरेखित झाली आणि जागतिक स्तरावर या कंपन्या ज्या पद्धतीने सकारात्मक प्रतिसाद दिला तीच पद्धत आपणसुद्धा अवलंबली पाहिजे आणि अशा प्रकारचा दर्जा आणि एक एथिकल प्रॅक्टिस ज्याला म्हणतो यासाठीचा दबावसुद्धा आपण निर्माण करणं गरजेचं आहे. तर आपली उत्पादनं सुरक्षित राहतील आणि आपल्या उत्पादनांचं गुणवत्तेचं सातत्य हे मात्र सर्वात महत्त्वाचं आहे. प्राडाच्या प्रकरणातून मला एकच जाणवलं की प्राडा आमचं उत्पादन घ्यायला तयार आहे, परंतु त्यांचे उत्पादनाचे निकष आहेत जागतिक दर्जाचे, जे निकष आहेत त्यामध्ये चाइल्ड लेबरच्या सुरक्षिततेपासून पर्यावरणाचा विषय, तिथल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वातावरण, त्यांचं आरोग्य, त्यांची सुविधा, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि यातली कुठलीही गोष्ट आपण फॉलो करत नाही किंवा ते निकष पूर्ण करत नाही ही दुर्दैवानं वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या गोष्टी सुधारणं हे सुद्धा तितक्याच महत्त्वाचे आहेत. उत्पादनाच्या ठिकाणचं वातावरण किंवा त्या ठिकाणच्या सुविधा सुद्धा आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे असणं हे आजच्या काळात गरजेचं झालेलं आहे, त्याचाही आपण विचार करणं नक्कीच गरजेचं आहे. तर आपली उत्पादनं सुरक्षितही राहतील आणि जागतिक बाजारपेठेत चांगल्या पद्धतीनं काम करू शकतील.
1: श्रोते हो, स्थानिक उत्पादकांना परदेशी खरेदीदार, प्रदर्शनं आणि निर्यातदारांशी जोडण्यासाठी विविध संस्था कशी मदत करू शकतात याबाबत ललित गांधी यांनी अधिक माहिती दिली.
0: निर्यातीसाठी छोट्या उत्पादकांना स्थानिक स्तरावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योग विभागाच्या अंतर्गत निर्यात प्रोत्साहन समिती आहे. ती समिती या प्रकारच्या उत्पादनांना कोणती बाजारपेठ उपलब्ध आहे याचं

0: मार्गदर्शन करू शकते. त्याबरोबरच बायर सेलर मीट नियमितपणे आयोजित केल्या जातात, त्या सर्वसाधारणपणे मोठ्या शहरामध्ये आयोजित होत असतात. त्यामध्ये परदेशातले खरेदीदार आपल्या प्रदर्शनाच्या ठिकाणी भेट देत असतात. वेगवेगळ्या उत्पादनांची राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रदर्शन होत असतात. त्यामध्ये सुद्धा आपल्याला स्थानिक उत्पादकांना त्यांची प्रदर्शनामध्ये उत्पादनं ठेवणं आणि परदेशी ग्राहकांच्या बरोबर त्या संदर्भात चर्चा करणं शक्य होतं. या माध्यमातून सुरू केल्यानंतर मोठ्या प्रमाणात निर्यात वाढवता येणं शक्य आहे. बऱ्याच वेळेला या सगळ्या गोष्टी करणं शक्य नसेल तर ते जे एक्सपोर्ट हाऊसेस आहेत, रजिस्टर्ड स्टार कॅटेगरीमधले एक्सपोर्ट हाऊसेस आहेत, त्यांना आपला माल पुरवठा करून त्यांच्यामार्फत निर्यातीपासून सुरुवात करता येऊ शकते आणि नंतर आपला स्वतःचा थेट निर्यात असाही ऑप्शन आपण त्यामध्ये विचारात घेऊ शकतो. एकूणच निर्यातीसाठी अनेक नवनवीन बाजारपेठा उपलब्ध होत आहेत, त्याची माहिती या माध्यमातून आपल्याला नियमितपणे मिळत असते किंवा मिळू शकते. ती माहिती घेऊन या संदर्भात पुढील वाटचाल करणं अपेक्षित आहे.
1: श्रोते हो, व्होकल फॉर लोकल ही केवळ स्थानिक वस्तू खरेदी करण्याची संकल्पना नाही, तर स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याची संधीही आहे. एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम, हातमाग आणि विविध अन्य क्षेत्रांसाठीचे प्रयत्न आणि डिजिटल बाजारपेठ यामुळे कारागीर, विणकर आणि लघु उद्योजकांसाठी नवी दालनं खुली होत आहेत. चला, स्थानिक उत्पादनांना साथ देऊया आणि त्यांना जागतिक ओळखही मिळवून देऊया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन बागेश्री देशपांडे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: शेतकरी बांधवांनो नमस्कार. आकाशवाणी मुंबईच्या किसानवाणी या कार्यक्रमात मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालन आणि कुक्कुटपालनाला विशेष महत्त्व आहे. कमी जागेत आणि तुलनेने कमी गुंतवणुकीत कुक्कुटपालन सुरू करता येतं. त्यामध्ये मुक्त कुक्कुटपालन ही पद्धत शेतकऱ्यांसाठी एक चांगली संधी आता ठरू पाहत आहे. मुक्त कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांना मोकळ्या वातावरणात फिरण्याची आणि नैसर्गिक खाद्य मिळवण्याची संधी मिळते. मात्र या पद्धतीतही योग्य नियोजन, जातीची निवड, खाद्य निवारा आणि रोगप्रतिबंधक उपाय यांची काळजी घेणं मात्र आवश्यक आहे. मुक्त कुक्कुटपालनाविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथील कुक्कुटपालन शास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉक्टर मयुरा गोळे मॅडम. मॅडम, कार्यक्रमात आपले स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: मॅडम, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण सगळ्यात पहिले पारंपरिक कुक्कुटपालन, व्यावसायिक पद्धतीचं कुक्कुटपालन आणि आता मुक्त पद्धतीचं कुक्कुटपालन थोडक्यात फरक समजून घेऊया.
1: नक्कीच. सर्वप्रथम मला आपल्या शेतकरी बंधूंना सांगावं असं वाटतं की जेव्हा आपण कुक्कुटपालन हा व्यवसाय विषयी विचार करतो तेव्हा मुख्यत्वे कुक्कुटपालन हा व्यवसाय 1990 नंतर व्यावसायिक स्वरूपात उदयास आला. पूर्वी मानवाच्या उदरनिर्वाहासाठी किंवा उपजीविकेचे साधन म्हणून नक्कीच पोषण सुरक्षा आहार म्हणून कुक्कुटपालन हा विषय महत्वाचा ठरत होता. कारण कुक्कुटपालनापासून जी उत्पादनं मिळत होती जसं आहे अंडी आणि मांस. जेव्हा मी पोषण आहार हा शब्द वापरते तो म्हणजे केवळ जगण्यासाठी आवश्यक असणारी सर्व घटक मूलद्रव्य किंवा पोषक तत्व ही या अंड्या आणि मांसामध्ये कुक्कुटपालनाच्या उत्पादनातून मिळत आहे. म्हणजे मानवासाठी आवश्यक असणारा प्रथिनांचा त्याचबरोबर जीवनसत्व आणि खनिजांचा हा एक मुख्य स्रोत आहे. मग आपण हे कुक्कुटपालन कशा पद्धतीत करू शकतो असं निश्चितच आपल्या कास्तकऱ्यांच्या मनात येऊ शकतं. त्या दृष्टीने आपण जसं म्हटलं तसं हे कुक्कुटपालन आपण व्यावसायिक स्वरूपात देखील करू शकतो किंवा परसातलं किंवा मुक्त कुक्कुटपालन या पद्धतीत करू शकतो. आज आपण बघतो जर व्यावसायिक स्वरूपात कुक्कुटपालन करायचं असेल तर सुरुवातीची गुंतवणूक ही निश्चितच जास्त लागत असते. आणि जर आपण अल्पभूधारक, गरीब, शेतकरी यांचा जर विचार केला तर निश्चितच त्यांच्यासाठी मुक्त कुक्कुटपालन किंवा ज्याला आपण परसातलं कुक्कुटपालन, ग्रामीण कुक्कुटपालन अशा वेगवेगळ्या नावांनी आपल्याला याला संबोधता येऊ शकतं. त्याचं मुख्य महत्त्वाचं कारण असं आहे की आज देखील आपल्या भारतामध्ये 65% जनता किंवा लोक हे ग्रामीण भागात राहतात. आणि जेव्हा मी ग्रामीण भागाचा विचार करते तर शेती हे त्यांचं मुख्य अर्थार्जनाचं साधन असतं. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शेती ही निसर्गावर अवलंबून असते. जेव्हा शेती निसर्गावर अवलंबून असते तेव्हा कास्तकऱ्यांच्या हातात उत्पन्न किती येईल याचा अंदाज किंवा आपण म्हणू शकत नाही की त्यांना जेवढं ठरवेल किंवा ठरवलं जाईल तेवढंच उत्पन्न मिळेल. त्या अनुषंगाने जर कुक्कुटपालनासारखे व्यवसाय मुक्त पद्धतीत त्यांनी केले तर निश्चितच उदरनिर्वाहासाठी अर्थार्जनाचं एक महत्त्वाचं स्रोत होऊ शकतो.
0: मॅडम, आपण गुंतवणुकीचा उल्लेख केला तर मुक्त पद्धतीचं जे काही कुक्कुटपालन आहे ते जर सुरू करायचं असेल तर मग सुरुवातीला मूलभूत सुविधा त्या शेतकरी बांधवाकडे कोणकोणत्या असल्या पाहिजे.
1: आपण आता सुरुवातीपासून एका विषयावर बोलतोय तो म्हणजे मुक्त कुक्कुटपालन. मुक्त कुक्कुटपालन याचा अर्थच असा होतो की त्या शेतकऱ्याकडे ज्या काही उपलब्ध सोयी सुविधा आहेत त्या सोयी सुविधा वापरून त्या शेतकऱ्याने आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं येतं ते त्याचं व्यवस्थापन, ते तुम्ही कसं कराल ही गोष्ट इथे फार महत्त्वाची आहे जी मला नमूद करावीशी वाटते. आता जेव्हा आपण मुक्त कुक्कुटपालनाचा विचार करतो तेव्हा आपल्यांना सुधारित जाती देखील वापरता येतात किंवा देशी ज्या पारंपरिक पद्धतीने ज्या कुक्कुटपालनात कोंबड्या वापरल्या जाईल त्या तुम्ही वापरून कुक्कुटपालन व्यवसाय हा सुरू करू शकतो. दोन्ही जातींमध्ये काही फरक आहे तो आपण नमूद करणार आहेच. पण एक महत्त्वाची जी गोष्ट आहे की ज्या काही गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत, म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर बऱ्याच वेळा आपल्या स्वयंपाकघरामध्ये डाळी आहेत किंवा इतर धान्य आहेत ज्या स्वयंपाकाव्यतिरिक्त वाया जात असतं त्या गोष्टी आपण कोंबड्यांना देऊ शकतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही भाजीपाल्याचा विचार केला तर ज्या गोष्टी आपण टाकून देत असतो त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कोंबड्यांना देऊ शकता. म्हणजे थोडक्यात काय, कुचकामी जे पदार्थ आहेत जे तुमच्या कामाचे नाही आहेत ते पदार्थ वापरून कोंबड्या या अत्यंत मौल्यवान अशा अंड्यामध्ये किंवा मांसामध्ये त्याचं रूपांतर करत असतात. म्हणजे खरोखरच तसं बघायला गेलं तर विज्ञानाच्या युगात मला वाटतं कोंबडी हे एक अजब रसायनच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
0: कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात आपण कोंबड्यांच्या कोणत्या जातींचा वापर करायचा आहे त्याबद्दल बोलूया. पण त्या अगोदर अजून एक महत्त्वाची गोष्ट

0: आहे ते, जसं आता आपण कोणकोणत्या सुविधा आहेत याबद्दल सांगितलं, तर त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे जागेची निवड, जागेची गरज, जागेची किती उपलब्धता आहे त्याबद्दल काय सांगा?
1: जसं आपण आत्ता म्हणालो की आपल्याला कुक्कुटपालन व्यवसाय किती प्रमाणात करायचा आहे या गोष्टींवर ही गोष्ट अवलंबून राहील. जसं मी म्हणलं की मुक्त व्यवसायामध्ये कोणतेही ठोक ताळे देऊ नये. जसं आपण व्यावसायिक कुक्कुटपालनात म्हणतो की जर तुम्हाला मांसासाठी पक्षी वाढवायचा असेल तर एका पक्षाला 1.2 स्क्वेअर फीट इतकी जागा दिलीच गेली पाहिजे. पिंजरामध्ये पक्षी वाढवायचे असेल तर त्याच्या जागेचे ती वेगवेगळ्या पद्धतीमध्ये केली जाते. त्यामुळे मुक्त कुक्कुटपालनामध्ये एका पक्षासाठी साधारणपणे 2 चौरस फीट एवढी आपण निवाऱ्याची जागा द्यायची आहे. आणि ही देत असताना आपल्याला ही मुख्यत्वे करून संरक्षणासाठी रात्रीच्या वेळेचा विचार करताना किंवा बंदिस्त पद्धतीत करायचं आहे की परस आणि मुक्त पद्धत या दोन्ही गोष्टींचा विचार करून ठरवायची आहे. आणि नाही तर अगदी आपण आपल्या शेतकऱ्यांना सांगू शकतो तुम्ही 100 पक्षी तुमच्याकडे एक जागा असेल ती निवाऱ्याची जागा वापरा आणि दिवसभर त्यांना जो परसबाग आहे त्या परसबागेमध्ये आपण चरायला सोडू शकतो. जिथे कीटक वाया गेलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्या खाद्य म्हणून वापरू शकतात आणि निश्चितच त्याच्या उत्पादनात ते उपयोगात आणू शकतात.
0: निवाऱ्याबद्दल आपण आता सांगितलं, आता थोडं आपण अन्नाबद्दल बोलूया. तुम्ही उल्लेख केला की आपल्या स्वयंपाकघरात जे काही गोष्टी आपल्याला उपलब्ध होत असतील त्या आपण या कोंबड्यांना खाद्य म्हणून देऊ शकतो. या व्यतिरिक्त ही आपल्याला त्याच्या खाद्याबद्दल किंवा खाद्यासाठी आपल्याला वेगळं नियोजन करायचं आहे का?
1: निश्चितच. जर आपण सुधारित जाती वापरत असू तर मी तुम्हाला नक्कीच सल्ला देईन की जे खाद्य आहे ते खाद्य शक्यतो एखाद्या तज्ज्ञाच्या सल्ल्याने तयार करा. कारण त्याच्यामध्ये काही कार्बोदकांचं प्रमाण आहे, प्रथिनांचं प्रमाण आहे, ते त्या प्रमाणात त्या पक्ष्याला दिलं तर निश्चितच त्याचा फायदा हा पक्ष्यांच्या उत्पादनावर होणार आहे, म्हणजेच मांसाच्या वाढीवर आणि त्याचप्रमाणे अंडी उत्पादनावर. आज आपण म्हणूया की फॉर्च्युनेटली कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये एवढी प्रगती झालेली आहे की आज 100 कंपन्या शेतकऱ्यांच्या दाराशी खाद्य जे आहेत ते उपलब्ध करून देत आहेत. आपण योग्य कंपनीची निवड करून ते खाद्य वापरून आणि प्रत्येक कोंबडीला दिवसाला कमीत कमी 30 ते 40 ग्रॅम खाद्य त्या पक्षाला दिलं गेलं पाहिजे ही गोष्ट आपण लक्षात ठेवून जर खाद्याचं व्यवस्थापन केलं तर निश्चित त्याचा फायदा हा होईल. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुक्कुटपालन व्यवसायामध्ये खाद्य हीच असते. कारण जवळजवळ जो काही खर्च आहे त्याच्यातला 70% खर्च हा व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये देखील खाद्यावर होत असतो. त्यामुळे खाद्याचं नियोजन जेवढं चांगलं तेवढा तुमचा आर्थिक नफा हा चांगला होत असतो.
0: मॅडम, आता तुम्ही जेवढे प्रकार सांगितले त्यात आपण प्रामुख्याने खाद्याला 3 पद्धतीमध्ये वाटून घेऊयात. सगळ्यात पहिले म्हणजे जे त्याला नैसर्गिक पद्धतीने फिरत असताना उपलब्ध होत आहे, मग त्यात किडे असतील, शेणातलं काही मटेरियल असेल समजा. दुसरा त्यामध्ये उल्लेख होतोय की स्वयंपाकघरातलं जे काही आपण वापरू शकतोय ते एक प्रकार झाला. आणि तिसरा आता आपण त्यांना सांगतोय की काही प्रमाणामध्ये पोषक जे काही अन्न आपल्याला देता येईल त्याचा एक आपण उल्लेख केला. एक साधारण प्रमाण जर आपण ठरवायचं म्हटलं तर स्वयंपाकघरातलं मुक्त पद्धतीने उपलब्ध होणारं आणि हे फीड, तर यांचं प्रमाण कसं ठेवावं?
1: जसं मी तुम्हाला म्हटलं आत्ताच सांगताना की जर तुम्ही विकत घेऊन खाद्य वापरत असाल तर सर्वप्रथम ते खाद्य तयार करताना त्याच्यामध्ये आपण मका, सोयाबीन ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या वापरतो. या उपलब्ध नसतील तर याला पर्याय म्हणून ज्या काही पेंडी आहेत त्याचा उपयोग करू शकतो, ज्वारी बाजरी वापरू शकतो. अशा पद्धतीमध्ये एक आपण खाद्य तयार करू शकतो. त्याच्याबरोबरच जोडीला जीवनसत्व आणि खनिज यांचं मिश्रण त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो आणि हे असं मिक्स केलेलं खाद्य प्रत्येक पक्षाला कमीत कमी 30 ते 40 ग्रॅम हे आपल्याला द्यायचं आहे. आणि उरलेलं जे खाद्य आहे ती खाद्याची जी गरज आहे ती त्यांनी बाहेर जे आपण दुसऱ्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीतनं पूर्ण करायच्या आहेत.
0: म्हणजे एकूणच जर नैसर्गिक पद्धतीने त्याला जे काही उपलब्ध होत असेल ते तर तो खाणारच आहे पक्षी, त्याचबरोबर मात्र त्याच्या बाजूला
1: 30 ते 40 ग्रॅम तुम्हाला
0: त्याच्यासाठी रेडी असलं पाहिजे, जेणेकरून त्याला जर तिथे नाही सापडलं तर मग तो या खाद्यावर त्याचं पोट भरू शकतो. मॅडम, आताच थोड्या वेळापूर्वी आपण उल्लेख केला की 6व्या 7व्या महिन्यापासून कोंबडी अंडी उत्पादनाला सुरुवात करते, तर वयाच्या कितव्या टप्प्यापर्यंत आपण एखाद्या पक्षापासून एक चांगलं हेल्दी प्रोडक्शनची अपेक्षा ठेवू शकतो?
1: जसं आपण म्हटलं की साधारणपणे 6व्या महिन्यापासून कोंबड्या अंडे देणार आहेत आणि आपण देशी जातीच्या कोंबड्या ठेवलेल्या आहेत. जेव्हा देशी जातींच्या कोंबड्यांचा आपण विचार करतो या साधारण यांचं आयुष्यमान 4 ते 5 वर्ष असतं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात प्रत्येक कोंबडी अंडं हे तिच्या नैसर्गिक सायकल ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीत देत राहणार आहे. पण या कोंबड्यांमध्ये थोडीशी खुडूक होण्याची प्रवृत्ती जास्त असते, ज्याला आपण म्हणतो ना नॅचरल इन्स्टिंक्ट टू मदर. त्याच्यामुळे ब्रुडीनेस हा जो प्रकार आहे हा या कोंबड्यांमध्ये अधिक दिसतो. पण याचा आपल्याला फायदाही होतो, कारण जी अंडी त्यांच्यापासून मिळणार आहे ती त्या उबवतात आणि त्याच्यापासून नवीन पिल्लं पण मिळणार असतात. जेव्हा आपण व्यावसायिक कुक्कुटपालनाचा विचार करतो तेव्हा आपण एका वर्षाच्याच

0: आणि ते उत्पादनाचा विचार करतो. साधारणपणे 80 ते 90% प्रोडक्शन आपल्याकडे सरासरी मिळतच असतं आणि एकदा 80%च्या खाली प्रोडक्शन आलं की आपण म्हणतो की हा फ्लॉक आपण कल करायचा आहे. तसं या मुक्त कुक्कुटपालनामध्ये आपण म्हणत नाही, जो तो आपापल्या रिक्वायरमेंटप्रमाणे ते सायकल पूर्ण करतो. जर तुम्हाला व्यावसायिक स्वरूपात मुक्त कुक्कुटपालन करायचं असेल आणि समजा 1000 पक्षी ठेवायचे असतील तर शक्यतो एक सायकल हे साधारण 1.5 वर्षापर्यंत पूर्ण करा, तो फ्लॉक काढून टाका, पुन्हा नवीन फ्लॉक तुम्ही ठेवू शकता.
1: आता महत्वाचा एक मुद्दा येतो, जसा आता उल्लेख केला आपण की सुधारित जातींनुसार खाद्याचं सुद्धा काही गोष्टी नियोजन करावं लागतील, तर मग आपण पहिले जातींबद्दलच बोलूयात.
0: नक्कीच.
1: जास्तीत जास्त फायदा शेतकरी बांधवांना कुठल्या जातींपासून भेटू शकतो, त्या कोणकोणत्या आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत?
0: सर्वप्रथम आपण सुधारित जातींची वैशिष्ट्यांचा विचार करू. शासनाने म्हणूया आपण किंवा विविध महाविद्यालयांनी म्हणूया किंवा कॅरी जशी संस्था आहे की केंद्रीय कृषी संशोधन केंद्र बरेली, यांचा उद्देशच हा आहे की ग्रामीण भागामध्ये जो आपला कास्तकारी वर्ग आहे त्यांच्यासाठी काम करणे. मग या लोकांनी या लोकांना किंवा आपल्या कास्तकारी वर्गांना पाळता येतील अशा नवीन नवीन जाती विकसित केलेल्या आहेत. या जातींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या जातीचं जे उत्पादनाचं प्रमाण आहे ते अधिक चांगलं येतं. म्हणजे उदाहरण घेतलं, जर देशी कोंबडी आहे तर देशी कोंबडी आपल्याला वर्षाकाठी 25 ते 50 अंडी देईल. पण तेच जर आपण सुधारित जातीचा विचार केला तर ती सुधारित जात कमीत कमी 150 ते 200 पर्यंत अंडी देईल, जी तुमच्या व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये जसे 310-320 अंडी मिळतात तेवढी मिळणार नाही, पण निश्चितच देशी कोंबडीपेक्षा ही अंडी अधिक मिळतील. तसंच जसं आपण खाद्यावर मगाशी बोललेलो आहोत त्याच्यामध्ये आपण FCR, सगळ्यांनाच माहिती आहे की खाद्याचं मांसात रूपांतरणाचं गुणोत्तर, हा कुक्कुटपालनामध्ये एक फार महत्वाचा मुद्दा आहे. सुधारित जातींच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे गुणोत्तर साधारणपणे 2.2 आपल्याला मिळतं. आता हेच आपण जेव्हा व्यावसायिक कोंबड्यांची तुलना करतो तिथे आपल्याला अगदी 1.5 पर्यंत FCR हा मिळत असतो, पण इथे तुम्हाला 2.2 मिळतो. अगदी देशी कोंबड्या वापरलं तर ते साधारणपणे 3 असा FCR मिळणार. पुन्हा वया देण्याचा जो कालावधी आहे, म्हणजे अंडी देण्याचा जो कालावधी आहे, तो साधारणपणे 150 दिवस ते 180 दिवस, म्हणजे 5 ते 6 महिन्यामध्ये ते पक्षी अंड्यावर येण्यास सुरुवात होते, म्हणजे जे निश्चितच पुन्हा फायद्याचं राहतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये आपण जसं म्हणतो की पक्ष्यांमध्ये प्रतिकार क्षमता तेवढी नसते, जी निश्चितच या सुधारित जातीमध्ये किंवा देशी कोंबड्यांमध्ये जास्त आढळते. आणि त्याच अनुषंगाने जसं मी तुम्हाला म्हटलं की पशुवैद्यक महाविद्यालय बेंगलोर जे आहे त्यांनी गिरीराजा गिरीराणी या जाती विकसित केलेल्या आहेत, त्याच्यानंतर वनराजा ग्रामप्रिया कृषीब्रो या ज्या जाती आहेत त्या DPR म्हणजेच डायरेक्टर ऑफ प्रोजेक्ट रिसर्च हे हैदराबादला आहे त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत. हितकारी उपकारी कॅरी श्यामा कॅरी निर्भीक या सेंट्रल एव्हियन रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच केंद्रीय कृषी संशोधन केंद्र इज्जतनगर बरेली यांनी डेव्हलप केलेले आहेत. त्याचप्रमाणे नंदनम 19 ही जी एक जात आहे ती मुख्यत्वे मनुती केरळा यांनी डेव्हलप केलेली आहे. आणि सध्या आपण सगळेजण श्रीनिधी कावेरी चैतन्य या सगळ्या जातींची नावं ऐकत आहोत, तर थोडेसे आपापले ब्रीडर्स यांनी या जाती डेव्हलप करून महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीत फेमस होत आहे. अजून महाराष्ट्राची एक ओळख म्हणून सांगते की यशवंत ॲग्रोटेक जळगाव यांनी सातपुडा नावाची एक जात विकसित केलेली आहे आणि ती देखील या मुक्त कुक्कुटपालनासाठी खूप चांगली समजली जाते.
1: मॅडम, आपण आतापर्यंत मुक्त पद्धतीच्या कुक्कुटपालनासाठी कोणकोणत्या जातीचा वापर करू शकतो, जागेची उपलब्धता, खाद्याचे प्रकार, खाद्याची उपलब्धता, सुरुवातीला कोणकोणत्या सुविधा आपल्याकडे असल्या पाहिजे याबद्दल थोडासा उल्लेख आपण आता केलेला आहे. याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट येते, ते म्हणजे आपण आपल्या कुक्कुटपालनामध्ये पिण्याचे पाणी आणि त्यासंबंधित जी काही स्वच्छता आहे ती कशी बाळगायला हवी त्याबद्दल कृपया.
0: निश्चितच एक महत्वाची गोष्ट आहे, मी नेहमी कोंबड्यांच्या बाबतीत म्हणताना हे सांगते की आपल्या माणसांना जे पाणी पिण्यास योग्य आहे तेच पाणी आपल्या कोंबड्यांसाठी पिण्यासाठी योग्य आहे. आता जेव्हा आपण मुक्त पद्धतीत कोंबड्या पाळत असतो तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी त्याच्या पाण्यावर कंट्रोल करू शकत नाही, पण व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये मात्र आम्ही त्यांना अगदी सांगत असतो की तुम्ही कंपल्सरी जे पाणी माणसाच्या पिण्याचं योग्य असंच पाणी तुम्हाला दिलं पाहिजे, कारण बऱ्याचशा आजारांचा जो विषय आहे तो याच्यातनं पसरत असतो, त्यामुळे त्या बाबतीत तुम्हाला खूप काळजी घेणं आवश्यक आहे. ते पाणी आपल्या कोंबड्यांना उपलब्ध होईल याची काळजी घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला उन्हाळ्यामध्ये विशेष करून जास्त योग्य पद्धतीत राखलं गेलं पाहिजे. ॲज अ थंब रूल आम्ही म्हणतो की एक पक्षी समजा 1 ग्रॅम अन्न खाल्लं तर त्याला 2 ml पाणी पुरेसं असतं, पण उन्हाळ्यामध्ये ह्याच पाण्याचं प्रमाण 4 पट वाढवायचं आहे. त्यामुळे 1 ग्रॅम खाद्याला आपल्या त्या पक्ष्याला 4 ml पाणी उपलब्ध होईल याची काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये पक्ष्याला थंड स्वच्छ म्हणजे निर्जंतुक केलेलं पाणी आहे ते पाणी आपण वापरू शकतो. एक कास्तकरी बांधूंसाठी मी सल्ला देते, आपण जसं आपल्या पाण्यासाठी क्लोरीन वापरतो तसं ब्लिचिंग पावडर वापरून तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकून ते पाणी देखील पक्ष्यांना देऊ शकता. आणि पाणी थंड देण्यासाठी आपल्या गावाकडे मोठे रांजण वापरले जायचे जे आपणही पिण्यासाठी वापरले जातो, तर त्यामध्ये पाणी जर भरून ठेवलं आणि ते पाणी त्या पक्ष्यांना 24 तास उपलब्ध होईल अशी वेगवेगळी भांडी आपण जर भरून ठेवली तर निश्चितच पक्षी येऊन त्याच्यातनं ते पाणी पिऊ शकतात आणि त्याचा त्यांना फायदा हा होऊ शकतो.
1: मॅडम, आता आपण मुक्त पद्धतीमध्ये आपल्या कोंबड्यांना कुठकुठले रोग उद्भवू शकतात, त्यांचा कशा प्रकारे आपल्याला त्रास होऊ शकतो आणि त्यासाठी आपण काय नियोजन केलं पाहिजे याबद्दल थोडं सांगा.
0: निश्चितच हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण म्हणूया, कारण कुक्कुटपालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आजार जो आहे त्याला म्हटलं जातं रानिकेट डिसीज किंवा मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो मानमोडी न्यूकॅसल डिसीज. जेव्हा हा आजार होतो तेव्हा या आजारामध्ये पक्ष्यांमध्ये मरतूक दिसणार, तिथे तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून हा आजार जर तुम्हाला टाळायचा असेल तर त्याला उपाय एकमेव, तो म्हणजे लसीकरण. आपण नेहमीच म्हणतो ना की प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, तर कुक्कुटपालनासाठी हे वाक्य मी म्हणते 100% लागू आहे. कारण लसीकरण हे जर योग्य वेळी पक्ष्यांना केलं तर हा आजार पक्ष्यांमध्ये येणार नाही याची 100% मी तुम्हाला खात्री देते. त्यामुळे नेहमी RD या आजाराचं जे लसीकरण आहे ते 5व्या ते 7व्या दिवशी आपल्याला करायचं आहे. आज बाजारामध्ये या लसी वेगवेगळ्या मात्रेमध्ये उपलब्ध असतात. साधारणपणे या लसी ज्या आहेत त्या पावडर फॉर्ममध्ये उपलब्ध असतात आणि त्याच्याबरोबर एक डायलिओनची छोटी बॉटल येते. ती लस एकत्र करून पक्ष्यांच्या एकतर डोळ्यामध्ये किंवा नाकामध्ये एक एक थेंब ही टाकायची आहे. आणि याच आजारासाठी ह्या लसीचा बूस्टर डोस आहे तो साधारणपणे 28व्या दिवशी केला जातो. आता आपले पक्षी आहेत ते पूर्ण वर्षभर ठेवत असतो, तर त्यावेळी तुम्ही प्रत्येक 3 महिन्यांनी RD लासोटा ही जी लस आहे ही रिपीट करा आणि प्रत्येक 3 महिन्यांनी त्या पक्ष्यांना जंताचं औषध देखील द्या. आणि जेव्हा लसीकरण करतो तेव्हा लसीकरण करताना प्रत्येक कंपनी एक मार्गदर्शक सूचना देतात. आपण ज्या कंपनीची लस घेतलेली आहे त्या लसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे लस ही नेहमी थंड जागा जी असते तिथेच ठेवणं, म्हणजेच थोडक्यात बर्फावर ठेवणं आवश्यक आहे इवन लसीकरण करताना. त्यामुळे लसीकरण करताना देखील या थोड्याशा काळजी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा एक जो आजार आहे ज्याला IBD किंवा गंबोरो हा आजार म्हणतात, यासाठी देखील लस देणं आवश्यक आहे. आणि ही लस साधारण 14व्या दिवशी दिली जाते, म्हणजे 12 ते 14वा दिवस, आणि त्याचा जो बूस्टर आहे तो 21 ते 22व्या दिवशी केला जातो. त्याचप्रमाणे काही फाउलपॉक्स सारख्या ज्या लसी आहेत त्या 8 आठवड्यानंतर करायच्या आहेत. म्हणजे माझं म्हणणं एक निश्चित सगळ्यांसाठी राहील की आपण जेव्हा कुक्कुटपालन व्यवसाय करता तेव्हा त्या कोंबडीच्या जातीसाठी जे काही लसीकरणाचा तक्ता आहे तो आपण फॉलो करायचा आहे. अजून एक महत्त्वाची सूचना की जेव्हा आपण लसीकरण करणार आहोत तेव्हा तज्ज्ञाचा सल्ला घ्या, तो निश्चितच तुमच्या फायद्याचा राहणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, भौगोलिक परिस्थितीनुसार किंवा वातावरणानुसार देखील काही गोष्टींमध्ये बदल हा होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करताना नेहमी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच तुम्ही या गोष्टी केल्यात तर निश्चितच या सगळ्या आजारांवर आपण विजय मिळवू शकतो. मग अशी आपण पाण्याबद्दल बोललो तर पाण्यामध्ये इकोलाय हा देखील एक महत्त्वाचा जीवाणू आहे आणि त्याच्यामार्फत देखील कोंबड्यांमध्ये आजार हे होऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला स्वच्छ निर्जंतुक केलेलं पाणी पक्ष्यांना देणं अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं जर आपण ह्या काळजी घेतल्या तर कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांमध्ये कोणतेही आजार दिसणार नाहीत ही मी खात्री देते.
1: मॅडम, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो. कुक्कुटपालन याविषयी प्राध्यापक म्हणून तुम्ही याचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करता आणि अशा वेळेस आपण बऱ्याचदा ह्या सगळ्या व्यवसायामागचं जे काही आर्थिक गणित आहे त्याचा सुद्धा आपण व्यवस्थित मांडणी करून अभ्यास करतो, तर त्या अनुषंगाने जर बघितलं तर अंडी उत्पादनाचं व्यावसायिक मॉडेल, ब्रॉयलर कॉकरेलचं व्यावसायिक मॉडेल आणि जे आता आपण मुक्त पद्धतीमध्ये बघतो की बा अंडी पण भेटत राहणार, गरज पडल्यास तर आपण तो पक्षी विकून त्याचं मांस उत्पादन घेऊ शकतो, जे काही आर्थिक गणित आहे तर कुठलं मॉडेल आपल्याला सरस होताना दिसतं?
0: बघा, मला सगळ्यात महत्त्वाचं जसं वाटतं की कोणताही व्यवसाय हा आपण अर्थार्जनासाठी करत असतो, त्यामुळे

0: तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा आहे याच्यावर तुमचा नफा तोटा हा अवलंबून आहे. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की ब्रॉयलर पक्ष्यांमध्ये किंवा मांसासाठी पक्षी वाढवले तर आपल्याला पटकन पैसा मिळतो, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5-2 महिन्यामध्ये पक्षी विकून आपल्याला लगेच त्याच्यामध्ये जो काही नफा आहे तो तुमच्या डोळ्यासमोर असतो. जेव्हा आपण अंड्याचं गणित मांडत असतो तर व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये देखील 1 वर्षाचं पूर्ण सायकल हे चालू असतं,
1: त्याच्यात लागतही खूप मोठी आहे.
0: हां, पण जेव्हा आपण शेवटी गोळाबेरीज करतो दोन्ही व्यवसायांमध्ये फायदा आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणताही व्यवसाय हा तुम्हाला तोट्याकडे नेत नसतो, रिस्क असतेच. कारण जसं आपण प्रत्येक नाण्याला 2 बाजू आहेत तसा फायदा आणि तोटा या दोन्ही गोष्टी आहेत. पण तुम्ही वर्षाचं गणित जर बघितलं तर निश्चितच या व्यवसायामध्ये अधिक फायदा मिळतो. आता मी थोडंसं देशी कोंबड्यांबाबतीत विचार केला, त्या सगळ्यांना सांगावं वाटतं की तुम्ही इथलं मार्केटिंगचं गणित जर जमवलं म्हणजे बाजार हाट जर तुम्ही याची जमवली तर निश्चितपणे तुम्हाला अधिक फायदा हा व्यावसायिक कुक्कुटपालनापेक्षा देखील करून घेता येऊ शकतो. साधं उदाहरण देते, आज जर आपण व्हाईट एग किंवा जे पांढरं अंड कमर्शियली अवेलेबल आहे आपल्याला बाजारामध्ये त्याची किंमत असते 5, 6, 7, 8 रुपये,
1: फार तर 8 रुपये
0: बरोबर. तेच जर देशी कोंबडीचं अंड आहे हे जेव्हा लोकांना कळतं म्हणजे साधारण ब्राऊन कवच आहे त्याच्यावरनं अंड्याची साईज थोडी छोटी असते या गोष्टीवरनं ते अंडं लक्षात येतं, त्यामुळे त्या अंड्याला बाजारामध्ये अगदी 15 रुपयापासून 20 रुपयापर्यंत आणि मुंबईसारख्या शहरामध्ये जर त्याला तुम्ही टॅगिंग केलं त्याला पॅकिंग केलं तर त्याच्यासाठी लोक 25 काय मी म्हणेन 30 रुपये द्यायला सहजपणे तयार होतील. अजून तुम्ही त्याला मॉलमध्ये ठेवलं स्वतःचं ब्रँडिंग टाका त्याच्यातनं तुम्ही अधिक कमावू शकता. मग थोडक्यात काय, तुम्हाला जर या व्यवसायामधलं गमक जुळवायचं असेल आणि हातात जर अधिक पैसा घ्यायचा असेल तर निश्चितच मला वाटतं की सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही बाजारहाट शोधा. मार्केटिंगमध्ये तुम्ही सक्सेस झालात तर या व्यवसायामध्ये तुम्ही निश्चित सक्सेस होणार आहात. आणि आज आपण बघतो की बेकारीचा प्रश्न आवासून उभा आहे आणि सगळीकडे आपण म्हणतोय की अधिकाधिक रोजगार असणं आवश्यक आहे. अशा दृष्टीने मला वाटतं आपण सगळ्यांनीच एकत्र येऊ, मग त्याच्यामध्ये आम्ही महाविद्यालयातली लोकं असू देत, कृषी विज्ञान केंद्रातली लोकं असू देत, कृषी विभागातली लोकं असू दे, पशुसंवर्धन विभागातील लोकं असू दे, या सर्वांनी आपली जी 65% जनता जी शेतात राहती आहे गावात राहती आहे त्यांना हे करण्यासाठी उद्युक्त केलं तर त्याचा निश्चितच आपण म्हणतो ना की लाईव्हलीहूड आणि न्यूट्रिशनल सिक्युरिटी म्हणजे उदरनिर्वाह आणि त्याचप्रमाणे पोषण सुरक्षा या दोन्हीसाठी फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. असाच प्रसार आपण करणं अधिक आवश्यक आहे.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसोबत जोडधंदा उभा करताना आपल्या उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करणं महत्वाचं आहे. मुक्त कुक्कुटपालन सुरू करण्यापूर्वी कोंबड्यांची योग्य जात, निवारा, खाद्य, पाणी, लसीकरण आणि बाजारपेठ यांचं नियोजन मात्र नक्की करा. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिला त्यासाठी धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण मुक्त कुक्कुटपालन याविषयी डॉक्टर मयुरा गोळे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: प्रधानमंत्री किसान मान

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला. बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

0: नऊ दिवस करू या देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
0: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा.
2: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत, एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू, आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा. त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: रात्रीचे 8:05 होते. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: स्वप्नांनी भरलेलं
2: आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा. मुंबई विमानतळावरच्या T1 टर्मिनलवरची वाहतूक नवी मुंबईत हलवण्याच्या निर्णयाला मार्चपर्यंत स्थगिती. भारतातून सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं शनिवारपर्यंत स्थगित. आणि सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. यूपीआय व्यवहारांवरचं MDR शुल्क दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं घेतला आहे. हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलला आहे. निवडक पर्सन टू मर्चंट व्यवहारांवर हे शुल्क लागू असेल. ते नेमकं कधीपासून लागू होणार ही तारीख नंतर कळवली जाईल, असं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. या दोन्ही देशांमधले संबंध आणखी वाढवण्यावर तसंच व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि नागरिकांमधले संबंध इत्यादी क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात दिली आहे. अधिक स्थिर आणि समृद्ध जग उभारण्यात हे दोन्ही देश मोठं योगदान देत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भारताची प्रगती, सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. जगात अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक प्रगती भक्कम पायावर होत असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताची क्षमता इतर देशांसाठीही नव्या संधींची दारं खुली करेल, यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले.
3: सरकार के पास अथॉरिटी है, लेकिन इसका उद्देश्य ये नहीं होना चाहिए कि देश का नागरिक सिस्टम पर ही निर्भर हो जाए, बल्कि इसका मकसद ये होना चाहिए कि देश के नागरिक सक्षम हो, सशक्त हो, और भारत इसी रास्ते पर चल रहा है. इसी रास्ते पर चलते हुए भारत ने बीते एक दशक में 25 करोड़ लोगों को गरीबी से बाहर निकाला है.
2: जगाला जेव्हा स्थिर आधारस्तंभांची गरज भासते तेव्हा आपली जबाबदारी ओळखून भारत मदतीचा हात पुढे करतो. आज भारतात 2000 अधिक जागतिक क्षमता केंद्र कार्यरत असून ती जगभरातल्या कंपन्यांना विविध सेवा पुरवत आहेत, अशी माहिती मोदी यांनी दिली. भारताची लोकशाही, निवडणूक प्रक्रिया आणि राज्यघटना यांची पुनर्स्थापना करण्यासाठी विरोधी पक्ष, सामान्य नागरिक आणि विविध संघटना एकत्र येऊन लढत राहू, असा निर्धार इंडिया आघाडीनं व्यक्त केला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर इंडिया आघाडीचे नेते आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वार्ताहर परिषद घेतली. नवी दिल्लीतल्या आंदोलन स्थळांच्या यादीतून जंतरमंतर काढून टाकण्याच्या निर्णयाला आव्हान देऊ, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. SIR ला विरोध करून घुसखोरांचा बचाव करण्याचा काँग्रेसचा डाव देशाच्या नागरिकांच्या लक्षात आला आहे आणि आता ते याला बळी पडणार नाहीत, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. दिल्लीत ते वृत्तसंस्थांशी बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा आणि NDA पाठीशी देशाची जनता उभी असून 2029 सार्वत्रिक निवडणुकांमध्येही आपला प्रचंड विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
4: श्री राहुल जी और उनके साथियों को मैं ये भी बताना चाहता हूं कि 29 में प्रचंड हार के लिए फिर से एक बार मन बना लीजिए. 2029 के आम चुनाव में NDA प्रचंड बहुमत के साथ जीत कर आने वाला है और कांग्रेस की फिर से एक बार लगातार चौथी बार हार होने वाली है.
2: मुंबई विमानतळावरच्या T1 टर्मिनलवरची आंतरराष्ट्रीय उड्डाणं अंशतः नवी मुंबई विमानतळावर हलवण्याचा निर्णय अदानी एअरपोर्ट्सनं मार्च 2027 सुरू होणाऱ्या उन्हाळी वेळापत्रकापर्यंत पुढे ढकलला आहे. पुढच्या वर्षी मुंबई विमानतळावरच्या टर्मिनल 1 नूतनीकरण सुरू होणार असल्यानं विमान कंपन्यांना 25 ऑक्टोबरपासून त्यांच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी 33% उड्डाणं कमी करायला किंवा ती नवी मुंबई विमानतळावर हलवायला अदानी एअरपोर्ट्सनं सांगितलं होतं. संबंधित विमान कंपन्यांनी याला विरोध दर्शवल्यानंतर AAHL वरिष्ठ नेतृत्व आणि इतर अधिकाऱ्यांनी आज मुंबईत एअरलाईन ऑपरेटर्स कमिटीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, त्यानंतर हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आखाती देशात सुरू असलेल्या घडामोडी लक्षात घेता सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं येत्या शनिवारपर्यंत स्थगित केल्याचं इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, एअर इंडिया आणि आकासा एअर या विमान कंपन्यांनी आज जाहीर केलं. काही दिवसांपूर्वी रियाद विमानतळावर हुती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे या विमान कंपन्यांनी जेद्दा, दम्माम, मदिना, रियाद या शहरांना जाणारी विमान उड्डाणं रद्द केली आहेत. रियाद विमानतळावर झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या भारतीयांपैकी 4 रुग्णालयात तर 4 अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून 3 उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. या हल्ल्यात 1 भारतीयाचा मृत्यू झाला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेत सौदी अरेबियामध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी शांत आणि सतर्क रहावं, तसंच हवाई हल्ले होत असल्यास स्थानिक प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं असे दिशानिर्देश भारतीय दूतावासानं जारी केले आहेत. सौदी अरेबियामधल्या सध्याच्या घडामोडींबाबत कसलाही व्हिडिओ पोस्ट करू नये असा सल्लाही देण्यात आला आहे. लडाख हा भारताचा अविभाज्य भाग असून चीननं कितीही नाकारलं तरी हे तथ्य बदलणार नाही याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. यासंदर्भात चीननं घेतलेल्या भूमिकेवर गृह मंत्रालयानं प्रसिद्धीपत्रक जारी केलं असून त्यात या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. भारताच्या सर्वेक्षणाच्या अधिकृत नकाशात लडाखमधल्या 28 आणि त्यांच्या नावांचा स्पष्ट उल्लेख आहे. लडाख प्रशासन आणि स्थानिकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे असंही जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आणि सायप्रस यांच्यात आज नौदल ते नौदल सहकार्यावर चर्चा झाली. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखालचं भारतीय संरक्षण शिष्टमंडळ आणि सायप्रस नौदल कमांडचे कमांडर कोमोडोर निकोलाउस लुका यांच्यात ही चर्चा झाली. राजेश कुमार सिंग सध्या 2 सायप्रसच्या दौऱ्यावर आहेत. माहिती तंत्रज्ञान, वित्त आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेली वाढ, वधारलेला रुपया आणि कॅपिटल गेन कराच्या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी झाली. सेन्सेक्स 1109 वधारून 73034 स्थिरावला. एकाच दिवसात झालेली सेन्सेक्समधली गेल्या 4 ही सर्वात मोठी वाढ आहे. निफ्टी 359 वधारून 22722 बंद झाला. निफ्टीतली सुद्धा ही गेल्या 2 सर्वात मोठी वाढ आहे. परकीय चलन बाजारातली रुपयाच्या व्यवहारांमधली अतिरिक्त अस्थिरता दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्न करत राहील असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. नवी दिल्लीत ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये त्या बोलत होत्या. जागतिक पातळीवरच्या अनिश्चिततेमुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाली आहे, मात्र देशातली आर्थिक परिस्थिती आणि परकीय चलन साठा मजबूत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शेअर बाजारातल्या नफ्यावर आकारला जाणारा कॅपिटल गेन कर तसंच व्यवहारांवर असलेला कर कमी करण्यासाठी सुरू असलेल्या चर्चांवर लक्ष असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 2026-27 या वर्षात भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर अर्थात GDP दर 60% वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. जुलै 2036 हा दर 6.4% राहील असा अंदाज IMF वर्तवला होता. अस्थिर जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत अनुमानापेक्षा वेगानं आर्थिक प्रगती करत असल्याचं जागतिक आर्थिक आउटलुक अहवालात IMF नमूद केलं आहे. माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी मंत्रीपदाचा आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 2019 लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूमध्ये भाजपला बळकट करण्यासाठी वेळ द्यायचा असल्याचं त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यूपीआय व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्याशी दूरध्वनीद्वारे केली चर्चा. मुंबई विमानतळावरच्या T1 टर्मिनलवरची वाहतूक नवी मुंबईत हलवण्याच्या निर्णयाला मार्चपर्यंत स्थगिती. भारतातून सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं शनिवारपर्यंत स्थगित. आणि सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

बाळकृष्ण पाटील आणि सहकारी यांनी गायलेली गवळण आपण ऐकली. ही गवळण होती संत एकनाथ महाराजांची. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

कमल उन्हवणे आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच लोकसंगीत कार्यक्रम संपला. 8:30 वाजले आहेत. भावधारा.

कुंदा भागवत यांनी गायलेलं इंदिरा कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. श्रोते हो, यानंतर 9:15 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया गौतम बॅनर्जी यांचं गायन राग बिहाग. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून बोल आहेत कैसे सुखसोये निंदरिया श्याम मूरत चित्त चढे, आणि द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध असून बोल आहेत लट उलझे सुलझा सुलझा जा बालम. त्यांना साथ संगत आहे तबला प्रवीण करकरे आणि सारंगीवर उस्ताद फारुख लतीफ खान. ऐकूया गौतम बॅनर्जी यांचं गायन राग बिहाग.

Ba ni ba ni ba ni ni sa ni ni da ba ma ba da ga ma.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात गौतम बॅनर्जी यांनी गायलेला राग बिहाग. त्यांना तबला साथ केली होती प्रवीण करकरे यांनी आणि सारंगी साथ होती उस्ताद फारुक लतीफ खान यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला. बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही उमेद जीवनाची.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नभोनाट्य भाग पहिला.
1: प्रसारित करत आहोत नभोनाट्य शिशिर फूल भाग पहिला. मूळ लेखक कांती देव, मराठी अनुवाद नीता गद्रे, सादर करते महेश केळुसकर.

एका लक्ष्मण रेषेच्या आल्याड उभी आहे मी. माझं लग्न झालं तो दिवस होता 24 फेब्रुवारी 1974. लग्न झालं त्याच दिवशी लक्ष्मण रेषा देखील रेखली गेली. एखाद्या पाळीव प्राण्याला सजवावं ना, अगदी तसं सजवलं मला त्या दिवशी सर्वांनी. गळ्यात हार, पायात पैंजण, आवाज करणारे पैंजण बरं, हातात बांगड्या, या लक्ष्मण रेषेच्या आत राहून मी माझं सतीपणा जपत बसायचं होतं. हो, तसं पढवण्यातच आलं होतं मला. कुणाच्या तरी विशाल पंखांच्या उभे चारी बाजूने लपेटून घेऊन जगातली सगळी सुख आपल्याला मिळालीच आहेत असं समजायचं. हा विचारच किती सुखदायक वाटला त्यावेळी. त्यावेळी सतीश म्हणाला होता की मी खूपच सुंदर आहे म्हणून. माझ्या या सौंदर्यामुळे त्याची जबाबदारी वाढणार असंही म्हणाला तो. किती मधुर होतं त्याचं ते बोलणं. पण एक दिवस लक्षात आलं की या लक्ष्मण रेषेच्या अलीकडं मी एकटीच राहिले. मला ऊब देणारे पक्षी आपले सगळे ऊब स्वतः बरोबरच घेऊन उडून गेले. त्यांची पहिली झेप, पहिलं उड्डाण नाही पण त्याच दिवशी समजून चुकलं की हे पहिलं उडणं नाहीये. त्या दिवसाची तारीख, वेळ, सगळं पूर्त लक्षात आहे माझ्या. त्या दिवशी तो प्रथमच म्हणाला की तो ज्या पार्टीला जाणार होता तिथं स्त्रिया येणार नाहीयेत. सतीशवर विश्वास ठेवायची सवय चढून गेली होती मला. तो एकटाच जातोय हे मनाला कुठेतरी खूपच होत, पण त्याच्या मागं लागणंही मनाला पटेना. सतीश निघून गेला. थोडा वेळ कशी तरी स्वतःची करमणूक करून घेतली. मग खिडकीपाशी येऊन उभे राहिले. खूप रात्र झाली होती. तसे दरवाजा उघडत बाहेर आले.

0: मी क्लबमधून परतत होतो. मिसेस मेहरांना इतकं जवळून यापूर्वी मी कधीच पाहिलं नव्हतं. इतक्या रात्री त्यांना बाहेर उभं राहिलेलं पाहून मला वाईट वाटलं. मला वाटलं त्यांना माझ्या मदतीची गरज आहे. मी पुढे झालो. काही मदत हवी आहे का?
1: नको, थँक्यू.
0: तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय.
1: मला?
0: हां,
1: पण मी तुम्हाला कुठंच पाहिल्याचं आठवत नाही. मी मिसेस मेहरा.
0: हां, साहेबांबरोबर कंपनीच्या ॲन्युअल पार्टीमध्ये पाहिलं होतं.
1: अच्छा,
0: तरी म्हटलं चेहरा इतका पाहिल्या पाहिल्यासारखा कसा वाटतोय. साहेबच एकटेच गेले.
1: हो, तुम्ही पण त्यांच्याच फर्ममध्ये आहात.
0: हां, नुकतंच 2 आठवड्यापूर्वी जॉईन झालोय.
1: असं, राहता कुठं?

0: अहो घर मिळालंय कुठे असून? एका मित्राकडेच राहतो.
1: बारावीतले का?
0: टू बी एक्झॅक्ट 12:25. तुम्ही म्हणत असाल तर थांबेन थोडा वेळ.
1: छे छे नको, तुम्हाला कशाला त्रास द्यायचा, तुम्ही गेलात तरी चालेल. गुड नाईट.
0: गुड नाईट. सर आले बहुतेक. सर मी असम बॅनर्जी.
2: आय एम मेहरा, नाईस मीटिंग यू. कम अलॉंग कम अलॉंग.
0: मिसेस मेहरा, आता तुम्ही यांच्याकडे बघा.
1: अच्छा,
0: मी निघतो.
1: थँक्यू.
2: कुठे गेला तो?
1: त्याच्या घरी.
2: अगं त्याला आत नाही बोलवलंस?
1: इतक्या रात्री बोलावण्याची जरूर काय असं वाटलं मला.
2: बेअक्कल.
1: वा, अक्कल कशाला म्हणतात हे समजण्या इतपत शुद्ध दिसते तुला.
2: फालतू बडबड बंद कर. त्याला ताबडतोब बोलवून घे.
1: कशाला?
2: आणि त्याला थँक्स दे.
1: सकाळी देईन, घाई काय एवढी?
2: इतकी कॉन्शियस काय आहेस तू? कोणत्या गोष्टीसाठी?
1: तुझी एक्साइटमेंट पाहून उत्सुकता वाटते.
2: का तू सुंदर आहेस?
1: माझ्यापेक्षा माझ्या सौंदर्याची जाणीव तुलाच जास्त आहे.
2: रुबाब बंद कर.
1: तुझा रुबाब ऑफिसात दाखव. हे खरं म्हटलं?
2: त्याला बोलवतेस का?
1: काय कराल?
3: काय कराल?

सगळं ऐकल्यावर चमत्कारिकच वाटलं. मला बोलवण्याच्या विरुद्ध होत्या मिसेस मेहरा, पण तरीही त्यांचं वागणं योग्यच वाटलं मला. माझं हे पहिलंच पोस्टिंग होतं आणि मला मिस्टर मेहरांच्या हाताखालीच काम करायचं आहे. त्यांना नाराज करून भागणारच नव्हतं. सकाळी ऑफिसात मिस्टर मेहरा भेटले.

0: यू आर असीम बॅनर्जी.
1: आय सी.
0: काल रात्री अगदी विचित्र वेळी भेट झाली नाही.
1: सिट डाऊन, सिट डाऊन.
0: थँक्यू.
1: हा, सर्वप्रथम माझ्या बायकोनं तुमच्याशी जे वर्तन केलं त्याबद्दल तुमची मी माफी मागतो.
0: सर, सर तुम्ही मला लाजवत आहे.
1: ही पहिलीच नोकरी का?
0: हो.
1: मला वाटतं हेड ऑफिसच्या सर्व फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्या असेलच.
0: हो, 2 आठवड्याचं ट्रेनिंग पण पूर्ण केलंय. तुमच्याच हाताखाली काम करतोय मी.
1: हो, आय सी. एक मिनिट. हा, बोलतोय. अगं, माझ्या तब्येतीला काय झालंय? अच्छा अच्छा. हा हा. अच्छा, हॅलो. हा, बाजारात चालले आहेस? हा, हे बघ, असं कर, येताना रात्रीसाठी झकासपैकी काहीतरी घेऊन ये. हा हा हा. हो हो, कालच्या रात्रीचेच मित्र आपल्या घरी जेवतील. हो ना, अगं ते इथेच बसलेत. नाही, नियमानुसार वागायचं तर खरं म्हणजे तूच त्यांची माफी मागितली पाहिजेस. नाही, ठीक आहे ठीक आहे, मी तुझ्यातर्फे त्यांची माफी मागतो. हा हा हा, ठीक आहे. या बायका ऑफिसर आलं तरी पिच्छा पुरवतात. हो सॉरी, तुमचं लग्न झालेलं आहे की तसेच आज अजून कल्पना नाही. हा, कुठं उतरलात?
0: एका मित्राकडे राहतो. अजून तरी घर मिळालेलं नाहीये.
1: मिळालो, नो प्रॉब्लेम. कुणीकडचे तुम्ही?
0: कलकत्त्याचा.
1: अच्छा. आई वडील कुठले? रिटायर्ड की?
0: नाही, माझे वडील बऱ्याच कंपन्यांचे कन्सल्टंट आहेत.
1: अच्छा. नाव?
0: नरेंद्रनाथ बॅनर्जी.
1: ते कुठे राहतात?
0: मोस्टली इन एअर. हवेतच राहतात, म्हणजे सारखे फिरत असतात.
1: लकी मॅन.
0: कोण? मी की माझे वडील?
1: दोघही. सिगरेट?
0: नो थँक्स.
1: कधी ओढतच नाही की माझ्या देखत?
0: नाही, कधीच ओढत नाही.
1: अच्छा.
0: मी आता तुमचा जास्त वेळ घेत नाही साहेब, आज असंच भेटायला आलो होतो.
1: संध्याकाळी घरी येत आहे ना?
0: नाही नाही सर, पुन्हा कधी ते.
1: माझ्या बायकोला घाबरता की काय? नाही, आओ घाबरू नका, ती फक्त माझ्याशीच अशी वागते. जरूर या.
0: बरं सर.
1: ओके, रात्री भेटूच.
0: ओके.

0: रात्रीच्या प्रोग्रामची मला जरा भीतीच वाटत होती.
1: कारण खास असं काही नाही.
0: जावं की न जावं असा प्रश्न पडला होता. निश्चित काहीच ठरवता येत नव्हतं.
1: शेवटी ठरवलं.
0: तिथं जायचं पण फारसं बोलायचं नाही.
2: अरे असिन, तू असा तिथं उभा? रात्रीचा विसरलास?
0: नो नो सर, अगदी लक्षात आहे. यायलाच निघालो होतो.
2: अच्छा,
0: तुम्ही उगाच त्रास घेतलात.
1: मी आलो असतो.
2: तुमचा मित्र कुठे आहे? इथे दिसत नाही.
0: शॉपिंगला गेलाय.
2: अच्छा, छान. किती खोल्या आहेत?
0: ही एक खोली. दोन बेडरूम्स आहेत, किचन आणि बाथरूम. दिवाणांची फॅमिली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत फारसा त्रास होणार.
2: का मोठी फॅमिली आहे वाटतं?
0: लिटल मोर दॅन प्रिस्क्राइब.
2: असं असेल तर ते आल्यामुळे तुम्हाला खरंच त्रास होईल.
0: नाही, तोपर्यंत काही ना काहीतरी सोय लावून घेईनच मी.
2: आता निघालच पाहिजे. रश्मी एक एक मिनिट मोजत बसली असेल. खूप नर्वस स्वभावाची आहे.
0: चलूया मग.
2: चला.

0: हां नमस्कार.
1: नमस्कार.
2: बराच उशीर झाला का आम्हाला?
1: नाही नाही बसा ना.
2: तू बैस यांच्याशी गप्पा मारत, मी वॉश घेऊन येतो.
1: बसा.
0: थँक्यू. अरे वा, तुम्ही पेंटिंग पण करता वाटतं.
1: नाही नाही
0: हे तुमचं पेंटिंग आहे?
1: छे हो, विकत घेतलेलं आहे.
0: अच्छा,
1: तुम्ही लोक डायरेक्ट ऑफिसातूनच आलात का?
0: नाही, घरून. साहेब स्वतःच मला न्यायला आले होते. असा राजा माणूस मला बॉस म्हणून मिळाला, नशिबो नाही मी.
1: तुमची हरकत नसेल तर एक मिनिटातच आले.
0: हा जरूर जरूर.
1: आजच नेमकामचा कुक
0: दांडी मारले वाटतं.
1: हो ना.
0: अरे अरे, म्हणजे तुम्हाला सगळं करावं लागणार दिसतंय. त्रास झाला उगाच.
1: छे हो, त्यात त्रास कसला?
0: म्हणजे पण
1: दोघा तिघांनी मिळून एकत्र जेवलं तर उलट बरंच वाटतं मला. त्यातून पतीची आज्ञा.
2: तू पुन्हा काहीतरी मूर्खासारखं बोललीस वाटतं.
1: मी
0: नाही हो, त्या
2: आमचा कुक नको तेव्हा नेमका सुट्टीवर गेला.
0: एक्झॅक्टली हेच हेच मिसेस मेरा म्हणत होत्या.
2: हा मग ठीक आहे. बरं, तुम्ही हे सांगा, तुम्ही राहण्याच्या जागेबद्दल काय विचार केलाय? तुमच्या मित्राची फॅमिली केव्हा येते?
0: आय थिंक शुक्रवारपर्यंत.
2: शुक्रवार तो परवाच आहे. काही सोय झाली राहण्याची?
0: अजून तरी नाही. अगदीच कुठं नाही जमलं तर मेस मध्ये तरी सोय होईलच.
2: जोपर्यंत अगदी नीट सोय होत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच राहा.
0: इथं?
2: हा म्हणजे माझ्या घरी.
0: इथं? नको नको सर, म्हणजे काही ना काहीतरी सोय होईलच.
2: जर झाली नाही तर म्हणतोय मी.
0: अच्छा.
2: अगं ऐकलंस का रश्मी?
1: काय म्हणताय?
2: असीम बॅनरचे एका फार मोठ्या कन्सल्टंटचे सुपुत्र आहेत.
1: अच्छा.
2: कमीत कमी 10-11 कंपन्यातून तरी ह्यांच्या पिताजींचं वाक्य म्हणजे ब्रह्म वाक्य मानलं जातं.
1: असं का?
2: फार मोठा कामाचा माणूस करेल.
1: तुमची कॅल्क्युलेशन अगदी झटपट होत असतात.
2: दिसायला साधी आणि शांत वाटतेस, पण वादविवादात कुणालाही हार जाणार नाहीस. यू लिटी लीन. बाय द वे असीम, तुम्ही तर डायरेक्टली मॅनेजर म्हणून अपॉइंट होऊ शकला असतात. हाऊ यू गॉट सॅटिस्फाय बाय मिअरली बिईंग अ सेल्स ऑफिसर?
0: माझे काका पण असंच म्हणाले. ते तर त्यांच्याच फर्म मध्ये मला घ्यायला तयार झाले होते.
2: ते काय करतात?
0: इंडियन फर्टिलायझर्सचे जनरल मॅनेजर आहेत. माझे सर्वच नातेवाईक कोणत्या ना कोणत्या तरी कंपन्यातून मोठमोठ्या हुद्द्यांवर आहेत. माझे मामा देखील वडिलांप्रमाणेच कितीतरी फर्म्स मध्ये लीगल कन्सल्टंट आहेत.
2: व्हेरी वेल कनेक्टेड मॅन. ठीक आहे, बरं सांगा काय घेणार?
0: मी काही मदत करू का?
2: हो, ती तर तुम्ही नेहमीच करत राहणार आहात. हॅव पेशन्स, लेट मी गेट समथिंग फॉर यू.
1: काल तुम्हाला थँक्स द्यायचं राहूनच गेलं.
0: नाही पण
1: नाही, रात्र खूपच झाली होती.
0: हो पण
1: ह्यांची अवस्था
0: नाही.
1: तुमच्याशी ओळखही अगदी नुकतीच झाली होती. तुम्ही प्लीज राग मानू नका.
0: मुळीच नाही. हो, त्या गोष्टीवरून तुम्हाला बरंच बोललेलं दिसतंय साहेब.
1: तुम्हाला कसं कळलं?
0: आज ऑफिसमध्ये तेच सांगत होते.
1: काय काय सांगत होते?
2: बरीच शोधाशोध केल्यावर सोडा सापडला. रश्मी, आज सोडा मागून घेतला नव्हता असं वाटतं.
1: तुम्हाला माहितीच आहे की कुक आलेलाच नाही.
2: येस, आय एम सॉरी.
1: आता तुम्ही आलाच आहात. हे बघा, मी थोडं स्वयंपाकाचं.
2: अगं अगं बैस ना, मी म्युझिक लावतो. लेट अस डान्स.

0: असिन, लग्न झाल्यापासून मी एकदाही डान्स केला नाही.
1: ते का, कमीत कमी न्यू इयर्स डेच्या दिवशी तरी नाचतास ना.
0: छे, आपल्या बायकोबरोबर नाचणं याला काही अर्थ आहे का?
1: ती गोष्ट वेगळी, पण नाचू नका म्हणून मनाई कोणी केली होती? आजकाल मला वाटतं आपण हेन पॅक्ट आहोत असं भासवायची फॅशनच झाली असावी. आतल्यात मात्र बायकोच्या तोंडाला फेस आणायचा.
2: मॅडम, तुम्ही म्हणताय तसं नाही. ऑफिसात साहेबांचा जो लौकिक आहे तो हेन पॅकला जवळचा आहे.
1: तुम्ही तर बघताच आहात.
2: नाही, वस्तुस्थिती अशीच आहे.
1: तुम्ही असंच म्हणणार? सतीश तुमचे बॉस ना.
2: सॉरी सॉरी, आय सरेंडर.
0: असिम, आयुष्यात मी कोणत्याही गोष्टीला प्रायोरिटी देईन पण इमोशन्स नाही. कदाचित असं झालं असेल, परिस्थितीचे टक्के टोनपे खात खात मी खूप प्रॅक्टिकल झालो असेल.
2: प्रत्येक शहाण्या सुरत्या माणसानं प्रॅक्टिकल बनलंच पाहिजे, मलाही तसंच वाटतं. आणि तसं जमलं नाही ना तर
0: लहान वयात खूप समजूत आले तुला, चांगली गोष्ट आहे.
1: आयुष्यात भावनांचं स्थान महत्वाचं वाटतं मला. भावना नसतील आयुष्याचा वीट येईल, निरस होईल, ते थकून जायला होईल या वाटचाली.
0: वीट आणि थकवा फार जुनाट जुनाट आणि पारंपरिक कल्पना
1: असतील कदाचित, पण त्या जुनाट आणि पारंपरिक आहेत म्हणून त्यांना असं डावलून नाही चालणार. भावना नसतील तर आयुष्य म्हणजे एक देखावा ठोंग होऊन जाईल.
0: मग तुला काय वाटतं, भावना दिखाऊ नसतात म्हणून? भावना आणि दिखाऊपणा एकत्र मिसळल्या की एक आगळीच मजा येते. व्हिस्की मध्ये सोडा मिसळला की येते तशी.
1: त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरं सुचतंय काय?
0: एकदा पिऊन तर बघ तिचा सच्चेपणा, त्याशिवाय तुला कळायचं नाही.
1: खरंच पहिले तर कदाचित
0: मला काहीच वाटणार नाही.
1: खरोखरच तुम्ही फार फार प्रॅक्टिकल आहात.
2: हे तुमचं म्हणणं मला पटत नाही मॅडम. जर साहेबांनी तुम्हाला मनाई केली तर त्याचा अर्थ ते फार पॉझिटिव्ह आहेत असा होईल.
1: मग देखावा कशासाठी?
0: हा तर दिखाऊपणाचा मुद्दा निघालाय म्हणून सांगतो की या दुनियेत असं कुणीच नाही आणि काहीच नाही की ज्यात दिखाऊपणा नाही. आई मुलाला जन्म देते तो देखील एक देखावाच असतो. जर तिनं तो दिखाऊपणा केला नाही तर लोक तिला राक्षसीन म्हणतील. मुलं मोठी होतात, आई त्यावेळी आपल्या अशा मुलाचं का राहत नाही की जो मुलगा सर्वात जास्त गरीब आहे, गरजू आहे, ती अशाच मुलाचं राहते जो श्रीमंत आहे, जो साऱ्या दुनियेतली सुख तिला देऊ शकेल. मला आठवते कार अपघातात माझ्या कमरेचं हाड मोडलं होतं, 6 महिने अंथरुणावर खिळून होतो. आईला कितीतरी तारा केल्या मी, पण त्या 6 महिन्यात ती फक्त 6 दिवसांसाठी आली. मला पाहिला, त्यात सुद्धा इथं राहिल्यामुळं तिला त्रास किती होतो हे सांगण्यातच सगळा वेळ गेला. बाकीचे भाऊ तर तोंड दाखवायला सुद्धा आले नाहीत. एका भावानं तर माझं चांगलं ठरलेलं लग्न मोडलं, मुलीच्या बापाला सांगितलं ह्या अर्ध मेल्या माणसाला कसली मुलगी देता. हे जग अतिशय निर्दय आहे रश्मी, नियतीची थप्पड खाण्यापूर्वीच सावध होणं चांगलं. असीम, माझे अनुभव मी तुला सांगायला लागलो तर ते ऐकून तुला वाटेल मी फार कोलमडून पडलेला माणूस आहे, पण नाही, एवढं होऊन सुद्धा मी अतिशय नॉर्मल आहे. असीम, माझं नवं नवं लग्न झालं होतं, रश्मीच्या सहवासात जास्तीत जास्त वेळ राहावं असं मला वाटत होतं, पण मला स्पेशल टूरवर पाठवण्यात आलं. का तर कंपनीची सेल्स फिगर फार डाऊन झाली होती, काहीतरी धडपड करणं जरुरीचं होतं म्हणून 2 महिने काम केलं. रात्र पाहिली नाही की दिवस पाहिला नाही. माझी ही सोन्यासारखी बायको माझी वाट पाहत असेल हेच मी विसरलो. खाणं पिणं राहणं कशाचाच काही ठावठिकाणा उरला नव्हता. कोणत्याच गावात 2 दिवसापेक्षा जास्त दिवस कधी राहिलो नाही. गाडीचं स्टेअरिंग सांभाळत एका गावाहून दुसऱ्या गावाकडे धावत राहिलो. आणि जेव्हा सेल वाढला, माझा झोनल मॅनेजर सगळं क्रेडिट अलगत घेऊन बसला. त्याला ताबडतोब 5 इन्क्रीमेंट्स मिळाली आणि 2 महिन्यात प्रमोशन सुद्धा. त्या माणसानं मॅनेजमेंटच्या समोर माझ्या नावाचा साधा उल्लेख देखील केला नाही, चकार शब्द काढला नाही माझ्या कामगिरीबद्दल. मी जिथं होतो तिथंच राहिलो. असीम, या सगळ्या प्रकाराला काय नाव देशील तू?
2: हा तर चक्क अन्याय आहे सर.
0: या जगात प्रत्येक क्षणी प्रत्येक घटकेला अन्याय होत असतो. नातेवाईक, मित्र, हकीम सगळेजण तुमचा फायदा उठवायला बघत असतात. अरे आपण खूपच सिरियस झालं. लेट्स एन्जॉय, कम अँड डान्स. कम ऑन
2: डान्स.
0: हा, रश्मी बरोबर, चक्क माझ्या बरोबर. कम ऑन.

0: मिस्टर आणि मिसेस मेहरांची आणि माझी ओळख देख होऊन 2-4 दिवसच झाले होते, पण मला वाटायचं मी एखाद्या ग्रहणासारखा चंद्र आणि सूर्याच्या मध्ये आलोय. मग वाटायला लागलं की मी दोघांमधला एक सेतू आहे, दोघांमधला कम्युनिकेशन चॅनेल. मिस्टर मेहराने आग्रह करून मला त्यांच्या घरीच राहायला ठेवून घेतलं आणि माझी जबाबदारी अधिकच वाढली. मी एक 2-डायमेन्शनल तजवीज झालो. मिस्टर मेहरा आणि मिसेस मेहरा दोघंही ज्यात डोकावून स्वतःला पाहू शकतात अशी तस्वीर. हा अनुभव कसा आंबटगोड वाटला. कधी कधी एखादं नाटक चाललंय असं समजून मी तटस्थ प्रेक्षक बनायचो, तर कधी कधी मी स्वतःच अंतर्बाह्य हादरून जायचो. मिस्टर मेहरा मला जरा जास्तच महत्व देतात, पण मिसेस मेहरा अशा अवघडल्यासारख्या वाटतात की मला भीतीच वाटते. एक दिवस मिसेस मेहरा हातामध्ये चक्क टॉवेल आणि माझे आंघोळीचे कपडे घेऊन आल्या. अरे अरे अरे, मी स्वतःच घेतले असते, तुम्ही कशाला त्रास घेतला?
1: यात त्रास कसला?
0: अरे पण
1: सतीशला तर वाटत की मी तुमची देखभाल नीट करीतच नाही.
0: म्हणजे इतके दिवस मी इथे राहतोय आणि अजून मला पाहुणा समजताय? नाही, म्हणजे याचा अर्थ मला लवकरात लवकर स्वतःसाठी जागा शोधणं भाग आहे.
1: नाही नाही, तुमचं काहीतरी गैरसमज होतोय.
0: गैरसमज?
1: माझं म्हणणं
0: नाही, म्हणजे
1: सतीशचं म्हणणं असं की ज्या सुखसोयी तुम्हाला मिळायला हव्यात त्या इथं मिळत नाहीये.
0: पण यापेक्षा जास्त सुखसोयींची अपेक्षा आम्ही माझ्या नातेवाईकांकडून देखील करणार नाही.
1: अंड कसं बनवू?
0: अर्थातच सगळ्यांसाठी जसं असेल तसंच.
1: अच्छा, मग प्राय करते.
2: हा हा, म्हणे प्राय करते, कुणाला आवडे न आवडो फ्रायच करणार.
1: मी ह्याला विचारलं होतं, ते म्हणाले सर्वांसाठी जसं जमेल तसंच चालेल.
2: ते म्हणाले आणि तू मान्य केलंस. अगं, तू या माणसाला ओळखत नाहीयेस. ही VIP सन.
0: मी एवढा मोठा नाही सर.
2: तुम्ही असली जबरदस्ती करणार असाल ना तर आपल्या बॉसला धमकी देतोय. जाणे दो यार, हा तुमच्या दोघांतला मामला आहे, आपापसात काय ते बघून घ्या.
1: तुम्हाला कसं अंड बनवून देऊ ते नाही सांगितलं.
2: चालेल प्राय.
0: तुमची हरकत नसेल तर जरा आंघोळ करून घेतो.
1: त्यासाठी देखील बॉसची परवानगी हवी का? अरे बाबा, हे घर आहे, ऑफिस नव्हे.
2: रश्मी, खर तर हा माझ्या हाताखाली ज्युनियर म्हणून काम करणार माणूस आहे. मला हवं ते त्याच्याकडून करून घेऊ शकतो मी.
1: अच्छा,
2: तरी सुद्धा मनापासून खुश होऊन त्यानं काही केलं दिलं तर ते फार चांगलं होईल.
1: तुमचं कॅल्क्युलेटिंग नेचर चांगलंच माहितीये मला, यासाठीच त्याची एवढी खातिरदारी करायला लावता मला.
2: त्याच्या वडिलांच्या रेप्युटेशन बद्दल सर्व माहिती मिळवले मी. हा काम जमवेल तर सर्वांना मागे सारून सरळ सरळ सेल्स मॅनेजर बनू शकेल.
1: पण एरवीही 2-3 वर्षात तुम्हाला प्रमोशन मिळणार आहेच ना.
2: यू सिली गर्ल, कोणती चीज लुबाडून उरबाडून खेचून घेण्याची मजा आहे ती खुल्लम खुल्ला घेण्यात कशी येणार?
1: स्वतःच्या इच्छावर ताबा ठेवलास तर ते अधिक चांगलं होईल सतीश.
2: मग काय साधू बनू, हिमालयात जाऊ? याचीच तर चीड आहे मला. मला जगायची इच्छा आहे, कोणतीही किंमत देऊन मला जगायचं आहे. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी थांबावं लागलंय, चुरावं लागलंय, ताटकळावं लागलंय मला. आता इतरांना ताटकळत ठेवायचं आहे, त्यांना दाखवत दाखवत खिजवत खिजवत सुख लुटायचं आहे मला. वेळ पडलीस तर दुसऱ्याचं सुख हिरावून घेऊन सुद्धा.
1: तुझ्या बोलण्याची भीती वाटते मला सतीश.
2: जा ब्रेकफास्टची तयारी कर.

0: अरे बघा कुणीतरी, कोण आलंय ते?
1: तार आहे
0: कुणाची?
1: मला? बापरे, भलतीच आफत आली. इथं माझीच राहायची पंचायत, आणि त्यात भर म्हणून बाबा पण इथे येत आहेत.
2: हा सॉरी, मी तार पुरती वाचली सुद्धा नाही. लिहिलंय आपल्या चेअरमनचे गेस्ट म्हणून येत आहेत.
0: चेअरमनचे? अच्छा.
1: हा,
0: त्यांच्याशी जरा भेट वगैरे घडून द्याल ना आमची.
2: जरूर जरूर.
3: का ऑफिसला जायला आता नाही वाटत? उशीर होत. ब्रेकफास्ट साठी किती आरडा ओरडा केलात मगाशी.
0: अगं अगं, असीमच्या वडील येत आहेत.
3: असं
0: तुला काहीच वाटलं नाही हे ऐकून?
3: आणखीन काय प्रतिक्रिया?

0: माझा मूड खराब करायला हिला मजा वाटते.
1: तुम्हा दोघांमध्ये एक बेसिक डिफरन्स आहे.
2: अगदी बरोबर बोललात तुम्ही.
0: तुला कुणीतरी समजू शकतं याचा मला आनंद होतो. जेव्हा मी बॅचलर होतो तेव्हा मला देखील दुसऱ्यावर प्रभाव पाडण्याची अशीच खुमखुम येत असे.
1: पण मी तर तुमच्या कोणत्याही बाबतीत
0: मुळीच नाही यार. वैवाहिक जीवनातला एकसुरीपणा असल्या प्रसंगामुळे जातो उलट. असले खटके खुटके नसतील तर प्रत्येक शादी सुद्धा माणूस आत्महत्या करेल.
1: सर, तुमच्या प्रत्येक वाक्यातून तुमचा अनुभव बोलत असतो.
2: मस्का लावला ना आपल्या बॉसला.
0: तो कसला मस्का लावतोय मला. आता मस्का लावायची पाळी माझी आहे.
1: कसला मस्का सर? तुम्ही माझं लेग पुलिंग करताय.
0: मस्का मस्का म्हणजे लोणी जे ब्रेकफास्टच्या टेबलवर आपल्या दोघांची वाट पाहते. चला ब्रेकफास्ट करू.

माझ्यात आणि असीममध्ये कसले संबंध जुळवायचे होते सतीशच्या मनात ते मला कधी कळलंच नाही. ते माझ्यावर नाराज आहेत की असीमवर तेही कळलं नाही. मी स्वतःकडून अगदी अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला पण रोज काही ना काही प्रसंग घडायचाच. मी असीमपासून जितके दूर जायचा प्रयत्न करायचे ना तितके सतीश त्याच्याशी बोलायला मला भाग पाडायचे. का कुणाच ठाऊ पण असीमपेक्षा सतीशची जास्त भीती वाटायची मला. एकाएकी माझ्याच घरात मलाच बरक वाटायला लागलं. वाटलं सतीशनं एखादा मुखपटात चढवलाय. त्याचे आणि माझे संबंध अगदी औपचारिक झालेत. असीमची तोल तोल करण्यात जरा जरी काही कमी पडलं तरी ते मला रागवत असत, मला वेडं वाकडं बोलत. त्या दोघांच्या मध्ये उभं राहिलं की मला किती एकाकी वाटायचं, दोघेही बरके वाटायचे, अगदी अनोळखी. सतीशच्या वागण्याचा अर्थ लावता लावता भलताच गुंतावायचा आणि त्या गुंत्यात मीच अडकून बसायची. आणि ज्या दिवशी मी निर्गाठ सुटली त्या दिवशी मी एकदम आकाशातून जमिनीवर कोसळली.

0: आत्ताच आपण शिशिरफूल या अनुभवनाट्याचा भाग पहिला ऐकला. मूळ लेखक कांती देव, मराठी अनुवाद नीता गद्रे, यातील सहभागी कलाकार सतीश सुनील वंजू, आशिम विजय रानडे, रश्मी सुनीता बापट. सादरकर्ते होते महेश केळुसकर.
1: श्रोते हो, आत्ताच आपण नभोनाट्य भाग पहिला ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्स, OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला. बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनी.

श्रोते हो नमस्कार. AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीच्या प्रसारणात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रात्रीचे 11:11 झाली आहेत. सुरुवातीला जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. रात्री 10:00 नोंद झालेल्या वृत्तानुसार आज मुंबई शहर आणि उपनगरात कमाल आणि किमान तापमानाची नोंद कुलाबा येथे कमाल 36° सेल्सिअस आणि किमान 27° सेल्सिअस, त्याचप्रमाणे सांताक्रूज येथे कमाल 38° सेल्सिअस किमान 24° सेल्सिअस इतकी नोंदवण्यात आली. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 85% आणि सांताक्रूज इथं 67% इतकं नोंदवण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई आणि उपनगरात उष्णतेच्या लाटेसह आकाश निरभ्र राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल आणि किमान तापमान 38° सेल्सिअस आणि 25° सेल्सिअस एवढं असेल. तर हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:12 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

श्रीकांत पारगावकर आणि अनुराधा मराठे यांनी गायलेलं, महेश पिया यांनी संगीतबद्ध केलेलं डॉक्टर माधव मुतालिक यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. यानंतर आपण ऐकूया मिलिंद इंगळे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं कवी सौमित्र यांचं गीत.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. यानंतर कार्यक्रमात आपण ऐकूया शोभा जोशी यांनी गायलेलं, यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं वसंत बापट यांचं गीत.

या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित सूर्यकांत खडाळकर आणि सहकारी यांचं सुंदरी वादन राग सरस्वती. विलंबित गत 1 तालात आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे समजय करंदीकर यांनी. ऐकूया पंडित सूर्यकांत खडाळकर आणि सहकाऱ्यांचं सुंदरी वादन राग सरस्वती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकलत पंडित सूर्यकांत खडाळकर आणि सहकारी यांचं सुंदरी वादन राग सरस्वती. त्यांना तबला साथ केली होती समजय करंदीकर यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचे 12 वाजत आहेत. आमचे हे कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकत आहात. आकाशवाणीच्या संग्रहातून कथांतर भाग 12 प्रसारित करीत आहोत.
1: सांगणं गोष्ट ऐकणं या निसर्गदत्त गुणांमुळेच माणूस माणूस आहे. कथांतर

श्रोतेहो नमस्कार. ऐकूया मुकुंद टाकसाळे यांची कथा बाळंत पर्यटन. शीर्षक संगीत आशुतोष कुलकर्णी यांचं, सादरकर्त्या गौरी.

0: शिकागो, 12 डिसेंबर 2015. प्रिय सरोज, खुश अखे तुला मेल लिहायला आज मुहूर्त लागला बघ. खर तर आज जरा निवांतपणा मिळालाय तर खुशाल 2-4 तास ताणून द्यावी असं वाटत होतं. डोळ्यावर झोप आली आहे, पण अंथरुणाला पाठ लावली तर झोप येणार नाही याची खात्री आहे. अगं कंबर विलक्षण दुखतीये, मणका अगदी मोडून गेलाय. सरोज अगं इकडच्या गाद्या म्हणजे गुबगुबीतपणाची कमाल आहे ग. नुसतं त्यावर पडायचा अवकाश की देह विधभर आत जातो. तिथं धड योगासनही करता येत नाहीत. अगं तिथून पटकन उठता देखील येत नाही. इराला म्हणजे आमच्या गोडूल्या नातीला मांडीवर घेऊन जोजवायचं म्हटलं ना की आपण त्या गादीतून परत उठू शकू की नाही याची खात्री वाटत नाही. शिवाय घरभर अहोरात्र भळाळा वाहणारा एसी, एसीच्या थंडगार हवेत पहिल्यांदा फार मज्जा वाटली. पण अगं इतकं सतत इतक्या गाठ्यात राहायची सवय नसते ग आपल्याला. पण माझा सुभाष, माझा नवरा सुभाष तर आल्यापासून स्वेटर आणि कानटोपी घालून त्या खोलगट गादीवर कम्फर्टर पांघरून आडवा झालेला असतो. कम्फर्टर म्हणजे काय ग, जरा गुबगुबीत पॉच गोधडी म्हणता येईल. अगं लग्न झाल्या झाल्या सुरुवातीला, आणि तेही एकदाच, आम्ही हनीमूनला म्हणून माथेरानला गेलो होतो. तेवढंच काय ते आयुष्यात पर्यटन वाटायला आलेलं. त्यातसुद्धा सुभाषनं पहिल्याच दिवशी घोड्यावर बसायची आईट केली, त्यामुळे त्याची कंबर पुढे 3 दिवस बेदम दुखत होती. त्याच्या कमरेला सकाळ संध्याकाळ आयोडेक्स सोळणं ही आमच्या रोमॅन्सची हाईट होती. असो हे थोडं विषयांतर झालं. तर अगं पुष्करचा शिकागोवरून एका संध्याकाळी फोन आला, त्याला आणि आमच्या सुनेला म्हणजे प्रीतीला. आम्हाला दोघांना साधा एक कॉल करायला कधी वेळ नसतो, व्हिडिओ कॉल तर लांबच. पण अचानक व्हिडिओ कॉल सुरू झाल्यावर सुभाषनं घाईघाईनं गंजी फ्रॉकवर शर्ट चढवला.
1: आई, अहो तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे.
0: अगं प्रीतीच्या आवाजात आज विशेष गोडवा होता. एरवी पुष्करनं क्वचित व्हिडिओ कॉल केला ना तरी मागे एकाग्र चित्तानं मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेली दिसते. सुनेचा एवढा गोड आवाज प्रथमच ऐकून मी कान टवकारले.
2: प्रीती थांब थांब, मला सांगू दे ना प्रीती.
1: नाही ए पुष्कर, नाही मी सांगणार आहे. अहो आई,
0: हा
1: तुम्ही दोघही आता आजी आजोबा होणार आहात.
0: अगं काय सांगतेस का,
3: कॉंग्रॅच्युलेशन तुमचं दोघांचं आणि आजीचं. कॉंग्रॅच.
0: अगं बाई खरंच खूप छान.
1: पण तेव्हा आता बॅग भरायला लागा, तुम्हाला दोघांना लगेचच इकडे निघावं लागणार आहे. हा आई, डिलिव्हरीच्या 1 महिना अगोदर तुम्हाला यावं लागणार आहे.
0: सांगतेस का,
1: म्हणजे आईच येणार होती माझी, पण तिला एकदम 3 महिन्याची रजा नाही हो मिळत.
0: बरोबर आहे. आम्ही दोघांनी एक शहाणपणा केला होता, मुलगा अमेरिकेत म्हटल्यावर कधी ना कधी तिकडे जावं लागणार असा सुज्ञ विचार करून आम्ही मुंबईला जाऊन 4 वर्षापूर्वीच व्हिजा काढून ठेवला होता. हे सुभाषचं डोकं, हं, त्यानं दोघांच्या सरकारी नोकऱ्या चालू असतानाच व्हिजा काढायचा निर्णय घेतला. दुसरी लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे आमचा इंटरव्ह्यू घेणाऱ्या गोऱ्या साहेबाचं एक अक्षरही आम्हाला त्यावेळी कळलेलं नव्हतं. सुभाष आपल्या त्याच्या बावळट चेहऱ्यावर आत्मविश्वासाचा आव आणून अंदाजपणचे उत्तर देत होता. गोऱ्या साहेबालाही आम्ही काय उत्तर देतोय ना ते समजत नसावं, पण त्यानेही अगदी समजत असल्याचा आव आणला होता. त्या सकाळी गोऱ्या साहेबाचं मडमेशी भांडण झालेलं नव्हतं, त्यामुळे प्रसन्न मूडमध्ये होता. आणि त्या आनंदाच्या भरात आम्हाला दोघांनाही व्हिजा देऊन टाकला त्यानं. एरवी व्हिजा द्यायला आणि नाकारायला सबळ असं कोणतंही कारण लागत नाही म्हणतात. अशा रीतीनं अचानक धनलाभ व्हावा तसा 10 वर्षांचा टुरिस्ट व्हिजा आमच्या पदरात पडला. नंतर सुभाष त्याच्या ऑफिसमधल्या समवयस्क बायकांबरोबर बरेच दिवस.
3: काय तो इंटरव्ह्यू किती अवघड असतो, हा अवघड असतो, आणि कशी स्मार्ट उत्तर सफाईदार इंग्लिश मध्ये द्यावी लागतात, दॅट यू डोंट नो. या वेल रियली, हा या
0: हे अगदी रंगवून रंगवून सांगत असायचा सा।

0: आणि त्याही थपथपलेल्या चेहऱ्यानं त्याचं कौतुक करत ऐकत राहायच्या.
1: इट्स ओके इट्स ओके या या.
0: पण पुढं मुलाचं आणि सुनेचं प्लॅनिंग जरा जास्तच रेंगाळलं. आम्हाला दोघांनाही स्पॉन्डिलायसिसचा त्रास सुरू झाला. आता बाळ जेव्हा येईल तेव्हा त्याला घ्यायला आम्हाला जमणार की नाही अशी चिंताही वाटू लागली. आणि अगं तोच ही आनंद वार्ता कानावर येऊन धडकली. अर्थात तोपर्यंत आता माझं वय 60 आणि सुभाष 65 झुकायला लागलाय. पण वय विसरून आम्ही आनंदात मग्न झालो. मला तर या निमित्तानं विमान प्रवास घडणार याचाच कोण आनंद झाला. अगं सुभाष तर पटकन मॉलमध्ये जाऊन त्याला 2 जीन्स आणि पोटावर मोठाली चित्र असणारे 2 भडक टीशर्ट विकत घेऊन आला. कारण नसताना अचानक केसही रंगवायला सुरुवात केली त्यानं. तर बर का सरोज, परदेशी जायचं म्हणून आमचीही तयारी अगदी जोरात सुरू झाली. तिथे डिसेंबरात बर्फ पडतो म्हणून आम्ही दोघांनी अगदी भारी पैकीचे स्वेटर आणले. असे स्वेटर की जे परदेशात फक्त बर्फ पडल्यावर आणि हिमालयातच ट्रेकिंगसाठी उपयोगी पडले असते. शिवाय सुभाषला त्याच्या ऑफिसातल्या स्टाफनं निरोप दिला तेव्हा दिलेली एक भडक रंगाची शालही त्यानं खूप थंडी असेल तर असू द्यावी सोबत म्हणून बरोबर घेऊन ठेवली होती. खरं तर सांगू का, कुणाच्या तरी 75 खपवावी म्हणून आम्ही ती जपून ठेवली होती. पण तीही आता आमच्याबरोबर अमेरिकेच्या विमान पर्यटनाला निघाली. आणि कुणीतरी भेट दिलेली कानटोपीही थंडीची पूर्वतयारी या सदरात बॅगेत टाकून देण्यात आली. एकीकडे आमच्या अशा या कपड्यांची भर बॅगेत पडत असतानाच प्रीतीची आई तिला रोजच्या रोज फोन करून बाळणपणाच्या पूर्वतयारीसाठी काय काय लागेल ते सांगत होती. प्रीती तीच यादी आमच्याकडे कधी व्हॉट्सअपवरून किंवा कधी ईमेलवरून रोजच्या रोज फॉरवर्ड करत होती. अहो आई, प्लीज ब्रिंग वावडिंग, वेखंड, ज्येष्ठमध, बाळंत शोपा, ओवा, सुंठपूड, बाळंत काढा 3 बॉटल्स, खसखस, हळी, डिंक. बाई बाई बाई बाई बाई बाई ग, अलीकडे पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार रूढ झालेत. कृषी पर्यटन, आरोग्य पर्यटन, एक्झॉटिक काश्मीर, स्वप्नील स्वित्झर्लंड, फक्त बायकांचं माय फेअर लेडी आणि फक्त पुरुषांचं माय अनफेअर जेंटलमन, असं काय न काय. एक प्रकार मी तुला सांगणार आहे तो म्हणजे बाळंत पर्यटन. अगं अलीकडे ज्यांची मुलं परदेशात असतात ना त्यांना या आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा फुकट लाभ मिळतो. त्यामुळे बहुतेक जण जेव्हा परदेशातून, विशेषतः अमेरिकेतून, मुलाकडून किंवा मुलीकडून गोड बातमी ऐकतात तेव्हा त्यांच्या हुरळण्याला सीमाच राहत नाही. माझंही तसंच झालं ना म्हणा. आमची या पर्यटनाची तयारी सुरू झाली ती भल्या मोठ्या 2 बॅगा खरेदी करण्यापासून. खरेदी करण्यासाठी आम्ही वेड्यासारखे नेहमीप्रमाणे स्कूटरवर गेलो.
1: एक मिनिट, या 2 बॅगा घेऊन तुला कसं मागे बसता येईल? पडशील ना आणि बॅगाही पडतील. हे बघ, तू स्कूटर चालव हा आणि मी ह्या 2 बॅगा आहेत का माझ्या डोळ्यासमोर. मला तू दिसत नाही, रस्ता दिसत नाही. हा हळू चालव, हा हळू चालव. हा
0: तर त्या 2 मोठ्या बॅगा आणि सुभाष त्या तिघांना सांभाळताना माझी होणारी तारांबळ पाहून आजूबाजूच्या साऱ्यांनाच हसू येत होत. अगं सिग्नलला तर मी पडेन की काय असं वाटत होत. कसे बसे आम्ही दोघं घरी आलो. आमचं घर 3ऱ्या मजल्यावर आहे पण रिकाम्या बॅगा नेणं मुळीच अवघड नव्हतं. नंतर दोन्ही मोठ्या बॅगांचे आज जे वाचलेले राहिले ते प्रवासाला निघेपर्यंत. रोजची प्रीतीची व्हॉट्सअपवरून नवी यादी जाहीर व्हायची आणि आम्ही धावत सुटायचो. तुळशीबागेतल्या काष्ठौषधीच्या दुकानातून वावडिंग, वेखंड, बाळणशोपा, सुंठपूड, बाळणकाढा नंबर 1, 2, 3 अशा नानाविध गोष्टी खरेदी करताना वेळ कसा जायचा ते समजायचं देखील नाही. एकदा सुभाषची भोचक प्रमिला त्या घरी आली होती. सहज बोलल्याप्रमाणे दाखवत सुभाष देखत म्हणाली,
2: परवा तुळशीबागेत होतीस का तू?
0: कुठल्या बॅगेत म्हणाला?
2: हा
0: नाही, माझ्या डोक्यात सतत आ वासलेल्या बॅगा, त्यामुळे मी त्यांना विचारलं.
2: माणक्यांचं यंत्र आहे, खूप चांगलं आहे ग, ट्राय कर. एकदम स्पष्ट आणि स्वच्छ ऐकू येतं. मी परवाच तो दागिना कानावर चढवला.
0: आत्या अजून मी 60 आहे, 75 नक्कीच ते कानावर चढवीन.
2: हळू हळू ग, आता कानाला

0: मित्र असल्याने मला हळू बोललं तरी सगळं नीट ऐकू येतं. मला सांग, पुष्कर आलाय का?
1: नाही हो. का?
0: काही नाही, मी राम मंदिरात प्रवचनाला चालले होते परवा. तुझ्या बरोबर कुठला तरी जीन्स मधला तरुण दिसला. नाही म्हटलं तरी थोडं आश्चर्यचकित झाले, कारण पुष्कर आला तर डिसेंबरात येतो, नाही का ग? नाही का रे सुभाष?
2: थँक्यू. हा आत्या.
3: सुभाष मात्र स्वतःवर भलताच खुश झाला. माझ्या जीवाचा नुसता संताप झाला. मी न राहून म्हणाले, तो होय आहो तो माझा नवा प्रियकर बॉयफ्रेंड. साठी तितका तरुण प्रियकर मिळायला भाग्य लागतो, नाही का?
0: काय तरी बाई तुझं अगोचर बोलणं. तुळशी बागेत काष्ठौषधीच्या दुकानात जाताना दिसलीस तेव्हा नक्की काहीतरी गुड न्यूज असणार असं म्हणून 75 रुपयांची रिक्षा करून आले तर तुझं हे असलं बोलणं. शे,
3: मला इतका राग अनावर झाला होता ना की मी त्यांना गोड बातमीचा पत्ता तर लागू दिला नाहीच.
2: रागवू नको ना, तू रागवू नको.
3: साधं चहाचं पाणी देखील विचारलं नाही.
2: तू रागवू नको.
3: गेल्या तशाच तणतणत.
2: तू रागवू नको. त्यांनी स्तुती केली ना माझी.
3: तुला सांगते, इथे शिकागोला प्रीतीनं अंग प्रदर्शन करणारा ड्रेस घातला तेव्हा मी सहज काहीतरी बोलले तिला. नाही म्हणजे आपली मुलगी असती तर आपण नसतो का ग बोललो. त्यावर ती फणकाऱ्यानं म्हणाली,
4: आई ही अमेरिका आहे, इथं कुणी काहीही केलं तरी दुसऱ्याच्या भानगडीत नाक खुपसत नाही. सुनेच्या बेबी शॉवरला सासू आपल्या प्रियकराच्या हातात हात घालून येते, त्याला बिलगून बसते, चार चौघात त्याचे पापे घेते. नोबडी बॉदर्स. हा सारा भोचकपणा आपल्या इंडियात.
3: ही प्रमिला त्या अमेरिकेत आली असती ना तर तिनंच विमानतळावरील सिक्युरिटीच्या अधिकाऱ्याला खाजगी प्रश्न विचारून भंडवून सोडलं असतं आणि त्यानं तिची गठडी वळून आल्या पावली ते पार्सल भारतात परत पाठवलं असतं. पण प्रीती हे असं म्हणल्यापासून मी सुद्धा कानाला खडा लावला. हा बाय द वे, अगं बेबी शॉवर म्हणजे आपल्याकडचं डोहाळं जेवण. मी प्रीतीला म्हटलं, तुला काय हवं नको ते अगदी मनमोकळेपणानं सांग. तिनं काय सांगावं म्हणाली,
4: हा मला ना भेळेची पाकिटं आणा बस.
3: प्रीतीच्या आईनं सुमित्रानं मात्र ती आणि चंद्राचा झोपाळा भेट दिला. चंद्राच्या त्या प्लॅस्टिकच्या कटआउटनं एक मोठी बॅग अर्धी भरली. धनुष्य तर बॅगेत मावणं शक्यच नव्हतं. कॅरी ऑन लगेजमध्ये नेणं भाग होतं. नाही म्हणजे तसं त्याचं वजन कमी होतं म्हणा. सरोज, अगं सुनेला घरचं लिंबाचं लोणचं मिळावं म्हणून एक मोठी बरणी लिंबाचं लोणचं घातलं. आजच्या काळात लोणचं घालणं इज नॉट अ जोक, हं यू नो. त्याचप्रमाणे घरचं तू बाळंतिणीला मिळावं म्हणून तेही साठवत साठवत बरणी भर करून ठेवलं होतं. अगं दोन्ही चिनी मातीच्या मोठ्या बरण्या आणि झोपाळ्याचा चंद्र कायमचा आ वासलेल्या एका बॅगेत टाकल्यावर आकारमान आणि वजन या दोन्हीमुळेही बॅग एकदम भरलीच. नंतर सुभाषचे नुकतेच अमेरिकावारी करून आलेले मावस काका, अगं त्यांना आम्ही गजाभाऊ म्हणतो गजाभाऊ, या दोन्ही बरण्या पाहून म्हणाले,
5: या बरण्या हो केवढ्या वजन झालेत, याचंच वजन 23 किलो भरायचं. चालणार नाहीत, चालणारच नाहीत. होय, आणि त्या शिवाय कपड्यांना बाळाच्या दुपट्यांना डाग पडतील ते वेगळेच. आता या दोन बरण्या वाया जातील असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी माझ्या घरी घेऊन जातो, नाही का? म्हणजे वाया जाण्यापेक्षा कुणाच्या तरी पोटात जाईल तूप लोणच.
6: वा गजाभाऊ, अगदी शोभेच बोलला.

0: गजाभाऊंचा डोळा त्या दोन बरण्यांवर होता हे स्पष्ट होतं. पण या दोन्ही गोष्टी बराच काळ टिकतात हे गजाभाऊंना ठाऊक नव्हतं. अगं एवढं कष्टानं केलेलं लोणचं आणि घरचं तूप गजाभाऊंच्या नरड्यात ओतायला आम्हाला काही वेळ लागलेलं नव्हतं. गजाभाऊ गेल्यावर सुभाष कोपऱ्यावरच्या धनलक्ष्मी मिनी मार्केटमध्ये जाऊन दोन्ही बरण्यांचं वजन करून आला तर जेमतेम 5 किलो भरलं ग ते. लोणच्याची बरणी पाहून राजस्थानी दुकानदार सुभाषला म्हणाला,
1: काय सुभाष भाई, सुभाष भाई
2: काय
1: रिटायरमेंट नंतर लोणच्याचा धंदा सुरू केला का?
2: लोणच्याचा धंदा आणि मी काय बोलता शे
1: सुभाष भाई, असं कर ना.

0: सुभाषे वजन करून वर येतो न येतो तोच सुमित्रा म्हणजे प्रीतीची आई गं तशाच तुपाच्या आणि लोणच्याच्या दोन बरण्या घेऊन धापा टाकत वर आली. अगं जुनं बांधकाम असल्यामुळे आमच्या बिल्डिंगला लिफ्ट नाही ना, त्यामुळे वजनदार काही घेऊन कोणीही तिसऱ्या मजल्यावरच्या आमच्या घरी आला की धापा टाकतच वर येतो. आमच्या प्रीतीच्या आईचं मन दुखवायला नको म्हणून तिला वस्तुस्थितीची जाणीव करून दिली नाही, निमूटपणे त्या बरण्या घेतल्या आणि आमच्याच घरी ठेवून दिल्या. पण खरं सांगू का गो, या साऱ्या धावपळीत सुभाषचे मात्र फार हाल झाले. प्रत्येक बॅगेचं वजन 23 किलो राहतं की नाही हे पाहण्यासाठी त्याला त्या जड बॅगा अनेकदा धनलक्ष्मीपर्यंत वाहून न्यायला लागल्या. घरी आल्यावर एखादी वस्तू कठोर अंतकरणानं कमी करायला लागायची. काही वेळा अमेरिका सरकारचे काही चमत्कारिक नियम आडवे आहेत कारण तिणीसाठी मुद्दाम 1/2 किलो खसखस घेतली होती. खसखस आफूच्या बोंडांपासून बनवतात हे मला सुद्धा ठाऊक नव्हतं. हो गजाभाऊंनी सांगितलं
1: खसखस खसखस बरोबर नेता
2: हो का
1: अहो खसखस नेली तर तुमची रवानगी थेट अमेरिकन तुरुंगात.
2: अहो गजाभाऊ काय बोलताय.
1: हो आणि शिवाय तुमचा मुलगा आणि सून हे ड्रग रॅकेट मध्ये आहेत की काय असं त्यांना वाटेल, त्यांनाही तुरुंगात धरतील. अर्थात एका दृष्टीनं ही इष्टापत्तीच नाही का?
2: काय बोलताय, काय कसं इष्टापत्ती?
1: अहो त्या निमित्तानं तुम्हाला अमेरिकेतला तुरुंग आतून कसा दिसतो हे पाहायला मिळेल.
2: काय हसताय?
1: हो आणि सुनेच्या पोटी श्रीकृष्णच जन्माला येणार असेल तर तुम्ही तरी कसे थांबवणार?
2: काय बोलताय त्यांना वाटत.
0: सरोज, गजाभाऊंना त्या दोन बरण्या दिल्या नाहीत या रागावर त्यांनी हे एवढं स्वप्नरंजन करून दाखवलं. शुभ बोल गजा असं मनातल्या मनात त्या विघ्न संतोषी माणसाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करून आम्ही गजाभाऊंना चहाही न पाजता तातडीनं निरोप दिला. येणाऱ्या पाहुण्यांना चहा करण्यात आणि त्यांचे फुकटचे सल्ले ऐकण्यात नाही म्हटलं तरी बराच वेळ जायचा बाई, त्यामुळे मी कुणाला चहाचं विचारायचं नाही असं धोरण आखलं होतं. वास्तविक खसखसच काय, कोणत्याही बिया अमेरिकेत न्यायला परवानगी नाही. अखो चांगला 5 किलो आंबेमोहर तांदूळ ग्राहक पंचायतीतून मुद्दाम बाळंतिणीला होईल म्हणून आणला होता, पण तो न्यायला परवानगी नाही असं समजलं ते नंतर. पण बरं तर बरं, वेळीच समजलं, नाहीतर त्या गोऱ्या अधिकाऱ्यांनी तांदूळ जप्त करून नंतर बिर्याणी करून चापली असती, त्यामुळे लाडू करण्यासाठी घेतलेले हाळीवसुद्धा बाद. मेथ्यांचे लाडू करण्याचं माझं स्वप्न मात्र हवेतच विरलं. हो पण त्यामुळे प्रीतीला आनंद झाला. अगं मेथीचा लाडू ही कल्पनाच तिला सहन होत नाही. तर सुभाष रोजच्या रोज संध्याकाळी 1-1 बॅग खाली नेऊन कोपऱ्यावरच्या धनलक्ष्मीतून वजन करून आणायचा. बॅगांना चाको होती ग, पण जिन्यावरून खाली नेताना त्या एकदा का गडगडायला लागल्या की सुभाषला आवरायच्या नाहीत. ही कसरत साधारणपणे त्यानं 20-21 दिवस तरी केली, त्यामुळे त्याचा खांदा अगदी चमत्कारी काखडला ग. नंतर तर चालताना सुद्धा एक खांदा कायम वर करून चालायला लागला. शिवाय तिथल्या वजनावर सुद्धा त्याला बॅगा उचलून ठेवायला लागायच्या आणि उतरवायला लागायच्या. सुरुवातीला दुकानदारानं 1-2 दिवस बॅगा चढवायला आणि उतरवायला मदत केली, पण सुभाष आता रोजच वजनासाठी येणार म्हटल्यावर त्याचाही मदतीचा उत्साह आटला. इतकं सगळं झाल्यावर आमच्या समोरच राहणारे रानडे काका सुभाषला म्हणाले
3: काय हो
2: काय हो
3: नाही म्हटलं तुम्ही रोज संध्याकाळी या बॅगा घेऊन कुठं जाता?
2: हो घेऊन जात नाही, परतही येतो घेऊन.
3: पण कुठं जाता?
2: अहो रानडे काका परदेश प्रवासाची तयारी चाललेली आहे. अहो परदेश प्रवासाला जातो.
3: अरे वा पण एवढं करण्यापेक्षा जर मला तुम्ही वजन करण्याचं स्प्रिंगचं यंत्र मागितलं असतं तर मी शेजार धर्म म्हणून तुम्हाला नक्की दिलं असतं.
2: रानडे काका रानडे काका अजूनही वेळ गेलेली नाही, माझा खांदा आणि कंबर अजून पुरती मोडलेली नाहीये. अजून 10 दिवस तरी रोजच्या रोज

0: कधी बॅगांमधून सामान काढलं जायचं तर कधी भरलं जायचं. एक दिवस प्रीतीच्या आईनं चौघड्यांचं आणि दुपट्यांचं एक भलं मोठं गाठोडं आणून आमच्याकडे सुपूर्त केलं. तिनं सासूच्या सुती साड्यांची दुपटी शिवून घेण्याचा सपाटाच लावला. अखे सुमित्राची सासू शेवटी भयभीत होऊन म्हणाली,
1: अगं सुमित्रा, मला रोजच्या वापरासाठी दोन तरी लुगडी ठेव भाई.
0: अगं तेव्हा कुठं सुमित्रानं आपला हात आखडता घेतला. सुमित्राची सासू तशी हुशार हो, मला वाटतं प्रीतीत ती हुशारी आजीकडूनच आली असणार. सुमित्रा एकदा सासूला घेऊन आमच्या घरी आली होती, तेव्हा आमच्याकडे व्हिडिओ कॉल चालू होता. समोर प्रीतीला पाहून सुमित्राच्या सासूला एकदम कंठ फुटला.
2: हाय आजी, कशी आहेस? बरी आहेस ना?
1: हो,
2: तब्येत ठीक आहे ना?
1: अगं मला काय धाड भरली आहे.
0: इकडचं तिकडचं नोमतोम झाल्यावर आजीच्या आपल्या प्रेमळ नातीला सल्ला सुरू झाला. म्हणाली,
1: आता सासूबाईंना हक्कानं काय हवं नको ते सांग, त्या सुनेला कौतुकाने करून खाऊ घालतील.
0: आईजीच्या जीवावर बायजी उदार.
1: सासूबाई येत आहेत तेव्हा सारं घरचंच खा. अमेरिकेतले कुठलेही बाहेरचे पदार्थ, ते पिझ्झा, पास्ता, नूडल्स, ब्रेड खाऊ नकोस.
2: अगं
1: ते मुळीच चालणार नाही तुला.
2: अगं पण का आजी?
0: आजीच्या सल्ल्यामागे काही शास्त्रार्थ असेल म्हणून तो जाणून घ्यावा या उद्देशानं प्रीतीनं प्रश्न केला.
1: अगं मला अमेरिकेत जाऊन आलेलं कोणीतरी म्हणालं की हल्ली अमेरिकेतली कोणतीही गोष्ट मेड इन चायना असते आणि चिनी लोक सगळ्या पदार्थात अजिनोमोटो घालतात. गरोदर बाईच्या तब्येतीला चांगला नाही तो, असं मी परवा पुरवणीत वाचलंय. ते उगाच कशाला रिस्क घ्यायची म्हणते मी. हे बघ, सासूबाई आता येत आहेत तर त्यांना रोज घरचं करून खायला घालायला सांगायचं. काय
0: सुमित्राच्या सासूबाईंचा हा युक्तिवाद ऐकून आम्ही अवाक झालो. आपल्या आजीची शेवटची सूचना मात्र पुढे प्रीतीने अगदी तंतोतंत पाळली. अर्थात आपल्याही सुनेला खायला करून घालायची तशी हाऊस असतेच नाही का? आपली मुलगी असती तर नसतं का केलं आपण? तर अखेर टॅक्सीने आम्ही निघालो. घाटात वाहतूक कधी कधी तुंबते म्हणून लवकरात लवकर निघा, असा सल्ला जाणकरांनी दिलेला होताच. दुसऱ्या दिवशी पहाटे 2:00 विमान सुटणार होतं तर आम्ही एअरपोर्टवरील सारे इष्टसोपस्कार उरकून आमच्या गेटपाशी संध्याकाळी 8:00 येऊन ठेपलो. तसं आम्हाला चेक इनच्या काउंटरवर, इमिग्रेशनला, सिक्युरिटीला कशालाच फार वेळ लागला नाही, कुणी अडवलंही नाही. चकाचक T2 एअरपोर्टचं अप्रूव लवकर संपलं. मग उरली कंटाळवाणी प्रतीक्षा. इथवर सारं सुखरूप पार पडलं, पण शेवटी विमानात सोडताना शेवटच्या सिक्युरिटी चेकला एका गोऱ्या अधिकाऱ्यानं मात्र सुभाषच्या खांद्याला लटकवलेल्या फुलांच्या धनुष्याला हरकत घेतली. सुभाषला लांबून येताना पाहूनच तो गोरा दुसऱ्या गोऱ्याला म्हणाला,
3: हियर कम्स एडल्ट क्युपिड.
4: हा आला प्रौढ मदन. मी मदन अगं, ऐकलंस का?
0: मला तर ते स्टुपिड असंच ऐकू आलं. चांगली चिडले मी, पण मध्यरात्रीला कुठं भांडण करा असा विचार करून गप्प बसले. पण नंतर सुभाषनं मला क्युपिडचा अर्थ सांगितला.
4: ए, त्यांच्यात ना फुलांचा बाण मारणारा मदन हे छोट बाळ असतं. आणि मग मी त्यांना म्हणजे प्रौढ मदन भासलो. दिस इज नॉट वेपन, दिस इज तिरकामठा. आय एम नॉट आदिवासी. वेपन.
0: त्यांना सुभाष तिरकामठा घेऊन लढायला येणारा भारतीय आदिवासी वाटला की काय नकळे.
4: लिसन, नो वेपन.
0: सुभाष त्यांना आरडाओरडा करून जीव तोडून सांगत होता.
4: नो वेपन, जस्ट अ शोपीस फॉर इंडियन बेबी, स्मॉल बेबी, स्मॉल मॅन, बेबी शॉवर. थँक्यू फॉर प्रेग्नंट वुमन. हा, जस्ट फॉर फोटोग्राफ, फोटोग्राफ, क्लिक क्लिक. दिस इज ओनली फन, फॉर फन. प्लीज सी, यू सी, देर आर नो एरोज ऑन माय बॅग, ओनली दिस.
0: पाठीमागे बाणाचा भाता नाही असं त्याला दाखवायचं होतं, पण त्या गोऱ्यांनी ते धनुष्य काही विमानात जाऊ दिलं नाही. सुभाषनं हुशारीनं अगोदरच त्याचा मोबाईलवर फोटो काढून ठेवला होता म्हणून बरं. प्रीतीला तिच्या आईनं काय चीज पाठवली आहे याचा अंदाज तरी आला. विमानात आजूबाजूला खूप मराठी माणसं होती. साधारणपणे ज्या कोपऱ्यातून जोरजोरात बोलल्याचा आवाज यायचा तिथे तिथे हमखास 50 ते 75 ह्या वयोगटातलं मराठी जोडपं सापडायचंच. विमान सुरू झाल्यावर आम्हाला पहाटे 3:00

0: दरम्यान डिनर की ब्रेकफास्ट ते देऊन ताटकळलेल्या प्रवाशांना एकदाचं झोपवण्यात आलं. मध्ये जागे झालो की आम्ही दोघं हिंदी सिनेमे पाहायचो. 16 तासांचा थेट प्रवास होता ना. नेवारच्या सुभाष त्याचा उच्चार न्यूवॉर्क असं आहे असं म्हणतो. भल्या मोठ्या विमानतळावर उतरल्यावर आम्हाला $5 $330 ग खर्चून सामानासाठी ट्रॉली भाड्यानं विकत घ्यावी लागली. उतरल्याच 350 रुपयांना बांबू. आपल्या भारतातल्या विमानतळांवर मात्र ही ट्रॉली अगदी फुकट असते ग. तिथल्या सिक्युरिटीवाल्यांनी आमच्या बॅगा उघडून खूप उचकापाचक केली, पण आम्ही कायद्यानं परवानगी असणाऱ्या वस्तूच पदार्थ बॅगांमध्ये भरलेले होते. आमची औषधांच्या गोळ्यांची पिशवी मात्र जबरदस्त मोठी होती. अगो अमेरिकेत डॉक्टर महाग, प्रिस्क्रिप्शनखेरीज काउंटरवर काहीही विकत मिळत नाही. साधी साधी औषधंसुद्धा डॉलरमध्ये घेताना तोंडाला फेस येतो. त्यामुळे आम्ही 3 महिन्याचा सारा ऐवज भरून घेतला होता. कोणताही आजार झाला असताना तर डॉक्टरांना न दाखवता आमचा आम्ही उपचार करू शकू एवढे जाताना आम्ही स्वयंपूर्ण झालो होतो. एवढी औषधं पाहिल्यावर त्या अधिकाऱ्यांनी,
1: तुम्ही अमेरिकेत जाऊन मेडिकल प्रॅक्टिस करणार आहात का,
0: असा कुत्सित प्रश्न केला. आता ह्या एवढ्या महागड्या गोळ्या जप्त करणार की काय या भीतीनं माझ्या पोटात तर बाई गोळा झाला. पण त्यानं त्या गोळ्यासोबत न्यायला परवानगी दिली. पण नीट भरलेल्या बॅगांची इतकी काही उचकापाचक करून ठेवली की त्या बॅगा आवरता आवरता आमचं पुढचं विमान सुटेल की काय अशी भीती वाटायला लागली. पुढचं काय सांगू. अगं आम्ही शिकागोला आलो तेव्हा बर्फच बर्फ पडलं होतं सगळीकडे. दुपारी दुपारी अंधारून आलेलं. इथे घरी 2 कार पण उजवीकडचं ड्रायव्हिंग येत नसल्यानं बाहेर जायचं तर पुष्कर किंवा प्रीती यांच्यावरच अवलंबून राहायला लागायचं. बाहेर पडायचं तर थंडीचा मोठा कोट, आत स्वेटर, पायात बूट असा जामा निमा केल्याशिवाय कुठंही जाता येत नाही. अगं साधी कचऱ्याची पिशवी टाकायची तर ऑफिसला निघाल्यासारखा पोशाख करावा लागतो. तशात पुष्करच्या घराची रचना म्हणजे खाली किचन आणि दिवाणखाना आणि वरच्या मजल्यावर 2 बेडरूम आणि 2 बाथरूम. पिट्ट्या पडला ग बाई माझा सारखं खालीवर करून. चुकून माकून हवा बरी असेल तर बाहेर पडायचं. बाहेर फक्त बर्फानं गारठलेली बैठी घरं, माणसाचं नावच नाही ग कुठे. घरी मुलगा आणि सून आपापल्या कामात, गप्पा तरी कुणाशी मारणार आणि वाचणार तरी किती. कॉलेज सुटलं तेव्हाच वाचन सुटलं. खरं तर कॉलेजात तरी ते किती होतं म्हणा. आणि दुसरं म्हणजे धुण्या भांड्याला, फरशी पुसायला, पोळ्या करायला, वरकाम करायला हाताखाली कुणी नाही. भारताची आठवण येऊन पदोपदी डोळ्यात पाणी उभरायचं. प्रीती म्हणायची,
2: आई आम्ही आठवडाभराच्या भाज्या एकदमच करून ठेवतो रविवारी.
0: नाही ग माझ्या मनाला की ते गोड वाटेना. मग मी रोजच्या रोज ताजा स्वयंपाक करायचे, पहिल्यांदा गरोदरपणी आणि नंतर नाच झाल्यावर. ए सरोज इराचे हस्तानाचे फोटो पाहिलेस ना ग. इथे सोयी सगळ्या आहेत ग, पण त्यांचे नियमही तसेच कडक. अगो एकदा माझी फोडणी जळाली आणि किचनमध्ये धूर झाला, त्याबरोबर लगेचच फायर आला, मोठ्या मोठ्यांदी वाजू लागला. आली की ग आग विझवायला ही लोक लगेचच. इतकं कानकोंड झालं म्हणून सांगू. अगं इथे लाकडाच्या भिंती, लाकडाचं छत, लाकडाचं फ्लोर. सुभाष नुसता चालला ना तर अख्खं घर हादरतच, पण शेजारची 2 घरंही हादरतात. सुभाष मध्यरात्री टॉयलेटला जायला उठला ना की त्याच्या पायाच्या दणदणाटानं बाजूची 2 घरं जागे व्हायची. मुख्य म्हणजे शेजाऱ्यांनी पाळलेला कुत्रा बेंबीच्या देठापासून कोकलायला लागायचा, त्यामुळे त्या पलीकडचं घरही जागं व्हायचं. सरोज तुला सांगते, सुभाषला रात्रीतून 2-3 जायची सवय असल्याने या नाटकाचे एका रात्रीत 3-3 प्रयोग व्हायला लागल्यावर अखेर शेजाऱ्यांनी आमच्या विरुद्ध तक्रार केली आणि आम्हाला म्हणजे पुष्कर आणि प्रीतीला $100 दंड ठोठवण्यात आला. अगं सुभाष तर तेव्हापासून खंगलाच. आपल्या विशाल देहापोटी आणि किरकोळ देहधर्मासाठी मुलाला आणि सुनेला असा भुर्दंड पडला याचं त्याला फार वाईट वाटलं. पण तेव्हापासून त्यानं रात्री 7 नंतर पाणी पिणंच सोडलं. या दंडाच्या प्रकरणानं सुभाषचे केस एका रात्रीत पांढरे झाले. तसे नसते झाले तरी महिन्यातल्या काही रात्रींनंतर मुळापासचे केस हळूहळू पांढरे दिसायला लागले होतेच. हो, पण कटिंगचा दर $15 आणि केस रंगवण्याचा $30 हे ऐकल्यावर त्यानं आपलं डोकं भगभगीत अर्ध पांढरं ठेवण्याचाच निश्चय केला. त्यामुळे तो अधिकच केविलवाणा दिसायला लागला. ग सरोज, तू माझी अगदी जीवाभावाची मैत्रीण म्हणून तुला हे सगळं सांगितलं. खूप बरं वाटलं. मला प्रीतीच्या आईचा सुमित्राचा मेल येत असतो. तिथे कसं चाललंय असं विचारत असते. मी कशाला तिला इथल्या कटकटी ऐकवत बसू. मारुतीच्या बेंबीत गारगार असंच मी तिला लिहित असते. पुढच्या महिन्यात ती येणारच आहे, तेव्हा तिला कळेलच खरोखरच किती गार आहे ते इथे. पण एक मात्र तुला शपथेवर सांगते, जेव्हा इटुकली इरा तोंडाचं बोळकं दाखवत गोड हसते ना, तेव्हा बाकीच्या वेळी ससा असलेलं चित्त अगदी हरण होतं आणि इथल्या साऱ्या कटकटींचा विसर पडतो बघ.

श्रोतेहो, कथांतर या मालिकेच्या 12व्या भागात आज आपण मुकुंद टाकसाळे लिखित कथा ऐकलीत, बाळंत पर्यटन. सहभागी कलावंत होते बाळाजी देशपांडे, मानसी वझे, गजानन परांजपे, गौरी लागू, अजित सातभाई आणि कांचन पंडित. शीर्षक संगीत आशुतोष कुलकर्णी यांचं होतं, सादरकर्त्या गौरी लागू. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आकाशवाणीच्या संग्रहातून कथांतर या मालिकेचा भाग 12 आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचे 12:33 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत जय तुळजा भवानी या चित्रपटातील उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, राम किनकर यांनी संगीतबद्ध केलेलं, मा दा देवकाटे यांचं हे गीत.

श्रोते हो गीत बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत शल्य चित्रपटातील गीत. संगीतकार आहेत नंदादीप आणि गीतकार आहेत बृहत समा. स्वर आहेत अनुपमा देशपांडे आणि विजय प्रकाश यांचे.

गीतबहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत कीचकवध चित्रपटातील लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं, म कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेलं, ग दि माडगुळकर यांचं गीत.

या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. मध्यरात्रीचा 1 वाजला आहे. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ऋतुजा लाड यांचं गायन, राग नायकी कानडा. मध्यलय बंदिश रूपक तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत मेरोपिया आणि ध्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत निकासी, अलबेली, रंगीली नार आणि रतिया. रतिया मै जागी त्यांना तबला साथ केली आहे संतोष पाठक यांनी आणि हार्मोनियम साथ आहे दीपक मराठे यांची. ऐकूया ऋतुजा लाड यांचं गायन, राग नायकी कानडा.

0: श्रोते हो, नादब्रह्म या शास्त्रीय कार्यक्रमांतर्गत आत्ताच आपण ऐकलं ऋतुजा लाड यांनी गायलेला राग नायकी कानडा. त्यांना तबला साथ केली होती संतोष पाठक यांनी आणि हार्मोनियम साथ होती दीपक मराठे यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकू शकता.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवं आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: #नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर #नवदुर्गा
1: उत्सव प्रेरणेचा.
0: श्रोते हो, मध्यरात्रीचा 1:30 वाजला आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका विशेष अंतर्गत लावण्यरंग भाग 105. ही निर्मिती आहे आकाशवाणी सोलापूर केंद्राची.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। सध्या आपण विनोदी ढंगाच्या लावण्या कशा शाहिरांनी लिहिलेल्या आहेत त्या बघत आहोत। गेल्या भागातही काही शाहिरांच्या लावण्या आपण पाहिल्या। शाहीर सगन भाऊ यांची देखील एक लावणी मिश्किल अशी आहे। त्यांच्या लावणीतला जो पती त्यांनी दाखवलेला आहे तो मोठा बेरकी आणि बनेल आहे। त्याला दोन बायका असतात। तो काय करायचा, नेहमी दोघींमध्ये भांडण लावायचा आणि स्वतः मात्र गालातल्या गालात हसत भांडणाचा आनंद घ्यायचा। त्यामुळे त्याची पत्नी त्याला म्हणते, सवती सवतीचा कजिया लावूनी तुम्ही देता स्वामी राया, लावूनी पदरमुखी अडवा हसता नाही तुम्हा तिळभर माया। मग दोघांच्या भांडणामध्ये शेवटी तो मिश्किलपणे त्यांना म्हणतो, सजना म्हणे एक सुंदरी दोघी सारख्या तुम्ही मजला, तुला उणे काय केले साजणी गडे अन्न पाण्याला, बसता थारा एकसारख्या देतो तुम्हाला घालायला, उंच मोलाची वस्त्र देतो तुम्हा नेसायला। असं सर्व काही मी तुम्हाला देत असताना किरकिर करता रोज कशाला माझं कपाळ उठवायला, असं तोच त्यांना विचारतो। म्हणजे स्वतः भांडण लावून दोष मात्र बायकांना देतो असा हा बहादूर गडी त्यांनी लावणीतून साकारलेला आहे। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातली पहिली लावणी आपण सर्व साक्षी चित्रपटातली ऐकणार आहोत। उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये, संगीत भास्कर चंदावरकर यांचं आहे।

0: शाहीर रामजोशींच्या छेका पन्नुती यामध्ये असेच काही शब्दनिष्ठ विनोदाचं दर्शन घडवणारी एक लावणी आहे. राधा सखी संवादी छेका पन्नुती ऐकल रसिक हो काय चतुर्बायका. अंबरगत परी पयोधरा ते रगडुनी पळतो दुरी, काय हा धीट म्हणावा तरी. तो नंदाचा मूल काय गे सांग कन्हैया हरी, नव्हे ग मारुत मेघोदरी. अंबर पायोधर असे द्व्यर्थी शब्द योजून विनोद साधलेला आहे आणि ही संपूर्ण लावणी म्हणजेच शब्दनिष्ठ विनोदाचंच एक उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही. एकंदरीत आपण बघितलं तर शाहिरी काव्यामध्ये तुरळक प्रमाणामध्ये विनोद देखील आलेला आहे हे आपल्याला आवर्जून सांगावं असं वाटतं. हास्यरस हा मर्यादित स्वरूपातच आपल्या शाहिरी वाङ्मयामध्ये आपल्याला आढळतो. श्रोते हो, आतापर्यंत आपण विनोदी लावण्या कशा होत्या याबद्दलची माहिती घेतली. आता सामाजिक लावण्या कशा होत्या त्या काळामध्ये ते आपण बघणार आहोत एका ढंगदार अशा लावणीनंतर. ही लावणी देधक्का चित्रपटासाठी आरती अंकलीकर टेकेकर यांनी गायली आहे. रचना श्रीरंग गोडबोले यांची आहे आणि संगीत अजय अतुल यांचं.
1: अडवून

श्रोते हो, आतापर्यंत आपण विनोदी लावण्या कशा असतात ते बघितलं. आता थोडंसं सामाजिक लावण्यांकडे वळूया. शाहिरांनी लावण्या आणि पोवाडे लिहिले हे आपण जाणतोच. पोवाड्यामधून पराक्रमी वीरांच्या कथा गायल्या, तर लावण्यांमधून शरीरसुखाच्या कथा आणि व्यथा त्यांनी सांगितल्या. पोवाड्यामधून आपल्याला युद्ध, तोफा, बंदुका, सैनिक, सैनिकांचे पोशाख, हे सैनिक कुणाविरुद्ध लढले, कुणासाठी लढले, कुणाचा जय झाला, कुणाचा पराजय झाला, ही सगळी ऐतिहासिक माहिती मिळते. पोवाड्यामधून पूर्णपणे इतिहास सांगितलेला आहे असं नाही, पण थोडाफार का होईना इतिहासाचे कण आपल्या हाताशी नक्कीच लागतात हे नाकारता येणार नाही. म्हणून पोवाड्यांनी कणभर का होईना इतिहास जपलेला आहे. लावणीमध्ये पेशवे काळातील समाजाचं प्रतिबिंब पडलेलं आपणास आढळतं. त्या काळातील भाषा, चालीरीती, शकुन अपशकुनाच्या कल्पना, स्त्रियांचे दागदागिने, स्त्री पुरुषांचे पोशाख, श्रद्धा अंधश्रद्धा, सौंदर्याच्या कल्पना आणि त्या काळातली अगदी प्रेम प्रकरण देखील, हा सगळा सामाजिक इतिहास आपल्याला अशा सामाजिक लावण्यांमधून कळतो. 1803 साली पुण्यामध्ये आणि आसपासच्या भागामध्ये मोठा दुष्काळ पडला होता. त्यातच होळकरांनी लूट करून मुलुख बेचिराख केला. या प्रसंगाचं वर्णन करणारी शाहीर रामजोशी यांनी उगा भ्रमसी वाडगा कशाला या नावाची दुष्काळाची लावणी देखील लिहिलेली आहे बरं का. आणि ही लावणी लिहिण्यासाठी त्या काळातील राजकीय, सामाजिक आणि धार्मिक स्थिती कारणीभूत झालेली आहे. या सामाजिक लावणीविषयीच आपण आणखीन बोलणार आहोत एका ढंगदाराच्या लावणीनंतर. आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती लावणी खट्याळ सासू नाठाळ सून या चित्रपटातली आहे. उषा मंगेशकर यांनी गायलेली ही लावणी प्रेमा किरण आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावरती चित्रित झालेली आहे बरं का. अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेला हा चित्रपट 1987 साली प्रदर्शित झाला होता.

श्रोते हो, सध्या आपण बोलतोय सामाजिक लावणीच्या संदर्भामध्ये. व्यक्तिद्वेषानं प्रेरित होऊन दुसऱ्या बाजीरावानं विठूजी होळकर या मराठी सरदाराला हत्तीच्या पायाला बांधून ठार केलं. त्याचा बदला घेण्यासाठी उत्तर भारतातून यशवंतराव होळकर सैन्य घेऊन पुण्याला निघाले. वाटेमध्ये येताना त्यांच्या सैनिकांनी खान्देश, नाशिक, नगर या भागात अतोनात धिंगाणा घातला. स्वराज्यातील मुलुख उद्ध्वस्त करत यशवंतराव होळकर दिवाळीच्या सुमाराला पुण्याला येऊन पोहोचले आणि त्यांच्या भीतीनं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काही जण पुण्याहून पळून गेले. यशवंतराव होळकर पुण्यामध्ये 3 महिने तळ ठोकून होते. या काळात पुण्यामध्ये होळकरांनी मारझोड, लुटालूट, जाळपोळ चालू केली होती. माराच्या भीतीनं अनेक लोक परागंद झाले. अपराध नसताना देखील अनेकांना जीव गमवावा लागला होता. रयतेचे छळ्याचे आणि हाल अपेष्टांचं हृदयद्रावक चित्रण शाहीर रामजोशी यांनी आपल्या लावणीमध्ये केलेलं आहे. त्या काळामध्ये प्रजेवर अन्याय अत्याचार कसा झाला हे सांगताना शाहीर लिहितात, दार वित्त घरदार दिले तरी मार चुके ना अति, फार बंधुमी काई बदिल्या हो गाई बाटविल्या द्विजसती, फंद मातले धुंद आणि बेबंद बुडा लिक्षिती, मद करती मसलतीला मग फसली तिला नावरिता बळे भोगिली, पुंड घरो घरी बंड कुणावर दंड कोण बांधती, खंड कुणाचा घ्यावा कुणी द्यावा कोणी कुणाला किती, आसान कोणी पुसावयाला कसा काळ कशी मती, चिका आतजा निक्या पढविल्या पिका शिंगवळ लाविती. अशी पुण्यामधली त्या काळातली भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. कुणाचा कुणाला पायपोस राहिलेला नव्हता. अशा आशयाची सामाजिक लावणी देखील आपल्याला वाचायला मिळू शकते. चला आणखीन एक ढंगदार अशी लावणी ऐकूया. चंबू गबाळे चित्रपटासाठी फ. मुम शिंदे यांनी लिहिलेली ही लावणी गायली आहे उषा मंगेशकर यांनी आणि संगीतबद्ध केली आहे अनिल मोहिले यांनी.

भक्त तुमचं पाजी मी म्हणून नव्हतं.

त्या काळामध्ये दुष्काळाच्या खाईत सामान्य जनता अगदी होरपळून निघालेली होती. पाक हो न हो हाक मारिती भाकर द्या म्हण उनी, टाक मुखामध्ये काही मज नाही म्हणती अन्न पंधरा दिनी. जळे पिऊनी किती जलात फुगते पळात वपू त्या गुनी, गळा पडूनी किती रडती मरती बालक मुडदे कवटाळूनी. करतील काय ही अन्नाविण गांजली, ही दुनिया सारी जठराग्नित भाजली. कैकांनी कुटुंबे विष पाजुनी निजविली, ही दुष्काळाची बरी नौपद वाजली. त्या काळामध्ये महागाई किती झाली याचं वर्णन करताना शाहिरांनी लिहिलंय, पैशाचा एक चिमुळा एक दोडका, पैशा समक्याचा कंट एक मोडका, हा कांदा दो पैशास एक बोडका, जळणास रुपाया एक लहान खोडका, घोड्यास शिपाई काय करील बोडका, काळाने देश यापरी केला रोडका. आता ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेली वहिनी या चित्रपटातली एक लावणी. रचना विनायक राहतेकर यांची आहे, संगीत अनिल अरुण यांचं आहे.

0: बरे तर श्रोते हो, आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. बरे तर मग, आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.
2: श्रोते हो, आत्ताच आपण मालिका विशेष अंतर्गत लावण्य रंग या मालिकेचा भाग 105 ऐकला. ही निर्मिती होती आकाशवाणी सोलापूर केंद्राची. मध्यरात्रीचे 2:02 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश.

0: श्रोते हो अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात. आता ऐकूया अभियांत्रिकी, पर्यटन, संगीत, मैत्री, रेडिओ श्रोता ते निवेदक या क्षेत्रात मुसाफिरी करणाऱ्या मिलिंद श्रीखंडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत विनायक मोरे आणि ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोत्यांनो नमस्कार. अमृत कलश आजच्या भागात आज आम्ही आमंत्रित केले मिलिंद श्रीखंडे यांना. सुरुवातीला त्यांना अमृत कलशसाठी बोलवावं की नाही असाच माझा संभ्रम निर्माण झाला होता असं हे व्यक्तिमत्व. आणि प्राथमिक बोलण्यात मी तसा उल्लेखही केला होता. मूळचे कराडचे, सध्या पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेले, व्यवसायानं मेकॅनिकल इंजिनियर असलेले आणि बहुराष्ट्रीय कंपनीतून समूह अभियंता या पदावरून निवृत्त झालेले, संवाद गृहपत्रिकेचं संपादन त्यांनी केलंय, अनेक वर्तमानपत्रामध्ये लेखन, वाचकांसाठी पत्रव्यवहार, चित्रपट, गाणी, पुस्तक, पर्यटन, मित्र जमवणं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची आवड, अशा कार्यक्रमांना उपस्थिती, विविध कलाकारांना भेटणं हा छंद त्यांनी बाळगलाय. समाजकार्याची आवड आहे आणि त्यातूनच निर्माण झालेली सामाजिक बांधिलकी आणि या चांगल्या कार्याचं कौतुक म्हणजे मिळालेले पुरस्कार. टिळक हायस्कूल भूषण पुरस्कार आणि मुक्त पत्रकारितेसाठी पिंपरी चिंचवड वृत्तपत्र लेखक मंचाचा पुरस्कार, अशा उल्लेखनीय पुरस्कारांचा यामध्ये उल्लेख करता येईल. एका निवेदकाला एक श्रोता भेटणं आणि असा श्रोता की जो एक उत्तम असा स्वतः निवेदक आहे, ज्यानं रेडिओ तरंग सारख्या इंटरनेट रेडिओसाठी कार्यक्रम सादर केलेत, अशा व्यक्तिमत्वाशी गप्पा मारताना आज खरं तर श्रोते मजा येणार आहे. मिलिंद श्रीखंडेजी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार.
2: खूप खूप धन्यवाद. नमस्कार कैलाशजी.
1: गप्पांना सुरुवात करूयात. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की आपलं बालपण कुठे आणि कसं गेलं.
2: माझं बालपण कराडच्या चारशेदास होमोरपेठेतील पुसाळकरवाड्यामध्ये गेलं. अतिशय आर्थिक हालकीमध्ये गेलं, कारण माझ्या वडिलांचं निधन माझ्या वयाच्या 9व्या वर्षी झालं. त्यानंतर आईने नोकरी केली आणि वाड्यामध्ये शालेय शिक्षण घेताना वडील धाऱ्या मंडळींचे आणि टिळक स्कूलमधील गुरुजनांचे संस्कार, तसंच आम्ही गीतेचे श्लोक, अथर्वशीर्ष पठण, यामुळे आमची जडणघडण चांगली झाली.
1: अच्छा.
2: त्यानंतर 1970 ते मार्च 1976 मध्ये टिळक स्कूलमध्ये 5वी ते 10वी माध्यमिक शिक्षण घेतलं. नंतर उच्च माध्यमिक शिक्षण 11वी टिळक स्कूलमध्ये झाली आणि 12वी सायन्स कॉलेज म्हणून आहे कराडला, तिथं झालं. त्यानंतर अभियांत्रिकेला प्रवेश घेतला.
1: पण मग अभियांत्रिकेला प्रवेश घेत असताना अभियांत्रिकीमध्ये विशेष शाखा किंवा याच क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचं आहे असं केव्हा वाटलं तुम्हाला?
2: नाही, त्या काळी कसं आजच्या सारख्या विस्तृत क्षेत्र नव्हतं.
1: बर.
2: पूर्वीच्या काळी म्हणजे इंजिनियर, डॉक्टर किंवा कारकून किंवा मग सरकारी नोकरी.
1: ओके ओके.
2: त्यामुळे आम्ही मेकॅनिकल क्षेत्रामध्ये घुसलो.
1: बरं. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला व्यवसायाला पटकन नोकरी मिळू शकेल
2: ठिकाणी
1: हा उद्देश मिळाला.
2: हा उद्देश होता
1: त्यावेळेस होता. पण मग अभियांत्रिकी करत असताना मग मेकॅनिकल शाखेला जावं असं का वाटतं?

0: ला तुम्हाला.
1: आणि आवड मला मेकॅनिकलचीच होती
0: ओके.
1: लहानपणापासून.
0: पण मग जर सुरुवातीपासून मेकॅनिकल अभियंता होण्याचं स्वप्न होतं, तर मग घरामध्ये असे काही उद्योग चालायचे का की एखादं बाबा घरातलं एखादं उपकरण असेल, मग ते खोलून पाहणं, त्याच्यामध्ये उत्सुकता की त्याची अंतर्गत रचना कशी असेल, तर असे काही प्रकार केले होते
1: हो
0: का?
1: नक्कीच नक्कीच. वाड्यामध्ये आम्ही काही लाईट गेली, फ्यूज गेला, तर ते
0: हा
1: मी स्वतः बघायचो वयाच्या म्हणजे अगदी
0: ओके. हा
1: 14व्या 15 वर्षी सुद्धा मी स्वतः फ्यूज वायर बदललेली आहे.
0: हा
1: ती किती अँपेअरची आहे
0: बर.
1: ते जाणून घेतलं होतं मी.
0: हा हा
1: नंतर इलेक्ट्रिकची काही किरकोळ वायरिंगचं रिपेअरिंग असेल
0: बर.
1: तर ते देखील करायचो मी.
0: हा हा हा पण मग
1: सायकल सायकल दुरुस्ती करायचो, सायकलला ऑइलिंग ओव्हर ऑइलिंग करणं वगैरे.
0: बर. पण मग हे असं करत असताना केव्हा असं काही गंमतशीर प्रसंग असा घडला का की बाबा खोलताना तर आपण ते खोललं व्यवस्थित, पण नंतर ते व्यवस्थित बंद करता आलं नाही, किंवा मग सुस्थितीत असलेलं एखादं उपकरण हे बिघडलं आणि मग घरच्यांचा
1: हो
0: ओरडा खावा लागला वगैरे, असा काही
1: नक्कीच
0: प्रकार झाला होता?
1: नक्कीच खाल्लं जाता. सायकलच्या बाबतीत एकदा झालं होतं.
0: बर, काय झालं होतं
1: चेन चेन
0: नेमकं?
1: बसतच नव्हती पुन्हा.
0: हा
1: चेन निघाली, काढली होती ऑइलिंगसाठी पूर्ण
0: हा
1: खाली, ती बसायला तयार नाही.
0: बर. हा
1: मग आईचं आईची बोलणी खाल्ली होती.
0: बर
1: मग मी सायकल दुकानात सायकल घेऊन गेलो टाकलं.
0: बर.
1: मग
0: अच्छा
1: बसवली होती
0: ओके ओके. पण मग हे सगळी वाटचाल पुढे सुरू असताना संसार किंवा नोकरी किंवा व्यवसायातल्या सगळ्यात कठीण काळ कोणता होता आणि त्यातून तुम्ही कसे बाहेर पडलात, याबाबत काय सांगाल?
1: नक्कीच सांगतो ना. माझ्या आम्ही वडील अकाली वडिलांचं निधन झाल्यामुळं
0: हा
1: आईला आमच्या नोकरी करावी लागली. पण आई आमची कोकणातली होती, आईचं माहेर कोकणात
0: बर.
1: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुळवली,
0: हो हो
1: तर त्यामुळे आईचं शिक्षण कमी होतं.
0: अच्छा.
1: पण त्यावेळी तिला कराडला किर्लोस्कर महिला उद्योग लिमिटेड म्हणून कंपनी नुकतीच चालू झाली होती.
0: हो हो
1: तर ते यमुताई किर्लोस्कर म्हणून आहेत
0: बर.
1: त्यावेळी, आता नाही आहेत त्या.
0: हा
1: पण त्यांनी आईचा इंटरव्ह्यू घेऊन मग तिला आईला आईची परिस्थिती सांगितली.
0: बर.
1: मग तिथं तिला ती नोकरी मिळाली.
0: हा
1: पगार
0: हा
1: कमी होता
0: बर.
1: पण आईने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये न डगमगता नेटाने नोकरी करून आम्हाला शिक्षण दिलं.
0: बर.
1: नंतर आम्ही बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालो.
0: हो. पण मग तुम्ही अभियंता झाल्यानंतर मग लागलीच तुम्हाला नोकरी मिळाली का नंतर मग थोडंसं संघर्ष करावा लागला वगैरे, तो काळ किंवा त्याबाबत सांगा ना थोडंसं मला.
1: नाही, त्याच्यानंतर मी सुरुवातीला एमआयडीसी मध्ये छोट्या स्मॉल स्केल इंडस्ट्री मध्ये
0: हा
1: मी नोकरी केली.
0: हा हा हा
1: अगदी अल्प पगारामध्ये नोकरी केली ट्रेनिंग
0: बर.
1: साठी.
0: हा
1: नंतर मला एम्प्लॉयमेंट थ्रू बजाज ऑटो मध्ये नोकरी मिळाली आकुर्डीच्या.
0: बर.
1: त्यानंतर मी बजाज टेम्पो मध्ये केली, बदलली नोकरी
0: बर.
1: आणि पुन्हा मग एस्केपची संधी आली एम्प्लॉयमेंट थ्रू.
0: हा हा
1: एस्केप बेअरिंग इंडिया लिमिटेड
0: हा
1: चिंचवड,
0: बर बर.
1: ही वाहन उद्योगांना लागणारी बॉल बेअरिंगची
0: पण मग
1: निर्मिती.
0: ते वर्ष कोणत्या वर्षी तुम्ही जॉईन झालात त्या ठिकाणी?
1: एस्केपला 1990 मध्ये झालं.
0: बर बर. हा
1: 31 वर्ष एस्केप मध्ये नोकरी केली मी.
0: हा हा तिथे कामाचं स्वरूप कसं होतं आणि पुढे पुढे तुमची त्या ठिकाणी मग प्रगती कशी होत गेली?
1: खूप चांगला प्रश्न आहे.
0: हा
1: तिथे कामाचं स्वरूप म्हणजे तिथे असे लाईन्स आहेत, म्हणजे चॅनल्स असतात.
0: बर.
1: चॅनल्स म्हणजे एक वेगवेगळ्या बेरिंग टाईप्स असतात,
0: ओके.
1: लहान मोठं मिडियम साईज बेरिंग.
0: बर.
1: तर तिथे चॅनल 7 म्हणून मी एक लाईन आहे, प्रोडक्शन लाईन असते
0: बर बर.
1: मॅन्युफॅक्चरिंग विभागामध्ये.
0: हा हा हा
1: तिथे आमच्या हाताखाली डिप्लोमा झालेली मुलं असायची,
0: बर.
1: 6 मुलं.
0: हो.
1: तर ते ग्राइंडिंग, तर त्याच्यानंतर असेंब्ली,
0: हा
1: कोनिंग,
0: बर
1: असं ऑपरेशन्स असायचं.
0: बर.
1: मग ते असेंब्लीमध्ये जाणार, मग इनरिंग, आउटरिंग.
0: पण तुमची सुरुवात नेमकी कशी झाली तिथे? तुम्ही पदावरती रुजू होता ना, कुठल्या पोस्ट
1: तिथे
0: वरती?
1: सुरुवातीला मी ऑपरेटर म्हणून होतो.
0: ओके. हा
1: ऑपरेटर म्हणून. नंतर
0: बर.
1: मग टनल टीम इंजिनियर म्हणून माल घेतलं
0: अच्छा
1: आणि मग
0: ओके.
1: माझ्या हाताखाली डिप्लोमा मुलं दिली.
0: अच्छा बर.
1: मग पूर्ण चॅनलचं उत्पादन, ट्रबल शूटिंग मी पाहायचो. मग काय मुलांना काय प्रॉब्लेम आला, डीएमए मुलांना,
0: अच्छा. हा
1: मशीनला काय प्रॉब्लेम आला, तर ते पाहायचो आम्ही.
0: बर बर. पण मग बेरिंग म्हणजे ज्या बेरिंगच्या छोट्या छोट्या गोळ्या असतात त्या आणि त्याच्यातले मग छोटी मोठी आणि ती जी बेरिंग निर्माण केली जातात
1: ट्रकपर्यंत
0: ती ते निर्माण झालेले बेरिंग जे आहे ते कुठे कुठे वापरलं जायचं, म्हणजे कुठल्या वाहनांसाठी त्याचा उपयोग?
1: आमच्याकडे बजाज ऑटो,
0: हा
1: टाटा मोटर्स,
0: ओके,
1: लोहिया मशीन्स लिमिटेड,
0: हा
1: वेगवेगळ्या कंपन्या, नंतर ट्रॅक्टरची कंपनी आहे बघा महिंद्र ट्रॅक्टर.
0: बर.
1: अशा जिथं जिथं घर्षण होतं आणि जे फिरणार भाग जिथं आहे, पिठांचे गिरण्या, रेल्वे,
0: हो,
1: सगळ्यांना.
0: अच्छा बर. तर त्या ठिकाणी जे आवश्यक असलेलं बेअरिंग
1: तिथं फ्रिक्शन टाळायचं म्हणजे घर्षण
0: हा
1: टाळायचं तिथं ते बेअरिंग आवश्यकच आहे. आणि बेअरिंग हे असं उत्पादन आहे की तुम्हाला खराब झाल्यानंतर ते बदलावं लागतं
0: सातत्यानं, त्याच्यामध्ये उत्पादन करावं लागतं आणि ते खराब झाल्यानंतर बदलावं लागतं. म्हणजे तो व्यवसाय असा होता की
1: मरण नव्हतं, मरण कधी आजारी न पडणारी कंपनी.
0: अच्छा, बर बर बर.
1: तर त्याच्यानंतर काय झालं, कालांतरानं आमच्याकडं मनुष्यबळ विकास विभागाचे एक मॅनेजर समीर कुकडे म्हणून आले.
0: बर.
1: तर त्यांच्या डोक्यात असं आलं की आपण एक कंपनीसाठी एक गृहपत्रिका काढावी.
0: वा.
1: मग त्याला नाव काय सुचवावं, काय नाव सुचवा असं नाही, आम्ही एक कॉन्टेस्ट ठेवली.
0: बर.
1: तर त्याच्यामध्ये एक संवाद म्हणून जास्त लिडिंग आलं, अंतरंग आणि संवाद. मग संवादला एक नंबरवर होतो. मग संवाद नाव ठेवून आम्ही कंपनीसाठी एक अंतर्गत गृहपत्रिका काढली.
0: बर बर.
1: त्रैमासिक आहे ते.
0: ओके ओके.
1: तर कुकड्यांना माहिती होतं की मला वृत्तपत्र लेखनाची आवड आहे, जर्नलिझमची.
0: बर बर.
1: मग तिने माझ्याकडे ती जबाबदारी सोपवली. तर त्या संवाद मासिकामध्ये कंपनीतील घडामोडी, कंपनीमध्ये कुठल्या चॅनल्सनी काही कामगिरी केली किंवा कामगारांच्या मुलांनी काही यश प्रावीण्य मिळवलं
0: काम केलेलं असेल तर, बर,
1: किंवा 10वी 12वीतल्या मुलांना 80%पेक्षा जास्त मार्क पडले, मग त्याचे फोटो घेऊन आम्ही
0: ते प्रकाशित केले जातं, ते त्रैमासिक काढलं जायचं. बर बर.
1: कुणाला कविता लिहायची असेल तर कविता घ्यायचो आम्ही, त्यांच्या विनोद घ्यायचो.
0: हा म्हणजे कामगारांमधल्या असलेल्या ज्या
1: सुप्त
0: गुणांना वाव देण्यासाठी हे त्रैमासिक तुम्ही सुरू केलेलं होतं तुमच्या कार्यालयाच्या वतीनं. पण मग मुळामध्ये अगदी लहान वयापासूनच तुम्हाला लेखन, वाचन किंवा अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग किंवा असं संपादन करणं, लिहिणं, बोलणं वगैरे अशी आवड होती?
1: हो नक्कीच. कारण कराडला मी शारदी व्याख्यान मला व्हायच्या.
0: बर.
1: तर तिथे गिरिजा किर, यशवंतराव चव्हाणांची पण मी व्याख्यान ऐकलेलं.
0: बर बर बर.
1: गिरिजा किर म्हणून लेखिका आहेत.
0: हो हो. मराठी
1: त्यांचं व्याख्यान ऐकलेलं आहे. पुलं साहित्य संमेलन भरलं होतं कराडला 51 ते 1976 साली. त्यावेळी दुर्गा भागवत
0: हो
1: अध्यक्ष
0: होते साहित्य संमेलन.
1: त्यावेळी मी नटसम्राट म्हणजे दत्ता भट आणि शांता जोग.
0: अच्छा. बर.
1: हिंदू असोसिएशनचं जे नाटक होतं
0: हो,
1: मूळ नाटक
0: हा,
1: ते पण मी पाहिलेलं आहे.
0: हो हो हो. बर बर.
1: ते इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रांगणात झालं होतं कराडच्या. नंतर गाण्यांची तर आवड मला होती. रेडिओ सुलन, पुणे आकाशवाणी. पुणे आकाशवाणी काय करतो ते सांगली केंद्र पुणे आकाशवाणीचेच कार्यक्रम
0: सगळं सुरुवातीच्या काळामध्ये.
1: मग त्या काळी आम्ही ते नवनाट्य पण रात्रीचे ऐकतो. त्यामध्ये मला वाटसरू नवनाट्य खूप आवडायचं.
0: बर.
1: मी पुरुषोत्तम जोशी आणि व्यंकटेश माडगूळकर नाटक आहे. आणि आपली आवड त्याला आपल्या आवडला आम्ही पत्राद्वारे सहभागी व्हायचो. त्यावेळी फोन इन कार्यक्रम वगैरे काही
0: नव्हते तेव्हा कार्यक्रम जे आहेत. ही सगळी वाटचाल होत असताना यातला तुमच्या आयुष्यातला एक सगळ्यात अभिमान वाटावा असा एखादा प्रसंग काही सांगता येईल आपल्याला?
1: हा, तुम्हाला कठीण काळ एक सांगतो ना, वडील गेल्यानंतर तो दुसरा एक कठीण काळ जो होता की मी माझ्या नोकरीतून सेवानिवृत्त होताना सेवा कलाच्या अखेरच्या 6 महिन्याच्या दरम्यान कोरोनाचं सावट आलं होतं. म्हणजे
0: हो हो, म्हणजे
1: जागतिक संकट आलं होतं
0: 2020-21
1: बरोबर. आणि माझे काहीतरी 6 महिनेच राहिले होते. 21 मार्चला ते
0: हो
1: साधारण 21 मार्चला लॉकडाऊन झाला आणि मी 20 सप्टेंबर 2020 रिटायर झालो.
0: बर.
1: पण त्यावेळी लोकांनी माझ्या मनात विचारायचं की नोकरी सोडावी का, कारण वय पण आपलं भरपूर आहे, 60व्या वर्षात पदार्पण करतोय. आणि मित्रांनी पण सल्ला दिला की तुम्ही खूप हाय रिस्क मध्ये आहात. तरी देखील मन घट्ट करून मी धाडसानं नोकरीचा कालावधी यशस्वी पूर्ण केला.
0: बर.
1: आणि आयुष्यात अभिमान वाटावा असा एक क्षण म्हणजे मला माझ्या शाळेकडून म्हणजे टिळक हायस्कूल कराडच्या टिळक हायस्कूल कडून टिळक हायस्कूल भूषण पुरस्कार मिळाला.
0: बर. कोणत्या वर्षी?
1: 2021 दिला.
0: ओके.
1: जानेवारीमध्ये.
0: अच्छा अच्छा अच्छा. वयाच्या या टप्प्यावरती आज पोहोचल्यानंतर जीवनाकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे, तर यात काही बदल झालेला आपल्याला जाणवतो?
1: नक्कीच. आज माझ्या वयाच्या 66व्या वर्षी म्हणजे 66 पूर्ण झालं तर मला नुकतंच विचारांमध्ये प्रगल्भता आली. आनंदी राहायचं, दुसऱ्याची तुलना करायची नाही आणि दुःखी व्हायचं नाही. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया या साहिर लुधियानवींच्या शब्दांना आपलं जीवन गाणं बनवणारा चिरतरुण अभिनेता देवानंद यांना मी आदर्श मानून वाटचाल सुरू ठेवली. आता म्हटलं तर वगवट राहणार नाही. आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी मी माझी तत्वमूल्य चांगली ठेवतो, चिंतन मनन करतो.

0: वर्तमानपत्रातून आणि आपल्या पुणे आकाशवाणीवरून देखील चिंतन कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगले आपल्याला विचार ऐकायला मिळतात. स्तोत्र म्हणतो, देवाला नमस्कार करतो, सकाळी फिरायला गेलो की उमललेली फुलं पाहतो, त्यातून खूप प्रसन्न वाटतं.
1: हे तर तुमच्या उत्तमशा तब्येतीचं रहस्य आम्हाला आता समजलंय. अभिनेता देवानंद ज्यांचा आदर्श असेल तर ती व्यक्ती आयुष्यामध्ये कधीच दुःखी होणार नाही, कारण ज्याच्या नावामध्येच देव आहे आणि ज्याच्या नावामध्ये आनंद आहे, ज्यांनी सदाबहार आपल्या आयुष्यामध्ये आनंद बिखेरण्याचा प्रयत्न केला, असा हा सदाबहार अभिनेता देवानंद. निवृत्तीनंतर तुम्ही काही विशेष छंद जोपासलेत का? तर या छंदांबाबत अधिक खुलासेवार आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याकडनं.
0: नक्कीच. म्हणजे मी एस्केप मध्ये मॅन्युफॅक्चरिंग विभागामध्ये माझं काम मॅन्युफॅक्चरिंग विभागामध्ये योगदान जरी असलं तरी माझी ओळख लेखणी हीच ठरली.
1: बर.
0: आणि माझी तुम्हाला मगाशी बोललो की लेखनाची आवड लक्षात घेऊन माझ्यावरती संवादची जबाबदारी सोपवली होती, पण ती ऑनररी जबाबदारी होती माझी. म्हणजे माझं रेग्युलर जे मॅन्युफॅक्चरिंग विभागातलं काम करून मी हे काम करत होतो.
1: बर.
0: आणि त्याच्या व्यतिरिक्त मी पुण्यातल्या अग्रगण्य दैनिकातून म्हणजे टाइम्स मधून 3 दशकाहून अधिक काळ नागरी समस्यावर
1: बर
0: पत्र लिहिलीच.
1: अच्छा.
0: पण सीएसआर अंतर्गत कंपनीचे जे सामाजिक
1: उपक्रम आहेत
0: सोशल ते आणि उद्योगाची यशक आता म्हणजे अतिशय स्ट्रगल
1: संघर्ष
0: करून ज्यांनी उद्योगधंदे उभे केले, प्रतिकूल परिस्थिती स्ट्रगल म्हणजे थोडक्यात, तर उद्योगाची यशक आता या शीर्षकांतर्गत मी लेखमाला लिहिली सकाळमध्ये. आणि महाराष्ट्र टाइम्सनं आमच्या सहकार्याने आमच्या ट्रीपची गोष्ट म्हणून एक पहिलं पुस्तक प्रकाशित झालं.
1: बरं.
0: नंतर चित्रपट, गाणी, रेडिओ, पुस्तक या छंदासह मैत्रीही जोपासली. आणि 2021 साली आमचे मित्र किशोर कुलकर्णी यांनी त्यांच्या इंटरनेट रेडिओ मराठी तरंगसाठी निवेदन करण्याची मला संधी दिली.
1: बरं बरं बरं.
0: आणि माझ्या शब्दांना मिळालं रेडिओचं सूर.
1: बर.
0: म्हणजे 30-35 वर्षांच्या साचेबद्ध नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर स्वतःच्या सर्तीवर जगण्याची संधी प्राप्त झाली मला.
1: बर.
0: आणि अशाच एका अनोख्या आवडीनं मी निवेदक झाल्यानं माझ्या निवृत्तीनंतरच्या जीवनात नवसंजीवनी आली असं मला वाटतं.
1: बर.
0: माझ्या आयुष्यातील अनुभवांचा, गाण्यांचा, ज्ञानाचा आणि जुन्या आठवणींचा वापर करून मी कार्यक्रमांना एक वेगळा फील देतो. आणि आता म्हणजे उठल्यानंतर रिटायर झालो बाबा आता उठल्यापासून काय करायचं असा प्रश्न माझ्या मनात नसतो, तर शो मध्ये काय करायचं असा उत्साह असतो. महाराष्ट्र टाइम्सचं गाणं मनातलं सध्या अनेक मराठी हिंदी गाण्याविषयी मी लिहायचो.
1: परीक्षांना त्या गीतांविषयी लिहित होतात. बरोबर आहे.
0: त्याचा फायदा मला संहिता लिहिताना झाला. म्हणजे
1: बरं,
0: जी गाण्याची आवड आहे तर त्याचा फायदा कार्यक्रमाची संहिता लिहिताना झाला. आणि चित्रपटसृष्टीतील लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, अभिनेत्री, अभिनेता यांच्यावर केंद्रित कार्यक्रमांसह गाण्यांच्या संगीत रचनेमध्ये सेक्सोफोनचा वापर प्रामुख्याने असणार किंवा गिटारचा वापर, पियानो या वाद्यांचा प्रामुख्याने समावेश असणाऱ्या हिंदी आणि मराठी गीतांवर, चित्रपट गीतांवर आधारित देखील कार्यक्रम मी प्रसारित केला.
1: बरं.
0: आणि मी स्वतःच्या त्या काळात रमून जातो त्यामुळं. आणि या व्यतिरिक्त कुटुंब दिन, नेत्रदान दिन, मराठी भाषा गौरव दिन यासारख्या खास दिवसांच्या अनुषंगाने शो करताना पण मला खूप मजा आली.
1: ओके.
0: आणि यामुळे सेवानिवृत्तीनंतर काय करायचं हा प्रश्न मला कधीच पडला.
1: म्हणजे बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिकांना हा प्रश्न पडतो की बाबा दादा काय आपलं दैनंदिन कार्यालयामध्ये पूर्वी आपण जात होतो आणि नंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर करण्यास काही नाही असं वाटू नये त्या लोकांसाठी. म्हणजे तुम्हाला खूप संधी उपलब्ध आहेत आणि ज्यासाठी विरंगुळ्यासाठी तुम्ही विविध प्रकारच्या या आता जसं तुम्ही उल्लेख केलेला आहे अशा गोष्टींचा, बाबींचा नक्कीच प्रयोग करू शकता, उपयोग करू शकता.
0: आणि माझा सल्ला पण आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना की तुम्ही आता संसारातून पूर्णपणे निवृत्त व्हा, संसारात पण लक्ष घालू नका, तुम्ही तुमचे छंद जोपासा. घरात 24 तास बसू नका किंवा बाहेर कुठेतरी कट्ट्यावर जाऊन आशाळभूत नजरेनं बघत बसायचं आपलं. त्याच्यापेक्षा तुमच्या मनात काही छंद किंवा काम करा काहीतरी
1: कामाच्या धबडग्यामध्ये. पूर्वी तुम्हाला जे राहिलेलं करायला
0: जे राहिलेलं केलेल्या गोष्टी अगदी बरोबर,
1: त्या गोष्टीसाठी तुम्ही जर वेळ पुन्हा देता जर आला तर पुन्हा आयुष्य

0: आणि यापुढे देखील ती राहील यात शंका नाही. आणि तुम्ही मला आज जी अमृत कलश कार्यक्रमात बोलवलं आणि सहभागी करून घेतलं याबद्दल मी आपला देखील आभारी आहे. धन्यवाद.
1: अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपण ऐकली अभियांत्रिकी, पर्यटन, संगीत, मैत्री, रेडिओ श्रोता ते निवेदक या क्षेत्रात मुसाफिरी करणाऱ्या मिलिंद श्रीखंडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते होते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण अमृत कलश हा कार्यक्रम AIR मराठी DTH या उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. ही निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूला ही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवं आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर हॅशटॅग नवदुर्गा
1: उत्सव प्रेरणेचा.
0: श्रोते हो, मध्यरात्रीचे 2:25 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. यानंतर आपण प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम गीतबहार.

बालगंधर्व या चित्रपटातील आनंद भाटे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेलं स्वानंद किरकिरे यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. यानंतर गीतबहार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पाऊल खुणा चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं, सुभाष मालवी यांनी संगीतबद्ध केलेलं, डॉक्टर श्रीकांत ओक यांचं गीत.

गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया देव आपुले अंतरी या चित्रपटातील अजित कडकडे यांनी स्वरबद्ध केलेलं, विलास पाटील यांनी संगीतबद्ध केलेलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे हे गीत.

सर्जा चित्रपटातील लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं नादो महानोर यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. यानंतर आपण सतीची पुण्याई या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत ऐकूया.

या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम येथेच समाप्त होत आहे. मध्यरात्रीचे 3 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: श्रोते हो, आपल्या सौंदर्याचा महत्त्वाचा भाग असलेली त्वचा आपल्या आरोग्याचंही प्रतिबिंब असतं. मात्र बदलती जीवनशैली, वाढतं प्रदूषण, धूळ, ॲलर्जी, संसर्ग, ताणतणाव आणि सौंदर्य प्रसाधनांचा चुकीचा वापर यामुळे आज त्वचेशी संबंधित अनेक समस्या वाढताना दिसतात. अनेकदा एखादी त्वचेची समस्या झाली की आपण स्वतःहून औषधं किंवा क्रीम वापरतो, काही घरगुती उपाय करतो आणि समस्या कमी झाली की विषय संपला असं समजतो. पण प्रत्येक वेळी असं करणं योग्य असेलच असं नाही. मग त्वचा विकारांची नेमकी कारणं कोणती, कोणती लक्षणं गांभीर्याने घ्यायला हवीत, या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. डॉक्टर सिद्धी चिखलकर या मुंबईतील सेठ GS वैद्यकीय महाविद्यालय आणि KM रुग्णालयाच्या त्वचारोग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना त्वचारोग क्षेत्रातील 21 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्वचेचे आजार, त्वचेचं सौंदर्य वाढवणारे उपचार आणि केसांच्या समस्यांवर त्यांचं विशेष काम आहे. या क्षेत्रातील नवीन उपचार पद्धतींवर त्यांनी संशोधन केलं असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध आणि सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी योगदान दिलेलं आहे. नमस्कार डॉक्टर, आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. त्वचा विकार म्हणजे नेमकं काय आणि कोणकोणत्या समस्यांचा त्वचा विकारामध्ये समावेश होतो त्याबद्दल सांगा.
1: त्वचेचा विकार म्हणजे त्वचेचे आजार. तर आता तुम्हाला माहीत असेल की पिंपल्स हा पण एक त्वचेचा विकारच झाला, त्याचबरोबर लायकेन पॅन, सोरियासिस, तसंच सर्वांना आता होणारा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन हा भरपूर आता कॉमन झालेला आहे. तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जीज, चेहऱ्यावर येणारे काळे डाग हा पण एक त्वचा विकारच झाला. आणि मला एक गोष्ट ह्यावेळी सांगावीशी वाटते की सर्वच त्वचा विकार हे संसर्गजन्य नसतात. बऱ्याच वेळा कोणताही त्वचा विकार झाला की लोकांना असं वाटतं की हा आपण सगळेच त्वचा विकार अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील असेच विकार, त्वचेचे विकार हे संसर्गजन्य असतात. त्यामुळे त्वचा विकारच्या माणसाला उगीचच म्हणजे आपण असं संबोधू नये.
0: डॉक्टर, आज ना त्वचेशी संबंधित तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसतात, म्हणजे लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील, तर यामागची प्रमुख कारणं काय आहेत?
1: आता त्याच्यामध्ये कसं आहे, प्रामुख्याने त्वचेच्या ॲलर्जीज वाढण्यामागचं मेन कारण म्हणजे ना प्रदूषण, धूळ. आणि बऱ्याच वेळा कसं असतं माहितीये का, ह्या प्रदूषण आणि धुळीमुळे ना आजकाल ॲलर्जीचं प्रमाण वाढलंय. म्हणजे वारंवार त्वचेचे विकार जसे की पित्त आपण मराठीत म्हणतो तसं वाढलेलं आहे. त्याचबरोबर बऱ्याच वेळा आता ह्या तरुण मुलं मुली इंस्टाग्रामवर बघून काही काही प्रोडक्ट लावले जातात, ते त्यांच्या त्वचेला बऱ्याच वेळा सूट होत नाहीत. फक्त त्या रीलमध्ये बघून हा प्रोडक्ट छान दिसतोय, ह्याची स्किन चांगली झाली म्हणून लावणं, त्याच्याने त्वचा हे होते. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर स्किन स्पेशालिस्टचीच मदत घेऊन ते त्वचेचे प्रोडक्ट्स वापरले पाहिजेत.
0: डॉक्टर, बऱ्याचदा सोशल मीडियावरती कोणतीही जाहिरात आली की ती आपण वापरतो पण त्याच्यामुळे त्वचेचे विकार वाढतायत, तर त्याचे गंभीर परिणाम काय असू शकतात?
1: बरेच वेळा कसं होतं माहितीये का, आता त्यांनी बरेचसे ग्लायकोलिक ऍसिड्स किंवा सॅलिसिलिक ऍसिडचे प्रोडक्ट्स माहिती आहेत आणि एखाद्या मुलीची त्वचा पातळ असेल आणि त्याच्यावर ते लावलं आणि किती वेळ ठेवायचं त्याचाही एक मेळ असतो. पण बऱ्याच वेळा काय होतं, ते लावून टाकतात किंवा तर त्याच्यामुळे त्वचेच्या वरची परत निघून जाते, लाल होते आणि त्याच्यामुळे मग इन्फेक्शन होऊ शकतं चेहऱ्यावर.
0: डॉक्टर, सौंदर्य प्रसाधनाच खूप बाजारात आहेत, तर या सौंदर्य प्रसाधनांचा वापर कोणत्या वयापासून केला गेला पाहिजे?
1: मला असं वाटतं श्रोत्यांच्या मनातला प्रश्न तुम्ही विचारलात. ऍक्च्युली आपली त्वचा, आता त्वचेची काळजी घेणं, सुंदर दिसायचं असेल तुम्ही 50व्या वर्षी 60व्या वर्षी तर तुम्हाला अगदी 20व्या वर्षापासूनच त्वचेची काळजी घेणं सुरुवात केलं पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेला योग्य असा फेस वॉश घेणं आवश्यक आहे. पहिली तुमची त्वचा कोणती आहे, तिचा प्रकार कोणता आहे ते ओळखणं आवश्यक असतं. आपल्या त्वचेचे प्रामुख्याने 3 प्रकार असतात, कोरडी त्वचा, तेलकट त्वचा आणि त्याच्यामधली नॉर्मल त्वचा. अजून एक प्रकार आहे तो टी झोन चेहऱ्याचा, ऑइली असणं आणि बाकीची स्किन नॉर्मल असणं. तर त्याच्या अनुसरून फेस वॉश निवडणं आवश्यक आहे. तर आता कोरडी त्वचा असेल तर तुम्ही सिटाईल अल्कोहोल अशा कंटेनिंग म्हणजे माइल्ड क्लिन्झर्स असतात तसे वापरले पाहिजेत, म्हणजे तुमच्या त्वचेचं मॉइश्चर टिकून राहतं. आणि ऑइली ज्यांची त्वचा असेल त्यांनी नॉन कोमेडोजेनिक असे फेस वॉश वापरले पाहिजेत. तुम्ही फेस वॉशवर ते बघून तुम्ही वापरू शकता. आणि इव्हन नॉर्मल स्किनसाठी पण फेस वॉश वेगळे असतात. तर तुम्ही पहिली गोष्ट फेस वॉश यूज करणं आणि फेस वॉश दिवसातून किती वेळा केलं पाहिजे, तर फेस वॉश दिवसातून 2 ते 3 वेळा करणं आवश्यक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट मला फेस वॉश करताना सांगावीशी वाटते ती, छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्ही तुमच्या

0: त्वचेला हार्म पोचू शकतात, जसे की फेस वॉश लावल्यानंतर घासून घासून चेहरा धुणे, जाड टॉवेलने टर्किशच्या टॉवेलने पुसणं, ह्या सर्व घासण्यामुळे टर्किशच्या टॉवेलने पुसण्यामुळे काय होतं की तुमची त्वचा जाड बनते, अधिक काळी पडते. पण ह्या छोटे छोटे पॉईंट्स पण फार महत्त्वाचे आहेत. ज्यांची त्वचा नॉर्मल किंवा ड्राय आहे त्यांनी एक्सफोलिएटिंग फेस वॉश वापरू नका सॅलिसिलिक कंटेनिंग, कारण बऱ्याचशा छान ऍड्स दिसतात, त्याच्यानंतर ते छान चेहरे झालेले दाखवतात. मग तसे तुम्ही अवॉइड काय करू नये हेही माहीत असणं तेवढंच आवश्यक आहे. तर पहिली स्टेप आपण फेस वॉश बद्दल माहिती घेतली. दुसरी स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर. सगळ्यात मी सांगेन की मॉइश्चरायझर हे तुमच्या त्वचे म्हणजे तुम्हाला एक सिक्रेट सांगायचं झालं गुपित की वार्धक्य त्वचेचं आपण एजिंग होऊ नये म्हणून पहिली गोष्ट म्हणजे मॉइश्चरायझर. आणि मॉइश्चरायझर तुम्ही चेहरा धुतल्या धुतल्या जर लावलं तर त्याचं ॲब्सॉर्प्शन 4 पटीने वाढतं. तर असं वाटेल तुम्हाला अरे माझी त्वचा तर ऑइली आहे मग मला मॉइश्चरायझरची का गरज आहे. तर मॉइश्चरायझर आपल्या त्वचेचं संरक्षणाचं काम करतं, बॅरियर फंक्शन मेंटेन करायचं काम करतं. त्यामुळे ऑइली जरी त्वचा असेल तरी त्यांना नॉन कोमेडोजेनिक मॉइश्चरायझर्स अवेलेबल असतात, ते त्यांनी वापरले पाहिजेत. आणि ड्राय त्वचा असेल तर मॉइश्चर क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर वापरलं पाहिजे. आणि वयाच्या 30 नंतर मॉइश्चरायझर रात्री झोपताना सतत नेहमी लावलं पाहिजे. तुम्ही 1 महिन्यातच त्याचा खूप चांगला फरक दिसून येईल. डोळ्याखाली जी वर्तुळं येतात किंवा जी स्किन लूज होते ते पण टायटनिंगचं काम मॉइश्चरायझरने होतं.
1: डॉक्टर, सनस्क्रीन लावणं ही खूप गरजेचं असतं, म्हणजे सनस्क्रीन लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये असं सांगितलं जातं, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: सनस्क्रीन हा ही तिसरी महत्वाची, आता मॉइश्चरायझर झाल्यानंतर सनस्क्रीन लावायचं 10 ते 15 मिनिटांनंतर, ते अतिशय महत्वाचं आहे. आत्ताच आपण म्हटलं धूळ प्रदूषण ऊन ह्याच्यामुळे आपली त्वचा, आता तुम्ही बघाल तर उघडी त्वचा आणि कपड्याने झाकलेली त्वचा ह्याच्यामध्ये 2 ते 3 शेडचा फरक असतो. तर उन्हामुळे होतं. तर बऱ्याच जणांना वाटतं आम्ही एसी गाडीतनं ट्रॅव्हल करतो, डॉक्टर आम्ही बाहेर जात नाही, पण सतत लॅपटॉपच्या समोर असल्यामुळे पण काही रेज असतात ते आपल्या त्वचेला हानिकारक करतात. एस्पेशली वांग हा प्रकार आहे तो घरी असणाऱ्या महिलांमध्ये आपण जास्त बघतो, कारण त्यांचा एक आहे की गॅस, गॅसच्यामुळे पण जी किरणं असतात त्याच्यानेही त्वचा तुमची खराब होत असते. तर त्यासाठी थोडक्यात एक सिम्पल टिप म्हणजे तुम्ही किचनचं काम केलं असं नाही की उद्यापासून तुम्ही जेवणच करणं सोडा किंवा असं काही नाहीये. जेवण तुम्ही कुकिंग केल्यानंतर तुमचा चेहरा थंड पाण्याने धुणं हे खूप महत्वाचं असतं. आता सनस्क्रीन कसं निवडायचं, तर ऑइली ज्यांची स्किन असेल तर त्यांना जेल बेस्ड सनस्क्रीन प्रिफर केली जातात, आणि ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांना क्रीम बेस्ड सनस्क्रीन वापरली जातात. बरेच वेळा काय होतं की काही जणांचं म्हणणं असतं की सनस्क्रीन लावल्यावर चेहरा खूप पांढरा पांढरा दिसतो, तर बऱ्याच वेळा ज्यांची स्किन थोडी डार्कर शेडमध्ये आहे तर त्यांनी टिंटेड सनस्क्रीन सुद्धा अवेलेबल आहेत. आणि बऱ्याच जणांना मेकअप रोज करावा लागतो, मग त्यांनी प्रायमर लावा मॉइश्चरायझर लावा, त्याच्यासाठी मॅट फिनिशिंग सनस्क्रीन सुद्धा अवेलेबल आहेत. तशी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सनस्क्रीन अवेलेबल आहेत. आणि सनस्क्रीन कितीही तुम्ही हायर एसपीएफचं लावलं तरी दर 3 तासांनी त्याचा इफेक्ट कमी होतो, त्यामुळे तुम्हाला दर 3 तासांनी ऍटलीस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावायला पाहिजे ज्यांचं जास्त आउटडोर वर्क असतं त्याने. आणि सर्वात मला महत्वाचं सांगावं असं वाटतं की नुसतं सनस्क्रीन पुरेसं नाहीये. कडक उन्हात तुम्ही जात असाल तर टोपीचा वापर करा. बऱ्याच वेळा सनस्क्रीनचे खूप महाग असतात, पण ज्यांना ते अफोर्ड करत नाहीत त्यांनी तो स्कार्फ बांधणे, टोपी घालणे, जेवढे तुम्ही जास्त आयुध वापराल त्वचेच्या संरक्षणासाठी तेवढी स्किन तुमची चांगली खुलेल आणि तुम्ही तिला संरक्षण द्याल आणि लवकर तुम्ही म्हातारे होणार नाही.
1: डॉक्टर, प्रदूषण आणि धूळ याच्यामुळे त्वचा विकार होतात असं म्हणतात, पण आपली बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी त्वचा विकार यामुळे होऊ शकतात का?
0: ऍक्च्युली जीवनशैली म्हणजे बऱ्याच जणांचा झोपण्याचा टाईम 1 किंवा 2 त्यांना नॉर्मल वाटतो, पण हे खूप रॉंग आहे. आणि बाहेरूनच त्वचा चांगली ठेवण्यापेक्षा ती आतूनही चांगलं होणं ना खूप महत्वाचं असतं. त्याच्यामुळे तुमची 7 तास झोप आणि ती पण वेळेवर, मला असं वाटतं मॅक्सिमम 11 वाजता झोपायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सकाळी लवकर उठून मी असं माझ्या सर्व श्रोत्यांना सांगेन की तुमचा दिवस हे व्यायामाने चालू करा. योगा प्राणायाम आपण हे विसरत चाललोय, म्हणजे काय ते त्याला रुटीन वाटतच नाही, पण हे चालू करा. आणि त्यासाठी तुम्ही थोडंसं ना, म्हणजे वर्किंग वुमनला मी म्हटल्यानंतर ते म्हणतात आमच्याकडे वेळ नाही, पण मी त्यांना सांगते की 1/2 आवर तुम्ही तुमच्यासाठी पण काढा, 1/2 तास लवकर उठा आणि एक्सरसाइजला प्राधान्य द्या. कारण बरेच वेळा असं होतंय की सगळं चांगलं चांगलं खाणं खाल्लं तरी जीवनसत्व B12 कमी आलंय, D3 कमी आलंय, आपण व्यायामच करत नाही. तर व्यायाममुळे आपल्या शरीरामध्ये जे हॅपी हॉर्मोन्स होतात ते आपल्या त्वचेची तुकतुकी वाढवतात. आणि आहार, आहार पण अतिशय महत्वाचा आहे. साखर बंद करा, मैद्याचे पदार्थ बंद करा, मिठाचं प्रमाण कमी करा आणि तुम्ही फ्रेश व्हेजिटेबल सॅलेड्स ह्याचं प्रमाण जास्त वाढवा. आणि कार्बोहायड्रेट, चपाती म्हणा, भात म्हणा, भाकरी, म्हणजे ह्याचं कार्बोहायड्रेटचं प्रमाण तुमच्या जेवणामध्ये कमी असलं पाहिजे.
1: डॉक्टर, पाणी किती प्यावं असा प्रश्न बऱ्याचदा पडतो, तर त्वचा जर आपली तुकतुकीत ठेवायची असेल तर पाणी पिणं हे किती महत्वाचं आहे?
0: खूप जास्त महत्वाचं असेल. साधारणपणे 2.5 लिटर पाणी तरी आपण पिलं पाहिजे. एस्पेशली जे एसीमध्ये काम करतात त्यांना तर ते म्हणतात आमच्या लक्षात राहत नाही आणि आम्हाला तहान जाणवत नाही. मग मी त्याला एक छोटी ट्रिक सांगितलेली आहे की तुम्ही थोडे अलार्म लावा. ज्यांना म्हणतात की माझी एकच बॉटल दिवसभरात संपत नाही, तर त्यांनी थोडंसं आपल्या मोबाईलवर अलार्म लावू शकता, स्वतःला रिमाइंड करू शकता. हायड्रेशन हे खूप महत्वाचं आहे. एखादं फूल बघा, पाणी नसेल तर पाण्यात ठेवल्यानंतर कसं टवटवीत होतं, त्याप्रमाणे आपली त्वचा आहे, तिला पाण्याची गरज आहे.
1: डॉक्टर, जंक फूड खाण्याचं प्रमाण देखील दिवसेंदिवस कॉलेज वेळी मुलं असतात की ते वाढत चाललंय, तर त्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो ह्याची कुठे जाणीवच नसते, तर ते किती टाळणं गरजेचं आहे.
0: जंकचा ना, मी माझ्याकडे जे यंगस्टर्स येतात त्यांना म्हणते की तुम्ही डिक्शनरीत जाऊन त्याचा अर्थ बघा. जंकचा अर्थ अक्षरशः कचरा म्हणून आहे. म्हणजे तुम्ही पोटामध्ये कचरा टाकण्यापेक्षा चांगले फ्रेश, कारण हे सगळं खाल्ल्यामुळे ना पिंपल्स येणे, केस जाणे, तुम्ही न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूचं काहीच आपल्या शरीराला देत नाहीये, तर त्याच्यामुळे हे खूप दुष्परिणाम होतात. आणि शिवाय पिढी लठ्ठ होत चाललंय, कारण ते सिडेंटरी लाईफस्टाईल, बसून एका जागी, मोबाईल गेम्स, आउटडोर गेम्स पण मुलं विसरायला लागले. तर मला असं म्हणणं की सतत एक्सरसाइज करणं महत्वाचं आहे आणि जंक फूडच्या तुम्ही चांगल्या हेल्दी फूडने रिप्लेस करणं तेवढंच महत्वाचं आहे.
1: डॉक्टर, बऱ्याचदा ना वातावरणातला जो बदल आहे त्याच्यामुळे कधी कधी स्किन ऑइली होते, कधी कधी ड्राय होते, त्या ड्राय झाल्यामुळे ना स्किनला खाज येणं असेल किंवा बुरशीजन्य त्वचा संसर्ग होऊ शकतो, नायटासारखे आजार होऊ शकतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आता आम्ही आमच्या ओपीडीमध्ये 70-80% पेशंट नायट्याचे बघतो.
1: बरं,
0: तर आजकाल काय होतं, नायट्यांच्या रुग्णांमध्ये सुरुवातीला ते डॉक्टरांकडे येत नाहीत, पहिल्यांदा दिवसाच केमिस्टकडे किंवा मित्राला बरं वाटलं ह्या ट्यूबने म्हणून मग ती ट्यूब वापरली जाते अशा गोष्टीमुळे. आणि स्टिरॉइड मिश्रित ज्या क्रीम असतात त्याच्यामुळे नायटात सुरुवातीला असा गेल्यासारखा वाटतो, पण तो अधिक तीव्रतेने आतमधून वाढत असतो. ह्या कॉमन मिस्टेक्स केल्या जातात आणि ट्रीटमेंटचा कोर्स पूर्ण केला जात नाही. गोळ्या जरी घेतल्या तरी थोडं बरं वाटलं की मग ते बंद केलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, ती कीड नायट्याची मरते पण त्याच्यातली अंडी असतात, त्याच्यातून मग पुन्हा नायट्याची कीड बाहेर येऊन मग त्वचा रोग होतात. आणि ओबेसिटी हे महत्वाचं आहे, जाड लोकांमध्ये हे प्रमाण जास्त, कारण हे जिथे ओलावा असतो, मॉइश्चर असतं, तिथे बुरशीचे जंतू वाढतात, जसे की जांघेत, काखेत, बोटांच्या मध्ये, स्त्रियांमध्ये स्तनांच्या खाली, हे नायट्याचे जास्त आपण रुग्ण पाहायला मिळतो. आणि बऱ्याच वेळा जीन्स आता कॉमन झाले, जीन्स घालू नका, दुसरं घाला म्हटल्यानंतर मग वाटणारे आम्ही कपडे तरी दुसरे काय घालायचे. तर टाईट फिटिंग जे आपण रोज धुवत नाही असे कपडे वापरल्याने सुद्धा म्हणजे नायटा लवकर बरा होत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही 2 वेळा आंघोळ करायची आणि कपडे मी पेशंटला सांगते तुमचे गरम पाण्याने वॉश करा, कडकडीत उन्हात सुकवा. ऊन नसेल समजा पावसाळ्यात वगैरे तर इस्त्री करून वापरा, म्हणजे कपड्यांवरचे जंतू पण नाहीसे होतात. क्रीम आणि कॅप्सूल ह्याचा प्रॉपर कोर्स करा, डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच हे करा, ही एक महत्वाची टिप मी सांगू इच्छिते.
1: पण डॉक्टर, हा आजार बरा होण्यासारखा असतो का?
0: 100% बरा होतो, 100%. आणि एक काय करतात की घरामध्ये एकाला ट्रीटमेंट घेतात मग ह्याचं बरं झालं की आपण दुसऱ्याला घेऊ असं सांगतात. तेव्हा मी एक सांगते की नायट्याचे रुग्ण जेवढे घरात असेल त्यांनी एकाच वेळी ट्रीटमेंट चालू करा, नाहीतर मग त्याचे जंतू, कारण बऱ्याच वेळा काय तर हाताने खाजवल्यानंतर हात असं सोफ्याच्या कव्हरवर ठेवलं, बेडवर ठेवलं, ते जंतू मग दुसऱ्याला हे करून संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे फॅमिली मेंबर्सने पण एकाच वेळी ट्रीटमेंट घेणं आवश्यक असतं.
1: डॉक्टर, असे कोणकोणते त्वचा विकार आहेत की ज्याने संसर्ग होऊ शकतो?
0: आता मी म्हटलं नायटा, कपडे म्हणजे फोमाइट्स, त्याच्यावर जंतू असतील तर ते येऊ शकतात. दुसरं म्हणजे खरूज. खरूज आहे त्याचं म्हणजे युजुअली आता ती कॉमनली आपण मुंबईमध्ये पाहत नाही, बरेच वेळा हॉस्टेल्समध्ये, आश्रम्समध्ये किंवा गावच्या ठिकाणी ही खरूज जाणवते. बोटांच्या बेसक्यांमध्ये पुरळ येते, खाज येते, ती पण काखेत, पुन्हा बेंबीच्या आजूबाजूला, जांघेत ह्याचे जंतू लपून बसतात. आणि रात्रीच्या वेळी ही खाज, पिक्युलर काय असते की रात्रीच्या वेळी ह्या रुग्णाला ना खूप प्रमाणात खाज येते. आणि एकाला झालं की घरातल्या माणसांना एक आठवड्यातच खाज सुरू होते. आणि मग त्यावेळेला सुद्धा रुग्णाचे कपडे, बेडशीट, टॉवेल्स हे गरम पाण्यात धुणं हे महत्वाचं असतं. आणि एकाच वेळी सर्व रुग्णांनी ट्रीटमेंट घेणं आवश्यक असतं.
2: हा ताई नमस्कार.
1: नमस्कार, प्रश्न विचारा आपला.
2: सर्वप्रथम तुम्हा दोघींना नवरात्रीची हार्दिक शुभेच्छा.
1: धन्यवाद. प्रश्न काय आपला?
2: माझा प्रश्न असा आहे की पांढरे कोट जे म्हणताय ना ते संसर्गजन्य आजार आहे की कसा आहे ते विचारायचं.
1: बर,
0: खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारला. कारण सर्वांना तोच असतो की सफेद डाग कोडाचा आजार झाला की तो पसरेल का, तर ते अजिबात खरं नाहीये. हा कोड एकामुळे दुसऱ्याला स्पर्शाने अजिबात पसरत नाही आणि त्याच्यावर आता इतके चांगली औषधं आहेत ना की तो पूर्णपणे बरा होतो. त्याच्यासाठी फोटोथेरपी, लाईट थेरपी सुद्धा आहे, चांगली गोळ्या निघालेल्या आहेत, ते व्यवस्थित डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून ते बरे होतात.
1: डॉक्टर, पण शरीरावर हे कोड येण्यामागचं नेमकं कारण काय आहे?
0: हा एक ऑटोइम्युन आजार आहे. म्हणजे त्याचं कारण आपल्या हातात नाही की हे केलं नाही किंवा हे केलं तर आपल्याला हा आजार होणार नाही. ऑटोइम्युन डिसऑर्डर म्हणजे आपल्या शरीरामध्ये अचानक काही पेशी तयार होतात, मग ह्या कोडामध्ये त्या रंग देणाऱ्या पेशींच्या विरुद्ध लढतात, त्यामुळे रंग तयार होत नाही. पण ह्याची इतर कारणं की कशामुळे ह्या पेशी निर्माण होतात, तर स्ट्रेस हे मेजर कारण आहे. बऱ्याच वेळा हा अनुवंशिक असू शकतो, म्हणजे आई वडिलांमध्ये असेल किंवा नातेवाईकांमध्ये होण्याची शक्यता असते. अगदी 100% होईलच असं नाही, पण ती एक शक्यता असते.
1: हॅलो हॅलो, प्रश्न विचारा.
3: हा मॅडम, मी चंद्रभागा पौळ बोलते, तालुका पाटोदा, जिल्हा बीडीतून.
1: धन्यवाद.
3: माझा प्रश्न असा आहे की गचकरण म्हणजे काय? एक सर्वसामान्य भाषेत गचकरण हा बोललं जातं किंवा त्याला खूप खाज असते, तर ते पसरत जातं, मग ते एकापासून दुसऱ्यानं होतं का, किंवा आपल्या नकाचं जे विष असतं त्याच्यामुळे ते जास्त होतं का, किंवा काय वापरलं पाहिजे त्याच्यासाठी, याविषयी सविस्तर माहिती द्या.
0: गचकरण म्हणजे नायटा, आपल्या त्वचेवरची बुरशी. तर ते युजली ज्यांना घाम जास्त येतो, ज्याची तब्येत जरा जास्त आहे, तर त्या लोकांमध्ये आपण हा आजार बघतो. त्याच्यामध्ये गोल गोल नायट्याचे चट्टे येतात आणि मग त्याच्यात कंड सुटतो आणि एकाला आला ना की फॅमिलीमधल्या लोकांना तो पसरतो. म्हणून मग टॉवेल नेहमी वेगळे ठेवणे किंवा गरम पाण्यातनं कपडे धुणं ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि ती जागा आहे हे हा ही बुरशीजन्य पदार्थामुळे जीवाणूमुळे होणारा आहे, एक फंगसमुळे होणारा, तर त्याच्यामुळे त्याला ओलावा फार आवडतो. ओलावा असेल तर तो चांगल्या प्रमाणात वाढतो. मग त्याच्यासाठी तुम्ही तो भाग कोरडा कसा राहील ह्याच्याकडे तुम्ही प्रयत्न करा. त्याच्यासाठी तुम्ही बरेचसे डस्टिंग पावडर्स असतात, त्याने तुम्ही ती त्वचा कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा. 2 वेळा अशा लोकांनी आंघोळ केली पाहिजे आणि प्रत्येक वेळी धुतलेलेच कपडे वापरले पाहिजे. आणि आपली त्वचेची म्हणजे स्ट्रॉंग होण्यासाठी नेहमी मॉइश्चरायझर आंघोळीनंतर वापरा. त्याला तुमचं बॅरियर फंक्शन असते, संरक्षणाचं जे काम असतं ते अधिक जास्त होईल, त्याच्यामुळे ते पसरणार नाही आणि लवकर आटोक्यात व्हायला मदत होईल. बरेचसे क्रीम्स पण आहेत बाजारात अवेलेबल, ते तुम्ही वापरले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक टीप अशी आहे की तुम्ही जेव्हा तो गोल नायटा येतो तर गोल नायट्याच्या 2 सेंटीमीटर बाजूला सुद्धा त्याचे जंतू पसरलेले असतात, त्यामुळे तुम्ही योग्य क्रीम वापरा जी स्टिरॉइड विरहित असेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि नायट्याच्या 2 सेंटीमीटर बाहेर सुद्धा ते मलम तुम्ही लावलं पाहिजे. आणि तुम्हाला जरी गेलं असं वाटलं तरी आम्ही ते पूर्णपणे बरं झालं असं वाटलं तरी 6 आठवडे अधिक आम्ही क्रीम लावण्याचा सल्ला देतो, जेणेकरून ते परत परत येत नाही.
4: नमस्कार, मी दहीसरहून प्रिया म्हात्रे बोलते.
1: बरं,
4: सध्या बाजारात अनेक प्रकारचे साबण येतात, हँडवॉश पण येतात, आणि कित्येक वेळा अँटीसेप्टिक लिक्विड आंघोळीच्या पाण्यात किंवा कपडे धुतले जातात त्याच्यात टाकली जातात, तर यांचा त्वचेच्या संदर्भात डॉक्टर सांगू शकतील यांच्या वापरासंदर्भात. दुसरा प्रश्न असा आहे की वाढत्या वयाची ज्या सिनियर सिटीजन लोक असतात त्यांची स्किन ड्राय होणे, नंतर पांढुरकी होणे, खाज येणे असा प्रॉब्लेम त्यांना जाणवतो. आणि तिसरा प्रश्न असा आहे की कधी कधी एखाद्या पायावर हातावर एखादा पांढरा चट्टा उठल्यासारखा कोणाकोणाला होतो आणि तिकडे मग स्किन ती पांढुरकी होऊन खूप खाज येत राहते वगैरे, तर अशा वेळेला काही घरगुती उपाय आणि या सगळ्या गोष्टी काही थोड्या आटोक्यात येऊ शकतात की स्किन स्पेशलिस्टला त्यांचा सल्ला घेणं जास्त गरजेचं आहे, एवढे माझे 3 प्रश्न आहेत.
0: सिनियर सिटीजनना हे गोष्ट म्हणजे फेस करत असतात. त्याचं पहिलं कारण आहे ना की त्यांची साबणाची निवड, जसं जसं तुमचं वय होतं ना तशी अधिकाधिक तुमची हातापायाची त्वचा कोरडी आणि पातळ होऊन जाते, त्यामुळे तुम्हाला स्ट्रॉंग साबण सहन होतच नाहीत. त्यामुळे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे साबण जेव्हा तुम्ही बघता ना तेव्हा त्याचा pH बघा कोणताही साबण विकत घेताना, आणि मॉइश्चरयुक्त साबण घ्या. आणि त्वचा कोरडी असताना ना आम्ही जास्त साबण वापरायची परवानगी पण पेशंटला देत नाही. थोडासा म्हणजे

0: डेज ना वयस्कर लोकांची त्वचा आटोक्यात येते. दुसरं, तुम्ही एक प्रश्न विचारला होता की सफेद डाग होतात. सफेद डाग हे वेगळ्या प्रकारचे असतात, कोडाचे असतात, पण वयस्कर लोकांमध्ये छोटे छोटे जे सफेद डाग येतात ते कोडाचे डाग नसतात, ते कोडासारखे दिसतात. पण त्याच्यासाठी तुम्ही डायग्नोसिस कन्फर्म करायला एखाद्या जवळच्या डर्मॅटॉलॉजीला दाखवूनच उपचार चालू करणं योग्य ठरेल.
1: हॅलो.
2: हां, नमस्कार.
1: मी नाशिकवरून चंदा पवार बोलते.
2: बरं,
1: मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता एकसारखे केस गळता आणि अगदी किती हळू विंचरलं तरी तुटतात केस, तर त्याच्या त्वचेशी काही संबंध आहे का आणि ते त्वचेच्या ग्रंथीविषयी काही आहे का किंवा त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल?
2: बरं,
0: केस गळण्याचं प्रमुख कारण असतं ना, बऱ्याच वेळा टेन्शन असल्यामुळे केस गळू शकतात. किंवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जीवनसत्वाचा अभाव. रक्तातील हिमोग्लोबिन कमी असेल, आयर्नची मात्रा कमी झाली की प्रामुख्याने केस गळतात. B12 लेवल, D3 लेवल ह्या पण आपण टेस्ट केल्या पाहिजेत. खाण्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवलं पाहिजे. आपल्या केसांच्या मुळांना भक्कम मजबूती देण्यासाठी प्रोटीनचा रोल खूप महत्वाचा आहे. तर प्रोटीनयुक्त आहार तुम्ही समाविष्ट करणं आवश्यक आहे. तसंच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की व्यायाम करणं अतिशय महत्वाचं आहे. सूर्यनमस्कार हे आवश्यक आहे. आणि केसांसाठी काही गोष्टी म्हणजे जसं की सिम्पल गोष्टीने तुम्ही केसांचं सौंदर्य किंवा मजबूती वाढवू शकाल, जसं की आवळा, कढीपत्ता, काळे तीळ किंवा ड्रायफ्रुट्समध्ये बदाम, अक्रोड ह्या गोष्टी तुम्ही समाविष्ट करा. आणि पुरेशी झोप, 7 तास झोप ही महत्वाची आहे केसांच्या आरोग्यासाठी. आणि तू म्हणालीस की केस कंगव्याने पण तुटतात हळू मारला तरी, तर कंगवा कसा मारायचा, कसा कंगवा निवडायचा हेही महत्वाचं आहे. मोठ्या दाताचा कंगवा कायम वापरला पाहिजे आणि वरपासून खालपर्यंत कधी केस विंचरत जायचे नाही. तर सुरुवातीला केसांची जी टोकं असतील तिथून गुंता सोडवत सोडवत हलक्या हाताने केस विंचरावे लागतात. किंवा बांधताना केस पण थोडेसे लूजच असले पाहिजे. तुम्ही जर टाईट बांधत असाल तरी पण केसांची मुळं असतात ती वीक होतात.
2: डॉक्टर, हार्मोन्स मधील बदल किंवा इतर काही आजारांमुळे देखील त्वचेवर परिणाम होऊ शकतो का? काहींना मधुमेह देखील असतो, तर याचा त्वचेवर काय परिणाम होतो?
0: मधुमेह असतो ना, त्या बऱ्याचशा लोकांमध्ये इन्फेक्शन जास्त प्रमाणात होतात. नॉर्मल लोकांमध्ये जे इन्फेक्शन होतात तसं मधुमेहवाल्या लोकांमध्ये नाही. इन्फेक्शन बरा व्हायला पण वेळ लागतो. पण मधुमेहामुळे बऱ्याच वेळा मान काळी होणे, चेहऱ्यावर काळे डाग येणे, काखेत काळं होणं हे एक साईन मानली जाते. अशा पेशंटला आम्ही ती HbA1c नावाची टेस्ट करायला सांगतो. त्याच्यातून आपल्याला कळतं की डायबिटीस झालाय किंवा होणार आहे. आणि दुसरा प्रश्न होता हॉर्मोन्स. आता बऱ्याचशा मुलींमध्ये ना PCOD प्रमाण वाढलंय. PCOD हे फक्त आणि फक्त हॉर्मोनच्या बदलावामुळेच होणारा प्रॉब्लेम आहे. तर हॉर्मोनच्या बदलावामुळे काय काय होतं? तर चेहऱ्यावर पिंपल्स येणं, केस गळणं, केस विरळ होणं आजकाल मुलींमध्ये, किंवा चेहऱ्यावर अनावश्यक ठिकाणी केस येणं, दाढीच्या ठिकाणी म्हणजे ओठांच्या वरती, हे सर्व हॉर्मोन्स बदलल्यामुळे होणारी लक्षणं आहेत. किंवा छातीवर, पाठीवर मोठे मोठे पिंपल्स येणं हे हॉर्मोन बदलल्यामुळे होणारी लक्षणं आहेत.
2: डॉक्टर, सध्या ना फेअरनेस क्रीम, अँटी एजिंग क्रीम फार वापरल्या जातात, तर ह्या सगळ्या क्रीम वापरताना कोणती काळजी घ्यावी? कमी सुंदर दिसावी यासाठी ही सगळी सौंदर्य प्रसाधनं वापरली जातात.
0: म्हणजे मी बघते ना बऱ्याच पेशंटला, म्हणजे असं खूप गोरे असतील तरी त्यांना अजून गोरं व्हायचं असतं. पण मला एक सांगावं असं वाटतं, गोरं होण्यापेक्षा स्किन हेल्दी असणं फार महत्वाचं आहे. आणि आहेत फेअरनेस क्रीम बाजारात आहेत, पण जे क्रीम काही वेळा ना तुम्हाला विदिन 7 डेज रिझल्ट देतात ना, त्याच्यात तुम्ही समजू तर त्याच्यात स्टिरॉइड असतं. स्टिरॉइड विरहित फेअरनेस क्रीम आहेत ते तुम्ही वापरू शकता. आणि सिरम्स, व्हिटॅमिन सी सिरम्स आहेत, नियासिनामाइड्स आहेत, पुन्हा बरेचसे रेटिनॉइक ऍसिड असलेली सिरम्स आहेत, तर ते सुद्धा स्किन टाइटनिंग साठी वापरले जातात. पण त्याची मात्रा किती आहे, त्याचा सोल्युशन कशा प्रमाणात बनवलेला आहे, तुमच्या त्वचेचा पोत कोणता आहे त्याच्या अनुषंगाने, पण ह्या सगळ्या गोष्टी एकदा तरी तुम्ही स्किनच्या डॉक्टरांना भेटून तुम्ही वापरा हा माझा सल्ला आहे. पण त्याचा इफेक्ट होतो असा नाहीये की होत नाही. पण सगळ्यात महत्वाची स्टेप तुमचं सन प्रोटेक्शन, सनस्क्रीन. तुम्ही हे फेअरनेस क्रीम लावाल आणि ह्या मी सांगितलेल्या ह्या गोल्डन 3 स्टेप्स करणार नाही, जे प्रॉपर मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि फेस वॉश, तर मग ह्याचा उपयोग राहत नाही.
2: पण डॉक्टर, या सगळ्याच प्रकारच्या स्किन टोनला ही सौंदर्य प्रसाधनं सूट होतील असंही नाहीये ना, त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्ला
0: सल्ला घेणं आवश्यक आहे. तुमच्या त्या टोननुसार, तुमच्या त्वचेच्या टाईपनुसार औषध तुम्हाला, आणि एज वयानुसार आम्ही औषधं देतो. बऱ्याच वेळा तुम्ही एक रील बघता 2 सेकंदात, त्याच्यासाठी आम्ही खूप वर्ष शिक्षण घेतलेलं असतं आणि केसेस बघितलेले असतात, त्याच्यानंतर आम्ही देतो. तर डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा राहील.
2: डॉक्टर,

0: त्वचाविकाराचा मानसिक आरोग्यावर, विशेषतः आत्मविश्वास आणि सामाजिक वावरावर कसा परिणाम होतो? कारण का कोणताही त्वचेचा आजार झाला की आपण टेन्शन घेतो, मग तो आजार वाढत जातो. तर त्याविषयी काय सांगाल?
1: हो, बऱ्याच वेळा ना म्हणजे कॉलेजची मुलं पिंपल्स वगैरे आले किंवा त्याचे डाग पडले ना, तर ते बरेच पॅरेंट्स घेऊन येतात की ते क्लासला पण जायला तयार होत नाहीत, कॉलेजला जायला तयार होत नाहीत, म्हणजे अक्षरशः रूममध्ये बंद पडतात. म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर खूप परिणाम होतो. आणि पिंपल्स वगैरे हे लगेच बरे होत नाहीत, कोणत्याही ह्याला 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो. आणि स्ट्रेसमुळे पण पिंपल्स अधिक प्रमाणात वाढले जातात. तर मला श्रोत्याला सांगावं असं वाटतं की ह्याच्यावर उपचार करणं हे महत्वाचं आहे. तर तुम्ही उपचार केल्यानंतर ते बरे होतात. आणि दुसरं म्हणजे ना केस घेणं, एस्पेशली चाई जेव्हा पडते ना, तर चाईमुळे ना बरेचसे केसांची स्किनच दिसते उघडी. तर ते आणि बऱ्याच वेळा लहान मुलांमध्ये झालं की त्यांचे मित्र त्यांना खेळायला घेत नाहीत किंवा शाळेमध्ये त्यांना चिडवतात, मग ते त्यांचं मानसिक आरोग्य खूप बिघडतं. तसेच सोरियासिसचे आपण हे बघितलेले कॉमन आजार झाले, पण काही असे आजार आहेत जसे की सोरियासिस, लायकेन पॅलस, त्याच्यामध्ये तर कसं तुमच्या चेहऱ्यावर पूर्ण अंगावर लाल चट्टे येतात आणि म्हणजे भूषाप्रमाणे त्वचा निघत असते. मग अशा वेळी ते जेव्हा पब्लिक प्लेसेसमध्ये जातात तर तेव्हा त्यांना पब्लिकला फेस करणं, लोक लगेच स्किनचा प्रॉब्लेम म्हटल्यावर असं वेगळ्या नजरेने पाहतात वगैरे, मग त्यांच्या मनावर खूप परिणाम होतो. कारण अवयवांना काय झालं तरी ते दिसत नाहीत, पण म्हणजे असे आहे आपला अवयव की त्याला जरा जरी काय झालं तर ते दुसऱ्याला पण दिसतं. आणि त्याच्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बऱ्याच वेळा म्हणजे बहुतेक वेळा बिघडतं. हा, आणि बरेच वेळेस स्कूलमध्ये ना मुलांना जस्ट ऍलर्जी असते एक्झिमाज किंवा त्यांना असल्यामुळे, पण हातावर डाग वगैरे दिसले तर मग त्यांना टीचरच म्हणतात की बाकीचे पॅरेंट्सना प्रॉब्लेम आहे तर तुम्ही जा डॉक्टरांकडे जाऊन सर्टिफिकेट घेऊन या. कारण त्यांना वाटतं की त्यांच्या मुलांना पसरू नये असं. बऱ्याच वेळामध्ये सर्टिफिकेट्स घ्यायला पण आमच्याकडे येतात.
0: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि त्वचा विकार याविषयी आमच्या श्रोत्यांना इतकी महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: थँक्यू सो मच.

श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचे 3:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत. सुरुवातीला ऐकूयात KN कृष्णन आणि वीणा बमने यांनी गायलेलं कोळगीत.

0: देशाचं सामान झिल्ल का ना? अरे त्या पोरानं बघा, अरे त्यानं माधुरकी विधुरकी झिल्ली का नाय?
1: बसकीचं सामान झा बेगीन चला चला.
0: हे मायमचा हल्ला हल्ला का नाय? अरे हल्ला आहे, चला चला.

श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत अर्चना कानेरे यांनी गायलेलं वि.वा. शिरवाडकर यांचं नाट्यपद.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांनी गायलेलं श्रीकृष्ण चांद्राते यांचं संगीत, आणि गीत आहे ऋषिकेश परांजपे यांचं.

या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. पहाटेचे 4 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वासंती श्रीखंडे यांचं सारंगीवादन, राग बिलावल, विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहेत. त्यांना तबला साथ केली आहे भूषण परचुरे यांनी. ऐकूया वासंती श्रीखंडे यांचं सारंगीवादन, राग बिलावल.

0: श्रोते हो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं वासंती श्रीखंडे यांचं सारंगी वादन राग बिलावल. त्यांना तबला साथ केली होती भूषण परचुरे यांनी. आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूला ही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात.
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
1: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव.

श्रोते हो, आपण ऐकत आहात ए आर मराठी DTH उपग्रह वाहिनी नादब्रह्म या शास्त्रीय कार्यक्रमांतर्गत. आता आपण ऐकणार आहोत तुलिका घोष यांचं गायन राग जौनपुरी. विलंबित बंदिश एक तालात सुरू होऊन तराण्याची रचना पुढे 3 तालामध्ये सादर केली जाईल. बंदिशीचे बोल आहेत मनमे बाजे. सात संगत आहे तबला अतुल तडे आणि हार्मोनियमवर आहेत अभिषेक गाथे. ऐकूया तुलिका घोष यांचं गायन राग जौनपुरी.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात तुलिका घोष यांनी गायलेला राग जौनपुरी ऐकलात. त्यांना तबला साथ होती अतुल तडे यांची आणि हार्मोनियम साथ होती अभिषेक काथे यांची. श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकू शकता.

0: नऊ दिवस करू या देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो, पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना.

0: ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
0: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 5 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम गीतबहार. श्रोते हो, सुरुवातीला आपण ऐकणार आहोत हिचं काय चुकलं या चित्रपटातील सुरेश वाडकर यांनी गायलेलं, अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं, शांता शेळके यांचं गीत.

चल रे लक्षा मुंबईला या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं, अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं, शांता शेळके यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. यानंतर कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ओटी कृष्णा माईची या चित्रपटातील मिलिंदबुवा बडवे यांनी गायलेलं, राधाचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं, जगदीश खेबुडकर यांचं गीत.

या कृष्णामाईचा महिमा काय सांगू महाराजा? अहो, आभळाचा कागद करावा आणि सागराची शाई करावी तरीही वर्णन करण्याला अपुरं पडेल. या कृष्णामाईची जन्मकथा मोठी रोचक आहे. हा पुराणातली गोष्ट आहे महाराजा. जगतपित्या ब्रह्मदेवाने ठरवलं या जगाच्या कल्याणासाठी यज्ञ करायचा. ब्रह्मदेवाला दोन मुली बर का, थोरलीचं नाव गायत्री आणि धाकटीचं नाव सावित्री. दोन्ही मुली मोठ्या हुशार, सुंदर, वेदसंपन्न, अहो साक्षात आदि मायाच. गायत्री विलक्षण तेजस्वी पण तितकीच तापट. हो, तिच्या हस्ते यज्ञ संपन्न करावा असंच ब्रह्मदेवाने ठरवलं. स्थळ ठरलं क्षेत्र महाबळेश्वर. तयारीला सुरुवात झाली. काय थाट विचारता महाराजा, फुलं फळं तेल तूप आणि यज्ञाच्या सर्व साहित्यांची नुसती रेलचेल झाली. साक्षात भगवान विष्णू आणि भगवान शंकर जातीने हजर होते. यज्ञाची वेळ होत आली महाराजा, पण गायत्री आली नव्हती. जगाच्या कल्याणात रमलेली ती, तिला यायला उशीर होत होता. अहो, शुभ घटिका टळून जाऊ लागली. आता काय करावं? समस्या मोठी कठीण होती, पण जगतपित्यास कठीण ते काय महाराजा. त्याने सावित्रीच्या हस्ते यज्ञाला सुरुवात केली. यज्ञातल्या सर्व आहुती जवळजवळ संपत आल्या आणि महाराजा मोठं विचित्र घडलं. विलक्षण चिडलेल्या अवस्थेत गायत्री यज्ञ मंडपात दाखल झाली. तिच्यासाठी न थांबता ब्रह्मदेवाने धाकट्या बहिणीस घेऊन यज्ञ सुरू केला. याचाच तिला प्रचंड क्रोध आलेला. ओ, तिच्या रागाचं वर्णन काय करावं. लक्ष लक्ष सूर्य जणू तिच्या चेहऱ्यावर फुलले होते. धरणी देखील कंपायमान होत गेलेली. ज्वालामुखी धरतीच्या उदरातून बाहेर झेपाऊ पाहत होते. माझ्या जागी सावित्रीला यज्ञास बसून पिताजींनी माझा अपमान केलाय. वीज कडालावी तशी गायत्री कडाडली. सर्वांनी तिला सांगायचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. रागाच्या भरात गायत्रीने हातात जल घेऊन शापवाणी उच्चारली की इथे उपस्थित सर्वजण जलमय होऊन वाहू लागतील. आणि काय आश्चर्य महाराजा, पाहता पाहता जगतपित्या ब्रह्माने कोयनेचं रूप घेतलं, विष्णुदेवाने कृष्णेचं रूप घेतलं आणि महेशाने वेण्णा नदीचं रूप घेऊन सावित्री कोकणाकडे नदी रूपात वाहू लागली. म्हणजेच जगाचं पालन करणाऱ्या श्री विष्णूंच्या शरीराचं जे जलरूप, तीच आपली कृष्णामाई बर का. तेव्हा सगळ्यांनी मिळून म्हणूया बोला श्री कृष्ण.

भीमकुंडाळीच्या उत्सवाच्या वेळी आपण कृष्णामाईच्या उगमाची कथा ऐकली. आजचा हा धर्मपुरीचा उत्सव बरं का. गंगा नदी सर्वात श्रेष्ठ नदी मानली जाते, परंतु कृष्णामाई तिच्याहून श्रेष्ठ आहे बरं का. कारण गंगा विष्णूंच्या चरणापासून निर्माण झाली आहे, परंतु कृष्णामाई साक्षात श्री विष्णू स्वरूपिणी आहे. खुद्द गंगा तीच आपली मोठी बहीण मानते. दर 12 वर्षांनी कन्या राशीला गुरु आला की गंगा कृष्णेस आवर्जून भेटायला येते बरं का महाराजा. अहो कृष्णामाई ही अशी एकमेव नदी आहे की जी तिच्या उगमापासून सागराला मिळेपर्यंत कृष्णा याच नावाने ओळखली जाते. गंगा मातेची फक्त पूजा होते महाराजा, पण कृष्णा मातेचा उगमापासून विजयवाड्यापर्यंत घाटाघाटावर मूर्ती स्वरूपात उत्सव होतो बरं का. या उत्सवाच्या प्रारंभाची कथाही मोठी रोचक आहे महाराजा. लोकराजा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र कृष्णामाईच्या पवित्र स्मृतीशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही.

आदिलशहाचा हुकूम घेऊन अफजल खान शिवाजी राजांना पकडण्यासाठी आला होता. मनुष्य नव्हेच तो, केवळ सैतानच, साक्षात कर्दनकाळ. अहो, त्याच्या मगर मिठूतून शिवराय वाचणार तरी कसे? हे हिंदवी स्वराज्य साम्राज्य वाचणार तरी कसं? असंख्य प्रश्न जमा होऊन राहिले होते. अफजल खानाचा तळ वाईट होता. त्याने वाईकरांवर आनंदित अत्याचार सुरू केलेले. चारही बाजूला हाहाकार माजला होता. पण लेकराची काळजी कृष्णाबाईला बर का महाराजा? वाईतील एक वेदसंपन्न ब्राह्मण शेंडे गुरुजी यांनी एका पहाटे उगवत्या सूर्य नारायणाच्या साक्षीनी कृष्णाबाईला नवस बोलला, हे माते, वाईकरांची खानाच्या जातातून सुटका कर. मी तुझ्या मूर्तीची उत्सव स्वरूपात पूजा करेल आणि मोठा उत्सव साजरा करील. अहो, कृष्णामयीचे अंतःकरण द्रवले. लेकराची हाक मातेनी ऐकली आणि व्हायचं तेच झालं. शिवरायांना बहुत हजार हत्तीचं बळ दिलं. त्यांच्या निर्णयात तलवारीची धार आली आणि चमत्कार झाला. अफजल खानाचा बघता बघता पडाव झाला. शिवरायांचा विजय झाला. हिंदुत्वाचा विजय झाला. कृष्णामाईला बोललेला नवस फळाला आला. इथपासूनच महाराजा श्री कृष्णामाईच्या सार्वजनिक मूर्ती स्वरूपातील उत्सवाला सुरुवात झाली. ती आजपर्यंत अव्याहतपणे चालू आहे. तर असा आहे कृष्णामाईचा महिमा. तेव्हा ती दयाळू आहे, पालन करती आहे. तिचं सान्निध्य आपल्याला लाभलं, तिचा आशीर्वाद आपल्याला लाभला, आपण धन्य झालो महाराजा. म्हणून तिचं ऋण व्यक्त करण्याकरता म्हणा.